باہر سے کوئی اندر نہ آ سکے, اندر سے کوئی باہر نہ جا سکے.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळं याविषयी माहिती घेत होतो. आज आपण मुंबईतील सगळ्यात महत्वाचे प्रेक्षणीय स्थळ म्हणजेच मुंबई फिल्म सिटी याविषयी माहिती घेणार आहोत. आज आपण निघालो आहोत मुंबईच्या एका अशा ठिकाणी जिथे पाऊल ठेवलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त एक जागा दिसत नाही तर दिसतो सिनेमा, स्वप्नांचा सिनेमा. मुंबई म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर अनेक गोष्टी उभ्या राहतात. गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, लोकल ट्रेन, चौपाटी, गणेशोत्सव. पण या सगळ्यांबरोबर मुंबईची आणखीन एक ओळख आहे बॉलिवूड. आणि या बॉलिवूडच्या दुनियेत एक असं ठिकाण आहे जिथे कधी राजवाडा उभा राहतो, कधी एखादं गाव तयार होतं, कधी पोलीस स्टेशन, कधी मंदिर, कधी न्यायालय आणि कधी एखाद्या चित्रपटासाठी संपूर्ण वेगळं जग तयार होतं. हे ठिकाण म्हणजे मुंबईची फिल्म सिटी. मुंबईच्या गोरेगाव पूर्व भागात वसलेले दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच आपली प्रसिद्ध फिल्म सिटी. महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने 26 सप्टेंबर 1977 रोजी तिची स्थापना करण्यात आली. आता तुम्ही विचाराल फिल्म सिटी म्हणजे नेमकं काय? तर फिल्म सिटी म्हणजे फक्त एक स्टुडिओ नाही, ही एक अशी मोठी चित्रनगरी आहे जिथे चित्रपट, दूरदर्शन, मालिका, जाहिराती, वेब सिरीज आणि विविध प्रकारच्या मनोरंजनाच्या निर्मितीसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. आज फिल्म सिटीचा परिसर सुमारे 520 एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेला आहे. इतका मोठा परिसर आणि त्यामध्ये कुठे हिरवीगार झाडे, कुठे रस्ते, कुठे तलाव, कुठे डोंगरासारखी दृश्य, कुठे गावाचा सेट, कुठे मंदिर आणि कुठे शहराचा रस्ता, म्हणजे एका ठिकाणी उभं राहून तुम्ही काही क्षणात वेगवेगळ्या जगात जाऊ शकता. मुंबई आणि भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास खूप जुना आहे. 1896 मध्ये मुंबईत लुमियर बंधूच्या चित्रपटांचे प्रदर्शन झाले आणि भारतातील सिनेमाच्या सुरुवातीच्या इतिहासात मुंबईने महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला पूर्ण लांबीचा मुक चित्रपट निर्माण केला. म्हणूनच दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असे म्हटले जाते. आणि म्हणूनच 2001 मध्ये फिल्म सिटीला त्यांचे नाव देण्यात आले, दादासाहेब फाळके चित्रनगरी. किती सुंदर गोष्ट आहे ना, ज्यांनी भारतात सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली त्यांचं नाव आज अशा चित्रनगरीला देण्यात आले आहे जिथे असंख्य कथा, असंख्य पात्र आणि असंख्य स्वप्न आकार घेतात. एक काळ असा होता की चित्रपटाची शूटिंग करण्यासाठी निर्मात्यांना अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागायचे. कधी गावाचे दृश्य, कधी शहराचे, कधी जंगलाचे, तर कधी एखाद्या मोठ्या घराचे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग करावे लागायचे. त्यामुळे वेळ, पैसा आणि व्यवस्थापन सगळंच कठीण होत होत. म्हणूनच चित्रपट निर्मितीसाठी एक अशी जागा असावी जिथे एकाच परिसरात अनेक प्रकारच्या शूटिंगच्या सुविधा मिळतील ही कल्पना पुढे आली. या संकल्पनेच्या उभारणीत व्ही शांताराम, बी आर चोप्रा आणि दिलीप कुमार यासारख्या दिग्गजांचा सहभाग आणि मार्गदर्शन महत्वाचे होते. 26 सप्टेंबर 1977 रोजी फिल्म सिटीची स्थापना झाली आणि सुरुवातीला स्टुडिओ क्रमांक 1 ते 7 उभारण्यात आले आणि त्यानंतर सुरू झाला एका नव्या अध्यायाचा प्रवास, मुंबईच्या फिल्म सिटीचा प्रवास. एखाद्या दृश्यात तुम्हाला वाटतं वा किती सुंदर गाव आहे हे, पण कदाचित ते खरं गाव नसतं, ते फिल्म सिटीमध्ये उभारलेला सेट असू शकतो. तुम्हाला एखादा सुंदर राजवाडा दिसतो, तो खरोखरचा राजवाडा असेलच असं नाही. एखादं पोलीस स्टेशन दिसतं, ते प्रत्यक्ष पोलीस स्टेशन नसेलही.
एखादं मंदिर दिसतं, एखादा बाजार दिसतो, एखादा रस्ता दिसतो. हे सगळं कॅमेऱ्यासाठी तयार केलेलं एक सुंदर जग असू शकतं. आणि म्हणूनच फिल्म सिटी म्हणजे फक्त जागा नाही, ती कल्पनाशक्तीला वास्तवात आणण्याची कला आहे. आज फिल्म सिटीमध्ये इनडोअर स्टुडिओ बरोबरच अनेक प्रकारच्या आउटडोअर लोकेशन सुद्धा उपलब्ध आहेत. अधिकृत माहितीनुसार इथे जंगल, जलस्रोत, डोंगर दऱ्या, मैदान आणि विविध स्टेटस अशा वेगवेगळ्या प्रकारचे शूटिंग लोकेशन्स आहेत. म्हणजे दिग्दर्शक जे आहेत त्यांच्या मनात एखादं दृश्य आलं आणि त्याला ते दृश्य प्रत्यक्षात आणायचं असेल तर फिल्म सिटी त्यासाठी एक मोठं कॅनव्हास बनवते. आपण पडद्यावर कलाकारांना पाहतो, आपण हिरो पाहतो, हिरोईन पाहतो, खलनायक पाहतो, कॉमेडियन सुद्धा पाहतो, पण त्यांच्या मागे असतात शेकडो लोक. कॅमेरामॅन, लाइटिंग टीम, मेकअप आर्टिस्ट, कॉस्ट्युम डिझायनर, सेट डिझायनर, स्पॉट बॉय, साऊंड टीम, लेखक, दिग्दर्शक आणि प्रोडक्शनची आपली जी टीम असते ती. आणि ह्या प्रत्येकाच्या मेहनतीतून तयार होत असतो तो काही मिनिटांचा प्रसंग जो आपण थिएटरमध्ये बसून काही क्षण पाहतो. म्हणूनच सिनेमा हा फक्त कलाकारांचाच नसतो, तो पडद्यामागे मेहनत करणारा प्रत्येक हाताचा असतो. फिल्म सिटीची स्थापना नेमकी कशी झाली, दादासाहेब फाळके यांच्या नावामागची कथा काय आहे, 1977 नंतर फिल्म सिटीमध्ये कोणते बदल झाले आणि एका छोट्या सुरुवातीपासून ते आजचा भव्य चित्रनगरीपर्यंतचा कशी पोचली हे आता आपण जाणून घेऊ. मुंबईत स्वप्न फक्त पाहिली जात नाही, काही स्वप्नांना कॅमेरा मिळतो, काहींना प्रकाश मिळतो, मग त्यांचं रूपांतर होतं एका सुंदर कथेच्या चित्रपटामध्ये. फिल्म सिटीची गोष्ट समजून घ्यायची असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल, भारतीय सिनेमाच्या अगदी सुरुवातीच्या काळात. आज आपण मोबाईलवर एका क्लिअर व्हिडिओ पाहतो, OTT वर चित्रपट पाहतो, थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहतो, पण एक काळ असा होता जेव्हा बोलणारा सिनेमा तर दूरच, चित्रपटात आवाजही नव्हता, मुख्य चित्रपटांचा तो काळ होता. भारतात चित्रपट निर्मितीची सुरुवात करण्याचं मोठं श्रेय जातं धुंडीराज गोविंद फाळके म्हणजेच दादासाहेब फाळके यांना. 1913 मध्ये त्यांनी राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला पूर्ण लांबीचा भारतीय मूक चित्रपट तयार केला. आज एका चित्रपटासाठी शेकडो लोकांची टीम असते, पण त्या काळात साधन मर्यादित होते, तंत्रज्ञान मर्यादित होतं, आणि तरीही एका व्यक्तीने भारतीय सिनेमाचं स्वप्न पाहिलं, त्या स्वप्नाला त्यांनी वास्तवात आणलं आणि म्हणूनच दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असे म्हणतात. दादासाहेब फाळके यांनी भारतीय सिनेमाची सुरुवात केली, त्यानंतर भारतीय चित्रपट सृष्टी हळूहळू वाढत गेली. मुक चित्रपट आले, नंतर बोलपट आले, संगीत प्रधान चित्रपट आले, काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं आणि भारतीय चित्रपट सृष्टीने मोठी झेप घेतली. विशेषतः मुंबई हे चित्रपट निर्मितीचं एक महत्वाचं केंद्र बनलं. इथे कलाकार आले, लेखक आले, दिग्दर्शक आले, संगीतकार आले, तंत्रज्ञ आले आणि हळूहळू मुंबईची ओळखच झाली मायानगरी. कारण या शहरात सामान्य माणूसही मोठं स्वप्न पाहू शकतो आणि त्या स्वप्नाला मेहनतीची जोड दिली तर ते पडद्यावर दिसू शकतं. चित्रपट सृष्टी वाढत गेली, पण चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असणे गरजेचे होते. निर्मात्यांना शूटिंगसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत असे, त्यामुळे वेळ आणि खर्च वाढत असे. म्हणून महाराष्ट्रात एक अशी मोठी नियोजित चित्रनगरी असावी जिथे चित्रपट निर्मितीसाठी विविध सुविधा उपलब्ध होतील ही कल्पना पुढे आली. याच विचारातून फिल्म सिटीची उभारणी करण्यात आली. 26 सप्टेंबर 1977 रोजी तिची स्थापना झाली. सुरुवातीला स्टुडिओ क्रमांक 1-7 उभारण्यात आले,
आणि इथून सुरू झाला फिल्म सिटीच्या नव्या प्रवासाचा एक महत्वाचा टप्पा. मुंबईसारख्या शहरात एवढी मोठी जागा कुठे मिळणार? फिल्मसाठी निवडलेला परिसर हा त्या काळी आजच्या तुलनेत खूपच कमी विकसित झालेला होता. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात हिरवळ होती, डोंगराळ भाग होता, नैसर्गिक वातावरण होते आणि

सर्वात महत्वाचे म्हणजे एकाच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक दृश्य निर्माण करण्याची संधी होती. आज आपण फिल्म सिटी मध्ये गेलो तर आपल्याला जंगलासारखं वातावरण दिसू शकतो, रस्ते दिसू शकतात, तलाव दिसू शकतो, मोकळी मैदान दिसू शकतात आणि विविध प्रकारचे सेट्स पाहायला मिळतात. म्हणूनच दिग्दर्शकाला आपल्या कथेप्रमाणे वातावरण तयार करणे सोपे जाते. इथे एका दिवसात तुम्ही अनेक वेगवेगळ्या जगांचा अनुभव घेऊ शकता. समजा एखाद्या चित्रपटाची कथा एखाद्या छोट्या गावात घडते तर त्या गावासाठी वेगळा सेट तयार केला जाऊ शकतो. दुसऱ्या चित्रपटाची कथा मोठ्या शहरात घडते तर त्यासाठी वेगळं वातावरण उभं केलं जाऊ शकतं. कुठे पोलीस स्टेशन, कुठे हॉस्पिटल, कुठे कोर्ट, कुठे मंदिर, कुठे बाजार, कुठे शाळा, तर कुठे एखादं मोठं घर. कॅमेरा समोर ते खरं वाटतं, पण कॅमेराच्या मागे ते सगळं एका कल्पनेतून तयार केलेलं असतं. आपण चित्रपट पाहताना कलाकाराच्या अभिनयावर लक्ष देतो, पण दिग्दर्शक जेव्हा म्हणतो ऍक्शन तेव्हा फक्त कलाकारच काम करत असतो. कॅमेरा सुरू होतो, लाईट्स तयार असतात, साऊंड रेकॉर्डिंग सुरू होतं, मेकअप आणि कॉस्ट्युम टीम तयार असते. दिग्दर्शक प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहत असतो आणि जेव्हा दिग्दर्शक म्हणतो कट तेव्हा कधी कधी फक्त एक छोटासा संवाद पुन्हा शूट केला जातो. कधी प्रकाश योग्य नसतो, कधी आवाज व्यवस्थित रेकॉर्ड झालेला नसतो, कधी कलाकाराचा अभिनय अपेक्षेप्रमाणे झालेला नसतो. म्हणून एक छोटासा प्रसंग तयार करण्यासाठीही किती मेहनत घेतली जाते हे फिल्म सिटी आपल्याला शिकवते. 2001 मध्ये फिल्म सिटीला अधिकृतपणे दादासाहेब फाळके चित्रनगरी हे नाव देण्यात आले. यामागे फक्त एका व्यक्तीचा सन्मान नाही तर भारतीय सिनेमाच्या संपूर्ण प्रवासाला दिलेली आदरांजली आहे. एका बाजूला 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र आणि दुसऱ्या बाजूला आजचा भव्य भारतीय सिनेमा. मुख चित्रपटापासून बोलपटापर्यंत, ब्लॅक अँड व्हाईट पासून रंगीत चित्रपटापर्यंत, सिंगल स्क्रीन पासून मल्टीप्लेक्स पर्यंत आणि आता OTT डिजिटल कॅमेरे आणि आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत हा भारतीय सिनेमाचा प्रवास खरोखरच अद्भुत आहे. काही ठिकाण आपण फक्त डोळ्यांनी पाहतो, पण काही ठिकाण आपण मनाने अनुभवतो. फिल्म सिटी हे असंच एक ठिकाण आहे, कारण इथे हजारो कलाकारांनी स्वप्न पाहिलं आहे, अनेकांनी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याचा अनुभव घेतला आहे, अनेक तंत्रज्ञानाने आपल्या कलेला ओळख मिळवून दिली आहे आणि असंख्य कथा इथून पडद्यावर पोहोचल्या आहेत. म्हणूनच फिल्म सिटीच्या रस्त्यावरून चालताना कदाचित आपल्याला एक वेगळीच भावना येते. या जागेवर कधी कोणता कलाकार उभा राहिला असेल, या सेटवर कोणता प्रसंग शूट झाला असेल, या कॅमेऱ्याने कोणती कथा टिपली असेल, आणि हेच फिल्म सिटीचं खरं आकर्षण आहे. फिल्म सिटीच्या विषयी आपण आणखी माहिती घेणार आहोत, त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक, एक छोटीशी विश्रांती.

ब्रेक नंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य डँटी एफ एम युअर ओन रेडिओच्या भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये. आपण भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये मुंबई फिल्म सिटी याविषयी माहिती घेत होतो. दादासाहेब फाळके यांनी लावलेले भारतीय सिनेमाचं छोटंसं रोपटं काळाच्या ओघात एका विशाल वटवृक्षात बदलले आणि त्या वटवृक्षाच्या सावलीत उभी राहिली दादासाहेब फाळके चित्रनगरी, आपली मुंबई फिल्म सिटी. पण ही कथा अजून संपलेली नाही, कारण आता आपल्याला जायचं आहे पडद्यामागच्या त्या जगात जिथे हिरो हिरोईन पेक्षा कमी महत्वाचे नसतात ते कॅमेरामॅन, दिग्दर्शक, मेकअप आर्टिस्ट, सेट डिझायनर, लाईटमॅन, साऊंड इंजिनियर आणि शेकडो मेहनती हात. फिल्म सिटीच्या पडद्यामागची हीच अद्भुत दुनिया आता आपण पाहूया. सिनेमा पडद्यावरती 2 ते 3 तासांचा असतो, पण तो तयार करण्यामागची मेहनत अनेक दिवसांची, अनेक महिन्यांची आणि कधी कधी तर अनेक वर्षांची देखील असते. आपण कॅमेराचा समोर नाही तर कॅमेऱ्याच्या मागे जाणार आहोत. आपण पाहणार आहोत त्या लोकांची दुनिया ज्यांच्याशिवाय एकही चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही. आपण पडद्यावर हिरो पाहतो, हिरोईन पाहतो, खलनायक पाहतो, पण त्या कलाकारांना पडद्यावर आणण्यासाठी कितीतरी लोक दिवस रात्र मेहनत करत असतात. म्हणून आजचा प्रश्न असा आहे की सिनेमा खरंच कोण बनवतं? तो उत्तर आहे, एकटा कलाकार नाही तर संपूर्ण टीम बनवते. शूटिंगच्या सेटवर अनेक लोक असतात, पण सगळ्यांना एका दिशेने घेऊन जाणारी व्यक्ती म्हणजे दिग्दर्शक. दिग्दर्शकाच्या डोक्यात संपूर्ण चित्रपटाचे चित्र असतं. कथा अशी दिसायला हवी, कलाकाराने संवाद असा बोलायला हवा, कॅमेरा कुठून असावा, दृश्य किती वेळ दाखवायचं, प्रकाश किती हवा, संगीत कुठे यायला हवं, हे सगळं दिग्दर्शक ठरवतो. आपण थिएटरमध्ये एखादा सीन पाहतो आणि म्हणतो वा किती सुंदर सीन आहे, पण त्या एका सीन मागे दिग्दर्शकाची किती विचारशक्ती आणि मेहनत असेल याची आपल्याला कल्पनाही नसते. एखादा कलाकार खूप छान अभिनय करतो, पण तो कॅमेऱ्यात योग्य पद्धतीने दिसेलच असं नाही. म्हणूनच सिनेमात कॅमेरामॅनचं काम अत्यंत महत्वाचं आहे की कॅमेरा कुठे ठेवायचा, कलाकाराचा क्लोजअप घ्यायचा की पूर्ण दृश्य घ्यायचे, कॅमेरा स्थिर ठेवायचा की हलवायचा, दृश्यात कोणती गोष्ट प्रेक्षकांच्या नजरेत आधी आली पाहिजे हे सगळे कॅमेऱ्याच्या माध्यमातून ठरवतात. म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की लेखक कथा लिहितो, पण कॅमेरा ती कथा आपल्या डोळ्यांसमोर जिवंत धरते. आपल्याला वाटतं एवढे दिवे कशाला, पण सिनेमात प्रकाशाला खूप मोठं महत्व आहे. एका सीनमध्ये आनंद दाखवायचा असेल तर प्रकाश वेगळा असू शकतो, रहस्य दाखवायचं असेल तर सावल्या आणि प्रकाशाचा वापर वेगळ्या पद्धतीने होतो, भयपट असेल तर अंधार आणि प्रकाशाची मांडणीच वेगळी असते. म्हणजेच प्रकाश सुद्धा अभिनय करतो आणि त्या प्रकाशामागे असते एक मोठी टीम. आता आपल्या आवडत्या कलाकारांकडे पहा. राजा असेल तर त्याचा पोशाख राजासारखा असतो, पोलीस असेल तर पोलिसांसारखा गणवेश, गावातला सामान्य माणूस असेल तर त्याचे कपडे वेगळे, ऐतिहासिक चित्रपट असेल तर कपडे, दागिने, केशरचना सगळेच त्या काळाला अनुरूप असे असावे लागते. हे काम करणारे असतात कॉस्ट्युम डिझायनर्स आणि मेकअप आर्टिस्ट. कधी एका कलाकाराला तरुण दाखवायचं असतं तर कधी वृद्ध, कधी एखाद्या पात्रासाठी चेहऱ्यावर जखम दाखवायची असते, कधी पूर्ण वेगळं रूप तयार करायचं असतं. म्हणून मेकअप म्हणजे फक्त सुंदर दिसण्यासाठी केलेली गोष्ट नाही, तर मेकअप हा पात्र निर्माण करण्यासाठी एक महत्वाचा भाग आहे. समजा दिग्दर्शकाला एखाद्या जुन्या वाड्यातील दृश्य शूट करायचं आहे, खरा खुरा वाडा आता कुठून आणणार, किंवा एखाद्या चित्रपटात मोठं पोलीस स्टेशन दाखवायचं आहे, ते खरं तर पोलीस स्टेशन असण्याची गरज नाही. सेट तयार केला जातो, भिंती तयार केल्या जातात, दरवाजे बसवले जातात, खिडक्या तयार केलेल्या जातात, फर्निचर आणले जाते, रंगकाम केले जाते आणि काही दिवसांच्या मेहनतीनंतर कॅमेरा समोर एक पूर्ण जग तयार होते. आपण पडद्यावर ते पाहतो आणि आपल्याला वाटतं हे खरंच आहे, पण कॅमेरा बंद झाला की त्या जगाचं खरं रूप समोर येतं. हेच तर खरं सिनेमाची जादू आहे.
इथे इनडोअर स्टुडिओ बरोबरच विविध आउटडोअर लोकेशनही उपलब्ध असतात. हिरवाई, डोंगराळ भाग, तलाव, मोकळी मैदाने, रस्ते आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेट्स. म्हणूनच एका चित्रपटाच्या कथेनुसार अनेक प्रकारची दृश्य निर्माण करता येतात. कधी कधी हा परिसर एखाद्या गावासारखा दिसतो, कधी एखादा जंगलासारखा दिसतो, तर कधी एखादा मोठ्या शहराचा भाग वाटतो. कॅमेरा ज्या दिशेने पाहतो त्या दिशेने एक नवीन कथा जन्माला येते. आपण कलाकारांचा संवाद ऐकतो, पण तो संवाद व्यवस्थित ऐकू आला नाही तर सीनची मजा निघून जाते. म्हणून साऊंड टीम अत्यंत महत्वाची असते. कलाकाराचा आवाज, पावलांचा आवाज, दरवाजा उघडण्याचा आवाज, पावसाचा आवाज, गाडीचा आवाज आणि कधी कधी एखाद्या छोट्या आवाजामुळेही सीन जिवंत होतो. आणि काही वेळा चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रेकॉर्ड झालेला आवाज पुरेसा चांगला नसेल तर नंतर डबिंग किंवा साऊंड डिझायनरच्या माध्यमातून तो सुधारला जातो. म्हणून सिनेमा फक्त दिसत नाही, तो ऐकूही येतो आणि जाणवतोही. शूटिंग संपलं म्हणजे चित्रपट तयार झाला का? नाही. खरं तर त्यानंतर आणखीन एक मोठं काम सुरू होतं, ते म्हणजे एडिटिंग. एका चित्रपटासाठी शेकडो कधी हजारो शॉट्स शूट केले जातात, पण अंतिम चित्रपटात त्यापैकी योग्य शॉट्स निवडावे लागतात. कोणता सीन आधी, कोणता नंतर, कुठे संवाद कमी करायचा, कुठे शांतता ठेवायची, कुठे संगीत वाढवायचं, कुठे सीन कट करायचा, हे सगळं एडिटरच्या कामाचा भाग आहे. म्हणूनच एडिटर म्हणजे जणू चित्रपटाचा शिल्पकार आहे. आपण अनेकदा कलाकारांची नावं लक्षात ठेवतो, पण सेटवर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान तितकंच महत्वाचं असतं. पाणी कोण देणार, कलाकाराला योग्य वेळी सेटवरती कोण आणणार, प्रॉप्स कोण सांभाळणार, सेटवर व्यवस्था कोण करणार, वेळापत्रक कोण सांभाळणार, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी व्यवस्थित झाल्या नाही तर मोठं शूटिंगही अडचणीमध्ये येतं. म्हणूनच सिनेमाच्या जगात एक सुंदर गोष्ट आहे, पडद्यावर काही मोजकी नावं दिसतात पण त्या नावांच्या मागे शेकडो अनोळखी नावांची मेहनत असते. फिल्म सिटीमध्ये फक्त कलाकारांची स्वप्न पूर्ण होत नाहीत, इथे अनेक तंत्रज्ञांच्या हातात काम मिळतं. नवीन कलाकारांना संधी मिळते, लेखकांच्या कथा आकार घेतात, दिग्दर्शकांच्या कल्पना पडद्यावरती येतात आणि प्रेक्षकांना मिळतो मनोरंजनाचा अनुभव. एक छोट्या कथेपासून, एका कागदावर लिहिलेल्या काही ओळींपासून, शेकडो लोकांच्या मेहनतीतून आणि हजारो तासांच्या कामातून एक चित्रपट तयार होतो. आणि मग आपण थिएटरमध्ये बसतो, लाईट्स बंद होतात, पडदा उजळतो आणि आपल्या समोर सुरू होते एक नवीन दुनिया. दिग्दर्शकाची कल्पना, कॅमेरामॅनची नजर, लाईटिंग टीमचा प्रकाश, मेकअप आर्टिस्टची कला, सेट डिझायनरची कल्पकता, साऊंड टीपचा आवाज, एडिटरची नजर आणि शेकडो हातांची मेहनत, या सगळ्यांच्या संगमातून तयार होतो सिनेमा. आणि म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही एखादा चित्रपट पाहाल तेव्हा फक्त हिरो हिरोईनकडे पाहू नका, एका पडद्यामागच्या त्या अनोळखी चेहऱ्याचाही विचार करा. कारण कलाकार कथा साकारतो, पण ती कथा जिवंत करण्याचं काम संपूर्ण टीम करते. त्यामुळे कधी मुंबईसारख्या प्रेक्षणीय स्थळांकडे तुम्ही जर जात असाल तर मुंबईतील फिल्म सिटीला नक्की भेट द्या, तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविध या सेगमेंटमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आजच्या विविध या सेगमेंटमध्ये आपण नक्की कशाविषयी बोलणार आहोत तर मंडळी, आज आपण बोलणार आहोत चिकाटी असलेल्या दोन कीटकांविषयी. तुम्हाला लक्षात आलं असेलच मी नक्की कोणाविषयी बोलणार आहे. आपण आज जाणून घेणार आहोत मुंगी आणि मधमाशीविषयी. मुंग्या या माशांप्रमाणे सगळ्यांनाच परिचित असून जगातल्या सगळ्या देशांमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पुरातन काळापासून मानवाच्या सन्निध राहिलेल्या या कीटकाबद्दलचे उल्लेख अगदी वेदात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मुंग्या या बहुतेक करून जमिनीतल्या वारुळात राहत असल्याने त्यांचा रोजचा जीवनक्रम समजण्यास खूप कठीण आहे. तसंच त्या बहुत करून जमावाने राहतात, त्यामुळे शेकडो या मुंग्यांमध्ये आपल्याला जर अभ्यास करायचा असेल एका मुंगीवर नजर ठेवून तर ते सुद्धा खूप कठीण काम आहे. आणि या दोन प्रमुख अडचणींमुळे यांच्या निरनिराळ्या सवयींचा तपशीलवार अभ्यास करणं किंवा त्यांच्याविषयी माहिती काढणं हे अजूनही याच्यावर संशोधन सुरू आहे. काही प्रमाणात यश आलं आहे पण तरी सुद्धा मी जसं म्हटलं की याच अडचणींमुळे तितकं संशोधन करणं हे सोपं नाहीये. मुंग्यांच्या या अभ्यासाच्या शास्त्राला पिपिलिका विज्ञान, मर्मिकॉलॉजी असं म्हटलं जातं. मुंगी हा कीटक हायमेनोप्टेरा या गणाच्या फॉर्मॅसिडिया कुलातला आहे. या गणामध्ये मधमाशा, गांधील माशा आणि भुंगे यांचा समावेश होतो. मुंग्या इतरांपेक्षा जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय आणि कार्यतत्पर आणि अतिशय हुशार समजल्या जातात. फॉर्मॅसिडिया कुलातल्या मुंग्या फॉर्मॅसिनी, डोरिलिनी, पोनेलिनी, मर्मिसिनी या सात उपकुलांमध्ये वर्गीकृत केलेले आहे. त्यांचं क्लासिफिकेशन या सात गटांमध्ये केलेलं आहे. जगातल्या मुंग्यांच्या सुमारे 10,000 जातींची नोंद झालेली असून भारतामध्येच जवळजवळ यापैकी 1,000 जातींच्या मुंग्या आहेत. प्रत्येक जातीच्या मुंग्यांच्या सवयी आणि वर्तनक्रम यात बराच फरक दिसून आलेला आहे. मुंगळा म्हणजे एक प्रकारची मोठ्या आकारमानाची मुंगीच असून त्याचं शास्त्रीय नाव कॅम्पोनोटिस कॉम्प्रेसिस असं आहे. नेहमी घरात आढळणाऱ्या मुंगळ्यांची रांग ही कामकारी प्रकारची असते. जे मुंगळे आपल्याला घरात दिसतात जे रांगेत जात असतात ते असतात कामकारी प्रकारचे. 3 कोटी वर्षांपूर्वी मुंग्या वसाहती करून राहायच्या आणि त्यांच्या वसाहतीमध्ये सामाजिक जीवन सुद्धा अस्तित्वात आहे असं आढळून आलेलं आहे. त्यावेळी मानवाचा पृथ्वीवर उदय सुद्धा झाला नव्हता. मुंग्याच्या सामाजिक जीवनात वेगवेगळ्या जाती अस्तित्वात आहेत. प्रत्येक जात एक विशिष्ट काम करते. त्यांच्या सामाजिक जीवनात व्यक्ती स्थान नाहीये. त्यांच्या समाजात एक प्रकारची शेती करणाऱ्या, प्राणी संवर्धन करणाऱ्या, लढणाऱ्या, गुलामगिरी करणाऱ्या, चोरी करणाऱ्या आणि भीक मागणाऱ्या अशा सगळ्या प्रकारच्या मुंग्या असतात. मुंग्यांच्या वर्तनाचा खूप अभ्यास झाला असला तरी अजूनही पुष्कळ संशोधनाची गरज आहे. मुंग्या जमिनीत वारुळ करून वसाहती स्थापन करतात. एका वसाहतीत जास्तीत जास्त 5 लाख मुंग्याच राहू शकतात. त्यांच्यामध्ये सुद्धा श्रमविभाजन दिसून आलेलं आहे. तसंच एका वसाहतीत 4 प्रकारच्या मुंग्या आढळतात. पहिली कामकारी मुंगी, दुसरी शिपाई मुंगी, तिसरी मादी किंवा राणी मुंगी आणि चौथी नर मुंगी. तर पहिल्या आहेत कामकारी मुंग्या. या आकारमानाने अगदी लहान आणि बिनपंखाच्या असतात. यांचे डोळे अगदी बारीक असतात. या सगळ्या माद्या असल्या तरी सुद्धा अंडी घालू शकत नाहीत. यांचं काम काय तर वारुळ स्वच्छ ठेवणं, वसाहतीमधलं बांधकाम करणं, अन्न गोळा करणं आणि नर्स म्हणजेच परिचारिकांप्रमाणे पिल्लांचं संगोपन करणं. एका वारुळात वेगवेगळ्या आकारमानांच्या कामकारी मुंग्या सुद्धा असू शकतात. दुसरा प्रकार आहे शिपाई मुंग्या. या कामकारी मुंग्यांचाच एक प्रकार आहे पण या आकारमानाने थोड्याशा मोठ्या असतात आणि यांचं डोकं हे खूप मोठं असतं. जबडे मजबूत असतात आणि तीक्ष्ण असतात. यांचं काम काय तर वसाहतीतल्या इतर मुंग्यांचं शत्रूंपासून रक्षण करणं. तिसरा प्रकार आहे मादी किंवा राणी मुंग्या. या आकारमानाने बऱ्याच मोठ्या असतात आणि पंखयुक्त असून यांचं काम काय तर फक्त अंडी घालणं आणि नवीन वसाहती स्थापन करणं. आणि शेवटचा प्रकार आहे नर मुंग्या. या मादी मुंगींपेक्षा आकारमानाने लहान आणि नाजूक असतात. यांना सुद्धा पंख असतात. मुंग्यांच्या वसाहतीत पिल्ला

त्यांची काळजी घेणं हे नराचं किंवा राणीचं काम नसून कामकरी मुंगी ते करते. आता यांची बाह्य रचना कशी असते तर मुंगीचा रंग तांबडा, तपकिरी, काळा आणि विटकरी असतो. शरीराची लांबी साधारणतः 1 मिमी ते 40 मिमी असते. शरीर गुळगुळीत असून याचा प्रकार जर डोकं, वक्ष म्हणजे छाती आणि उदर असे 3 भाग असतात. डोकं गोल किंवा लांब असतं. डोक्याच्या दोन्ही बाजूंना मिशा किंवा संस्पर्शक हे असतात आणि यांचा आकार मनुष्याच्या हाताप्रमाणे असतो. तर थोडक्यात काय तर मुंग्यांना प्रत्येक मुंगीला जे काम दिलेलं आहे तेच काम तिने करणं अपेक्षित आहे. म्हणजे कामकारी मुंग्या आहेत, शिपाई मुंग्या आहेत, मादी मुंग्या आहेत आणि शेवटचा प्रकार आहे नर मुंग्या. तर या 4 भागांमध्ये मुंग्यांचं वर्गीकरण केलेलं आहे आणि त्यांना जे निवडून दिलेलं काम आहे तेच त्यांनी करणं अपेक्षित आहे. यावरून मला एक गोष्ट सांगायला आवडेल की साधारण 2 ते 3 वर्षांपूर्वी लालबागमध्ये विवेकानंद व्याख्यानमालेमध्ये मुंग्यांचा अभ्यास करणारी एक व्यक्ती आली होती. तर तिने सुद्धा मुंग्यांविषयी अभ्यास कसा केला जातो याबद्दल खूप माहिती सांगितली. तिने सांगितलं की एका वारुळात आम्हाला जावं लागतं आणि वारुळाला धक्का लावणं हे फार कठीण, म्हणजे फारच कठीण काम असतं. कारण की एक जरी मुंगी वारुळातनं बाहेर आली किंवा वारुळाला धक्का लागला तर सगळ्या मुंग्या झरझर येऊन अंगावर चढतात आणि ज्या प्रकारे त्या चावतात अतिशय वाईट प्रकारे. तर अशा वेळीस मुंग्यांचा अभ्यास करायचा कसा हा खूप मोठा प्रश्न, गहन प्रश्न होता. तर त्यांनी सांगितलं की त्यांनी त्या मुंग्यांना वेगवेगळे वर्गीकरण कसं करायचं तर प्रत्येक मुंगीला एक कलर त्यांनी लावला, अप्लाय केला, रंग लावला ब्रशनी, ब्रशच्या सहाय्याने. आणि मग ती मुंगी कुठे जाते, किती वेळ बाहेर जाते, ती बाहेरून काय आणते, कुठल्या वारुळात जाते, अशा प्रकारे त्यांनी या मुंगीचा अभ्यास केला. आणि प्राणी संवर्धन म्हटलं मगाशी मी, तर प्राणी संवर्धन सुद्धा ते करतात. काही प्राणी पाळतात ते अगदी, ते कशा प्रकारे ते सुद्धा आपण बघूया. पण त्याआधी उद्योगी मुंग्या ही एक छानशी कविता आहे, ती कविता आपण बघूया. इवल्या इवल्या मुंग्या नेसतात लाल मुंग्या, इवल्या इवल्या मुंग्या नेसतात लाल लुंग्या, उद्योग एकजुटीच्या वाजवत जाती पुंग्या, उद्योग एकजुटीच्या वाजवत जाती पुंग्या. इवल्या इवल्या मुंग्या नेसतात लाल लुंग्या, उद्योग एकजुटीच्या वाजवत जाती पुंग्या. मिळून जाती अवघ्या धान्य गोळा करायला, मिळून जाती अवघ्या धान्य गोळा करायला, धडपड त्यांची बघता होत पहा लाजायला, धडपड त्यांची बघता होत पहा लाजायला. कणकण धान्यातून साठवण भविष्याची, कणकण धान्यातून साठवण भविष्याची, त्यामुळे चिंता नसते ओल्या सुक्या दुष्काळाची. एका रांगेत जायच्या शिस्त पहा कशी, एका रांगेत जायच्या शिस्त पहा कशी, कसलेल्या सैनिकांची फौज चालते जशी, कसलेल्या सैनिकांची फौज चालते जशी. दुजाभाव हेवा दावा नसे काही कटकट, दुजाभाव हेवा दावा नसे काही कटकट, एकजुटीनं झटती कोठार भरे झटपट. आळसाचे नाव त्यांच्या ध्यानीमनी नसते, आळसाचे नाव त्यांच्या ध्यानीमनी नसते, सर्व मिळून राबणे पक्के मनात असते, सर्व मिळून राबणे पक्के मनात असते. जयश्री चुरी यांनी ही कविता लिहिलेली आहे. अतिशय छान असं वर्णन केलेलं आहे मुंग्यांचं की त्या कधीच कंटाळत नाही, थकत नाहीत. अगदी एखाद्या भिंतीवरून चालल्या असतील आणि त्यांना आपण पाडण्याचा प्रयत्न केला, कितीही वेळा आपण त्यांना खाली पाडलं तरी पुन्हा त्या वर चढतात आणि त्यांचा जो मार्ग आहे तो त्या निश्चित करून त्या दिशेनेच त्या चालत राहतात. तर त्यांच्याकडनं चिकाटी ही आपण नक्कीच हा गुणधर्म शिकण्यासारखा आहे. आणि संदीप खरेंची पण एक कविता आहे पण ही खूप मोठी आहे, त्यामुळे त्यातल्या काही ओळीच आपण ऐकूया. मुंगी बाय मुंगी बाय पिट पिट पिट पिट पिट, जाता कुठे असता कुठे आणि खरे तर नसता कुठे, जाता कुठे असता कुठे आणि खरे तर नसता कुठे. इकडून तिकडे नेता काय खाता काय पिता काय, इकडून तिकडे नेता काय खाता काय पिता काय. दारे खिडक्यांच्या खिंडी, दारे खिडक्यांच्या खिंडी, बुरुजा सम तांब्या भांडी, त्यांच्या मागून या सरकत रांग उतरते बघ घसरत. कसे समजते मुंगी बाय, कसे समजते मुंगी बाय, कोणी ठेवले कोठे काय, कोठे साखर कुठे रवा, कुठे साखर कुठे रवा, कुठे मिठाई कुठे खवा, कुठे कणिक अन भात कुठे, कुठे जाम अन केक कुठे. चॉकलेट ही पापलेट ही जे जे सांडे संपून जाय, मुंगी बाय मुंगी बाय.
खर तर मुंग्यांची गंमत वाटते, कारण अगदी साखरेचा दाणा जरी ओट्यावर आपल्या पडला तर काही क्षणांमध्ये त्या मुंग्या बरोबर तिथे येतात आणि एक मुंगी आली की त्यांची रांग लागते आणि मग तो दाणा त्या ज्या प्रकारे उचलतात, ज्या चिकाटीने उचलतात आणि त्यांच्या वारुळापर्यंत नेतात, हे सगळं पाहण्यासारखं असतं. त्यांना कधी कधी तो झेलत पण नसतो, त्यांना सहनच होत नसतो, इतका तो दाणा जड असतो. तरी सुद्धा अगदी त्यांचा घोळका येतो आणि मग तो दाणा ते उचलतात आणि त्यांच्या वारुळापर्यंत नेतात. कमाल वाटते खरंच. तर ही जी मुंगीबाई कविता होती ही लिहिली होती संदीप खरे यांनी आणि अग्गोबाई ढग्गोबाई या अल्बम मधली ही कविता होती. मंडळी, मुंगीनंतर आपण बोलणार आहोत मधमाशीविषयी. एक लहानशी विश्रांती घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण बोलणार आहोत मधमाशीविषयी. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. कार्यक्रम सुरू आहे विविधा आणि विविधामध्ये आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा.

ब्रेक नंतर पुन्हा एकदा मी आपलं स्वागत करते. मुंगी नंतर आता आपण बोलणार आहोत मधमाशी या कीटकाकडे. मधमाशी, मधमाशीविषयी आपण सगळेच जाणून आहोत की असं म्हटलं जातं, शास्त्रज्ञ सुद्धा असं म्हणतात की जर मधमाशी निसर्गातनं संपून गेली किंवा ती नाहीशी झाली तर अवघ्या 4 दिवसांमध्ये हे विश्व सुद्धा संपून जाईल. इतकं महत्व या मधमाशीचं आहे. आपल्याला हे तर माहितीच आहे की पॉलिनेशनसाठी म्हणजे परागीभवनासाठी मधमाशा ह्या किती महत्वाच्या आहेत. फुलांमधनं मध गोळा करणं हा तर उपयोग आहेच, पण मध गोळा करत असताना त्यांच्या पायांना ते परागकण लागतात आणि तिथून या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून या फुलावर असं करत करत हे परागीभवन जे होत आहे आणि त्याच्यामुळेच आपण आहोत, अस्तित्व आहे आपलं, अस्तित्व यांच्यामुळेच आहे. तर हे किती महत्वाचा घटक आहे निसर्गातला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हल्ली सगळीकडे ना मधमाशांचं पोळं दिसलं की पटकन आपण जाळ पेटवतो आणि लगेच त्यांच्या जवळ नेतो आणि ते पोळं जाळून टाकलं जातं. तर कुठेतरी ना आपण हे न करता दुसरा मार्ग अवलंबता येईल का याचाही विचार करण्याची गरज आहे. कारण एक तर झाडच कमी होत चालली आहेत मुळात, त्यांना पोळं करण्यासाठी जी जागा आवश्यक असते ती जागाच नसते. म्हणून मग बऱ्याच वेळा आपल्याला छतावरती वगैरे बघायला मिळतं गच्चीत एखादं मोठं पोळं असतं, किंवा मग गॅलरीमध्ये पण कधी कधी पोळं पाहायला मिळतं आणि आपण पटकन ते जाळून टाकतो. तर असं करायला नको. आपण सुद्धा एक जबाबदार नागरिक म्हणून, एक निसर्गाचा घटक म्हणून यांचाही आपण विचार करायला हवा, कारण त्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे. तर कुठेतरी आपलंही हे कर्तव्य आहे की त्यांचं जतन संवर्धन करणं. असो, तर आपण मधमाशांविषयी बोलूया आता. मधमाशा या 4 पंख असलेले फुलांवर जगणारे कीटक आहेत. त्यांचे मागचे पाय मोठे असतात, शरीरावर फांद्यांसारखे किंवा पिसासारखे केस असतात आणि सामान्यतः त्यांना एक डंख असतो. मधमाशा आणि भुंगे हे सर्वात सामान्य प्रकार. भुंगे हे मधमाशांपेक्षा मोठे आणि अधिक शक्तिशाली असतात. मधमाशा उपयुक्त कीटक आहेत कारण त्या मध तयार करतात आणि पिकांचं परागीभवन करतात. मधमाशा अॅनिमलिया किंगडम, आर्थ्रोपोडा फायलम, इन्सेक्टा क्लास, हायमेनोप्टेरा ऑर्डर आणि अॅपोइडिया फॅमिलीमध्ये येतात. त्यांचं जे वर्गीकरण असतं म्हणजे बॉटनी किंवा झोलॉजी जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा प्रत्येक वनस्पती असेल किंवा कीटक असेल तर ते कोणकोणत्या प्रकारे डिवाइड केलं जातं, कोणकोणत्या त्याचं वर्गीकरण कसं होतं ते आपण पाहिलं. मधमाशी पालकांना कधी कधी एपियारिस्ट असं म्हटलं जातं. मधमाशा आणि भुंगे या सामाजिक मधमाशा असून या वसाहतींमध्ये राहतात. एकट्या राहणाऱ्या मधमाशा स्वतःची लहान कौटुंबिक घरटी बनवतात. मधमाशांच्या साधारणतः 10,000 ते 20,000 प्रजाती आहेत, ज्यात गांधील माशी आणि माशीसारख्या अनेक मधमाशांचा समावेश आहे. बहुतेक मधमाशा या 2 मिमी ते 4 सेंटीमीटर इतक्या लांबीच्या लहान असतात. मधमाशा आणि गांधील माशी यांचं एक जवळचं नातं आहे. मुख्य फरक हा की मधमाशा आपल्या पिलांना परागकण आणि मध देतात, तर गांधील माशी प्राणीजन्य अन्न, कीटक किंवा कोळी खातात. या व्यतिरिक्त गांधील माशीच्या अंगावर फांद्या नसलेले केस असतात. मधमाशा पोळ्यांमध्ये किंवा वसाहतीत राहतात. एका पोळ्यात सुमारे 20,000 मधमाशा असतात, तर काही मोठ्या पोळ्यांमध्ये अगदी 1,00,000 जास्त मधमाशा सुद्धा असू शकतात. पोळ्यामध्ये एक राणी माशी असते, शेकडो नर मधमाशा असतात आणि हजारो कामकारी माशा असतात. कामकारी मधमाशा या मादी असतात पण त्या प्रजनन करत नाहीत. जसं आपण मुंग्यांचं पाहिलं होतं मगाशी तसंच सेम अगदी राणी मधमाशी मादी असते आणि ती पोळ्यातल्या सगळ्या पिल्लांना जन्म देते. नर मधमाशा नर असतात आणि

मधमाशा या सूर्याचा वापर करतात. ही आणखीन एक नोंद करण्यासारखी गोष्ट आहे की एवढा असा कीटक आहे पण तो सुद्धा जेव्हा अन्न गोळा करतो किंवा दिशा ठरवतो तर निसर्गातल्या मोठ्या मोठ्या घटकांचा अगदी विचार करतो आणि मगच ती गोष्ट करतो. मधमाशीच्या पोळ्यामध्ये मेणाचे कप्पे असतात. इथेच राणीमाशी आपली अंडी घालते. ती एका दिवसात 1500 अंडी घालू शकते. अंडी फुटल्यावर त्यातनं अळ्या बाहेर येतात आणि कामकारी माशा त्यांना खाऊ घालतात. कामकारी माशा या फुलांमधनं पराकण आणि मकरंद म्हणजेच मध गोळा करतात. पराकणांचा उपयोग प्रथिनांचा स्रोत म्हणून होतो आणि मधाचा उपयोग ऊर्जेचा स्रोत म्हणून होतो. काही पराकण फुलांच्या स्त्री केसरावर पडतात आणि त्यामुळे परपरागण होतं. हे काही पिकांसाठी आणि फुलांसाठी महत्वाचं असतं. वनस्पती आणि कीटक यांच्यातल्या या संबंधाला सहजीवन म्हणतात. हे आपल्याला विज्ञानामध्ये सुद्धा अभ्यासाला होतं. मधमाशा फुलातल्या मकरंदाचं मधात रुपांतर करतात. केवळ एक चमचाभर मध तयार करण्यासाठी कामगार मधमाशांना 4000 अधिक फुलांना भेट द्यावी लागते. आपण एक चमचा मध अगदी सहज घेतो पण ते एक चमचाभर मध त्यांना तयार करण्यासाठी मधमाशांना जवळपास 4000 अधिक फुलांवर जावं लागतं.

ते काळजी घेतात. मधमाशा जो मध घेतात त्याच्या बदल्यात मधमाशी पालक त्यांना साखरेचा पाक देतात. त्यांच्यामध्ये सुद्धा देवाणघेवाण आहे, बघा किती गमतीची गोष्ट आहे. राणी ही पोळ्याची माता असते. पोळ्यामध्ये एकच राणीमाशी असते आणि तिला दररोज सुमारे 1000 अंडी घालावी लागतात, ज्यातून नवीन मधमाशा तयार होतात. तिचे तीव्र फेरामोन्स म्हणजे शरीराचा गंध जो असतो, पोळ्याला एकत्र काम करण्यास मदत करतात आणि कामकारी मधमाशांना अंडी घालण्यापासून रोखतात. म्हणजे कामकारी माशांना शक्य असून सुद्धा त्यांनी अंडी घालणं अपेक्षित नाहीये, म्हणून त्या अंडी घालत नाही. फक्त जी राणीमाशी आहे तीच हे काम करते. यांच्याकडनं हे पण खूप शिकण्यासारखं आहे की तुम्हाला जे काम दिलंय तेच तुम्ही करायचंय, त्या व्यतिरिक्त कुठलंही काम करणं तुमच्याकडून अपेक्षित नाहीये. करून बघूया काय होतंय, असं इथे चालत नाही. नर माशांचं एकमेव काम आहे की राणीमाशीसोबत मिलन करणं. त्यापैकी फक्त सर्वात सक्षम असलेल्या काही नरमाशाच आपली जनुकीय वैशिष्ट्य पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करतात. ही भूमिका इतकी महत्वाची असते की पोळ्यातल्या कामगार माशा त्यांना खाद्य पुरवतात. दिवसा त्या जमिनीपासून 5 ते 35 मीटर उंचीवर एकत्र जमतात आणि तरुण राणी माशीची वाट बघत बसतात. मग राणी माशी दूरवरच्या एकत्र जमण्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कित्येक मैल उडून जाते, तिथे जिथे ती अनेक नरमाशांसोबत मिलन करते. पण प्रत्येक नरमाशी मिलन झाल्यावर मरते. हाच काजव्यांबाबतीत सुद्धा सारखाच नियम आहे की मिलन झाल्यावरती प्रत्येक नरमाशी मरते. जेव्हा हवामान थंड होतं तेव्हा उरलेल्या नरमाशांची गरज उरत नाही आणि कामगार माशा अशा वेळी त्यांना हकलून देतात. गरज सरो वैद्य मरो ही म्हणी अगदी साजेशी आहे की जेव्हा हवामान थंड होतं तेव्हा उरलेल्या नरमाशांची गरज भासत नाही आणि म्हणून त्यांना हाकलून दिलं जातं. हजारो कामकरी मधमाशाच पोळ्याला टिकवून ठेवतात. जन्माच्या दिवसापासून त्या न कुरकुरता राबतात. पोळ्याची स्वच्छता करणं, त्याचं रक्षण करणं, वाढणाऱ्या पिल्लांना खाऊ घालणं, मधमाशाचं पोळं बांधणं ही त्यांची कामं. याशिवाय फुले असलेल्या लांब हिवाळ्यासाठी मधाचा साठा करण्याकरता मकरंद गोळा करून ठेवणं हे सुद्धा त्यांचं काम. कामकरी मधमाशा उन्हाळ्यात पोळं थंड आणि हिवाळ्यात उबदार ठेवतात आणि त्या खूप प्रभावीपणे संवाद सुद्धा साधतात. सर्वोत्तम फुलं कुठे मिळतील, तिथे मकरंदाचं प्रमाण आणि त्याची क्वालिटी म्हणजे गुणवत्ता कशी असेल हे ते आपल्या भगिनींना सांगू शकतात. राणी सुरक्षित आहे की नाही आणि पोळ्यात घुसण्याचा प्रयत्न करणारी ती नवीन मधमाशी दुसऱ्या पोळ्यातून त्यांचा मौल्यवान मध चोरण्यासाठी आलेली अनोळखी मधमाशी आहे की नाही हे सुद्धा त्या ओळखू शकतात. म्हणजे त्यांना एवढी बुद्धिमत्ता आहे हे ओळखण्याची. आपल्याला तर सगळ्या मधमाशा सारख्याच वाटतात पाहता क्षणी. म्हणजे आपल्याला फरक सांगा असं म्हटलं तर कठीण आहे, शक्यच नाहीये मुळात. आता याच्यानंतर आपण बघूया की त्यांचं जीवनचक्र कसं असतं. मधमाशी प्रौढ होण्यापूर्वी विकासाच्या अनेक टप्प्यांमधून जाते. ती राणी, कामकरी माशी किंवा नरमाशी बनो, सगळ्या मधमाशांना कायापालटाच्या 4 टप्प्यांमधून जावंच लागतं. ते कुठले टप्पे आहेत तर अंडी, अळी, कोश आणि प्रौढ. राणीमाशी मध पोकळीतील कप्प्यांमध्ये आपली अंडी घालते. फलित अंड्यांमधून कामकरी माशा बनतात तर अफलित अंड्यांमधून नर माशा बनतात. कामकरी माशा वेगाने वाढणाऱ्या अळ्यांना खाऊ घालण्यासाठी प्रचंड मेहनत करतात. शेवटी मध पोकळीतले कप्पे बंद केले जातात जेणेकरून अळ्या एकांतात आपले कोश विणून कोशावस्थेत जाऊ शकतील. या अवस्थेतून रूपांतर पूर्ण झाल्यावरती मधमाशीचं पिल्लू मधमाशांच्या समाजात आपलं स्थान घेण्यासाठी त्या कोशातनं हळूच बाहेर येतं. अंड्यापासून प्रौढ मधमाशी बनण्याच्या या प्रक्रियेला राणीमाशीसाठी कमीत कमी 16 दिवस किंवा नरमाशीसाठी जास्तीत जास्त 24 दिवस लागू शकतात. एकदा कामगार मधमाशी बाहेर आली की तिचं आयुष्यमान ऋतू, उपलब्ध अन्न आणि तिला कराव्या लागणाऱ्या कामावर अवलंबून काही आठवड्यांपासून ते जवळजवळ 1 वर्षापर्यंत असू शकतं. नवीन कामगार मधमाशी मऊ, पिसाळलेली आणि बऱ्यापैकी अविकसित असते. पुढील काही आठवड्यांमध्ये तिच्या विविध विशेष ग्रंथी परिपक्व होतात ज्यावरून वसाहतींमध्ये ती कोणते काम करणार हे त्यावरून ठरतं. मग या कामांमध्ये स्वच्छता करणं असेल, लहान पिल्लांना खाऊ घालणं असेल, कोशांमध्ये मकरंद आणि पराकण भरणं किंवा मेळाचं पोळ बांधणं, वसाहतीचं रक्षण करणं अशी वेगवेगळी कामं ठरलेली असतात. आणि मग शेवटी ती मकरंद, पराकण,
प्रोपेलिस आणि पाणी गोळा करण्याचा

काम करते. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत, मध. जो मध आपण खाण्यासाठी वापरतो. आता तुम्ही म्हणाल की माशी जेव्हा फुलातनं मकरंद गोळा करते तोच मध, पण तसं नाहीये. काहीतरी त्याच्यावरती प्रक्रिया होते आणि मग त्याचं रुपांतर मधात होतं. आणि म्हणूनच आपल्याला जेव्हा मध हवा असतो तेव्हा मधमाशीच्या पोळ्यातनंच आपण तो काढतो. आपण फुलातनं मध नाही काढू शकत. ही जी किमया आहे ती फक्त निसर्गाने त्यांनाच दिलेली आहे. मध हा एक घट्ट द्रव पदार्थ आहे जो विशिष्ट प्रकारच्या मधमाशा फुलांच्या मकरंदापासूनच तयार करतात. अनेक कीटक प्रजाती मकरंद खातात, तर मधमाशा मध बनवण्यासाठी मकरंदावरती विशिष्ट प्रक्रिया करून तो घट्ट करतात. खरंतर त्या भरपूर मध बनवतात, जेणेकरून हिवाळ्यासारख्या जेव्हा फुलांचा मकरंद उपलब्ध नसतो तेव्हा त्यांच्याकडे पुरेसा उपलब्ध अन्न असेल यासाठी आधीच त्यांनी पुरेसा मकरंद काढून घेतलेला असतो. बहुतेक कीटकांच्या विपरीत मधमाशा हिवाळ्यातही सक्रिय राहतात आणि थंडीने गोठून मरण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी त्या मधाचं सेवन करतात आणि चयापचयाची क्रिया पूर्ण करतात. सुरुवातीच्या मानवांनी कदाचित अस्वल आणि इतर सस्तन प्राण्यांना मधासाठी मधमाशांच्या पोळ्यावर हल्ला करताना पाहिलं असेल, आणि अर्थातच आपण सुद्धा मधासाठी पूर्णपणे मधमाशांवरच अवलंबून आहोत. मधमाशा फुलांच्या वनस्पतींमधून मकरंद गोळा करतात आणि तो त्यांच्या पोटातील मधाच्या पिशवीत साठवतात, जिथे इन्व्हर्टेज नावाच्या एन्झाईमच्या क्रियेमुळे त्याचे अंशत मधात रुपांतर होते. अतिशय महत्वाची ही प्रक्रिया आहे. पोळ्यात परत आल्यावरती त्या हा मकरंद घरातल्या मधमाशांना देतात, ज्या हे परिवर्तन पुढे चालू ठेवतात आणि त्यानंतर त्याचं रुपांतर हे मधात होतं. तर अशा रीतीने ही एक मोठी प्रक्रिया आहे आणि मधमाशी इतक्या फुलांवरती जाते, त्या फुलातनं तो मकरंद गोळा करते, तेव्हा कुठे आपल्याला एक चमचा मध मिळतं. तर नेक्स्ट टाइम जेव्हा आपण मधाचं सेवन करू तेव्हा आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे की हा मध गोळा करण्यासाठी त्या मधमाशांनी किती कष्ट केले आहेत. जाता जाता एक मधमाशीवर कविता आहे. नाचे गुणगुणे या मधमाशा, नाचे गुणगुणे या मधमाशा, कळे ना आम्हा त्यांची गूढ भाषा. मारून भराऱ्या चहू दिशेला, मारून भराऱ्या चहू दिशेला, झप्पी देई ती फुला फुलाला. भरून घेई पराकणांची झोळी, भरून घेई पराकणांची झोळी, वाटा उचलते बांधण्यात पोळी. थेंबा थेंबाने करते संचय मधाचा, थेंबा थेंबाने करते संचय मधाचा, शिकावा तिजकडून मंत्र बचतीचा. परागणाचे करते अचाटकाम, परागणाचे करते अचाटकाम, नकळत देई ती करोडोचा दाम, नकळत देई ती करोडोचा दाम. हस्ती फुले मधमाशीच्या झप्पीने, हस्ती फुले मधमाशीच्या झप्पीने, मळे फळबागा डुलती आनंदाने. मधमाशांचे प्रमाण का घटले, मधमाशांचे प्रमाण का घटले, कोडे शास्त्रज्ञांना नाही सुटले, कोडे शास्त्रज्ञांना नाही सुटले. मंडळी, आपण सुरुवातीलाच कार्यक्रमाच्या म्हटलं होतं की मधमाशांचं संवर्धन आणि जतन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. एक पुण्याचा एक मुलगा आहे अमित गोडसे म्हणून, तर तो यासाठी खूप चांगलं काम करतोय की मधमाशांचं पोळं जाळू नका, तुम्ही त्यांच्या टीमला संपर्क करा, कॉन्टॅक्ट करा. ते लोक जिथे शक्य आहे तिकडे जातील आणि त्यांच्याकडे जी काही वेगळी यंत्रणा आहे जेणेकरून पोळं न जाळता तुम्हाला ते पोळं काढता येईल आणि तो मध तुम्हाला गोळा करता येईल. आणि जर तुम्हाला असं मधुमक्षिका पालन करायचं असेल तर तुम्ही सुद्धा हे करू शकता, कारण मधमाशांचं जे प्रमाण आहे ते कमी होताना दिसतंय आणि आपल्याकडूनही नकळतपणे मधमाशा मारल्या जात आहेत. तर असं होऊ नये यासाठी आपणही करू शकतो, मधमाशांची पेटी आपण आणू शकतो. आणि मुळात सगळ्या मधमाशा डंख लावतात का, डंख मारतात का, तर नाही. बऱ्याचशा माशा अशा असतात की ज्या डंख मारत नाहीत, फक्त त्या जेव्हा आपल्या अंगाला स्पर्श करतात तेव्हा थोड्याशा गुदगुल्या होतात, एवढाच काय तो आपल्याला त्रास होईल. आणि जर तुम्ही ही अशी मधमाशांची पेटी तुमच्याकडे आणली तर तुमच्या आसपास जेवढी काही झाडं आहेत, फुलझाडं आहेत, फळझाडं आहेत, ती सगळी बहरून जातील काही दिवसांमध्ये आणि तुम्हाला हा मध सुद्धा मिळेल. तर नक्की विचार करा या मधुमक्षिका पालनाविषयी. शक्य असेल, जागा असेल, तर हा एक चांगला पर्याय आहे. आणि आपल्याकडनं निसर्गाला आपण देणं लागतोच, तर यानिमित्ताने आपण ही अशी एक मदत सुद्धा आपण निसर्गाला नक्कीच करू शकतो. आपण जाणून घेतलं मधमाशी आणि मुंगी यांच्याविषयी. त्यांच्याकडनं आपण बरेच काही गुणधर्म आहेत जे आपण अंमलात आणू शकतो, त्यांच्याकडनं आपण शिकू शकतो, ते आणूया.
आणि जीवनाचा आपला भाग करून घेऊया. याच टप्प्यावरती मी आरजे सुवर्ण आपला निरोप घेते. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: रहा है?
1: सॉरी सर।
0: जंग में गोलियां चलेंगी, तुम्हारी सॉरी नहीं।

ओए मार छड़प्पा चांद पे चढ़ जा उड़ जा उड़ जा उड़ जा।

0: नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये आपण आज आमंत्रित केले आहे शिल्पा खेर मॅडम यांना. नमस्कार मॅडम, मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: नमस्कार.
0: आज आपण शिल्पा खेर मॅडम यांचा सगळा व्यावसायिक प्रवास जाणून घेणार आहोत. त्या सक्षम नागरिक मोहीम या एनजीओशी निगडीत आहेत आणि शाळा शहरातून सक्षम नागरिक घडवण्याचा उपक्रम त्या करत असतात आणि मार्गदर्शक त्यांचे लाभलेले आहेत त्यांना डॉक्टर अनिल काकोडकर सर. आणि या सगळ्या शाळेतील सगळ्या उपक्रमांचा आज किती काळाची गरज आहे हे त्यांच्या अनुभवातून आपल्याला कळेल आणि आज सगळा त्यांचा प्रवास आपण उलगडून घेणार आहोत आपल्या या कार्यक्रमाच्या अंतर्गत. तर मॅडम सुरुवात करूया तुमच्या परवानगीने. सुरुवातीला मला जाणून घ्यायचं की अर्थातच सक्षम नागरिक मोहीम म्हणजे नेमकं काय आहे किंवा थोडं तुम्ही याच्यातून कशी सुरुवात केली त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल.
1: नमस्कार तेजस्वीनी, सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज मला इथे बोलावलं आहे. मी एक सांगू इच्छेन की व्यावसायिक म्हणून नाही तर एक भाग्यश्री फाउंडेशन ही आमची संस्था आहे जी समाजात काही सामाजिक काम करीत आहे. म्हणजे स्वतःचा काहीतरी एक वाटा असतो ना, तो उचलणं प्रत्येक व्यक्तीने आवश्यक असतो. तर त्या हेतूने आम्ही ही सामाजिक संस्था माझे पती डॉक्टर जितेंद्र खेर यांनी सुरू केलेली आहे आणि आम्ही बरीच मंडळी यात कार्यरत आहोत. आमचे मुख्य मार्गदर्शक या संस्थेचे आहेत डॉक्टर अनिल काकोडकर आणि लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर यांच्या मार्गदर्शनानुसार हे उपक्रम जे आता तू उल्लेख केलास की सक्षम नागरिक मोहीम, तर हा उपक्रम गेली काही वर्ष शासकीय शाळांमध्ये मुख्यत्वे शासकीय शाळांमध्ये सुरू आहे. आणि याचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून ज्या काही अपेक्षा आहेत त्यांनी कशा प्रकारे अभ्यास करायला हवा, त्यांना एक मूल्य शिक्षण चांगलं मिळायला हवं आणि ह्यासाठी आपले सर्वच शिक्षक मनापासून प्रयत्न करत असतात.
0: बरोबर.
1: त्यांच्या काही अडचणी असतील, प्रत्येकाचा काही वैयक्तिक त्यात अडीअडचणी असतील किंवा काही त्रुटी राहत असतील किंवा कोणी खूप चांगलं काम करत असतील, पण हे मोठ्या प्रमाणावर कार्य चांगल्या प्रकारे होणं फार आवश्यक आहे. तर ह्यासाठी ह्या सक्षम नागरिक मोहिमेअंतर्गत योजनेशी उपक्रम ज्याचे मुख्य मार्गदर्शक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याचे मुख्य मार्गदर्शक आहेत लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर. तर ह्यामध्ये काय आहे, हे ट्रेनिंग नाहीये मुख्य, म्हणजे कारण आमचा किंवा सरांचं असं म्हणणं आहे की शिक्षक जेव्हा ऑलरेडी बीएड डीएड त्यांचं जे काही एज्युकेशन आहे ते घेतात तेव्हा त्यांना माहिती असते की आपल्या विद्यार्थ्यांना आणि अनुभव असतो परत. बरोबर आहे ना, कित्येक लेक्चर्स घेतले जातात. असं नाही की शिक्षक कोणी व्यक्ती असंच उठते आणि ते शिक्षक होते असं होत नाही.
0: बरोबर.
1: त्यांचे रिहर्सल असते, कित्येक लेक्चर वर्गावर घेतले जातात. तर अनुभवी माणसं आहेत ही, तर त्यांच्यासाठी पुन्हा पुन्हा ट्रेनिंग कशाला आवश्यक आहे. आणि ट्रेनिंग जर म्हटलं तर आज आपण युट्यूब म्हणा किंवा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म इतर म्हणा, त्याच्यावर अनेक माहिती आहे. मला अमुक एक गोष्ट हवी आहे तर त्याची इत्यंभूत माहिती मला त्याच्यावर मिळते. तर त्यामध्ये अजून एक ट्रेनिंग मध्ये वेळ फुकट घालवला तर होत आहे काय, मुख्य म्हणजे आपल्या शासकीय शाळांमध्ये वर्गाला एक शिक्षक आहे आणि तो शिक्षक जर ट्रेनिंगला गेला तर त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांबरोबर

0: कोणी नसतं. आणि हा हे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या घरचं वातावरण आपल्या घरच्या वातावरणासारखं नाहीये, म्हणजे कमी आहे कुठेतरी असं म्हणेन की जी शिक्षणाविषयीची जागरूकता आहे ती थोड्याफार प्रमाणात कमी आहे, म्हणणार की नाही आहे. तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे शिक्षकांनी लक्ष देणं ही त्यांची मुख्य जबाबदारी आहे. त्याच्यामुळे आपण ट्रेनिंग ठेवलेलं नाहीये, आपण हे मार्ग म्हणजे इंटरॅक्टिव्ह लेक्चर असं आपण त्याला म्हणतो. मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख किंवा जे इतर घटक आहेत शिक्षण क्षेत्रातील, शिक्षण विभागातील, त्यांना आपण बोलावतो आणि त्यांना त्याद्वारे मार्गदर्शन करतो. जर एखाद्या केंद्र प्रमुखाने किंवा मुख्याध्यापकाने इन्सिस्ट केलं की हे शिक्षक चांगले आहेत आणि त्यांनी हे मार्गदर्शन ऐकू दे, कारण वर्षातून एकदाच असतं आपलं हे मार्गदर्शन आणि मुख्य म्हणजे हे मोफत आहे, आपण एकही रुपया यासाठी घेत नाही. हे आपलं एक सेवा आहे की आपण आपलं जी शिक्षण पद्धती आहे जी चांगली आहे ऑलरेडी, आपले शिक्षक चांगलं काम करत आहे, तर त्यांना या मान्यवरांचं, काकोडकर सर, शेकटकर सर यासारख्या मान्यवरांचं मार्गदर्शन त्यांच्यापर्यंत जावं यासाठी काही पीपीटी आहेत, पुस्तिका बनवलेल्या आहेत, त्या देखील आम्ही सॉफ्ट कॉपी मोफत देतो. जर हार्ड कॉपी कोणाला हव्या असतील तर इतक्या मोठ्या प्रमाणावर हार्ड कॉपी, कारण मोफत आहे ना कार्य, असं नाहीये की कुठे आम्ही पैसे गोळा करतो, तर त्याच्यामुळे त्या सॉफ्ट कॉपी आम्ही मोफत देतो. आणि त्याच्याद्वारे झालंय काय, आता कोल्हापूर जिल्हा परिषद शाळा, ठाणे महानगरपालिका शाळा, इथे गेली काही वर्ष भिवंडी महानगरपालिका येथे देखील हा उपक्रम सुरू होता.
1: अच्छा.
0: आणि ह्या शाळांमध्ये गेली काही वर्ष हा उपक्रम सुरू आहे आणि तिथल्या शिक्षकांचे तर अभिप्राय तुम्ही बघितले तर त्यांना याचा उपयोग होतो आहे असं मी म्हणेन.
1: अच्छा, नक्कीच. तुम्ही भाग्यश्री फाउंडेशनच्या मार्फत सक्षम नागरिक मोहीम ही राबवता. भाग्यश्री फाउंडेशनची स्थापना कधीपासून झाली आणि ती तुम्हाला का करावीशी वाटली, आणि त्याच्या अंतर्गत हा एक उपक्रम आहे सक्षम नागरिकचा, पण अजून काही उपक्रम तुम्ही राबवता?
0: भाग्यश्री फाउंडेशनची स्थापना 2007 मध्ये आम्ही केलेली आहे. 2011 मध्ये ही संस्था रजिस्टर करण्यात आली.
1: ओके. हा,
0: त्याआधी असं होतं की काहीतरी समाजासाठी करावं असं मला वाटायचं. आधी माझा व्यवसाय होता स्वतःचा, मी ग्रॅज्युएशन सायन्स मध्ये केलेलं आहे, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन योगशास्त्र मध्ये केलेलं आहे, फॅशन डिझायनिंग देखील केलेलं आहे, आवड म्हणून करत होते.
1: बरोबर.
0: आणि त्यातून गारमेंटचा व्यवसाय होता. आणि जेव्हा मुलुंडमध्ये माझी बुटीक्स होती, निर्मिती बुटीक आणि बुटीक आणि फॅक्टरी होती स्वतःची, जिथे काही म्हणजे ह्याचं गारमेंट प्रोडक्शनचं काम केलं जायचं. परंतु माझी जेव्हा मुलं झाली, 2000 मध्ये मोठा मुलगा झाला आणि 2002 मध्ये माझ्या धाकट्या मुलाचा जन्म झाला. आणि त्यानंतर माझे पती देखील व्यवसायात असल्यामुळे पूर्ण वेळ दोघांनी व्यवसायाला जर दिला, पण कुठलाही व्यवसाय हा असाच उभा राहत नाही, त्याला पूर्ण तुम्हाला वेळ द्यावा लागतो.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे हे ठरलं की ठरलं म्हणजे माझीच इच्छा होती ती की मला माझ्या घराकडे वेळ द्यायचा होता. आणि 2001 पासून साधारण मी माझं हे काम सगळं बंद करत आणलं. त्यानंतर मी पूर्ण वेळ माझ्या मुलांकडे लक्ष देत होते. पण एक तळमळ होती मनामध्ये की काहीतरी आपल्याला समाजातल्या मुलांसाठी करायचंय. आजूबाजूला बघत होते की आपल्या मुलांसाठी आपण करतो, परंतु समाजात जर काही करायचं झालं तर ते करणं फार आवश्यक आहे असं मला वाटत होतं. आणि मी वात्सल्य या अनाथ आश्रमात काही वर्ष जात होते ऍज अ व्हॉलंटियर म्हणून, तिथली परिस्थिती बघितली मुलांची की कशा प्रकारे म्हणजे अनाथ मुलं आहेत, काय समाजात चाललं आहे. तिथूनच त्या आजूबाजूच्या शाळा होत्या तिथे, त्या सेविका ज्या वात्सल्यामध्ये होत्या त्या शाळा म्हणजे त्यांची मुलं त्या शाळांमध्ये जात असत, तर त्या शाळांशी परिचय झाला की अशा प्रकारचं काम चालतं. आणि शिवाई विद्यालय आणि केळणी विद्यालय ह्या शाळांमधून आमचं पहिलं काम सुरू झालं. माझ्या मिस्टरांना देखील हा फाउंडेशन जे आम्ही स्थापन केलं 11 मध्ये, काम तर 7 सालापासून सुरू झालेलं, त्यांना एअरफोर्स मध्ये जायची प्रचंड इच्छा होती आणि त्यांनी 7 अटेम्प्ट दिले आहेत. दरवेळेला ते लेखी परीक्षेत पास व्हायचे एनडीए आणि सीबीएसई मध्ये, परंतु एसएसबीला ते रिजेक्ट झाले. त्याची कारण अनेक असतील, कारण ती कठीण परीक्षा आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरू केला. परंतु दोघांनाही एक मनात होतं की समाजासाठी आम्हाला काहीतरी करायचं आहे, तर त्यांनी देखील त्यांची कंपनी स्थापन केली, माउंटन रेंज प्रॉपर्टीज अँड रिसोर्ट्स. तर त्याच्यामध्ये यश मिळायला लागलं. आणि मग मी जसं म्हटलं की माझा व्यवसाय थांबवून मी माझ्या मुलांना बघत होते. त्यानंतर थोडंफार समाजात जाऊन काम करण्याचा प्रयत्न करत होते किंवा मी शिकत होते असं मी म्हणेन काम करण्यापेक्षा. तर आपण काम करतो ना जेव्हा कुठल्याही ह्याच्यात म्हणजे क्षेत्रामध्ये, तेव्हा आपण पण बऱ्याच गोष्टी शिकत असतो, आपण फक्त देत नसतो तिथे. हे मी अगदी आवर्जून सांगेन. तर त्या अनुभवानंतर आम्ही असं ठरवलं की आपण आपली एक संस्था स्थापन करायची, जेणेकरून ह्या मुलांसाठी आपल्याला काही करता येईल. आणि समाजात देखील अशी अनेक लोक होती की ज्यांना काही आर्थिक मदत करायची होती की तुमची संस्था आहे ना तर आम्ही काहीतरी देऊ, तर त्यांना आम्ही सांगायचो की आर्थिक मदतीपेक्षा पण ना तेजस्विनी वेळ हा फार महत्वाचा असतो.
1: अच्छा.
0: कारण आम्ही जेव्हा ह्या शाळांमध्ये काम सुरू केलं तेव्हा एकतर कित्येक शाळांना अनुदानित होत्या, त्यांना फीज ऑलरेडी भरली जात होती. मी अक्षरक्षा 2 वर्ष तरी मुलांची फीज भरली आहे, एक एक वर्ग दत्त घेऊन. परंतु लक्षात आलं की अरे ह्यांची फी भरली जात आहे, त्यांना अन्न किंवा
1: युनिफॉर्म
0: पुस्तक वह्या हे सगळं मोफत मिळतंय.
1: अच्छा.
0: पण मिळत काय नाहीये माहितीये का, एक प्रॉपर पद्धतीने शिक्षण.
1: अच्छा.
0: आणि तिकडे लक्ष देणं फार आवश्यक, कारण या मुलांच्या घरचं ते वातावरण नाहीये. कुठलीही शाळा, आज मी शासकीय शाळांमध्ये देखील अनेक शाळांमध्ये फिरले एका महिन्यात, तर एक गोष्ट आवर्जून आढळली की प्रत्येक गोष्ट आहे परंतु मुलांना योग्य प्रकारे शिक्षण देणं ही आजची काळाची गरज आहे. तर अशा प्रकारे ही संस्था सुरू झाली, हे काम सुरू झालं आणि ते आतापर्यंत
1: या टप्प्यावर आलेलं आहे,
0: टप्प्यावर आलं की जिथे आम्ही महाराष्ट्रातल्या बऱ्याच शाळांमध्ये काम करत आहोत. आणि दुसरं म्हणजे तर सुरुवातीला आम्ही म्हणजे महिला बंदी जे आहेत भाईखाळा जेल इथले, त्यांच्यासाठी काही शिबिर घेणं, पीआरसी पॅराप्लॅजिक रिहेबिलिटेशन सेंटर आहे खडकी येथे, तर सैनिकांसाठी काही शिबिर. पण मुख्य जे आमचं होतं ना ते नेहमी स्टुडंट ओरिएंटेडच राहिलेलं आहे की विद्यार्थ्यांसाठी आम्हाला काम करायचं होतं. याचं कारण हे आहे ना की समाजात तुम्हाला कुठेही बदल घडवायचा असेल
1: बरोबर,
0: तर त्याचं मुख्य जे हे आहे पाया जो आहे तो तुमच्या शिक्षणातच आहे. तुम्हाला चांगले इंजिनियर्स घडवायचे आहेत, तुम्हाला चांगले गृहिणी घडवायचे आहेत, तुम्हाला चांगले म्हणजे डॉक्टर किंवा नर्सेस घडवायचे आहेत, तुम्हाला चांगले वकील घडवायचे आहेत, राजकारणी घडवायचे आहेत, समाजकारणी घडवायचे आहेत. त्याचा बेस जो आहे ना तो शिक्षणामधून मुख्य सुरू होतो. आणि म्हणून आमच्या फाउंडेशनचं जे हे आहे एज्युकेशन सपोर्ट पॉवर अँड विजडम, की तुम्ही एज्युकेशनला जर सपोर्ट केला शिक्षणासाठी योग्य प्रकारचं, शिक्षण म्हणजे काय की ज्यातून तुमची शक्ती जागृत हो, तुम्हाला कळणं नुसतं मी शिक्षण घेतलेलं आहे आणि माझ्याकडे ती पॉवरच नाहीये काही आवाज उठवायची, काही चांगलं काम करायची, मी केवळ आपलं म्हणजे झापड लावलेल्या बैलासारखं म्हणा किंवा व्यक्तीसारखं फिरते, तर मग किंवा मी छोट्याशा कारणाने निराश होऊन आत्महत्या करणार आहे, तर मग त्या शिक्षणाचा उपयोग काय? किंवा मी दुसऱ्यांवर जळफळणार आहे, मी स्वतःला कमी लेखणार आहे, तर जे संतुलन देऊ शकत नाही ते शिक्षणच काय कामाचं? शिक्षणामधून तुम्हाला संतुलन मिळणं फार आवश्यक आहे, मानसिक संतुलन. अर्थार्जनाचं एक आपण बघतो, परंतु आपण हे बघतो का की समाजात पैसे मिळाले आहेत म्हणून सगळी जण अगदी खुश आहेत. पैसे तर मिळत आहेत ना, पण मग आत्महत्या का होत आहेत, फ्रस्ट्रेशन का आहे, निराश का आहे? तर ह्या सगळ्याचं मूळ आहे की शिक्षणामधून एक संतुलित व्यक्तिमत्व तयार व्हायला, तर त्यावर आपण मेन फोकस केलं नेहमी आणि त्यासाठी आपण सपोर्ट करतो आणि त्यामधून हे कार्य सुरू आहे, म्हणजे ह्या भावनेने सुरू आहे. जसं इव्हन आपलं भाग्यश्री फाउंडेशनचं ते एक छोटीशी कविता आहे, माझे भाग्य माझ्या हाती जाणीले आहे मी, कुणी न येऊनही करतो उद्धार ओळखले आहे. तर त्यामागची भावना पण आहे की कोणी भाग्यश्री फाउंडेशन किंवा एखादी व्यक्ती कोणी येऊन तुमचा उद्धार नाही करू शकणार,
1: बरोबर,
0: ती किती महान देखील असेल व्यक्ती, पण तुमचा उद्धार जर करायचा तर तो तुम्हाला करणं आवश्यक आहे. तुम्हाला संतुलित व्यक्तिमत्व हवंय तर ते तुमचं तुम्ही होणं आवश्यक आहे. आणि ह्यासाठी आपल्या शिक्षकांचं, कारण विद्यार्थ्यांना शिकवणारा जो मुख्य घटक आहे ना तो शिक्षक आहे. आम्ही किती जरी आता हे आपलं आजचं जे सेशन आहे किंवा इंटरव्ह्यू आहे, मी जरी शाळेमधून दाखवला तरी विद्यार्थ्यांना किती कळणार आहे तो?
1: बरोबर.
0: शिक्षकांना कळेल, विद्यार्थ्यांना किती कळणार आहे?
1: बरोबर.
0: विद्यार्थ्यांना घडवणारा मेन घटक हा शिक्षक आहे आणि त्यासाठी आपण शिक्षकांसाठी ही सक्षम नागरिक मोहीम हे काम करत आहोत. तुम्ही जर फाउंडेशनच्या वेबसाईटवर पण बघितलं तर अनेक शिक्षक उत्साहाने यात सहभागी होत आहेत, कारण त्यांचा सन्मान ठेवला जातो आहे मुख्य. आम्ही त्यांना शिकवत नाही, तुम्ही पाचवीला कसं शिकवा, तुम्ही पहिलीला कसं शिकवा, तुम्ही आठवीला कसं शिकवा. काकोडकर सरांच्या प्रगाढ अनुभवाच्या द्वारे आम्ही त्यांना मार्गदर्शन करत आहोत की मुलांना लिहिता वाचता कसं यायला हवं, त्यासाठी तुम्ही काय करू शकता, मुलांनी एक चांगलं व्यक्ती कसं व्हायला हवं, किंवा मुलांनी एक क्रिटिकल थिंकिंग, ऑर्गनाइज थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग हे कशा प्रकारे, एनईपीच्या ज्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्याच्या ज्या टर्म्स आहेत त्या कशा प्रकारे, कारण मुलांना तर कळत नाही ना की एनईपी काय आहे, त्याचे टर्म्स काय आहेत, ते नुसतं घोकून एक वेळ करतील एखादी गोष्ट, तर त्या सहज पद्धतीने कशा प्रकारे करायच्या, ह्यासाठी जो रोजनीशी उपक्रम आहे, मध्ये काही विचारायचं
1: नाही नाही बोला ना,
0: रोजनीशी उपक्रम आहे त्यामध्ये आम्ही असं जनरली वाटतं की रोजनीशी म्हणजे डायरी लिहायची ते नाही आहे त्याच्यामध्ये.
1: अच्छा.
0: त्यात पण आपण 28 आठवड्याचा उपक्रम दिलेला आहे.
1: अच्छा.
0: आणि त्यामध्ये ह्या एनईपीच्या ज्या टर्म्स आहेत त्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. पण मुलांना जर आपण म्हटलं की तुम्हाला ह्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या टर्म्स कम्प्लीट करून घेतो आम्ही, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, ऑर्गनाइज थिंकिंग हे तुम्ही करायचंय, मुलांना कळणार नाही. त्याच्याऐवजी आपण त्यांना देतो की सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्ही काय काय केलं ते लिहा. मुलं आवडीने लिहितात. ज्यांना लिहिता देखील येत नसतं ना त्यांना काय होतं, जनरली शाळांमध्ये मार्क मिळाले की कौतुक केलं जातं, बरोबर आहे ना, पहिला आला दुसरा आला 90% 80% तर तसंही
1: दिलं
0: जात. मग ही मुलं जी आहेत ना जी 50% 60% मिळवणारी आहेत किंवा जी पास होण्यासाठी पण त्यांना कष्ट घ्यावे लागतात, ती ना बावरून जातात, त्यांच्या मनावर एक होऊन जातं की मी म्हणजे ध आहे, मला काही जमणार नाही. आणि ह्या जेव्हा आपल्या रोजनीशी मध्ये मुलं लिहायला लागतात ना, आणि तेव्हा जर काही मुलांनी लिहिलं की मी माझ्या घरी आईला मदत केली, मी आजीला मदत केली, अर्थात शिक्षकांना कळत असतं ना खरं खोटं,
1: बरं
0: किती जरी खोटं लिहिलं तरी शिक्षक ते पकडणार, आपल्याला नाही कळणार इथे बघा. तर ह्या मुलांना काय होतं की अरे मी पण तर चांगली कामं करतोय, पण कौतुक त्याचं होत आहे कारण त्याला लिहिता येत आहे. परत ते ग्रुप आहेत आमचे, त्याच्यावर ते फोटो पाठवले जातात, नंतर आम्ही पुस्तिका छापतो त्या मुलांच्या भाग्यश्री माझी रोजनीशी म्हणून, की त्यामध्ये प्रत्येक मुलांचं लिखाण येतं आणि ते सगळीकडे वाचलं जातं. तर तेव्हा ह्या मुलांना देखील एक इच्छा उत्पन्न होते की मी पण काहीतरी चांगलं करत आहे, किंवा माझ्या देखील मनात काहीतरी आहे जे मला व्यक्त करायचंय. आणि प्रत्येक मूल मग लिहायचा प्रयत्न करतो, ते बाळाकडे शिकण्याकडे जातात, कारण मला वाटायला हवं तर मी ते करणार, कोणीतरी सांगताय म्हणून ते मी नाही करणार.
1: बरोबर.
0: तो प्रयत्न ह्या उपक्रमामध्ये केलेला
1: आहे. नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये शिल्पा खेर मॅडम यांच्याशी आपला संवाद असाच सुरू ठेवूया. तुम्हाला वाटेल सेलिब्रिटी हा शो यामध्ये मॅडमना कसं पण का, त्याच्या मागचा उद्देश सांगते की असे काही व्यक्ती आपल्या समाजात असतात की ज्या आपल्या कर्तृत्वाने आपलं सगळं भावविश्व उजळून टाकतात, म्हणून मी त्यांना सेलिब्रिटी म्हटलेलं आहे. म्हणजे फक्त नाटक चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटी नसतात पण ह्या समाजातील सेलिब्रिटी शिल्पा खेर यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. तर एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ, आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये शिल्पा खेर मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. भाग्यश्री फाउंडेशनच्या उपाध्यक्षा आणि सक्षम नागरिक मोहीम या दोन्ही उपक्रमांच्या त्या अध्यक्षा म्हणून काम पाहतात. मॅडम, जसं आपण म्हणालात की सगळ्या शाळांमध्ये शिक्षक शिकवतातच असतात, आणि शिक्षकांना सगळे बीएड आहे, एमएड आहे, सगळे कोर्सेस सुद्धा होतात, त्यांना शिक्षक म्हणून कसं घडायचं हे सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. पण तुमच्या सक्षम नागरिक मोहिमे अंतर्गत जे उपक्रम तुम्ही राबवताय मुलांच्या दृष्टीने, तर म्हणजे शिक्षक घडवण्याचा तुमचा एक मानस आहे, तो नेमका कसा आहे? आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याविषयी यामध्ये नोंद आहे, तर त्याविषयी थोडंसं संक्षिप्तपणे थोडंसं तुम्ही सांगा.
1: आत्मनिर्भर युवक उपक्रम विषयी सांगण्यापूर्वी मी थोडं मगाशी तुझ्या प्रश्नाकडे जाते की थोडं आमचं अधिक कार्य तू विचारलं होतं आणि ते मी
0: नक्कीच.
1: तर अनेक शाळांमध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी छोटे छोटे स्किट्स किंवा वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा अनेक स्पर्धा घेत आणि त्याच्यातून एक हे झालं की सैनिकी प्रशिक्षण किंवा सैनिकी प्रशिक्षण हा मोठा शब्द झाला, पण सैन्याविषयी

0: माहिती देणं फार आवश्यक आहे. कारण मी स्वतः पुस्तकं लिहिली आहेत, तर सैनिकांविषयी पुस्तकं लिहिताना हे जाणवलं की त्यांचं त्या प्रकारची मनोवृत्ती तयार केली जाते किंवा एक सैनिक जो तयार केला जातो. आपण रायफल शूटिंग किंवा हॉर्स रायडिंग ह्या गोष्टी बाजूला ठेवल्या तरी बाकी एक जी मनोवृत्ती तयार होते, तर ती मनोवृत्ती आपल्या विद्यार्थ्यांना ठाऊक असणं फार आवश्यक आहे. आणि एनसीसी एनएसएस ह्या गोष्टी देखील आज महत्व थोडं कमी होत आहे शाळांमध्ये. सगळा भर असतो तो
1: म्हणजे
0: सुरू झाली की मुलाला क्लासेस सुरू होतात, त्याच्यामुळे ते जे वय असतं ऍक्च्युली ह्या गोष्टींचं जे जाणीव आहे व्यक्तिमत्व विकासाची किंवा सैनिकी व्यक्तिमत्वासाठी काय हवं ती जाणीव यायला सातवी आठवी पासून सुरुवात होते. पहिली दुसरीतल्या मुलाला तितकं माहिती नसतं आणि त्याच वेळेला आपले क्लासेस किंवा मार्कांचं टेन्शन हे सगळं सुरू होतं. तर त्यामुळे असं झालं की आपण आत्मनिर्भर युवक उपक्रम यामध्ये सुरुवातीला आपण असं घेत होतो की बेसिक इलेक्ट्रिक परिचय आणि मेजर गावण म्हणून आहेत ठाण्यामध्ये अतिशय आता त्यांचं निधन झाल्यानंतर, तर सर अतिशय आदरणीय असं व्यक्तिमत्व, त्यांनी आपल्या फाउंडेशन बरोबर हे काही लेक्चर्स घेतली की कशा प्रकारे एक सैन्यात जायचं असेल. मुलांना माहितीच नसतं बेसिक की आता टॅट्यू असला तर सैन्यात घेत नाही किंवा कानात मळ असला तर तुमचं रिजेक्शन होतं.
1: अच्छा,
0: ह्या बेसिक गोष्टी माहिती नसतात. मलाही माहिती नव्हतं, सरांमुळे मला कळल्या. तर त्याचं एक पत्रक सरांनी तयार केलं आणि ती माहिती द्यायची की तुम्हाला 50% वरती मार्क लागतात जर जवान म्हणून पण तुम्हाला किंवा मुलींसाठी दुसऱ्या काही सर्व्हिसेस अवेलेबल आहेत सैन्यामध्ये. आणि अक्षरक्षांना शेकडोनी मुलं ती माहिती घ्यायला यायची, उर्दू मिडियमची, मराठी मिडियमची, हिंदी मिडियमची सगळी मुलं यायची. कारण एक प्रत्येकाला माहिती हवी होती सैन्याविषयी, सैनिकांविषयी, किंवा एक जॉब मिळावा म्हणून देखील येत असतील, पण ही मुलं माहिती घ्यायला यायची. आणि त्यानंतर डॉक्टर काकोडकरांनी हे सुचवलं की आपल्याला रोजनिशीमध्येच आम्ही त्याचा एक भाग ठेवला होता, पण सरांनी असं सांगितलं की आपण तो एक वेगळा उपक्रम करूया आणि सैनिका म्हणजे सैनिकी अधिकाऱ्याचं आपण मार्गदर्शन घेऊया त्यासाठी. आणि त्यामुळे आम्ही लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर यांच्या मार्गदर्शनाने आत्मनिर्भर युवक उपक्रम सुरू केला. तर ह्याचं बेस काय आहे आत्मनिर्भर युवक उपक्रमचा, की विद्यार्थ्यांना सैनिकी व्यक्तिमत्व कळावं.
1: बरोबर.
0: कारण आपल्या जर आपण सुरुवातीला सरांनी त्यात मेन्शन केलेलं आहे की संरक्षण म्हणजे देशाचं संरक्षण, राष्ट्रीय संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षा या गोष्टी काय आहेत. तर राष्ट्रीय संरक्षण कोण करतं, सैनिक.
1: सैनिक करतात.
0: त्यामध्ये नागरिक म्हणून आपला वाटा अगदी
1: नगण्य
0: नगण्य आहे. परंतु राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय, तर या सुरक्षेचे आयाम दिलेले आहेत सरांनी त्या पुस्तिकेत. ही जी मार्गदर्शनपर शिक्षकांसाठी पुस्तिका आहे, शिक्षक ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत
1: पोहोचवतात. बरोबर.
0: तर त्यामध्ये आहे की मानसिक सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, आध्यात्मिक सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, भौगोलिक सुरक्षा, हे पाच आयाम सुरक्षेचे दिलेले आहेत. आणि या सुरक्षेवर आपलं संरक्षण फार अवलंबून
1: आहे.
0: कारण त्यांनी यात उदाहरण दिलेलं आहे की ट्विन टॉवरवर जो हल्ला झाला तेव्हा अमेरिकेचं संरक्षण व्यवस्था बळकट होती, परंतु तो हल्ला तरी कारण सुरक्षा नव्हती तिथे.
1: बरोबर. अच्छा.
0: आतली सुरक्षा जी होती तिथे कुठेतरी भगदाड होता ना. तर त्याच प्रकारे आपल्या राष्ट्राची सुरक्षा मजबूत असणं कितीतरी आवश्यक आहे. संरक्षण सैनिकांच्या हातात आहे पण सुरक्षा आपल्या हातात आहे. आणि या पाच ज्या सुरक्षा आपण आता बघितल्या की भौगोलिक सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, आध्यात्मिक सुरक्षा आणि मानसिक, त्याचा पाया आहे मानसिक सुरक्षा आणि तो आपण शिक्षण क्रमामधून घडवायला हवा. आर्थिक सुरक्षा आणि भौगोलिक सुरक्षा आपल्याला शक्य नाहीये की आपण विद्यार्थ्यांकडून करून घेऊ. आपलं पोलीस दल आहे, आपले इतर घटक आहेत समाजातले जे हे करत असतात, परंतु विद्यार्थ्यांकडून मानसिक सुरक्षा जर लहान वयातच जर तयार करून घेतलं त्यांना त्या दृष्टीने, तर मानसिक सुरक्षा म्हणजे काय, त्या गोष्टीविषयी त्याने की माझ्यामध्ये संयम असणं, धैर्य असणं, एखाद्या परिस्थितीचा सामना कशा प्रकारे केला जायला हवा, ह्या ज्या गोष्टी आहेत, संतुलित व्यक्तिमत्व, तर त्या गोष्टी येतात मानसिक सुरक्षेमध्ये. आणि हा आपण एक गोष्ट जी आहे ना ती कुठेतरी मुद्दामून नाही पण आपल्याकडून ती थोडीशी सुटते आहे.
1: अच्छा.
0: तर त्याच्यामुळे आत्मनिर्भर युवक उपक्रम मध्ये आम्ही यावर भर दिला आहे. की सैनिकी व्यक्तिमत्व घडवा. सैनिक घडवा नाही, तुम्ही ते युनिफॉर्म प्रत्येक जण घालेलच असं नाही. मिलिटरी एज्युकेशन काही काही देशांमध्ये कंपल्सरी आहे. आपल्या देशाची लोकसंख्या पाहता तसं करणं कदाचित कठीण आहे, परंतु आपल्या देशामध्ये शाळा शाळांमधून आपण सैनिकी व्यक्तिमत्व तर घडू शकतो.
1: बरोबर.
0: पण आपण सैनिकांना सॅल्यूट करतो, त्यांच्याविषयी आदर
1: असतो
0: नेहमीच. तर तो आदर आपण ऍक्च्युली असं म्हणतो ना की आदर हा बोलण्यातून नव्हे तर कृतीतून यायला हवा. ती कृती आहे की आपण आत्मनिर्भर युवक उपक्रम आपण विद्यार्थ्यांकडून
1: करतो. किती वेगळा विचार आहे, कारण आपण नेहमी झापडण्यासारखे फक्त आर्ट, सायन्स, कॉमर्स, डॉक्टर, इंजिनियर, वकील हे, आणि फार तर इंजिनिअरिंगच्या बऱ्याच शाखा आहेत, त्यामुळे सगळं झापडण्यासारखे तिकडेच जातो. पण आपल्याला व्यवसायाच्या किंवा नोकरीच्या संधी आणि देशासाठी समर्पण करण्याच्या संधी किती विविधतेने उपलब्ध आहेत या तुमच्या माध्यमातून कळलं. आणि खरंच मुलांना म्हणजे स्वतः सैनिक क्षेत्रात भरती न होण्यापेक्षा तुम्ही एक उत्तम नागरिक, एक देशाचे उत्तम नागरिक कसे होऊ शकता यासाठी तुमची संस्था काम करते. अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. मला वाटतं बरेच जण म्हणजे नामांकित व्यक्ती म्हणजे डॉक्टर अनिल काकोडकर तर आहेतच, पण अनेक व्यक्ती तुमच्याशी या उपक्रमाच्या दरम्यान जोडलेले असतील आणि त्यांचं मार्गदर्शन सगळ्या मुलांना मिळालेलं असेल. तर अशा काही नामांकित व्यक्ती तुमच्या प्रकल्पाशी जोडलेल्या आहेत का?
0: अनेक नामांकित व्यक्ती आहेत. मी आता जर मुख्य जे आहेत आमचे मार्गदर्शक ते डॉक्टर
1: अनिल काकोडकर सर
0: आणि लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर सर. बाकी अनेक व्यक्तींनी लेक्चर्स घेतलेली आहेत. मी एकाचं नाव घेतलं आणि एकाचं सुटलं तर मुद्दा म्हणून घेत नाही आहे, परंतु सरांचं मार्गदर्शन इतक्या चांगल्या प्रकारचं आहे. आणि अनेक मी सांगू का तुम्हाला की शिक्षण क्षेत्रामधील म्हणजे आपले अनेक मुख्याध्यापक, अनेक
1: कुलगुरु वगैरे
0: किंवा आपले कमिशनर पासूनची लोक, शिक्षणाधिकारी पासूनची लोक सर्वांनी मदत केलेली आहे. म्हणजे तेव्हा त्यांना हे पटलं की बाबा हा काही विनामूल्य आहे, कोणता आर्थिक गोष्ट नाही आहे. विद्यार्थ्यांचा किंवा शिक्षकांचा जो वेळ आहे त्यांना शिकवण्यामधला त्याच्यावर कुठे याचा परिणाम होत नाही. आणि विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडण्यासाठी जसं आपण म्हटलं की आपण सैनिक घडवण्यासाठी पण प्रयत्न नाही.
1: बरोबर.
0: तर सैनिकी व्यक्तिमत्व एक जबाबदार व्यक्तिमत्व ज्याला जाणीव आहे की मला काय करायचं आहे. म्हणजे फक्त देशसेवा अशी म्हणून होत नाही ना, माझ्या कार्यातून ती व्हायला हवी. जर मी शिक्षक आहे तर मी देशसेवा कशी करू शकेन की माझ्या
1: विद्यार्थ्यांना
0: चांगलं घडवू शकेन. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याविषयीचं मार्गदर्शन आहे. आणि अनेक जण यात सहभागी होत आहेत. त्यांनी चांगलं काम केल्यावर शिक्षकांना देखील आपण डॉक्टर काकोडकर आणि शेकटकर यांच्या सहीचं सर्टिफिकेट देऊन आपण त्यांचा सन्मान करतो. त्याच्यामुळे शिक्षकांना देखील एक चांगलं वाटतं की अरे आम्ही जी मेहनत घेत आहोत त्याची कुठेतरी पोस्ट पावती आम्हाला मिळते आहे. तर सगळ्यांनी मिळून हे काम चाललेलं आहे. हे आज मी तुमच्या समोर तरी सांगायला आलो आहे,
1: पण याच्या मागे अनेक हात आहेत.
0: पण अनेक घटक आहेत प्रत्येक विभागात. आता नाशिकमध्ये आमचं काम सुरू आहे, कोल्हापूरमध्ये आमचं काम सुरू आहे, मुंबई उपनगर, ठाणे जिल्हा, तर तिथले मुख्य प्रतिनिधी आहेत. हे सर्वांचं तितकाच
1: महत्वाचं आहे.
0: आणि हे खरं सांगायचं तर आपल्या देशातील नवीन पिढी एक जबाबदार घडवण्यासाठी.
1: बरोबर.
0: आपल्या देशातीलच लोक हे विनामूल्य सहकार्य करत आहे आणि तीच सक्षम नागरिक मोहिमेचा खरं म्हटलं तर शक्ती आहे.
1: नक्कीच. मॅडम, आता सगळ्या शिक्षकांबद्दल किंवा विद्यार्थ्यांबद्दल अशा काही प्रतिक्रिया असतील की तुम्हाला भेटून की मॅडम खूप छान स्तुत्य उपक्रम आहे आणि आम्हाला यातनं हे शिकायला मिळालं, असे काही अनुभव तुमच्या गाठीशी आहेत का?
0: अनेक आहेत. म्हणजे तुम्हाला मी सांगायचं झालं तर शिक्षकांनी जे अभिप्राय दिलेले आहेत त्यांच्या वेबसाईटवर आहेत. त्यांना एकतर काय होतं ना, विद्यार्थी जे लिहत पण नसतात, आपण त्या रोजनिशी उपक्रम मध्ये असं केलेलं आहे की आकलन क्षमतेनुसार त्यांचे गट केलेले आहे. जनरली आपण काय बघतो की मार्क बघतो की मार्क किती मिळाले, तर मुलं हिरमुसतात. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगू इच्छिन की कोल्हापुरातल्याच एका शाळेत आम्ही स्कूल व्हिजिट पण करतो, कारण आपला उपक्रम कशा प्रकारे चालू आहे ते बघायला. अशीच आमची भेट होती आणि त्यांना माहिती नव्हतं की मी रोजनिशी तपासणार आहे. आणि मी गेले आणि विद्यार्थिनी त्या रोजनिशी उघडून दाखवले. स्कॉलरशिपचा निकाल लागला होता आणि ते शिक्षक प्रिन्सिपल जे होते ते मला दाखवत होते की स्कॉलरशिपला आलेली मुलं काय होतं ना. जेव्हा आपण स्कॉलरशिपला येणं चुकीचं नाहीये, पण अतिशय चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा आपण त्या चारच मुलांची ओळख करून देतो तेव्हा बाकीच्या मुलांमध्ये कुठेतरी एक त्यांचं पण काहीतरी चांगलं असेल ना, ही पण गोष्ट ओळख करून दिली जायला हवी.
1: बरं,
0: तर ते आपण मूल्यमापन करतच नाही, फक्त मार्कांवरच मूल्यमापन करतो. पण ही रोजनीशी बघताना एका मुलीच्या वही विषयी मी तुम्हाला आवर्जून सांगेन की याचा उपयोग कसा होतो या उपक्रमाचा. त्या विद्यार्थिनीने एक पावसाळ्यातल्या काही घटना लिहिल्या होत्या की माझं अमुक पाऊस आला तेव्हा पूर आला होता कोल्हापुरात त्या वर्षी, चार वर्षापूर्वीची घटना आहे. आणि माझ्या पप्पांकडे मी आग्रह केला, तिने एका ठिकाणी लिहिलं की माझा बर्थडे आहे तर तुम्ही साजरा करायला हवा.
1: अच्छा.
0: आणि मला केक हवा आणि नवीन ड्रेस हवा.
1: अच्छा.
0: तर पप्पा म्हणाले ह्या वर्षी शक्य नाहीये, आपण कारण पुरात सगळं शेत वाहून गेलंय. तर ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्या फार महत्वाच्या असतात तुमच्या अभ्यासा इतक्याच. तर त्या पप्पा म्हणाले नाही, पण मी हट्ट केला म्हणून मग त्यांनी मला केक आणि ड्रेस दिला.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर मी काही दिवसांनी तिने लिहिलं होतं तिथे की माझ्या पप्पांना एक व्यक्ती ओरडत होती, तिने बघितलं आणि त्यांना मी जाऊन विचारलं.
2: नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आहे आरजे सुवर्णा आणि विविधा या सेगमेंटमध्ये आपण बोलतो आहोत गणपती बाप्पाविषयी. गणेशोत्सव म्हटलं की ठिकठिकाणी वेगवेगळे आरास असते, तर काही ठिकाणी मात्र चलचित्रांचा वापर केला जातो. गणेशोत्सव आणि चलचित्र यांचं हे समीकरण खूप जुनं आहे. बरीच मंडळी आज सुद्धा ही परंपरा तशीच टिकवून आहेत. त्यातलंच एक महत्वाचं मंडळ म्हणजे दक्षिण मुंबईतलं राणीबागचा विघ्नहर्ता, जे दरवर्षी आवर्जून वेगवेगळे विषय घेऊन छान चलचित्र साकारतात. त्यांचं लेखन, दिग्दर्शन, मांडणी इतके अप्रतिम असते की हमखास या मंडळाचा दरवर्षी प्रथम क्रमांक लागतो. यावर्षीचा विषय सुद्धा खूप वेगळा आणि महत्वाचा होता. यावर्षीचा विषय होता शाळेविषयी. शाळा हल्ली अगदी 2.5 वर्षांपासून मुलांना शाळेत घातलं जातं, पण शाळेमध्ये जे दिलं जाणारं शिक्षण आहे ते कसं आहे, त्याचा दर्जा कसा आहे, शहरात आणि गावात शिक्षणात केली जाणारी तफावत या चलचित्राच्या माध्यमातून त्यांनी मांडली आहे. तसंच पालक आपल्या पाल्यावरती ज्या अपेक्षा लादतात त्याचा सुद्धा इथे विचार व्यक्त केलेला आहे. एकूणच आजची शिक्षण व्यवस्था ही मुलांसाठी कितपत योग्य आहे याविषयीची ही मांडणी होती. मुंबईसोबत इतर काही ठिकाणी सुद्धा चलचित्रांचा वापर केला जातो. वसई विरारमध्ये गणेशोत्सव अत्यंत जल्लोषात साजरा केला जातो आणि इथे सुद्धा अगदी सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणे घरगुती गणपती बाप्पाच्या आरास करताना तिथे सुद्धा चलचित्रांचा वापर केलेला आहे, त्याविषयी आपण जाणून घेऊया. वसई विरारमध्ये गणेशोत्सवाच्या काळात साकारल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण चलचित्र देखाव्यांची परंपरा यंदा सुद्धा मोठ्या उत्साहात कायम आहे. उत्सवाचं औचित्य साधून परिसरातल्या अनेक गावांमध्ये सामाजिक, धार्मिक आणि प्रबोधनात्मक विषयांवर नयनरम्य चलचित्र देखावे साकारण्यात आले आहेत. विरार पश्चिमेकडच्या आगाशी, टेंभीपाडा, बोळींस तसंच वसईतल्या जुचंद्र, उमेळे, उमेळमान आणि वसई गाव यासह वेगवेगळ्या भागांमध्ये हे देखावे गणेश भक्तांचं विशेष आकर्षण ठरत आहेत. वसई विरारमध्ये गणेशोत्सव अत्यंत जल्लोषात साजरा केला जातो. सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपतींमध्ये सुद्धा आकर्षक सजावट आणि देखाव्यांवर भर दिला जातो. पर्यावरणपूरक उत्सवासोबतच विविध सामाजिक आणि सामाजिक संदेश देणारे चलचित्र देखावे हे इथल्या गणेशोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणता येईल. विशेषतः घरगुती गणेशोत्सवात या चलचित्रांचं प्रमाण मोठं असून यासाठी घरातले सदस्य जवळपास 2 महिन्यांपूर्वीपासूनच तयारीला लागतात. यापैकीच काही घरगुती गणेशोत्सवांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे चलचित्र देखावे केलेले आहेत याविषयी आपण बोलूया. विरार इथल्या बोळींज नाका परिसरात राहणारे दुर्गेश म्हात्रे आणि त्यांचे कुटुंब मागील 30 वर्षांपासून चलचित्र देखाव्यांची परंपरा अजून सुद्धा जपून आहेत. यावर्षी त्यांनी वसई विरारमधल्या पूरस्थितीच्या गंभीर विषयावरती भाष्य केलंय. वाढतं अनियंत्रित शहरीकरण, बुजवले जाणारे नैसर्गिक पाण्याचे स्रोत आणि मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड यामुळे ही भीषण परिस्थिती निर्माण होत असल्याचं त्यांनी या देखाव्यातून दाखवून दिलंय. या पुरामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचं होणारं अतोनात नुकसान रेखाटत प्रशासन आणि नागरिकांनी वेळीच सतर्क राहण्याचा महत्वाचा संदेश या माध्यमातून त्यांनी दिला आहे. तर एकीकडे विरार पश्चिमेकडच्या नाळा गावातल्या म्हात्रे कुटुंबियांनी श्रीकृष्ण ते जगन्नाथपुरी या धार्मिक आणि प्रबोधनात्मक विषयावरती अत्यंत देखणा असा देखावा तयार केलाय जो भाविकांचं लक्ष वेधून घेतोय. भगवान विष्णूंचा आठवा अवतार श्रीकृष्ण ते भगवान जगन्नाथ यांच्या जीवन प्रवासाची आख्यायिका दृकश्राव्य माध्यम AI व्हिडिओ आणि आधुनिक चलचित्रांच्या सहाय्याने प्रभावीपणे त्यांनी मांडला आहे. यात श्रीकृष्णाचा जन्म संपूर्ण जीवन प्रवास गुजरातमधील भालका तीर्थ येथे घडलेले वैकुंठगमन आणि त्यांच्या हृदयरूपी अंशाचे जगन्नाथपुरी इथलं आगमन ही कथा अत्यंत भक्तिमय वातावरणात त्यांनी सादर केली आहे. नायगाव पूर्व इथल्या चंद्रपाडा परिसरात राहणाऱ्या राकेश भोईर आणि दिनेश भोईर यांनी दुर्लभ मनुष्य जन्म या चलचित्राच्या माध्यमातून एक सखोल जीवन संदेश दिलाय. 84 लक्ष योनींच्या प्रवासानंतर मिळालेला हा मनुष्य जन्म केवळ पैसा सुखसुविधा आणि भौतिक धावपळीसाठी नसून सत्कर्म संस्कार आणि आत्मउन्नतीसाठी मिळालेली अमूल्य संधी आहे याचं प्रभावी चित्रण या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. जीवाने जन्मापूर्वी ईश्वराला दिलेलं वचन आणि जन्मानंतर संसाराच्या मोहात ते विसरत जाण्याची मानवी वृत्ती यावर देखाव्यातून प्रकाश टाकण्यात आला आहे. तसंच मंदिरांमधला भक्तीचा बाजार शिक्षण व्यवस्थेतल्या संस्कारांचा अभाव अध्यात्माच्या नावाखाली होणारी फसवणूक आणि मोबाईल रील्सच्या वाढत्या प्रभावामुळे संस्कृतीपासून दूर जाणारी युवा पिढी यावर सडेतोड भाष्य करण्यात आलं आहे. मुलांना फक्त शिक्षण देऊ नका तर योग्य संस्कार द्या असा विचार मांडत प्रत्येकाने आपल्याला आपल्या मनुष्य जन्माचा उपयोग सत्कर्मासाठी करावा असं आवाहन या माध्यमातून त्यांनी केलं आहे. एकूणच काय तर हे चलचित्र दिखावे खूप महत्वाचा संदेश आपल्याला देत असतात आणि हे माध्यम खूप प्रभावी आहे कारण दर्शनासाठी आलेले सगळेच भक्त आवर्जून हे चलचित्र देखावे बघतात आणि या सगळ्या गोष्टी ते आपल्या आयुष्यात इम्प्लिमेंट करत असतात. तर मंडळी आपण चलचित्राबद्दल बोललो. गणेशोत्सव आणि चलचित्र यांचं हे नातं खूप जुनं आहे आणि आज सुद्धा बरीच मंडळ असतील किंवा घरातले काही मंडळी आहेत ते आपल्या घरगुती गणेशोत्सवात सुद्धा आवर्जून हे चलचित्र देखावे साकारत असतात. आताच आपण बोलताना डोळ्यांविषयी बोललो की युवा पिढी जी आहे ती सोशल मीडियाचा वापर खूप जास्त करते आहे तर त्याविषयी आपण बोलणार आहोत. पण एक छानशी विश्रांती घेणार आहोत, गाणं ऐकणार आहोत आणि त्याच्यानंतर पुन्हा बोलणार आहोत. ऐकत रहा आचार्य 90 FM.

मंडळी, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मी आरजे सुवर्ण आपल्यासोबत आहे आणि आपण विश्रांती आधी बोलत होतो की युवा पिढी जी खरं तर तितकीच काम पण करते आहे, त्यांना स्पर्धेच्या युगात वावरायचं आहे, त्यामुळे बरीच आव्हानं आहेत आणि हे सगळं करत असताना त्यांना कुठेतरी मोबाईल वापरायचा आहे, त्यांना पुढे यायचं आहे. या सगळ्या धावपळीमध्ये स्क्रीन टाईम हा प्रचंड वाढत चाललेला आहे. सोशल मीडियामुळे प्रत्येक क्षणाला आपण फोटो क्लिक करत असतो, आपले अपडेट्स त्या ॲपवरती आपण टाकत असतो. पण या सगळ्यामध्ये होते काय की स्क्रीन टाईम प्रचंड वाढलेला आहे आणि मोबाईलचा जो ब्राईटनेस आहे तोही बऱ्याच वेळा, खास करून सकाळी, आपण वाढवून ठेवतो. पण याच्यामुळे डोळ्यांना खूप त्रास होतो आहे, तर याविषयी आपण बोलणार आहोत. तर याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत की हा स्क्रीन टाईम आपण कसा कमी करू शकतो, किंवा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी सुरुवात तरी निदान कशी करू शकतो. आधी जाणून घेऊया की या स्क्रीन टाईममुळे वाढत्या काय होते. आपण डोळ्याला पुरेशी विश्रांती देत नाहीये, सतत ब्राईटनेस वाढवून आपण आपल्या डोळ्यांवरती ताण आणतो आहोत आणि याच्यामुळे काय होतंय की आपले डोळे थकतायत, आपले डोळे कोरडे पडतायत आणि त्याच्यामुळे डोळ्यातनं पाणी येणं किंवा डोळे खेचल्यासारखे वाटणं या सगळ्या समस्या उद्भवतात. आणि डोळ्यांमुळे आपल्याला आपली जी कामं आहेत ती एकाग्रतेने करता येत नाहीयेत. तर हे लक्षणं कोणती त्याच्याकडे आपण आधी बघूया. याच्यामध्ये डोळे दुखणं, जळजळ होणं, खाज येणं किंवा डोळे जड वाटणं, त्याच्यानंतर डोळे कोरडे वाटतात किंवा डोळ्यातनं सतत पाणी येत राहतं, कधी कधी दृष्टी थोडीशी अंधुक वाटते किंवा डोकेदुखी वाढते, विशेषतः कपाळाच्या आसपास जे स्नायू आहे तिथे आपल्याला दुखायला लागतं, मान, खांदा किंवा पाठ सुद्धा दुखते किंवा प्रकाश आपल्याला नकोसा वाटतो, असं वाटतं की लाईट्स ऑफ करून बसून राहावं. आणि मी म्हटलं तसं की लक्ष केंद्रित करण्यामध्ये आपल्याला अडथळा निर्माण होतो. तर ही लक्षणं आहेत आपले डोळे थकलेले आहेत हे जाणून घेण्यासाठी. जे स्क्रीन टाईम व्यतिरिक्त डोळे थकण्याची अजून कारणं कुठली आहेत, तर आपल्या दैनंदिन जीवनातले अनेक घटक सुद्धा आपले डोळे थकवू शकतात. जसं आपण टीव्ही पण बघतो, टीव्ही मोबाईल व्यतिरिक्त आपण इतर अशा गोष्टी असतात जिथे ब्राईटनेस जास्त असतो. आता गणेशोत्सव आहे तर हॅलोजन लाईट्स ठिकठिकाणी लावलेले आहेत किंवा एलईडी स्क्रीन्स मोठमोठ्याला लावलेले आहेत, तर सतत लाईटचा प्रकाश आपल्या डोळ्यावरती पडून सुद्धा आपले डोळ्याचे स्नायू हे थकतात. आणि यासाठी आपण काय करायचंय, तर स्क्रीन टाईम कमी करायचा आहे, ते शक्य नसेल तर ऍटलिस्ट आपल्या मोबाईलचा ब्राईटनेस हा कमी करायचा आहे आणि गरज नसेल तर मोबाईलचा वापर थोडा का होईना कमी करायचा आहे. आणि यामागचं एक महत्वाचं कारण असं सांगितलं जातं वैद्यकीय क्षेत्रामध्ये की आपण झोप पुरेशी घेत नाही त्यामुळे सुद्धा डोळे कोरडे पडतात आणि थकवा जाणवतो. तर यासाठी स्क्रीन टाईम आपण हळूहळू कमी करणार आहोत आणि त्याच्यानंतर नक्की याचा काय परिणाम होतोय हेही जाणून घेणार आहोत. तर यानंतर आपण दुसऱ्या विषयाकडे वळणार आहोत, ते ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

नमस्कार मंडळी, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत. गणपती बाप्पाविषयी पुन्हा एकदा बोलणार आहोत. मगाशी मी म्हटलं होतं की गणपती बाप्पाचे जे काही चित्रपट प्रदर्शित झालेत पहिल्यापासून, ज्याच्यामध्ये अष्टविनायक या चित्रपटाचा मी उल्लेख केला होता, त्यानंतर घरत गणपती या चित्रपटाचा उल्लेख केला होता, आणि नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये अभय जोधपूरकर याला सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार देण्यात आला. तर या चित्रपटाविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया. या चित्रपटामध्ये गणपती बाप्पाविषयीची गोष्ट आहे, खरं तर कोकणातली गोष्ट आहे. कोकणातल्या गौरी गणपतीचा सण दाखवण्यात आलेला आहे आणि खूप छान यातली गाणी आहेत, कथानक छान आहे, दिग्दर्शन सुद्धा छान आहे. तर नक्कीच हा चित्रपट आपण आवर्जून पाहायला हवा. आणि अष्टविनायक चित्रपट जो खूप जुना आहे खरं तर, आणि तरीसुद्धा तो अजूनही आपण बघतो आणि त्यातलं नावीन्य आपल्याला पुन्हा पुन्हा जाणवत राहतं, असा हा चित्रपट आहे. तर आपण गणपती बाप्पाविषयी बोलतो आहोत आणि अजूनही काही चित्रपट आहेत ज्यांचा उल्लेख मी करीन. एक बालगणेश चित्रपट आला होता 2007, तर तो लहान मुलांसाठी खरं तर काढण्यात आला होता, पण तो चित्रपट सुद्धा अॅनिमेटेड असूनही तितकाच छान आहे, त्याची गोष्ट सुद्धा तितकी छान आहे. आणि अजून एक चित्रपट आला होता 2009, विघ्नहर्ता श्री सिद्धिविनायक. तर श्री सिद्धिविनायकाच्या महिमांवर आधारित हा चित्रपट आहे. तर असे हे चित्रपट जे गणपती बाप्पाशी निगडीत आहेत, गणपती बाप्पावर आधारित आहेत. गणपती बाप्पाचा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा तो 14 विद्यांचा अधिपती आहे आणि 64 कलांचा तो विधाता आहे असं आपण म्हणतो. तर नक्की कोणत्या या कला आहेत 64 आणि

व्याकरण, भाषेतल्या शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र, त्यानंतर ज्योतिष, ग्रह गती आणि सामुद्रिक जाणण्याची विद्या, निरुक्त, वेदांमधल्या कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे शास्त्र, कल्प, धार्मिक विधी, व्रतांचे वर्णन करणारे शास्त्र, छंद, शब्दांची रचना आणि काव्यवृत्ताचे ज्ञान, आणि शिक्षा म्हणजे शिक्षण, अध्यापन आणि अध्ययन. आता 64 कला कोणत्या आहेत त्याविषयी आपण बोलूया. 64 कलांमध्ये पानकरस तथा रागासव योजना म्हणजे मदिरा आणि पेय तयार करणं, धातुवध, धातू पक्की आणि मिश्र धातू वेगळी करणं, दुर्वाच योग, कठीण शब्दांचा अर्थ लावणं, आकार ज्ञान, खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणं, वृक्षायुर्वेद, उपवन, कुंज, वाटिका, उद्यान बनवणं, पट्टिका, वेत्र, वाणकल्प, नवार, सुंभ, वेद इत्यादींनी खाट विणणं, त्यानंतर वैनायिकी विद्यादान, शिष्टाचार आणि विनय यांचं ज्ञान असणं, व्यायामिकी विद्याद्यान, व्यायामाचं शास्त्रोक्त ज्ञान असणं, वैजापिकी विद्याद्यान, दुसऱ्यावर विजय मिळवणं, शुकसारिका प्रलापन, पक्ष्यांची बोली जाणणं, अभिधान कोश छंदोज्ञान, शब्द आणि छंद यांचं ज्ञान असणं, वास्तुविद्या, महाल, भवन, राजवाडे, सदन बांधणं, बालक्रीडाकर्म, लहान मुलांचं मनोरंजन करणं, त्याच्यानंतर पाकक्रिया, स्वयंपाक करणं, पुस्तक वाचन, काव्य गद्यादी पुस्तकं आणि ग्रंथ वाचणं, आकर्षण क्रीडा, दुसऱ्याला आकर्षित करणं, कौचुमार योग, कुरूप व्यक्तीला लावण्य संपन्न बनवणं, हस्तलाघव, हस्तकौशल्य तथा हातांनी कलेची कामं करणं, प्रहेलिका, कोटी उखाणे किंवा काव्यातून प्रश्न विचारणं, प्रतिमाला, अंत्याक्षराची योग्यता ठेवणं, काव्य समस्यापूर्ती, अर्धे काव्य पूर्ण करणं, भाषाज्ञान, देशी

चालाखी करून हातोहात फसवणं, वस्त्र गोपन, फाटकी वस्त्र शिवणं, मणिभूमिका, भूमीवर मण्यांची रचना करणं, पुष्प शकटिका निमित्त ज्ञान, प्राकृतिक लक्षणांद्वारे भविष्य सांगणं, माल्यग्रथन, वेण्या, पुष्पमाला, हार गजरे बनवणं, मणिरागज्ञान, रंगावरून रत्नांची पारख करणं किंवा ओळखणं, नृत्यज्ञान, नृत्यज्ञान, नाचाविषयीचं शास्त्रोक्त सखोल ज्ञान असणं, गीतज्ञान, गायनाचे शास्त्रीय सखोल ज्ञान असणं, तंडुल कुसुमावली विकार, तांदूळ आणि फुलांची रांगोळी काढणं, केशमार्जन कौशल्य, मस्तकाला तेलाने मालिश करणं, उत्सादन क्रिया, अंगाला तेलाने मर्दन करणं, कर्णपत्र भंग, पानाफुलांपासून कर्णफुल बनवणं, त्यानंतर नेपथ्य योग, ऋतुकालानुसार वस्त्रालंकारांची निवड करणं, उदक घात, जलविहार करणं, रंगीत पाण्याच्या पिचकारी करणं, उदक वाद्य, जलतरंग वाजवणं, चित्रकला, नक्षी, वेलबुट्टी आणि चित्र काढणं, पुष्पास्तरण, फुलांची कलात्मक शय्या करणं, अशा रीतीने यातल्या सगळ्या आपण कलांचा उल्लेख केलेला नाही, पण काही कलांचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. तर अशा या 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती म्हणजे आपला गणपती बाप्पा. यातली एखादी कला तरी आपण आवर्जून शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखादी विद्या खरं तर अवगत करणं खूप कठीण आहे, पण एखादी कला आपण नक्कीच शिकण्याचा प्रयत्न करू शकतो. अशा गणपती बाप्पाला वंदन करूया आणि त्याच्या या बुद्धीचा, त्याच्या या कलांचा आदर करून आपल्याला जे जे शक्य आहे ते आपण नक्कीच शिकूया, अंमलात आणूया. याचबरोबर मी आरजे सुवर्णा आजच्या विविधा या सेगमेंटमधून आपला निरोप घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM. पुन्हा भेटूया वेगळ्या विषयासह याच चॅनलवरती.

0: तू का आलायस इथे? मी तुला आधीच सांगितलेलं ना, तुझा आणि माझा संबंध आता संपलाय.
1: नको ना असं बोलूस यार.
0: तुला माहिती आहे ना, सायन्स कधी खोट नाही बोलत.
1: ते मला काही माहित नाही. मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. माझं प्रेम तुला कधीच काही होऊ देणार नाही.
0: तू जा ना, तुझं आयुष्य माझ्या मागे नको बर्बाद करूस.
1: माझ्याशी लग्न करशील?

या कृष्णाची राधा तर त्याला केव्हाच सोडून गेली होती, हे तर फक्त भास होते तिच्या असण्याचे. अनंत काळापासूनचं राधाकृष्णाचं हे प्रेम आजही अधूरच आहे, कारण कृष्णाला त्याची राधा तेव्हाही भेटली नव्हती आणि कृष्णाला त्याची राधा आजही भेटली नाही.

स्ट्रीमच्या श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची मैत्रीण आर जे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका स्पेशल सेगमेंटमध्ये, जिचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात, जिथे कविता आणि संवेदनांचा मेळ शब्द सुरातून मनात अलवार घर करतात. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से, फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुमच्या भेटूला घेऊन आलेली आहे. श्रोते हो, चला तर मग माझ्यासोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात, जिथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर येत आहे ना? चला तर मग. मंडळी, या सुंदर प्रवासामध्ये मी तुमच्या समोर मी लिहिलेली एक सुंदर कविता मांडते, जिचं नाव आहे आठवतय ना तुला. आपला त्याच ठिकाणी आपण आभाळ्याला किती एकटक पाहत राहायचो. आणि शोधत राहायचो, समजत राहायचो तुझ माझ आभाळ. तासन तास हरवून जायचो आपण कधी गवतावरून, कधी डोंगरावरून, कधी नदीवरून, कधी मेघांवरून, तर कधी चंद्रावरून, चांदण्यांवरून. गर्द धुक्यांना मागे टाकत विहरत जायचो आपण. दूरवर कुठेतरी अगदी खोल खोल तरंगत जायचो. ताऱ्यांना माझ्या अगदी पायदळी आणून ठेवायचास तू. आठवतंय ना तुला? अनिलाच्या रथावर बसवून सप्तरंगी स्वप्न दाखवायचास तू. तुझ्या कवितांनी नदीवरली निळीशार भरजरी साडी नेचवायचास तू. आठवतंय ना तुला? शब्दांनी काजळाची रेघ आखायचास तू. वेलांटीने माथ्यावर पदर ठेवायचास तू. अलंकाराने गाली रंग चढवायचास तू. स्वल्प विरामाने केसांची बट सावरायचास तू. आणि आपल्याला नजर लागू नये म्हणून पूर्ण विराम देत अलगद तीट लावायचास तू. आठवतंय ना तुला? पण हे सगळं स्वप्नासारखं तसंच अर्धवट का ठेवून गेलास सांग ना. आपला आभाळ अजूनही तसंच आहे बघ. आपले डोळे आणि न संपणारी आपली हळवी नजर अजूनही तशीच आहे. फरक इतकाच आहे की आपण अजूनही त्या आभाळाला आपल्या स्वभावानुसारच पाहतोय. मी इमोशनल होऊन आणि तू प्रॅक्टिकल हो. पण तरीही मला ठाऊक आहे अजूनही हे आभाळ तुला सतत सतत विचारतच असेल. आठवतंय ना तुला? मंडळी, विचारांच्या गर्दीमध्ये हरवलेले आपण आणि या गर्दीमध्ये सतत ठणकावणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची जी आपली घालमेल असते ना, ती या कवितेतून मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर कविता प्रस्तुत करण्यासाठी खूप आहेत, पण विरह हा विषय मी तुमच्या समोर आज मी मुद्दा म्हणूनच घेतलाय. एक स्त्रीची तिच्या प्रियकराबद्दलची असलेली तीव्र भावना कशी असते हे मी आज तुमच्या या कार्यक्रमातून मांडणार आहे.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात आरजी रूपा लीला. मंडळी, आजच्या एपिसोडमध्ये मी स्वलिखित लिहिलेल्या कविता आज तुमच्या समोर वाचून दाखवणार आहे. विरह आधारित दोन कविता आपण ऐकल्या आहेत. पुढे वळताना तुमच्या समोर एक सुंदर कविता सादर करते जिचं शीर्षक आहे नंतर. नंतर, नंतरला अंतर होतं. नंतर दिवस बदलतो, रात्र बदलते, श्वास बदलतो, आस बदलते, नजर बदलते, फूल कोमेजत, जाणीवा बदलतात, आभाळ हरवत, नदीचा डोह विरतो, देह बदलतो, समाधानाचा अर्थ हरतो, दुःखाच्या शहाणपणासमोर. आणि नंतर, आणि नंतर कविता घरंदाज बनते. आणि नंतर कविता घरंदाज बनते एक एक जखमांची किंचाळी वेचल्यानंतर. आणि मग कविता घरंदाज बनते एक एक जखमांची किंचाळी वेचल्यानंतर. किंचाळी वेचल्यानंतर नंतर नंतर आयुष्यामध्ये पुढे पुढे जात असताना भावनांची, संवेदनांची जी उधळण होत असते ना आपल्या मनामध्ये, तेव्हा आपल्या जाणीवा कशा असतात, ती परिस्थिती कशी असते, हा भाव मांडणारी ही कविता. नंतर, नंतरला चित्र खूप वेगळं होतं. जसं वाटत असतं तसं घडत नाही. वळूयात पुढच्या कवितेकडे. पुढची कविता ही अत्यंत प्रिय आहे. बरं का, खरंच प्रिय आहे, कारण की एक सुंदर भावार्थ मी मांडला ह्या कवितेमध्ये, जिचं नाव आहे साधना. साधवे या शब्दावरूनच तुम्हाला कळलं असेल की या शब्दातून प्रियकराबद्दलची मी साधना मांडली आहे. ऐकूयात साधना. तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला, तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला, अतृप्त भास तुझे लागले पाहायला. तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला, अतृप्त भास तुझे लागले पाहायला, काळजात दाटे चांदण्यांचा पिसारा. काळजात दाटे चांदण्यांचा पिसारा, वेडावून वाट तुझी लागती शोधायला. वेडावून वाट तुझी लागते शोधायला. बिलगुन सरींना मी निशब्द झाले, बिलगुन सरींना मी निशब्द झाले, तुझा निरोप जो लागला बरसायला. तुझा निरोप जो लागला बरसायला. चातकागत वाट पाहिली मी तुझी, चातकागत वाट पाहिली मी तुझी, इतकी साधना मी लागले करायला. इतकी साधना मी लागले करायला. पुन्हा मध्यरात्री पाणावता तडोळे, पुन्हा मध्यरात्री पाणावता तडोळे, पुन्हा याद तुझी लागते छळायला. पुन्हा याद तुझी लागते छळायला. कसा काय कंप उठतो उरात, कसा काय कंप उठतो उरात, कैक लाख प्रश्न लागती बोचायला. कैक लाख प्रश्न लागती बोचायला. पावसाशी बोलायचे टाळल्यावर मी, पावसाशी बोलायचे टाळल्यावर मी, असं मुख वादळ लागतं गडगडायला. असं मुख वादळ लागतं गडगडायला. मुक्या डोळ्यांनी मुकी हाक मारते, मुक्या डोळ्यांनी मुकी हाक मारते, मुका श्वास मग लागतो कोंडायला. मुका श्वासही मग लागतो कोंडायला. आणि पुढचं वाक्य खूप जवळचं आहे माझ्या. फाडलेल्या त्या कविता वाचू कशा, फाडलेल्या त्या कविता वाचू कशा, फाटून विश्व हे लागते जळायला. फाटून विश्व हे लागते जळायला. आणि शेवटचं कडवं आहे. कविता इतकी दर्दी होण्यास कारण, कविता इतकी दर्दी होण्यास कारण, शब्द कासा विस लागते छळायला.
शब्द कासा विस लागले छळायला तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला अतृप्त भासू तुझे लागले पहायला अतृप्त भासू तुझे लागले पहायला। साधना नावाची ही कविता खरंच माझ्या प्रचंड मनाजवळची आहे। तुम्हाला कशी वाटली श्रोते हो मला नक्की सांगा। आपल्या आचार्य 90 FM सोशल मीडिया पेजवर तुम्ही नक्की भेट द्या आणि तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा। वळूयात पुढच्या गाण्याकडे आणि लवकरच भेटूया नवीन नवीन सुंदर कवितांसोबत।

वेलकम बॅक आचार्य 90 FM श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्ही आहात आजी रुपाली सोबत. मंडळी, आजच्या भागामध्ये मी माझ्या स्वलिखित साहित्याचं सादरीकरण करते. मला तुमच्यासमोर कविता वाचून दाखवायला खरंच खूप मज्जा येते. वळूयात पुढच्या कवितेकडे. पुढच्या कवितेचं शीर्षक आहे गुंता. या कवितेची पार्श्वभूमी म्हणजे विचारांच्या गर्दीमध्ये अडकल्यानंतर आपण विचारांच्या गुंतामध्ये खूप अडकलेलो असतो. त्याची भावना कशी असते, त्याचे तरंग कसे असतात, ही मांडणारी एक सुंदर कविता गुंता. विचारांच्या गुंतागुंतीत पावलं चाचपडत जातात, संभ्रमाशी तग लावून भरकटून जातात. भान कासावीस असो किंवा हतवल, विचारांची दरीत खोल चालत जाण्याची भूक काही संपत नाही. त्यांची भूमिका निष्ठेने पार करत असतात प्रतिबिंबाच्या शोधात. कधी गवतावरून, डोंगरावरून, नदीवरून, कधी वाऱ्यावरून, कधी आभाळावरून, कधी खड

सावली तरंग तरंग नेत गेला दूरवर, प्रतिभेच्या डोहात मर्माचं दर्पण कोरत, जे सर्व काही अगदी मनात घर करून श्रीमंत करत गेले. पण तरीही अचानक एक प्रश्न तग लावून सतत सतत चिरत राहतो प्रत्येक श्वास. पण तरीही अचानक एक प्रश्न तग लावून सतत सतत चिरत राहतो प्रत्येक श्वास, की अजूनही या रीता मनाच्या भिंती मोकळ्या का? अजूनही या रीता मनाच्या भिंती पोकळ्या का? पोकळ्या का? पोकळ्या का? मंडळी विचारांची गुंतागुंत दर्शवणारी ही कविता. या कवितेच्या माध्यमातून आपल्या मनातला विचारांचा जो संघर्ष असतो ना, त्याची भांड त्याची कशी धांदल उड त्याची कशी धांदल उडते ही भाव सांगणारी ही कविता. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. वळूयात पुढच्या कवितेकडे. पुढची कविता मला खूप आवडते बरं का. पुढची कविता मला अत्यंत प्रिय आहे, खूप रोमॅन्टिक आहे खरं तर, आणि एक वेगळाच भाव मांडणारी आहे. थोडा विरहही आहे आणि थोडी रोमॅन्टिक पण आहे. कवितेचं शीर्षकच आहे सावळ बाधा. ऐकूया सावळ बाधा. या मावळतीच्या प्रहरी, या मावळतीच्या प्रहरी ही सांज व्याकुळ करते. या मावळतीच्या प्रहरी ही सांज व्याकुळ करते, मन भिरभिरते नक्षत्रे चांदव्याशी हितगुज करते. मी तरंगिणी वाहणारी, मी तरंगिणी वाहणारी चंदेरी सळसळणारी, मी तरंगिणी वाहणारी चंदेरी सळसळणारी सावळ्याचा लीवण गंध निळीशार परिमळणारी. सावळ्याची चाहूल मिळता, सावळ्याची चाहूल मिळता मोरी पंख देह भुलतो. सावळ्याची चाहूल मिळता मोर पंखे देह भुलतो, रुणझुणतो आसमंत अनुरागी मोद खुलतो. वाऱ्यातून साद येते आर्जव्या अत्तरांची, वाऱ्यातून साद येते आर्जव्या अत्तरांची, श्वासातून वेणू फुलते अवखळ्या उत्तरांची. घनांनी सांडला हा, घनांनी सांडला हा स्वप्नांचा मोर पिसारा, बहरला स्पंदनांनी चंदेरी स्वप्न किनारा. घनांनी सांडला हा स्वप्नांचा मोर पिसारा, बहरला स्पंदनांनी चंदेरी स्वप्न किनारा. रातराणी शहारून गेली, रातराणी शहारून गेली काजव्याच्या मुक्त थव्यांनी, मी भांबावले जराशी, मी भांबावले जराशी सावळ्याच्या आठवांनी. डोळ्यात सांडले मी, डोळ्यात सांडले मी प्रतीक्षा कामनांची, घेऊन ये सोमतीने तू स्वप्न ही चांदनांची, तू स्वप्न ही चांदनांची, तू स्वप्न ही चांदनांची. सावळ बाधा अतिशय प्रिय असलेली माझी कविता. श्रोते हो, तुम्हाला ही कविता कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या येणाऱ्या प्रतिक्रिया खरंच आमच्यासाठी मनोबल वाढवणाऱ्या आहेत. वळूयात पुढच्या कवितेकडे. पुढच्या कवितेचं शीर्षक आहे अंधार. या कवितेची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे. अंधार म्हणजे काय असतो श्रोते हो? अंधार म्हणजे न दिसणारी अशी खोली जिथे आपल्याला काहीच दिसत नाही, आपले विचार तिथे थांबतात, आपल्याला डोळ्यांनी काहीच दिसत नाही असं आपल्याला वाटतं, पण ते खरं नाहीये. अंधार, अंधाराची गोष्ट थोडी वेगळी आहे मित्रांनो. अंधार आपल्याला विचार करायला भाग पडतात. अंधार आपल्याला त्याच्या खोलीमध्ये घेऊन जातो विचारांच्या, त्याचा गूढ अर्थ शोधायचा प्रयत्न करायला लावतो तो.

आभार या कवितेकडे. कधी कधी वाटत आपण दूर गेलो तरी एकटे असतो का? दुराव्यात नक्की सोबत कोणाची असते? खूप विचार केला आणि कळलं, सोबत एकाकी अंधाराची असते. अंधार जिथे काही नसतानाही सर्व गडद असत, शून्य असूनही आठवांची घनदाट दाटी वाटी असते, जिथे प्रश्न स्वाशांशी तग लावून खेटून असतात, जिथे भिजरा भिंती गिरवत असतात रित्या उंजळीची मुखी वेदना, कंठातून भळभळत असते कोंडलेली कविता, जिथे खोल आणि खोल केवळ निनावी दरी असते ज्यात अडखळत आपण स्वतःला पुसून टाकतो, हरवून देतो आपलं अस्तित्व आणि शोधत राहतो आशेचा मृगजळी गाभारा. अंधार, तरीही निष्ठेने हात सोडत नाही. अंधार तरीही निष्ठेने हात सोडत नाही, तो घट्ट धरून असतो आपल्याला. जितकी खोल जाऊ तितका गडद राहणारा आणि उजेडाच्या पायरी धडपडतच पडणारा एकांताचा सोबती अंधार, अंधार. श्रोते हो, अंधार, अंधाराचा गूढ अर्थ सांगणारी ही कविता तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. वळूयात एक छोट्याशा ब्रेककडे, पुन्हा भेटूया आपण सुंदर कवितांच्या गाभाऱ्यात. भेटूयात.

आचार्य 90 FM च्या श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, तुम्ही ऐकत आहात आरजे रुपालीला आणि आजचा स्पेशल सेगमेंट आहे कवितांच्या गाभाऱ्यात. आजच्या स्पेशल एपिसोडमध्ये मी स्वरचित कवितांचं सादरीकरण करते. श्रोते हो, मंडळी, आत्ताची जी कविता मी प्रस्तुत करते ती खरं तर स्त्री मनावर आधारित आहे. आजची स्त्री स्वतःची जबाबदारी सांभाळत असताना वेगवेगळ्या संकटांना तोंड देऊन पुढे जात असते आणि स्वतःचं व्यक्तिमत्व खंबीरपणे या समाजामध्ये स्वतःला स्थिरपणे ठेवत असते. आणि अशीच एक सुंदर कविता तुम्हाला मी वाचून दाखवते. का हरवलेस तू, का हरवलेस तू स्वतःची ओळख पुसलेस तू, का हरवलेस तू स्वतःची ओळख पुसलेस तू, अगदी बदलून गेलेस तू. तुला शोधण्याचा रस्ता घाबरून खोडून टाकलायस तू, तुझ्या स्वत्वाला गाठता येणार नाही असा. नजरेआड कितीतरी कळा पुटपुटत राहतेस, देवापुढे हात जोडून डोळे अलगत पाणवतेस. काहीतरी सांगायचं आहे का तुला? व्यक्त व्हावंसं वाटत असेल तर बोल, बोलायला जड जात असेल तर श्वासात अडकलेला तणावाला दीर्घ श्वासात दूर कर. तुझ्या कणत बसण्याला आवाज असतो अग, या भिंतींना ऐकू येतात तुझ्या मुख्यात जखमा. तुझ्या मायेने घराला सावरशीलही, तुळशीला घराचं वैभव मागशीलही, दिव्याभोवती तुझी ओवी गाशीलही, अंगणातल्या कणात रंग भरशीलही. पण रंगांना तुझी न फुटलेली आरोळी ऐकू येते अग, त्याच काय? हिरमुसलेली रांगोळी भरत नसते अग, तिला हवा असतो तिच्यातील तिचा खरा रंग, जो समाजाच्या उंबरठ्यात जखडून बसलाय. उंबरठ्या बाहेरची रांगोळी उंबरठ्या आत गुदमरत असते. तुझं सार विश्व तुझ्यातच तर आहे राणी. तुला सुंदर बोलता येतं, सुंदर पाहता येतं, अन्नपूर्ण होता येतं, अर्धांगिणी होता येतं, बहीण होता येतं, माय होता येतं, साय होता येतं, सावली होता येतं, गंगा होता येतं, सीता होता येतं, राधा होता येतं, मीरा होता येतं, प्रेम करता येतं, अनंत अनंत अनंत. इतकं सारं सामावलंय तुझ्यात, पण तू तुझी कधी होशील? रांधा वाढा उष्टी काढा, यापुढेही जग आहे तुझं, ज्याचं दार तू कधीचच बंद केलंयस. ऐक माझं हे घर तेव्हाच सुखावेल जेव्हा तू हसशील, या घराला तुझ्या हातांनी मायेचा लेप सावरल्यावर. ही रांगोळी तेव्हाच फुलेल जेव्हा तू तुझा रंग भरशील, उंबरठ्या आतून नाही तर उंबरठ्या बाहेरून रंग भरल्यावर. ही तुळस तेव्हाच विसावेल जेव्हा तू डोईवरचा पदर कमरेत खोचून समाजाला नाही तर तू स्वतःला डोक्यावर घेतल्यावर. कारण हे आयुष्य तुझं आहे जे तुझ्या भोवती फिरतं आणि तुला समृद्ध करतं. तू तुझी स्वप्न पाहत राहा, साकारत राहा, जगत राहा. तू सगळ्यांचीच झालीयस, सगळ्यांचीच. पण आता तू तुझी राहा, पण आता तू तुझी राहा, तू तुझी राहा. मंडळी, स्त्रीचं स्वत्व सांगणारी ही सुंदर कविता कशी वाटली मला नक्की सांगा. वेळ कशी पुढे पुढे सरकत गेली या कवितांच्या गाभाऱ्यातून खरंच कळलं नाही. तुम्हाला आजचा या कवितांचा नजराणा कसा वाटला हे मला नक्कीच सांगा. मित्रांनो, भेटणार आहोत आपण पुढच्या नवीन सेगमेंटमध्ये ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात, ज्याच्यामध्ये आपण
गप्पा गोष्टी आठवणी किस्से फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता घेऊन येणार आहोत. भेटूया पुढच्या सेगमेंट मध्ये. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली आज तुमची रजा घेते. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत वाचत रहा, जगत रहा आणि आनंदी रहा. बाय बाय.

नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात आचार्य 90 FM आणि आपल्यासोबत आहे मी आपली RJ सुवर्णा. विविधा या सेगमेंटमध्ये आपण नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, वेगवेगळ्या सेगमेंट्स घेऊन येत असतो आणि त्यासोबतच छान छान गाणी सुद्धा ऐकत असतो. आजचा विषय नेमका काय आहे? खरं तर आजचं जे आपलं जीवन आहे ते इतकं धकाधकीचं आहे, खूप काही आपल्याला अचीव करायचं आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, मॅनिफेस्टेशन आहे, आपली लिस्ट मोठी आहे, खूप मोठी आहे आणि त्या लिस्ट मधली जी कामं आहे, जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याच्या मागे आपण इतके धावतोय, इतके पळतोय की नकळतपणे आपलं आरोग्याकडे, मग दोन्ही आरोग्य, त्यात फक्त शारीरिक आरोग्य म्हणत नाहीये मी, शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याकडे सुद्धा नकळतपणे आपण दुर्लक्ष करतोय आणि ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाहीये. आणि जोपर्यंत ती गोष्ट लक्षात येते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो असं बऱ्याच वेळा दिसून आलेलं आहे. आणि म्हणूनच आजचा विषय आहे मानसिक आरोग्य. निरोगी आयुष्य जगण्यासाठी शरीराबरोबरच मन सुद्धा निरोगी असणं तितकंच आवश्यक असतं, पण आजच्या व्यस्त जीवनात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही, अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. विशेषतः स्त्रिया ऑफिस आणि घर या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळण्यात इतक्या मग्न झालेल्या आहेत की त्यांना स्वतःची काळजी घेण्यासाठी वेगळा असा वेळच नाहीये. आणि आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्त्रियांना मानसिक आरोग्याचा सामना करावा लागतोय आणि याची त्यांना जाणीव सुद्धा होत नाहीये. शरीरात होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या बदलांकडे नकळतपणे दुर्लक्ष होत आहे आणि म्हणूनच हे ओळखायचं कसं, याची लक्षणं कोणती आहेत हे आपण बघणार आहोत. बऱ्याच वेळा मानसिक आरोग्यामुळे कुठल्याही कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही, आपलं मन एकाग्र नसतं. जेव्हा आपलं मन चिंता, तणाव किंवा नकारात्मक विचारांनी भरलेलं असतं तेव्हा कुठल्याच एका कामावर आपण फोकस करू शकत नाही, लक्ष केंद्रित करू शकत नाही. कामात किंवा इतर कामांमध्ये सतत लक्ष विचलित होण्याची समस्या ही जर कायम असेल तर नक्कीच हे गंभीर मानसिक समस्येचं लक्षण असू शकतं. हे झालं पहिलं लक्षण. तसंच असंही बऱ्याचदा आपल्याला अनुभवायला मिळालंय की आपण पटकन गोष्टी विसरून जातो, म्हणजे नाव असेल एखाद्या व्यक्तीचं ते असेल, किंवा मिनिटभरापूर्वी आपल्याला काम करायचं असतं, आपण अगदी लिहिलेलं सुद्धा असतं पण ती डायरी आपण बंद करतो आणि जेव्हा विचार करतो की मला काय करायचंय तर आपल्याला ती गोष्ट आठवतच नाही. मला काय करायचं होतं त्यासाठी आपल्याला वेगळा वेळ द्यायला लागतो की अरे विसरून गेलो मी आत्ताच. तर हे असं का होतंय, गोष्टींचा सारखा विसर का पडतोय, तर हे सुद्धा एक मानसिक आजाराचं लक्षण असू शकतं. आपलं मानसिक आरोग्य बिघडलंय याचं हे एक लक्षण असू शकतं. वैद्यकीय भाषेमध्ये याला शॉर्ट टर्म मेमरी लॉस असं म्हणतात. काही केसेसमध्ये वाढत्या वयामुळे किंवा थकवा जाणवल्यामुळे ही समस्या उद्भवू शकते, पण काही वेळा एक्सेस स्ट्रेस म्हणतो आपण ज्याला, अतिरिक्त तणाव, नैराश्य यामुळे सुद्धा हे लक्षण दिसण्यात येतं. सगळ्यात महत्वाची पुढची गोष्ट आहे झोप. आपण सगळ्या गोष्टी करतो, म्हणजे 24 तासामध्ये आपण जे जे काही ठरवलं असतं ते आपण सगळं करतो, पण 8 तासांची झोप आपण कधीच मला वाटतं कोणीच पूर्ण घेत नसावं. फक्त शनिवार रविवार किंवा एखादी सुट्टी असेल तेव्हा आपण आवर्जून ती 8 तासांची झोप पूर्ण करतो, मात्र इतर दिवशी मला अजिबात वाटत नाही की कोणी 8 तास पूर्ण झोपत असावं. आपली झोप पूर्ण न होणं हे सुद्धा मानसिक तणावाचं एक मुख्य लक्षण आहे. अनेकदा आपण याच्याकडे अगदी सहज दुर्लक्ष करतो आणि आपल्याला असं वाटतं की ठीक आहे ना, मी रात्री 5 तास झोपलो, नंतर मी ऑफिसहून आलो की नंतर मी ती झोप पूर्ण करेन, पण तसं होत नाही. सलग 8 तास झोप घेणं आणि तीच आपण डिवाइड करून 2 तास 4 तास असं झोपणं यात खूप मोठा फरक आहे. त्यामुळे झोप पूर्ण नसली झाल्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटत राहतं, तसंच आपण पटकन विसरून जातो हे सुद्धा याचं एक कारण आहे. डोळे आपले सुजतात झोप पूर्ण न झाल्यामुळे आणि याच्यामुळेच मानसिक आरोग्याकडे नकळतपणे दुर्लक्ष होतं आणि त्याचं रूपांतर आजारात सुद्धा होऊ शकतं. आपल्याला सतत थकल्यासारखं वाटतं हे सुद्धा एक लक्षण आहे मानसिक आरोग्याचं. कितीही आपण आपल्या आवडीची कामं केली किंवा कितीही गोष्टी केल्या, प्रयत्न केला, वेगवेगळे छंद वर्ग लावले तरी सुद्धा एक वेगळा थकवा आपल्याला जाणवत राहतो आणि हा थकवा शारीरिक नसतो, हा मानसिक थकवा असतो. तर इथे सुद्धा आपण लक्ष देण्याची गरज आहे की जर आपल्याला असं जाणवत असेल तर आपण लगेचच
डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, हे खूप मोठं लक्षण आहे. तसंच जेव्हा आपली भूक अगदी मंदावते किंवा आपल्याला खूप प्रचंड भूक लागते, सतत खाण्याची इच्छा होते, सारखं क्रेविंग होतं आपल्याला, हे खाऊन बघूया, ते खाऊन बघूया, गोड खावंसं वाटणं, हे सुद्धा एक लक्षण आहे. तर ही सगळी लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील तर नक्कीच आपण तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज आहे. मंडळी, आजच्या जगामध्ये जीवन वेगाने पुढे जाते. आपण कामाच्या अंतिम मुदती, कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक अपेक्षा, आरोग्याच्या चिंता आणि इतक्या सूचना असतात आपल्या मागे की हे करायचं ते करायचंय. बऱ्याच वेळा आपण मल्टीटास्किंग करण्याचा प्रयत्न करतो आणि यात सुद्धा आपण अतिरिक्त तणाव घेत असतो, ते प्रेशर आपण घेत असतो आणि आपल्याला हे कळत नसतं. तर हे समजून घेण्यासारखं आहे की आपल्यापैकी बरेच जण तणावग्रस्त, चिंताग्रस्त किंवा नैराश्याने ग्रस्त असतात. या दबावाचं व्यवस्थापन करणारे, काम करणारे जर आपण असाल किंवा आपल्याला ताणतणाव कमी करायचा असेल तर आपण कोणत्या गोष्टी करणं अपेक्षित आहे त्याकडे आपण बघणार आहोत. असं बऱ्याचदा म्हटलं जातं की एखादा छंद वर्ग लावूया किंवा एखादा छंद जोपासूया जेणेकरून आपला जो ताण आहे तो कमी होईल. म्हणून बरेच जण हे क्लासेस लावतात, मग योगासनांचा क्लास असेल किंवा एखादा छंद वर्ग, मग गायन असेल, नृत्य असेल किंवा एखादं वाद्य असेल, ते शिकण्यासाठी सुद्धा बरेच जण क्लास लावतात. पण होतंय काय की यामुळे दगदग आपली वाढते, कारण आपल्या व्यस्त वेळापत्रकामध्ये वेळ काढणंच मुळात कठीण झालेलं आहे आणि त्यातून आपण एक्स्ट्रा क्लासेस लावतोय का, तर आपल्या मनाला आनंद मिळावा, आपल्याला नैराश्यातून बाहेर पडता यावं यासाठी. पण तसं खरंच होतंय का हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. सत्य हे आहे की आनंदी निरोगी मनाला महागड्या उपचारांची, गुंतागुंतीच्या दिनचर्येची किंवा नाट्यमय जीवनात बदलांची आवश्यकता नसते. आपण जे काही करतोय त्यातनंच आपल्यासाठी थोडा वेळ देणं हे खूप महत्वाचं आहे. मी आताच म्हटलं तसं की आपण वेगवेगळे महागडे क्लासेस लावतो, बऱ्याच गोष्टी करतो का, तर मनाला आनंद मिळावा यासाठी. पण त्याच्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज खरंच नाहीये. आपण जे काही करतोय त्यातूनच काही वेळ आपण आपल्यासाठी काढायचा आहे, ही अगदी सोपी गोष्ट आहे आणि सहज शक्य असलेली गोष्ट आहे. विज्ञानाने हे दाखवून दिलं आहे की काही दैनंदिन सवयी, जीवनशैली, काही निवडी या जर आपण अंगीकारल्या तर हे अगदी सहज शक्य आहे. आपली मनस्थिती, तणाव, चिंता, झोप, आत्मविश्वास आणि एकूणच हे सगळं आपल्या मनावरती थेट परिणाम करतं. मानसिक आरोग्याच्या समस्या अनेक कारणांमुळे उद्भवतात. दीर्घकालीन ताण असेल, कमी झोप असेल, एकाकीपणा असेल, शारीरिक हालचालींचा अभाव असेल किंवा आपली विचार पद्धती असेल किंवा जीवनात घडलेली एखादी घटना किंवा अगदी पौष्टिक अन्नाची कमतरता, हे सगळं याला कारणीभूत असू शकतं. नैराश्य, चिंता, विकार किंवा इतर क्लिनिकल समस्यांसारख्या गंभीर मानसिक आरोग्य स्थितींसाठी आपल्याला मदतीची आवश्यकता असते आणि यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणं अपेक्षित आहे. आता आनंदी निरोगी मन हे आहे का, हे कसं ओळखायचं, ते याची पण काही लक्षणं आहेत ती आपण बघूया. आपण ताणतणावाचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकतो का, आपल्याकडे भावनिक लवचिकता आहे का, अडचणींमधनं परत येण्याची क्षमता आहे का, आपण स्पष्टपणे विचार करू शकतो का, चांगले निर्णय घेऊ शकतो का, किंवा आपल्या जीवनाला काही अर्थ आहे का, उद्देश आहे का, आपण जे काही करतोय ज्याच्या मागे आपण धावतोय सतत त्याच्यासाठी काही आपलं ठरलेलं ध्येय आहे का, अंतिम ध्येय कुठे आहे, कुठे थांबायचंय हे तुम्हाला माहिती आहे का, याच्यानंतर तुम्हाला नातेसंबंध आवडत आहेत का, तुम्ही इतरांशी कितपत जोडले गेले आहात, माणसांमध्ये गेल्यावरती तुम्हाला भीती वाटते का किंवा तुमचा आत्मविश्वास कमी होतो का, असं होत आहे का, आणि असं होत नसेल तर तुम्ही आनंदी आहात, निरोगी आहात, आनंदी म्हणता येणार नाही पण तुम्ही निरोगी आहात, किंवा ज्या भावना आहेत आपल्या म्हणजे राग आहे, त्याच्यानंतर दुःख आहे किंवा आनंद आहे, या भावनांवरती आपला किती कंट्रोल आहे हे सुद्धा आपलं मानसिक आरोग्य दाखवत असतं. बऱ्याचदा आपण खूपच आनंदी होतो आणि इतका आनंद होतो की आपण त्यातनं बाहेरच पडू शकत नाही, किंवा दुःख सुद्धा त्याची तीव्रता इतकी जास्त असते की दिवसांमागे दिवस जातात, महिनोन महिने जातात, तरी सुद्धा आपण एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या विचारामागे इतके गुंतून राहतो, दुःखात अडकून राहतो, तर हे सुद्धा मानसिक आरोग्यासाठी चांगलं नाहीये. याचा अर्थ आपण कुठेतरी त्यामागे ग्रस्त झालो आहोत, नैराश्याने आपल्याला ग्रस्त झालो आहोत, तर नक्कीच आपल्याला ट्रीटमेंटची गरज आहे.
आता आनंदी निरोगी मन ठेवण्यासाठी काही सोपे मार्ग आहेत जे आपण अगदी सहज अंगीकारू शकतो. ते मार्ग कोणते आहेत ते आपण बघूया आणि याचा फायदा कसा होतो याकडे सुद्धा आपण बघणार आहोत. आता मी आता म्हटलं तसं की शारीरिक हालचाल जर आपली कमी असेल तर सुद्धा आपल्या शरीरात ऑक्सिजनचा अभाव असतो आणि नकळतपणे त्याच्यामुळे सुद्धा आपण आळशी होतो. आळशी झाल्यामुळे निगेटिव्ह विचार यायला लागतात. अशी ही सायकल सुरू होते. तर मुळात आपल्या शारीरिक हालचाली कशा आहेत हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपण दिवसात ना किमान 15-20 मिनिटं तरी व्यायाम करतो का, चालतो का, हे सुद्धा आपण बघणं अपेक्षित आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की अगदी रोज शक्य नसेल तरी एक दिवसामागे तरी आपण चाललं पाहिजे. काही ठराविक व्यायाम प्रकार आपण केले पाहिजेत. दिवसातून 20 मिनिटं जरी आपण चालण्यासाठी काढले तरी सुद्धा आपलं मन फ्रेश होतं. शरीराबरोबरच आपला मूड सुद्धा सुधरू शकतो आणि आपलं मानसिक आरोग्य अर्थातच चांगलं होऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल की व्यायाम म्हणजे नक्की कुठला, तर जिमला जाण्याची अजिबात गरज नाहीये. तुमच्याकडे सायकल असेल तुम्ही सायकलिंग करू शकता, अगदी नॉर्मल चालू शकता. किंवा तुमच्या आजूबाजूला असं एखादं ठिकाण असेल जिथे लायब्ररी आहे, म्हणजे ग्रंथालय आहे, वाचनालय आहे, तिथे जाऊन तुम्ही तुमच्या आवडीची पुस्तकं वाचू शकता. किंवा तुमच्या आवडीच्या व्यक्तीसोबत काही वेळ तुम्ही घालवू शकता. तुम्ही अगदी चांगल्या स्थितीत तिथे गेलात, काही वेळ गप्पा मारल्या तरी सुद्धा तुमचा मूड चांगला होऊ शकतो. आणि नकळतपणे या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं मानसिक आणि शारीरिक दोन्हीही आरोग्य सुधरू शकतं. आता गमतीचा भाग असा आहे की भारतात तरी निदान जेव्हा आपण झोपतो, भलेही आपण रात्री 3 झोपले असू किंवा 4, पण आपल्या वरिष्ठांचं असं म्हणणं असतं की तुम्ही 7 उठलं पाहिजे. त्यांना हे माहितीच नसतं बऱ्याच जागी आपण कितीला झोपलो आहोत, पण 7 उठणं अपेक्षित असतं कारण आपली जी दिनचर्या आहे ती पुढे आपल्याला कंटिन्यू करायची आहे. आपलं वेळापत्रक ठरलेलं असतं आणि आपण मोजून 3-4 तास झोपतो आणि मग तशाच अवस्थेत आपण उठतो आणि सगळी आपली दिवसभराची कामं करत असतो. पण यामुळे आपल्या मेंदूला जी झोपेची गरज होती ती पूर्ण झालीच नाही आहे आणि मग दिवसभर थकवा जाणवतो, चिडचिड होते, अतिरिक्त भूक लागते, असं सगळं होत राहतं. आता झोपेचं महत्व काय आहे बघा. जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा आपला मेंदू अतिशय महत्वाचं देखभालीचं काम करत असतो. जेव्हा आपण नीट झोपत नाही तेव्हा हे सगळं कठीण वाटतं. म्हणजे निर्णय, भावना, ताण व्यवस्थापन, आनंद तसंच कनेक्शन हे सगळं. जर आपण व्यवस्थित झोपलो, 8-9 तास झोप घेतली तर काय होईल, दर्जेदार झोपेमुळे आपली मनस्थिती नियंत्रित राहते, कंट्रोलमध्ये राहते, भावनांवर प्रक्रिया करण्यास मदत होते, मनातला जो गोंधळ आहे, निर्णय घेण्यासाठीचा गोंधळ आहे तो दूर होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मेंदूला आठवणी आणि शिकलेल्या गोष्टी पक्क्या करण्यास मदत होते. म्हणजे मगाशी आपण जे बोललो की पटकन आपण गोष्टी विसरून जातो किंवा व्यक्तीचं नाव अगदी ओठावर असतं पण काही केल्या ते आठवतच नाही, तर यासाठी सुद्धा झोप ही गरजेची आहे. झोप याला कारणीभूत आहे. अपुऱ्या झोपेचा संबंध नैराश्य, चिंता, चुकीचे निर्णय घेण्याची क्षमता आणि कमी झालेली लवचिकता यांच्याशी वैज्ञानिकांनी जोडलेला आहे. आता कोणी किती झोपणं अपेक्षित आहे, तर प्रौढ लोकांना रोज 7-9 तास चांगल्या प्रतीच्या झोपेची आवश्यकता आहे. आपल्या मेंदूचं आणि भावनिक आरोग्याचं भवितव्य या पुरेशा विश्रांतीवर अतिशय महत्वाचं आहे, अवलंबून आहे. झोपेचं वेळापत्रक आपण नियमित ठेवायचंय. शक्यतोर जर आपण रात्री 10 झोपत असलो तर 10 झोपायचं. अगदी 10 म्हणजे 10 शक्य नाहीये, पण 10:15 होतील तर ठीक आहे. पण आज मी 10 झोपले, उद्या मी 12 झोपते आणि परवा मी 3 असंच तुम्ही करत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे. म्हणून शक्यतोवर आपण एकाच वेळी झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जिथे आपण झोपतो त्या ठिकाणी अंधार असणं अपेक्षित आहे. झोपण्याच्या आधी किमान 30-60 मिनिटं आपला जो मोबाईल आहे किंवा आपलं टॅब असेल, आयपॅड असेल, जे काही आपण वापरतो त्या गोष्टी स्विच ऑफ करून ठेवून द्यायच्या बाजूला. आणि दुपारी 2 कॅफिनचं सेवन आपण टाळायचंय. जर आपल्या मनात विचार येत असतील, म्हणजे सगळं हे केलं मी, मोबाईल पण स्विच ऑफ केला, सगळे डिव्हायसेस ऑफ केले, तरी सुद्धा माझ्या मनात विचार येत आहेत, मला झोप येत नाहीयेत, तर अशा वेळी अगदी सोपा उपाय करायचा. एखादी वही घ्यायची, डायरी घ्यायची आणि आपल्या मनातले विचार आहेत ते लिहून काढायचे. नक्की कुठले विचार आपल्या मनात येत आहेत, म्हणजे करिअरबद्दल आहे, फॅमिलीबद्दल आहे, किंवा काहीही जे तुमच्या मनात येत आहे ज्याच्यामुळे तुम्ही झोपू शकत नाहीये, अस्वस्थ आहात, ते विचार आपण लिहून काढायचे. आणि शेवटी असं लिहायचं की
हे जे मी प्रॉब्लेम्स मी लिहिलेले आहेत माझ्या मनातले, त्यावर मी उद्या लक्ष केंद्रित करणार आहे. त्याचं सोल्युशन काय आहे? जर त्याला सोल्युशनच नाहीये तर मी हा विचार का करते? हे आपण काही दिवस असं करायचंय. याच्यानंतर आपण ध्यानधारणा करायची आहे. माइंडफुलनेस म्हणजेच निर्णय न घेता वर्तमान क्षणाकडे लक्ष द्यायचंय. ध्यान म्हणजे आपण योगासनं करतो किंवा ओंकार म्हणतो, असे काही अगदी सोपे उपाय आहेत. याचा काय फायदा होतो? तर नियमित सजगता आणि ध्यान आपली चिंता कमी करतं. तणाव निर्माण करणारे जे हार्मोन्स आहेत ते योगासनं किंवा ध्यानधारणा केली तर कमी होतात. एकाग्रता आपली वाढवली जाते, भावनिक नियमन वाढवतात आणि जीवनातल्या आव्हानांना आपोआप प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देण्यास ते मदत करतात. अक्षरशः आपल्या मेंदूच्या रचनेवर ते प्रभाव टाकतात. भावनिक नियमनाशी संबंधित भागांना ते बळकट करतात आणि तणाव आणि चिंतेशी संबंधित भागांना ते कमकुवत करतात. आता हे कसं करायचं? तर सुरुवातीला अगदी 2 मिनिटं, त्याच्यानंतर हळूहळू आपण 5 ते 10 मिनिटांपर्यंत ही ध्यानधारणा करायची आहे आणि मग हळूहळू हा वेळ वाढवायचा आहे. आपल्या आवडीचं चित्र असेल ते आपण डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न

किंवा जे काही आपल्याला आवडतं ते आपल्या डोळ्यासमोर आपण काही वेळ आणायचा. एखादा चित्रपट असेल, त्यातलं एखादं दृश्य आपल्याला आवडत असेल, एखादं गाणं असेल जे आपल्या अगदी मनाच्या जवळ असेल, जे गाणं ऐकून आपल्या मनाला आनंद मिळतो असं गाणं आपण डोळ्यासमोर आणायचं आणि डोळे मिटून फक्त शांत बसायचं. काहीच करायचं नाही तुम्हाला. तुम्ही हे करून बघा, तुमच्या मनात जे काही विचार सारखे सुरू आहेत हे केल्यावर कुठे ना कुठे हे प्रमाण नक्कीच कमी होणार आहे. याच्यानंतर मोठा आपण दीर्घ श्वास घेतो, एका नाकुडीने श्वास घ्यायचा दुसऱ्याने सोडायचा असं आपण करायचं आहे. याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं तरी सुद्धा खूप सकारात्मकता आपल्याला जाणवायला लागते. आता याचा फायदा आपण बघितला की कसा होतो. इनसाइट टाइमर किंवा काम सारखे ॲप्स आपण विनामूल्य जे ॲप्स आहेत ते आपण डाउनलोड करू शकतो मोबाईलमध्ये. किंवा हे जर तुम्हाला शक्य नसेल तर नुसतं आपण बसून झोपून किंवा एखाद्या बगीचामध्ये जाऊन बसलोय तिकडे डोळे मिटून आपण ध्यानधारणा करू शकतो. आता पुढचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे मंडळी, की आपल्याला एकटं खूप आवडतं खूप जणांना, की मला कोणीच नकोय. म्हणजे मी ऑफिसहून घरी आलो की मला फक्त एकट्याला बसायचंय, मला एकट्याला शांत बसू द्या असं होतं. मुळात मानव हा एक सामाजिक प्राणी आहे. मानसिक आरोग्य आणि आनंदासाठी अर्थपूर्ण संबंध हे अतिशय महत्त्वाचे आहेत. सामाजिक संबंध तणाव कमी करतात, आपली मनस्थिती सुधारतात, जगण्याचा उद्देश वाढवतात, भावनिक आधार मिळतो आपल्याला. या उलट एकटेपणा आरोग्यासाठी किंवा लठ्ठपणा तितकाच हानिकारक आहे. म्हणून आपण म्हणतो ना की जेव्हा आपल्याला दुःख झालेलं असतं किंवा आपल्याला खूप काही त्रास होतोय मनातनं, तेव्हा आपण पटकन आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करतो किंवा प्रत्यक्ष जाऊन भेटतो आणि आपल्या मनातल्या गोष्टी जेव्हा आपण शेअर करतो तेव्हा खूप आपल्याला हलकं वाटतं. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही जर एकटेच राहिलात तर तोच विचार पुन्हा पुन्हा तुमच्या डोक्यात येत राहणार, त्यामुळे जो होणारा त्रास आहे त्याची तीव्रता वाढणार. या उलट तीच गोष्ट तोच विचार तुम्ही आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर केला तर तिचा काही सल्ला आपल्याला मिळतो, ती व्यक्ती काही आपल्याला समजावते सांगते किंवा यातनं काही सोल्युशन आहे का, काही मार्ग काढू शकतो का याबद्दल ती आपल्याला सांगते. तर नक्कीच आपण हे करून बघायचं की आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करायचा आहे किंवा मेसेज करायचा आहे, किंवा आपण अगदी जवळच्या जवळ एखाद्या कॉफी कॅफेमध्ये जाऊ शकतो, तिथे आपण गप्पा मारू शकतो, किंवा एखादा क्लब जॉईन करू शकतो किंवा एखादा ग्रुप जॉईन करू शकतो. जर तुम्हाला लोकांना मदत करायला आवडत असेल तर स्वयंसेवी संस्था आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता. काही लोकांना त्यातून सुद्धा खूप आनंद आणि समाधान मिळतं, तर ते पण आपण करू शकतो. ज्यांना कुटुंब आहे, फॅमिली आहे अर्थात, ते कुटुंबासोबत वेळ घालवू शकतात. किंवा आपले नातेवाईक आहेत तर आपण प्लॅन करून एखाद्या दिवशी भेटायचं हे सुद्धा आपण करू शकतो. त्याच्यानंतर कृतज्ञतेचा सराव करणं म्हणजे काय. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण जेव्हा घरातनं बाहेर पडतो तेव्हा तुम्हाला जी कोणी काही मदत केली असेल, छोटीशी का होईना, तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला रस्ता कोणी सांगितला की इथून जा, तर आपण रस्ता विचारतो पण त्या बदल्यात आपण त्याला थँक्यू सुद्धा म्हणत नाही साधं, अगदी आपण कृतघ्नपणे निघून जातो. तसं करायचं नाही आहे, तर आपल्याला जी गोष्ट मिळाली एखाद्या व्यक्तीमुळे तिला त्याबद्दल कृतज्ञता दाखवायची आहे. याच्यामुळे सुद्धा आपल्या मनावरती आपल्या शरीरावरती चांगला सकारात्मक परिणाम होतो. कृतज्ञता म्हणजे काय तर चांगल्या गोष्टी लक्षात घेणं आणि त्यांचं कौतुक करणं, मग त्या कितीही लहान असल्या तरी सुद्धा. याचा फायदा कसा होतो बघा, आपल्या मेंदूमध्ये नकारात्मकतेकडे कल असतो, तो नैसर्गिकरित्या समस्या आणि धोक्यांवरती लक्ष केंद्रित करतो. कृतज्ञतेचा सराव केल्यामुळे आपलं मन हळूहळू सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरू करतं, ज्याच्यामुळे आपली मनस्थिती आणि लवचिकता सुधारते. कृतज्ञतेचा सराव करणारे लोक अधिक आनंदी, अधिक समाधानी, कमी चिंताग्रस्त आणि आशावादी असतात. आता मी अजून एक पुस्तक वाचलं होतं ज्याच्या त्याचा उल्लेख करणं मला अतिशय आवश्यक वाटतं, की एक सुखनोंद वही म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतं अगदी रोजच्या रोज, अगदी मला माझी हवी असलेली बस मिळाली,
मला हवी असलेली सीट मिळाली किंवा मला आज हे करायचं होतं हे काम झालं सहजरित्या, तर हे सुद्धा एक अचीवमेंट आहे. हे आपल्या लक्षात येत नाही, आपण फक्त निगेटिव्ह गोष्टींकडे बघतो. मला असं ही व्यक्ती असं का बोलली किंवा हे माझं काम झालंच नाही, पण जे झालंय त्याच्याकडे आपण अगदी सहज दुर्लक्ष करतो. तर आपण उलटं करायचंय, जे काही झालंय अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्या नोंदी आपण या सुखनोंद वहीत करून ठेवायच्या आहेत. आणि महिना संपला की ही वही उघडायची आणि रोज आपल्या आयुष्यात जे जे काही चांगलं झालंय जे आपण लिहून ठेवलं होतं ते आपण वाचायचं. आपल्या लक्षात येईल की कुठलाच दिवस अगदी निगेटिव्ह नव्हता, रोज काही ना काही चांगलं घडलंच आहे. मग ते अगदी लहान का असेना, पण घडतंय. याच्यानंतरचा उपाय आहे, आपण निसर्गासाठी वेळ द्यायचा आहे, म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात जायचंय. जसं म्हटलं तसं की आपल्या घराच्या खिडकीच्या बाहेर जरी आपण डोकावलं तर वेगवेगळी झाडं आहेत, कुंडीत लावलेली रोपं सुद्धा बघा तुम्ही, त्यात फूल आलं असेल एखादं ते बघा, त्याचं निरीक्षण करा. तुमच्या गॅलरीमध्ये पक्षी येत असतील, सनबर्ड असेल, पोपट असेल, जे काही, त्या पक्ष्यांचं निरीक्षण करा. त्यांना बघून सुद्धा आपल्याला खूप छान वाटतं आणि आपली एकाग्रता वाढते, आपली सर्जनशीलता वाढते आणि आपले जे हार्मोन्स आहे कॉर्टिसोल तणाव संप्रेरक ते सुद्धा आपलं कमी होतं, आपला रक्तदाब कमी होतो, चिंता आणि नैराश्य कमी होतं, एकाग्रता वाढते. जर जंगल असेल किंवा जास्त झाडी असेल तर त्या रस्त्याने आपण मुद्दामून जायचं आहे, त्याचा आस्वाद आपण घ्यायचा आहे. कसं वाटतं तिथून जाताना तुमच्या कानावरती पक्ष्यांचा किलबिलाट येईल, पानांची सळसळ असते ती ऐकू येते किंवा वाऱ्याची झुळूक येऊन जाते, हा जो सगळा स्पर्श आहे, हे जे आवाज आहेत निसर्गातले, याच्या सोबत तुम्ही जर राहिलात तर तुम्हाला नक्कीच खूप खूप छान वाटेल. हे आपण करून बघायचंय. याच्यानंतरचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की सोशल मीडिया आणि डिजिटल ओव्हरलोड आपण कमी करायचा आहे. आपण बोलतो आहोत आज मानसिक आरोग्याबद्दल आणि मानसिक आरोग्य जेव्हा म्हणतो तेव्हा या सोशल मीडियाचा प्रचंड प्रचंड आपल्यावरती प्रभाव आहे आणि नकळतपणे आपण सारखे त्याच्या मागे धावत असतो की मला स्टोरी अपलोड करायची आहे, मला पोस्ट टाकायची आहे, मी आत्ता हे केलं आहे, मला किती लाईक्स आलेत, मला किती कमेंट्स आलेत. तर कुठेतरी याच्यामुळे नकळतपणे तणाव आपण इतका घेऊन बसलोय ना की आपल्याला कळतच नाहीये. आपलं मन सतत उत्तेजित होत राहतं, आपण तुलना करतो की मला इतकेच लाईक्स आले. आणि डिजिटल कनेक्शनसाठी आपण तयार झालेलो नाही आहे, आपण त्यासाठी बनलेलो नाही आहे. सोशल मीडियाचा अतिरेकी वापर हा चिंता, नैराश्य आणि झोपेच्या समस्यांशी जोडलेला आहे, कारण आपण रात्री पण आपल्याला झोप लागत नाही ती याच्यामुळेच. आपण मोबाईल स्विच ऑफ करून ठेवतो खरा, पण पुन्हा 5 मिनिटांनी आपण तो स्विच ऑन करतो आणि पुन्हा त्या सोशल मीडियाच्या ऍप्स आपण ओपन करतो आणि तुम्ही जे काही अपलोड केलं आहे किंवा अपलोड केलं नसेल तर का केलं नाही यामुळे तुम्ही इतके डिप्रेस होता. आता हे सोशल मीडिया किती वापरावं किंवा हे जे डिव्हायसेस आहे ते किती वापरावे यासाठी कुठलंच परिपूर्ण असं प्रमाण नाहीये, पण रोज सुमारे 30 मिनिटांपेक्षा कमी वापर केला तर ते सर्वोत्तम आहे, जे अर्थातच शक्य नाहीये. तर मी याउलट सांगेन की दर 30 मिनिटांनी आपण 5 ते 10 मिनिटं मोबाईल किंवा हे सगळ्या गोष्टी बंद करायच्या, 10 मिनिटांनी पुन्हा आपण त्या स्विच ऑन करायचं आणि बघायचं. असं जरी आपल्याला करण्यात यश मिळालं तरी आपण बऱ्यापैकी नॉर्मल आहोत असं आपल्याला म्हणता येईल. अजून काही उपायांवर आपण बोलणार आहोत, पण तत्पूर्वी एक ब्रेक घेणार आहोत. ते ऐकत रहा आचार्य 90 FM, कुठेही जाऊ नका, तुमच्यासोबत आहे मी RJ सुवर्णा.

मंडळी, विश्रांतीनंतर आपण वळणार आहोत पुढच्या भागाकडे. आपण मानसिक आरोग्याबद्दल बोलत होतो. मानसिक आरोग्य हे किती महत्वाचं आहे, त्यासाठी आपण काय काय करणं अपेक्षित आहे आणि कोणते उपाय केल्यानंतर हे मानसिक आरोग्य सुधरू शकतं, त्याचं संतुलन टिकू शकतं, याबद्दल आपण बोलतो आहोत. तर आजच्या भागात सुद्धा आपण त्याविषयीच बोलणार आहोत. आपल्या मानसिक आरोग्यासाठी आपण कोणत्या गोष्टी करत आहोत हे आपण आधी बघायचं आहे. आपण जे आव्हान आपल्या आयुष्यामध्ये येतात त्याच्याकडे संधी म्हणून बघायचं आहे. बऱ्याचदा असं होतं की एखादी नवीन गोष्ट करण्याची वेळ आली तर आपण त्याच्याकडे संकट म्हणून बघतो आणि संकट म्हटलं की पुन्हा एकदा भीती, नैराश्य, तुलना हे सगळे घटक कुठेतरी मनात येतात आणि मग सुरू होतं डिप्रेशन. आव्हानांबद्दल तुम्ही कसे विचार करता, ते तुम्ही कसे अनुभवता यावरती अवलंबून असतं. वाढीची मानसिकता म्हणजे समस्यांना तुमच्या अपुरेपणाचा पुरावा म्हणून पाहण्यापेक्षा आपण शिकू शकतो, आपण स्वतःमध्ये सुधारणा करू शकतो असा स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे आणि जे काही आव्हान आपण त्याला आपण सामोरं जायचं आहे. त्याचा फायदा काय होतो तर विकासाभिमुख मानसिकता असलेल्या लोकांना कमी चिंता वाटते. अपयशांना सामोरं जाताना ते अधिक खंबीर राहतात, त्यांना अधिक सक्षम आणि आत्मविश्वासू वाटतं. ते योग्य जोखीम पत्करतात आणि अधिक यश सुद्धा मिळवतात. अपयशाला लाजीरवाणी गोष्ट न मानता ते एक माहिती म्हणून पाहतात. ही एक विचार करण्याची पद्धत आहे जी कालांतराने हळूहळू विकसित होते. ही अशी गोष्ट नाहीये की आपण ठरवू आणि ठराविक काळासाठीच आपण ती वापरू, असं करता येणार नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये नवीन गोष्टी शिकण्याची वेळ येते, नवीन गोष्ट करण्याची वेळ येते, जेव्हा आपण एखादी नोकरी सोडून नवीन नोकरी स्वीकारतो किंवा एखादी गोष्ट नव्याने शिकतो, तेव्हा ती आपल्यासाठी चांगली आहे या उद्देशानेच आपण पुढे जायचं आहे, त्या उद्देशानेच आपण मार्गक्रमण करायचं आहे, म्हणजे त्या गोष्टीचे आपल्याला फायदे होतात. जेव्हा अडचणी येतात ते त्यात आपण असा विचार करतो की मी इतका वाईट का आहे, मला हे येत का नाहीये किंवा मला हे येणारच नाही का, तर असा विचार न करता काही क्षण थांबायचंय, स्वतःला विचारायचंय की तुम्ही हे का करताय, मुळात तुम्ही ही नवी नोकरी का स्वीकारताय, तुम्ही हा जो एखादा क्लास लावला असेल, एखादी गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करत आहात, तर तुम्ही का शिकताय. तर याचं उत्तर तुम्हाला असं मिळेल की तुम्हाला आनंद हवाय यासाठी तुम्ही ही गोष्ट करताय. मग ज्यातनं आपल्याला आनंद घ्यायचा आहे त्यातनं आपण आनंदच घेत नसलो तर त्या गोष्टीचा नक्की उपयोग काय, नाही का? तर म्हणूनच आपण या गोष्टीचा विचार करायचा आहे आणि पुढे जायचंय. आपल्या प्रगतीकडे आपण लक्ष द्यायचंय. आपले प्रयत्न कमी पडतात का? प्रयत्न अपुरे असतील तर ते आपण वाढवायचे आहेत. आणि जेव्हा आपल्याकडनं चुका होतात तेव्हा स्वतःशीच आपण आपुलकीने वागायचंय. आपण आपल्याला सॉरी म्हणायचंय की जी चूक आपली झाली आहे ती पुन्हा होणार नाही यासाठी आपण नक्की काही करू शकतो का? जर करत असू शकलो तर करायचं, शक्य नसेल तर हा मुद्दा आपण डोक्यातनं काढून टाकायचा. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे पुढचा की आपण आपल्याशी कसं वागतो. आपण इतरांशी असं वागायला हवं, आपण असं करायला हवं, आपण अशा बऱ्याच गोष्टी बोलत असतो पण आपण आपल्याशी कसे वागतो याचा आपण विचार करत नाही. आपल्यापैकी बहुतेक जण कठोर आत्मसमीक्षक असतात. म्हणजे काय? म्हणजे आपण स्वतःला क्रिटिसाइज किती करतो आणि कशा प्रकारे करतो याचा आपण विचार करण्याची गरज आहे. आपण आपलाच राग आपल्यावर काढत असतो बऱ्याचदा. म्हणजे तुम्ही काही गोष्टी ठरवल्या असतात की या काळात या गोष्टी माझ्याकडनं होणं अपेक्षित आहे आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी होत नाहीत किंवा कधी कधी एकही गोष्ट आपली साध्य होत नाही, मग तेव्हा स्वतःवरतीच आपला राग निघतो. आपण स्वतःशी अशा प्रकारे बोलतो ज्या प्रकारे आपण इतरांशी कधीच बोलत नाही. स्वतःशी करुणा म्हणजे स्वतःशीही त्याच दयाळूपणाने, समजूतदारपणाने आणि समर्थनाने वागणं, ज्याची आपण काळजी घेतो त्याला आपण जसं ट्रीट करतो तसं आपण स्वतःला सुद्धा ट्रीट करायचं आहे.

काळजी कशी घेऊ शकतो याबद्दल आपण विचार करायचा आहे. आणि हा एक दैनंदिन सराव आहे, आपण हा रोजच्या रोज करायचा आहे की स्वतःशी आपण चांगलं वागायचं आहे. जेव्हा आपल्याला अडचणी येतात किंवा आपल्याकडनं चुका होतात तेव्हा आपण थांबायचंय, हे कठीण आहे किंवा मी संघर्ष करतो आहे हे आपण एक्सेप्ट करायचंय, स्वतःला स्वीकारायचंय. मुळात अडचणी आणि अपयश हे सगळीकडे आहे. कुठल्याही क्षेत्रात आपण गेलो तरी सुद्धा अडथळे येणार आहेतच. आणि आपण एकटे असं नाहीये की आपण याला तोंड देतोय. आपल्या अवतीभोवती जी लोक आहेत, आपले मित्र आहेत, आपले कुटुंबाचे सदस्य आहेत, त्यांना सुद्धा अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, त्यांच्यावरती मात करून त्यांना पुढे जावं लागतं. तर आपण ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्यायची आहे की आपण एकटे नाही आहे, आपल्यासोबत अनेक असे लोक आहेत आणि आपण सगळे समांतर पुढे जातो आहोत. तुम्हाला मगाशी म्हटलं तसं ती एक सुखनोंद वही तुम्ही करायची आहे. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन द सिक्रेट हा जो एक प्रकार आहे मॅनिफेस्ट करणं, म्हणजे जी गोष्ट तुम्हाला आयुष्यात हवी आहे ती गोष्ट तुम्हाला मिळाली आहे ऑलरेडी, ती आपल्याकडे आहे असं आपण स्वतःला समजवायचंय आणि तसंच आपण वागायचंय. जर तुम्हाला घर घ्यायचं आहे तर ते घर तुम्ही घेतलेलं आहे, तुमचं स्वप्नांचं घर असं तुम्ही कल्पना करायची आहे. त्या घराचं चित्र तुम्ही एका वहीत काढायचंय आणि तुम्ही असं इमॅजिन करायचं, अशी कल्पना करायची की ते घर आहे तुमच्याकडे तसंच आणि त्या घरात तुम्ही राहताय. आणि हे इतक्या सकारात्मक रीतीने करायचंय की जणू काही आपण बघत नाहीये स्वप्न, तर आपण त्यात राहतोय असं आपण कल्पना करायची. आणि गमतीची गोष्ट अशी आहे की जे तुम्ही या चित्रामध्ये काढलेलं आहे किंवा जे तुम्ही लिहिलेलं आहे ते काही दिवसांमध्ये तुम्हाला मिळतं. ते कसं मिळतं, का मिळतं, तर या सगळ्याची उत्तरं या व्हिडिओमध्ये आहेत, द सिक्रेट. आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला युट्यूबवर मिळेल आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी तो ट्रान्सलेट केलेला आहे. कोणतीही भाषा असो, तुम्हाला मराठीत बघायचंय आहे, हिंदीत पण आहे, तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही बघा. आणि हे सगळं आपल्याला इम्प्लिमेंट करायचंय, कृतीमध्ये आपल्याला हे करायचं आहे. आता मानसिक आरोग्यामागचं विज्ञान काय आहे त्याबद्दल आपण बोलूया. चेतासंस्थेचं नियमन, आपल्या चेतासंस्थेच्या दोन अवस्था असतात, तणावग्रस्त आणि शांत, म्हणजे लढा किंवा पळा, आणि विश्रांती आणि पचन. आपल्यापैकी बहुतेक जण खूप जास्त वेळ तणावग्रस्त अवस्थेत घालवतात. आता आपण जे उपाय करणार आहोत मानसिक आरोग्यासाठी ते याला मदत करतात. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की याचं अगदी सोपं उदाहरण सांगते. तुमची एखादी परीक्षा आहे, 10वीची परीक्षा आहे किंवा 12वीची परीक्षा आहे, बोर्डाची परीक्षा आहे, आणि त्याचा इतका तणाव असतो आपल्यावरती, कारण आपल्याला माहिती असतं की परीक्षा झाल्यावरती जेव्हा निकाल लागणार आहे तेव्हा आपल्याला आपले नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, आपले कुटुंबातले सदस्य असतील, हे आपल्याला फोन करणार आणि आपल्याला विचारणार की निकाल काय लागला. तर हे सगळं आपल्याला कधी आठवतं, जेव्हा आपण परीक्षा द्यायला जाताय तेव्हा सुद्धा तुमच्या डोक्यात चाललं असतं नकळतपणे. आणि जर तुमचा अभ्यास झाला नसेल तर तेव्हा आपण विचार करतो की मी जाऊ का परीक्षेला की नको जाऊ मी परीक्षेला, असा विचार सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात येतो. तर इकडे तेच म्हटलं आहे की लढा किंवा पळा. एक आहे सोल्युशन की सामोरं जायचं परीक्षेला, दुसरं आहे परीक्षाच द्यायची नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जरी अभ्यास झाला नाहीये तरी आपण देऊन बघूया, हरकत नाही. जास्तीत जास्त काय, मी पास होणार नाही ना, ठीक आहे, आणि आपण आपल्या घरच्यांना समजावू, अशी सुद्धा एक कंडिशन आहे. तुम्ही नक्की कुठल्या प्रकारात मोडता यावरती तुमचा निर्णय अवलंबून आहे. आता आपल्या मेंदूत ज्या रासायनिक प्रक्रिया होत असतात, जे हार्मोन्स सिक्रेट होत असतात, त्यावरती हे सगळं अवलंबून असतं. तर हे सगळं जर आपल्याला नियमित करायचं असेल तर आपण व्यायाम, सामाजिक संबंध, आनंद, कृतज्ञता आणि ध्यान या गोष्टी करायच्या आहेत. याच्यामुळे काय होतं तर सेरोटोनिन आणि डोपामाइन सारख्या हे जे हार्मोन्स आहेत जे आपली मनस्थिती नियमन करतात, जे आपल्या मेंदूतल्या महत्वाच्या रसायनांवरती प्रभाव टाकतात, तसंच कॉर्टिझोल सारख्या तणावाशी संबंधित संप्रेरकाची पातळी कमी करतात, या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. कोणत्या, पुन्हा सांगते, व्यायाम करायचा आहे आपल्याला, सामाजिक संबंध म्हणजे आपण सगळ्यांशी बोलायचं आहे, आपल्या आजूबाजूला ज्या काही इव्हेंट्स होतात तिथे आपण आवर्जून सहभागी व्हायचं आहे, आनंद व्यक्त करायचा आहे, कृतज्ञता, आपल्याला एखादी गोष्ट आवडली असेल त्याबद्दल त्याला सांगायचं, आणि ध्यानधारणा जे मगाशी पण बोलले होते.
पुढचा

आपल्याला आपल्यात लवचिकता फ्लेक्झिबिलिटी आपल्याला आपल्या वाढवायची आहे. म्हणजे जसं आपण एक्सरसाइज करून आपल्या बॉडीची फ्लेक्झिबिलिटी वाढवतो, शारीरिक लवचिकता आपण वाढवतो, तशी आपल्याला मानसिक लवचिकता वाढवायची आहे. जेव्हा आपण तणावाचं व्यवस्थापन करतो, आव्हानांना सामोरं जातो, इतरांशी संबंध जोडतो, आपण आपल्या प्रॉब्लेम्स इतरांशी शेअर करतो आणि स्वतःशी दयाळूपणे वागतो, तर हे सगळं जेव्हा आपण पुन्हा पुन्हा करतो, याचा सराव करतो, तेव्हा आपण अशा स्टेजला येऊन पोहोचतो की आपण मानसिकरित्या लवचिक राहतो. म्हणजे आपल्याला लॉटरी लागली तरी सुद्धा आपण अतिशय आनंदी होत नाही, किंवा आपण एखादी गोष्ट हरलो तरी सुद्धा आपल्याला तितकं दुःख होत नाही, आपण त्यातनं सहज बाहेर येऊ शकतो. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे. याच्यानंतर झोप आणि विश्रांती याचंही आपल्या आयुष्यात खूप महत्व आहे. दर्जेदार झोपेतच आपला मेंदू आपल्या भावनांवर प्रक्रिया करत असतो. शिकलेल्या ज्या गोष्टी आहेत, आपण दिवसभर जे काही काम केलंय, तुम्ही नृत्य शिकत असलात, गाणं शिकत असलात, तुम्ही जो काही रियाज केलाय, त्याचा सराव, त्याची उजळणी ही रात्री मेंदू करत असतो. जरी आपल्याला वाटतं की आपण डोळे मिटून झोपलोय, तरी आपला मेंदू झोपत नसतो, तो त्यावेळी सुद्धा कार्यरत असतो, तो या गोष्टींची उजळणी करत असतो. शरीरातले विषारी घटक तो बाहेर फेकत असतो, स्वतःची दुरुस्ती करत असतो. झोपेशिवाय इतर सगळ्या गोष्टी करणं हे अतिशय कठीण आहे, किंबहुना अशक्य आहे. हिलिंग ज्याला म्हणतो आपण, म्हणजे आपल्या शरीरावरती इजा झालेल्या असतात, जखमा झालेल्या असतात, या कशा भरून निघतात, तर हे कार्य सुद्धा जेव्हा आपण झोपतो त्यावेळी आपला मेंदू त्या सूचना देतो त्या ठराविक शरीराच्या भागांना, आणि त्या इजा भरून निघतात, त्या जखमा भरून निघतात. म्हणजे झोप किती महत्वाची आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. याच्यानंतर सजगता, निसर्ग, छंद, कृतज्ञता, नातेसंबंध या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला वर्तमानात जगायला शिकवतात, त्या आपण करणं अपेक्षित आहे. भूतकाळात अडकून पडायचं नाहीये आणि भविष्याचाही अतिरिक्त विचार करायचा नाहीये. हे खूप महत्वाचं आहे की वर्तमानात आपण जगणं अपेक्षित आहे. तर नक्कीच वर्तमानात जगूया, भूतकाळात पण जायचं नाहीये आणि भविष्यकाळाचा विचार सुद्धा करायचा नाहीये. हे सगळं आपण जर करू शकलो तर आपण मानसिक आरोग्य नक्कीच चांगलं ठेवू शकतो.

मंडळी, आपण आता जे बोलत होतो की आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत मानसिक आरोग्य राखण्यासाठी, त्याच्या अगदी थोडक्यात आपण टिप्पणी घेणार आहोत. तर आपण काय करायचं, तर सकाळी 5 मिनिटं ध्यान करायचं आहे, 15 मिनिटं फिरायला जायचं आहे, याच्यामुळे आपला दिवस चांगला सुरू होतो. त्याच्यानंतर आपण नियमितपणे शारीरिक हालचाल करायची आहे, म्हणजे पायऱ्या चढणं असेल, स्ट्रेचिंग करणं असेल. त्याच्यानंतर अगदी लहान गोष्टी आहेत की आपण आपल्या खिडकीतनं बाहेर डोकावायचं आहे, एखादं झाड असेल, पक्षी असेल, त्याचं निरीक्षण करायचं आहे, आणि जो सोशल मीडियाचा वापर आहे तो थोडासा आपण कमी करायचा आहे. त्याच्यानंतर दिवसभरातनं आपल्या आवडीचा एखादा मित्र असेल, जवळची व्यक्ती असेल, किंवा जिच्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी कळतात मिळतात, तिच्याशी आपण संपर्क करायचा आहे. मग तिला आपण फोन करू शकतो, मेसेज करू शकतो, किंवा प्रत्यक्ष भेटू शकतो. आपल्याला जे शक्य असेल ते आपण करायचं आहे. त्याच्यानंतर आपण स्क्रीनचा वापर मुद्दामून कमी करायचा आहे. जरी 2-3 तास झाले असतील आपण मोबाईल बघितलाच नाहीये, आता आपण फोन केला आहे नाही का, तर फोनवर बोलणं झालं, संभाषण संपलं की मोबाईल पुन्हा एकदा बाजूला ठेवून द्यायचा आहे. आता मानसिक आरोग्याबद्दल समज काय आहेत आणि चुका काय आहेत याबद्दल आपण बोलणार आहोत. तर मानसिक स्वास्थ्य म्हणजे नेहमी आनंदी राहणं, म्हणजे आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती सारखी हसती आहे, सारखी आनंदी आहे, म्हणजे ती नॉर्मल आहे, ती मानसिकरित्या योग्य आहे असं नसतं. किंवा एखादी व्यक्ती जिचं आरोग्य मानसिक आरोग्य चांगलं आहे तिला संघर्षच करावा लागत नाही, हा सुद्धा एक गैरसमज आहे, असं नाहीये. पुढचं एक आहे की स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थीपणा आहे, असंही बऱ्याच लोकांना वाटतं की मला वेळ देणं, मी टाइम काढणं म्हणजे मी खूप स्वार्थी आहे, असं अजिबात नाहीये. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं की मानसिक आरोग्याच्या समस्या ज्या आहेत किंवा मानसिक नैराश्याने एखादी व्यक्ती ग्रस्त असेल तर आपण दुर्बल आहोत, आपण कुठेतरी कमी आहोत, असंही खूप लोकांना वाटतं. तर असं अजिबात नाहीये. काही लोक असं यापुढे जाऊन म्हणतात की मी सकारात्मक विचार करणार आणि मी बरा होईन, किंवा मला असं काही झालंच नाहीये, असा विचार करून पुढे पुढे जातात आणि तरी सुद्धा त्यांना या गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर या सगळ्या मुद्द्यांचा आपण विचार करायचा आहे आणि यातल्या ज्या गोष्टी आपण बोललो की एखादी व्यक्ती सारखी हसती आहे, सारखी आनंदी राहते आहे, म्हणजे ती आतून तितकीच आनंदी आहे का, तर असं असू शकत नाही, असेलही किंवा नसू पण शकतं. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीकडे बघून आपण तुलना करायची नाहीये. आपल्याला मुळात काही प्रॉब्लेम आहे का ते अगदी तपासणं महत्वाचं आहे. तपासल्यानंतर आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे का हे आपण बघायचं आहे. त्या सगळ्यानंतर आता आपण मदत कधी घ्यायची, नक्की आता ही वेळ आली आहे मुळात की मला आता मदत घ्यायची आहे, ते कसं ठरवायचं. तर जर आपल्याला 2 आठवडे किंवा त्याहून जास्त काळ सारखं दुःख वाटतंय, सारखं आपल्या एखादी गोष्ट अडकूनच राहिली, एखादा विचार किंवा आपण सुन्न झालो आहोत, तर नक्कीच आपल्याला गरज आहे तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची. किंवा अगदी आपल्या रोजच्या कामांमध्ये आपण खूप अडकून पडतो एखाद्या गोष्टीमध्येच की ही गोष्ट झाल्याच्या पुढे जाणार नाही, जेव्हा की आपल्याला कळतंय की इथे जास्त वेळ घेऊन चालणार नाहीये, आपल्याला बरीच कामं करायची आहेत, तरी सुद्धा आपण एखाद्या गोष्टीतच अडकून पडतोय. किंवा आपली एकाग्रता अतिशय कमी झालेली आहे, आपली स्मरणशक्ती खूप कमी होते, अगदी लहानव्या सुद्धा मुलांना हा प्रॉब्लेम होतो. तर हे काही वेगळं नसून आपल्याला नैराश्य आलेलं आहे आणि कुठेतरी आपल्याला उपचार घेण्याची गरज आहे हे दर्शवते. आपली झोप किंवा आपली भूक याच्यामध्ये खूप मोठे बदल झालेत का हे तपासण्याची गरज आहे. स्वतःला हानी पोहोचण्याचा विचार मनात येणं किंवा आत्महत्येचा विचार येणं हे सुद्धा एक लक्षण आहे या गोष्टीचं. किंवा भावनिकदृष्ट्या आपण सामना करण्यासाठी काहीतरी बाहेरून घेतो, पदार्थ खातो किंवा पितो हे आपण करतोय का, तसंच आपण स्वतःवरती हल्ला करतोय का. म्हणजे काही जणांचं असं होतं की राग आला की हात मारणं भिंतीवरती, डोकं आदळून घेणं, या गोष्टी सुद्धा केल्या जातात. किंवा आपले जे नातेसंबंध आहेत, आपले जे ताणतणाव आहेत जीवनातले, ज्याच्यामुळे आपण खूप विचित्र वागतोय, सतत चिडचिड करतोय, या जर यापैकी काहीही तुम्हाला जर जाणवत असेल तर नक्कीच तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे आणि तुम्ही मानसिकरित्या सुयोग्य नाहीये, सुदृढ नाहीये, याचं हे सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे. तर थोडक्यात असं म्हणता येईल की मानसिक आरोग्य आपलं कितपत योग्य आहे, ते चांगलं करण्यासाठी आपण कोणकोणते उपाय करू शकतो,
त्यातले कोणते उपाय आपण करून बघितलेत, कोणते उपाय करण्याची गरज आहे, हे सगळं आजच्या कार्यक्रमातनं, विविध या कार्यक्रमातनं आपण जाणून घेतलं. नक्कीच तुम्ही या गोष्टीचा विचार कराल आणि तुम्हाला ज्या गोष्टींची गरज आहे तिकडे तुम्ही नक्की जाल, पुढे जाल. आणि खुलेपणाने या गोष्टींविषयी बोलणं खूप महत्वाचं आहे, याविषयी चर्चा होणं खूप महत्वाचं आहे. मानसिक व्याधी ही शारीरिक व्याधींसारखीच महत्वाची आहे, त्याच्यावरती ताबडतोब उपचार होणं खूप गरजेचं आहे. आजच्या विविध या भागात मी आरजे सुवर्णा आपला इथेच निरोप घेते. तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM. पुढच्या भागात भेटूया नवीन विषयासह. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधा या सेगमेंटमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो आणि अर्थातच छान छान गाण्यांचा आस्वाद सुद्धा घेत असतो. तर आज आपल्या विविधा सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत पावसाळा आणि त्याच्याशी निगडीत रानभाज्या, फुलं आणि अजून काही घटकांविषयी. तेव्हा कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मंडळी, पावसाळ्यात विशेषत अनेक प्रकारच्या रानभाज्या या नैसर्गिकरित्या उगवत असतात आणि या भाज्या केवळ चवीलाच चांगल्या नसतात तर त्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत गुणकारी असतात. औषधी गुणधर्मामुळे त्यांना पारंपरिक आहारात अतिशय महत्वाचं असं स्थान आहे. सगळ्यात पहिले आपण बोलणार आहोत कुरडूविषयी. कुरडू ही भाजी एक सामान्य रानभाजी असून ती शेतात आणि पडीक जमिनीत अगदी सहज उगवते. याची पानं ही गोलाकार आणि लांबट असतात. औषधी गुणधर्मासाठी सुद्धा ही अतिशय महत्वाची असते. ही भाजी पचायला हलकी असते आणि पित्तनाशक अशी मानली जाते. त्वचा विकार आणि चरबी कमी करण्यासाठी ही अतिशय उपयुक्त असते. यात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं. याच्या बियांचा उपयोग अतिसार, नेत्ररोग, रक्तदोष आणि मूत्ररोग यांच्यावर केला जातो. ही भाजी एक झुडूपवर्गीय वनस्पती असून पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. त्वचा रोगावर, उदाहरणार्थ खरूज, नायटा, गजकर्ण यांसारख्या या रोगांवर, त्वचा रोगांवरती अतिशय उपयुक्त असा हा टाकळा. याच्या पानांचा लेप किंवा भजी ही त्वचा विकारांवर अतिशय गुणकारी असतात. पोटातले कृमी कमी करण्यास, पित्त, श्वास, खोकला आणि हृदयविकारावर सुद्धा ही भाजी अतिशय उपयुक्त आहे. याच्यापुढे आपण जाणार आहोत आणि बोलणार आहोत दिंडा. दिंडा ही भाजी पावसाळ्यात उगवणारी एक रानभाजी आहे. ही रक्ताच्या वाढीसाठी अतिशय पोषक आहे. त्वचा आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी अशी ही भाजी. ही गुणाने उष्ण असून शरीरातील वात आणि कफ दोष कमी करण्यासाठी मदत करते. पोटातली जखम बरी करण्यासाठी सुद्धा ही दिंडा ही भाजी उपयुक्त ठरते. टाकळा हा शहरी भागात सुद्धा आपल्याला अगदी सहजरित्या कुठेही पाहायला मिळतो. कुरडू नंतर आपण दुसरी भाजी बघणार आहोत जिचं नाव आहे टाकळा. मंडळी, रानभाज्या या खरंतर आपण जेव्हा रेल्वेतून जात असतो तेव्हा आपल्या दोन्ही बाजूला, ट्रॅकच्या बाजूला सुद्धा आपल्याला अशा रानभाज्या बघायला मिळतात. याशिवाय आपल्या घरात सुद्धा, कुंडीत सुद्धा बऱ्याचदा असं होतं की आपण एखादं झाड लावलेलं असतं, एखादं रोपटं लावलेलं असतं आणि त्याच्या शेजारी पावसाळ्यामध्ये स्पेशली एखादं रोप उगवतं पण त्याचं नाव आपल्याला माहिती नसतं आणि बऱ्याचदा या रानभाज्याच असतात. मगाशी म्हटलं तसं टाकळा हा अगदी सहजपणे कुठेही उगवतो आणि त्याची पानं सुद्धा विशिष्ट रचनेची असल्यामुळे ती अगदी सहज आपण ओळखू शकतो. जर आपल्याला या रानभाज्यांविषयी माहिती नसेल तर आपण गुगल करून सुद्धा त्यांची नावं टाकून किंवा रानभाज्यांची यादी, त्यांची लिस्ट कोणती आहे असं करून सुद्धा या रानभाज्या आपण अगदी सहज ओळखू शकतो. विविधामध्ये आपण बोलतो आहोत रानभाज्यांविषयी आणि दिंडा आणि कुरडू विषयी आपण बोललो. याच्यानंतर आपण बोलणार आहोत फांगूळ या रानभाजीविषयी. ही भाजी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. फांगूळ जीवनसत्व क चा चांगला स्रोत आहे. गोवर, कांजण्या, नेत्रविकार, पित्तविकार आणि मूळव्याधी यांच्यासारख्या व्याधीमध्ये सुद्धा ही अतिशय उपयुक्त ठरते. त्वचेतला दाह आणि उष्णता कमी करण्यासाठी ही उपयुक्त आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि जीवनसत्व अ मुबलक असलेली फांगुळा ही एक रानभाजी. तसंच हृदयाचं आणि डोळ्याचं आरोग्य राखण्यास सुद्धा ही अतिशय महत्वाची आहे आणि वजन कमी करण्यासाठी फांगूळ ही एक उपयुक्त अशी भाजी आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत भारंगी या भाजीविषयी. भारंगी ही भाजी एक बारमाही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. भारंगीची भाजी सर्दी, खोकला, ताप तसंच छातीतला कफ कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. श्वसन विकारांवर आणि दम्यासाठी ही भाजी खूप फायदेशीर आहे. पचनशक्ती सुधारण्यास सुद्धा ही मदत करते आणि सांधेदुखीवर ही भाजी अत्यंत गुणकारी मानली जाते. आपण बोलणार आहोत कंटोळी या रानभाजीविषयी. ही एक वेलवर्गीय वनस्पती असून हिचं फळ कारल्यासारखं दिसतं पण आकाराने थोडंसं लहान असतं. कंटोळी अनेक जीवनसत्व आणि फायबरने परिपूर्ण अशी आहे आणि अनेक आजारांवर ही अतिशय उपयुक्त आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत रान भेंडीविषयी. ही भाजी नैसर्गिकरित्या उगवणारी भेंडीसारखीच दिसते. रान भेंडी ही अशक्तपणा दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा ती फायदेशीर आहे.
यात फायबर, प्रथिन आणि लोह हे अतिशय भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. या काही भाज्या आहेत आणि या व्यतिरिक्त सुद्धा अनेक रानभाज्या आहेत. पण सगळ्याच रानभाज्या सगळीकडेच उगवतात का? तर नाही. हवामान आणि ठिकाण यानुसार सुद्धा रानभाज्यांमध्ये फरक आढळून येतो. याच्यानंतर आघाडा, अंबाडी, कुळमुळी, रान आलं, शेऊळ, घोळ, काटवल यांसारख्या सुद्धा अनेक रानभाज्या आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात आणि ज्यांचे स्वतःचे असे औषधी गुणधर्म आहेत आणि अतिशय खूप फायदे आहेत. तर या रानभाज्यांचा आपण नक्कीच आपल्या जेवणात वापर केला पाहिजे, आपण सेवन केलं पाहिजे, कारण या काही महिन्यांपुरताच असतात आणि जसा पावसाळा संपतो त्यानंतर आपोआप या आपल्या नजरेआड होतात, या दिसत नाहीत. पुन्हा पुढच्या वर्षी जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा या आपोआप उगवतात आणि यांचा आस्वाद आपल्याला घेता येतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही रासायनिक खतांच्या किंवा कीटकनाशकांच्या वापराशिवाय या उगवतात, या वाढतात आणि त्यामुळे आरोग्यासाठी अतिशय सुरक्षित आणि पौष्टिक मानल्या जातात. कारण बाकीच्या ज्या भाज्या असतात त्यांची मागणी जास्त असल्यामुळे खतांचा अतिरेक वापर असतो, अर्थात त्या बारमाही सुद्धा असतात. पण या फक्त पावसाळ्यात असल्यामुळे, या आपोआप उगवत असल्यामुळे अर्थातच कुठल्याच खताचा वापर नसतो, अगदी सेंद्रिय प्रकारे त्या वाढलेल्या असतात. त्यामुळे या भाज्यांचा आपण नक्कीच आपल्या आहारात समावेश करायला हवा. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की आजच्या सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत वेगवेगळ्या रानभाज्या तसंच रानफुलांविषयी जे पावसाळ्यात उगवतात. तर आपण आता बोलणार आहोत

वेगवेगळ्या रान फुलांकडे. साधारण ऑगस्ट पासून या हिरवळीवर विविध रंगात हसरी फुलं, गवत, झुडपं वेलींवर झुलताना दिसतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने म्हणजे रानफुलाच्या अगदी बहराचे असतात. रानफुलं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिले येतं ते म्हणजे कास पठार. महाराष्ट्रात रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेलं कास पठार सुद्धा आता फुलू लागलंय. सीतेची आसव, कारवी, मुसळी, कंदील सारखी अनोखी रानफुलं या पठारावर असंख्य प्रमाणावर बहरतात. केवळ कासचं पठारच नाही तर सगळ्याच रानावनात, डोंगर दऱ्यांमध्ये, अगदी शहरातल्या रस्त्यांच्या कडेला सुद्धा, जिथे मातीचा थोडासा संपर्क आहे किंवा अंश आहे, तिथे सुद्धा वेगवेगळी रंगीबेरंगी रानफुलं आपल्याला पाहायला मिळतात. रानात ओसाड जागी आता कुरडूचं गुलाबी, कवळ्यांची पिटुकली हळदी रंगाची फुलं, तसंच पिवळ्या रंगाचा गालिचाच जणू काही अंथरला आहे असं आपल्याला भास करवतात. कवळ्यांची पिटुकली ही हळदी रंगाची फुलं असतात. ही बघताना अतिशय सुंदर दिसतात. पिवळा गालिचा अंथरलाय असा आपल्याला भास होतो. तसंच तेरडा. आता तेरडा म्हटल्यावरती आपल्याला माहिती आहे की जेव्हा गणेशोत्सव असतो तेव्हा सगळीकडे फुल मार्केटमध्ये वगैरे तेरड्याची फुलं आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यात रंगाच्या छटा पण इतक्या सुंदर असतात. गुलाबीपासून लाल, केशरी अशा वेगवेगळ्या छटांची ही फुलं तेरड्याची आपल्याला पाहायला मिळतात. तर ही बहुरंगी तेरड्याची फुलं आपलं मन अगदी सहज प्रसन्न करतात. केनची पांढरी तुतेरी सारखी फुलं, त्याच्यानंतर रान हळदीचे तुरे, तर कुठे कळलावीची लाल पिवळी, त्याला आपण हळदी कुंकू असं म्हणतो, ती फुलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मध्येच कुठेतरी पांढरी तर निळी गोकर्ण आपल्याला पाहायला मिळते. तसंच रान तिळाच्या फुलांना सुद्धा आता बहर आलेला दिसतो. हिरव्या रंगातले लव्यांचे तुरे आपल्याला डोलताना दिसतात. ही सगळी सहज पाहता येणारी फुलं, पण असंख्य सूक्ष्म सुंदर फुलं सुद्धा आपल्याला निरखून पाहता येतात. जर आपण यांच्याकडे निरखून पाहिलं, अगदी आपण जवळजवळ गेलो, तर आपल्या लक्षात येतं की अनेक अशी फुलं असतात जी डोळ्यांना सहजरित्या दिसत नाहीत, पण ती असतात. अगदी सूक्ष्म अशी फुलं असतात. फुलांसोबत गवताचा सुद्धा एक मंद सुगंध हा दरवळत असतो. श्रावणातला ऊन पावसाचा खेळ, इंद्रधनुष्याचं कमान आणि ही रान फुलं एक सुखद, मनाला अगदी आनंद देणारा असा देखावा आहे. या दिवसात फक्त जमिनीवरच नाही तर पावसाळी डबक्यांमध्ये, अगदी नाल्यांमध्ये, तलावांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या रंगाची फुलं आपल्याला वहरलेली दिसतात. सफेद गेंद, कमळासारखी दिसणारी वॉटर लिली, तसंच इतर काही पाण वनस्पती सुद्धा या दरम्यान फुललेली दिसतात. आणि अगदी आपण जी घरात जी कुंडीत रोपं लावलेली असतात त्यांना वर्षभर तितका बहर येत नाही, पण जेव्हा पाऊस पडू लागतो तेव्हा असं रेन लिली बहरते. तसं जास्वंद किंवा तगर किंवा इतर अनेक वनस्पती ज्यांना फारशी फुलं इतर वेळी येत नाहीत त्यांना सुद्धा अगदी बहर या पावसाळ्यात येतो. या रानफुलांच्या वृक्षवेलींचं आपल्या मराठमोळ्या सणांमध्ये खूप महत्व आहे. नागपंचमीला कळलावी आणि इतर काही वेली नागोबाला वाहण्यात येतात. काही ठिकाणी तेरडा, कळलावी, लवे यांच्यापासून पीठवरी गौरी बसवल्या जातात. नवरात्रात गावांमध्ये रानटी घोसाळ्याची पिवळी फुलं, रान भेंड्यांची आणि इतर काही फुलांच्या माळा चढवल्या जातात. मंडळी, आपण या रान फुलाविषयी आपण बोलतो आहोत, या रान फुलांच्या वाटेवरून आपण फेरफटका मारला, कोणकोणत्या रंगाची फुलं आहेत यांचं वर्णन आपण जाणून घेतलं, आणि या रान फुलांना न्याहाळून यांना आपल्याकडे कोणी पाहतंय याचं आपण समाधान देऊया. नक्कीच आपण कास पठार किंवा तुमच्या माहितीत जर एखादं असं ठिकाण असेल जिथे ही रान फुलं मुबलक प्रमाणात पाहायला मिळतात तिथे नक्की जाऊया. फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की आपण कुठल्याही प्रकारची नासधूस करायची नाहीये. निसर्गाची किमया बघताना, अनुभवताना आनंद द्यायचाय आणि मग तो घ्यायचाय, तेव्हा नक्की ही गोष्ट आपण लक्षात ठेवणार आहोत. आता आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि याच्यानंतर छान गाणी ऐकून झाल्यावरती कवितांकडे वळणार आहोत, कारण पावसाळा आणि कविता हे समीकरण सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा.

मंडळी, पावसाळा म्हटलं की कविता ही आलीच. बरेच कवी या पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात आणि याच दरम्यान त्यांच्या काव्य कल्पनांना धुमारे फुटत असतात. तर याच निमित्ताने आपण काही पावसाळ्यातल्या छान छान कवितांचा आस्वाद घेणार आहोत. सगळ्यात पहिली कविता आहे बा भ बोरकर यांची. गडद निळे जलद भरुनी आले, गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. दिनलंघुनी जायगिरी पद उमटे क्षितिजावरी, पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे, गडद निळे जलद भरुनी आले. धुंद सजल हसित दिशा तृणपर्णी सज्ज तृषा, तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले, गडद निळे जलद भरुनी आले. उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना, मंदाकिनी वरुनी धवल विहग वृंद डोले, गडद निळे जलद भरुनी आले. रजत नील ताम्र नील स्थिर पलजल पल सलील, हिरव्या तटी नावांचा कृष्णमेळ खेळे, गडद निळे जलद भरुनी आले. मीन चमकुनी उसळे जलवलई रव मिसळे, नवथर रसरंग गहन करीती नयन ओले. मीन चमकुनी उसळे जलवलई रव मिसळे, नवथर रसरंग गहन करीती नयन ओले, गडद निळे जलद भरुनी आले. धूसर हो क्षितिज त्वरित घोर पथी अचल चकित, तृण विसरुनी जवळील ते खिळवी गगनी डोळे, गडद निळे जलद भरुनी आले. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. अतिशय सुंदर असं हे पावसाळ्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. टपटप पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब, वत्सल ये वास भूमी आशीर्वच बोले. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. याच्या पुढची कविता आहे दत्ता हलसगीकर यांची. ही सुद्धा पावसावरची एक सुंदर अशी कविता आहे. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, अश्रुंतनी अर्थ भारून यावा तसा थेंबात ये पावसा. धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट माती तुनी, जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊ नये पावसा. धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट माती तुनी, जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊ नये पावसा. सभोती पहा वृक्ष ओसाड राने नदीपात्र झाले रिते कोरडे, निळाभोर घेई पिसारा मिटोनी दयावंत होऊ नये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, दिशा हंबराव्या तशी हंबरोनी व्याकुळ झाली गुरे वासरे, त्या दिन जीवामुखी घास द्याया पान्हापरी ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. आता सोसवेना अदैवी उन्हाळा किती रम्य संसार झाले मुके, घरा अंगणा जीवना शांत वाया तू देवता रूप ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. तुला आण आहे तृणांची फुलांची, सुन्या झोपडीतल्या रित्या वाडग्यांची. कवितेतून माझी या भाव येती तसा प्राण होऊ नये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा.
कवी दत्ता हलसगीकर यांची ही पावसावरची कविता खरंच अगदी मनाला स्पर्शून जाते. यात अगदी आर्त भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे की पावसा तू ये आता. सगळ्या परीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे, पावसालाही हाक दिली आहे की लवकरात लवकर, जितक्या लवकर शक्य आहे तू ये कोसळ. पावसाच्या कविता या इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेल्या आहेत. प्रत्येक कवीची कल्पना पावसापरी ही एकदम वेगळी आहे. पुढची कविता आपण बघणार आहोत कवी अनिल यांची. पावसा पावसा किती येशील, पावसा पावसा किती येशील, आधीच ओले त्या रातराणीला किती भिजवशील. पावसा पावसा थांब ना थोडा, पावसा पावसा थांब ना थोडा, पिळून काढून झालेले केस बांधू दे एकदा सैल अंबाडा. पावसा पावसा लप ढगात, पावसा पावसा लप ढगात, साग फुलांची कशिदा खडीची घालू दे तंगशी चोळी अंगात. पावसा पावसा ऊन पडू दे, पावसा पावसा ऊन पडू दे, वाळाया घातला हिरवा शालू चापून चोपून तिला नेसू दे. पावसा पावसा पहा ना जरा, जांभळ्या फुलांचा देव बाभळीने वेणीत घालाया केला गजरा. पावसा पावसा आडोशातून, पावसा पावसा आडोशातून साजरा शृंगार रानराणीचा दुरून न्याहाळ डोळे भरून. पावसा पावसा किती येशील, आधीच ओले त्या रातराणीला किती भिजवशील. पावसाच्या कविता आपण जेव्हा बघतो ना तेव्हा मंगेश पाडगावकर, शांता शेळके, स्पृहा जोशी, संदीप खरे किंवा कितीतरी अशी नावं घेता येतील की ज्यांनी आपल्या परीने त्यांच्या दृष्टिकोनातून इतक्या सुंदर कल्पना मांडलेल्या आहेत पावसाबद्दलच्या. तर अजून एक कविता आहे कवी ग्रेस यांची. पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाणी.

संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा। पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजाली दुःखाच्या मंद सुराने। एक ही सुद्धा मनाला अगदी स्पर्शून जाणारी अशी सुंदर, अगदी सुंदर अशी कविता। मंडळी, आचार्य 90 FM वरती आपण पावसाळा आणि कविता यांचा आस्वाद घेतो आहोत। खरं तर पावसाळा आणि कविता हे इतकं छान समीकरण आहे, मला वाटतं प्रत्येक कॉलेजला जाणारा विद्यार्थी असेल किंवा शाळकरी विद्यार्थी असेल त्याला कधी ना कधी असं वाटलं असेल की आपण सुद्धा एक कविता नाही अगदी पण चारोळी तरी किमान करून पाहूया। आणि हा ऋतूच असा आहे की काही ना काहीतरी नक्की आपल्याला सुचतंच। तर अजून एक छान कविता आपण बघणार आहोत आता। असा उशिरा आलेला पाऊस, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, टिपून ल्यावा पापण्यांवरती कपाळीच्या घामामध्ये मिळवावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा पाठीवरतून निथळू द्यावा, कोरडे पडले ओठ उघडून वरच्यावरती चुंबून घ्यावा, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, खोटे भरवसे देत राहणे बहाणे सांगणे वेळा चुकवणे, सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे वाट पाहणे अधीर होणे, पापशंका मनी उभ्या ठाकणे पोटी धस्स होणे धुसफुसणे, त्याला उघडून क्षितिजाचे बाहू लाडे लाडे उरी घट्ट आवळावा, पाठघड्यांवर बसवून त्याच्याशी कोड कौतुकाचा खेळ खेळावा। असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा। कवी अनिल यांची अजून एक ही पावसावरचीच सुंदर अशी कविता। याच्यानंतर आपण पुढच्या कवितेकडे वळणार आहोत मंडळी। पुढची कविता आहे गदिमा यांची। माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, भुकेजल्या तांध्यासम तोंड पसरी शिवार, तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ, तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ, भरारतो रानवारा तसा झाडा झुडपात, भरारतो रानवारा तसा झाडा झुडपात, पिऊनिया रानवारा खोंड धावे वारे माप, पिऊनिया रानवारा खोंड धावे वारे माप, येता मातीचा सुगंध स्तब्ध झाले आपोआप, अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत, अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत, उभारल्या पंखावरी थेंब टपोरे झेलीत, धारा वर्षता करून धारा वर्षता वरून बैल वशिंड हालवी, आवेळीच फुटे पान्हा गाय वत्सला बोलवी, आवेळीच फुटे पान्हा गाय वत्सला बोलवी। प्रत्येक कवी किंवा कवयित्री त्यांच्या नजरेतून त्यांच्या दृष्टीतून हे काव्य स्फुरत असतात आणि प्रत्येकाची कविता ही तितकीच सुंदर आकर्षक आणि मनमोहक वाटते, याचा परिचय आपल्याला या काही कवितांमधून नक्की आला असेल। पावसामध्ये अजूनही अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्याकडे आपलं सहज लक्ष जातं, जसं पावसाळ्यात जे येणारे सण असतात त्यांच्याकडे सुद्धा आपण अगदी वेगळ्या दृष्टीने बघत असतो, कारण पाऊस येतानाच कोसळतानाच आपल्या बरोबर अतिशय आनंद आणि सृजनाच्या गोष्टी घेऊन येतो, त्यामुळे प्रत्येक सरीसोबत प्रत्येक कोसळणाऱ्या या पावसाच्या सरीसोबत आपण सुद्धा अगदी सर्जनशीलपणे नवीन नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो। आणि म्हणूनच म्हटलं की या पावसाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी स्फुरतात सुचतात आणि करण्याची इच्छा होते, कारण हा ऋतूच असा आहे। मंडळी, आजच्या विविध या सेगमेंटमध्ये आपण पावसाळा आणि निसर्गाची किमया याविषयी बोललो, सुरुवातीस आपण रानभाज्यांविषयी बोललो त्याच्यानंतरही बोललो आणि अगदी जाता जाता काही छानशा कवितांचा आस्वाद घेतला। आजचा विविध हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल याची मी खात्री बाळगते। मला सुवर्णाला याच नोटवर इथे निरोप द्या, भेटूया पुन्हा नवीन भागात विविधा या सेगमेंटमध्ये।

0: नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? जेव्हा मी लहान होते किंवा मी अगदी माझ्या जर्नीची सुरुवात जी आहे ती 7th स्टँडर्ड पासून झाली, पण तेव्हा कुठेही बाहेर कॉम्पिटिशनला जायचं म्हटलं की मनामध्ये एक भीती असायची. बरं, तितकं आईबाबांचा सपोर्ट होताच असं नाही, पण जर आत्ताच्या घडीला आपण जर बाजूला आपल्या आजूबाजूला एक जर कटाक्ष टाकला, एक नजर टाकली, तर आपण एक जे चित्र आहे ते बदललेलं चित्र पाहतो. सध्याचे पॅरेंट्स हे खूप इनिशिएटिव्ह घेत आहेत आपल्या मुलांना पुढे आणण्यासाठी, आणि आपल्या मुलाने काहीतरी छान करावं असं प्रत्येक पालकाला वाटू लागले. बरं, आजकालची मुलं ही जरी यंग जनरेशन आपण ज्यांना म्हणतोय ते जरी असले तरी त्यांनाही काहीतरी वेगळं करून दाखवण्याची एक त्यांच्या मनामध्ये जिद्द आहे. म्हणजे पूर्वी असं म्हणेन की प्लॅटफॉर्म अवेलेबल नव्हते किंवा त्यांना प्रत्येकाला संधी मिळत होती असं नाही आहे, पण आपण ज्यांना याही अगोदर ऐकलेलं आहे तर त्या एनडी इव्हेंट्सच्या माध्यमातून नेत्रा मॅम ज्या आहेत त्या अशा सगळ्याच, मग लहान मुलं असू देत, टीन कॅटेगरी असू देत, वेगवेगळ्या कॅटेगरीज असू देत, अशा सगळ्या कॅटेगरीजसाठी वेगळे वेगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात. आणि याच नेत्रा मॅम आज आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत. नेत्रा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या ठिकाणी. आणि नेत्रा मॅमचा एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असा आहे की प्रत्येकासाठी काहीतरी छान करायचं. म्हणजे मी त्यांच्या इव्हेंटविषयी अगोदर बोललेलेच आहे की काहीतरी वेगळं, म्हणजे ग्रँड पॅरेंट्ससाठी काहीतरी करायचं आहे, क्लासिक कॅटेगरीसाठी काहीतरी वेगळं अरेंज करायचं आहे, फिमेलसाठी असू देत. आणि आत्ता नुकताच त्यांनी किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र हे ब्युटी पेजंट अरेंज केलं होतं, हा फॅशन शो अरेंज केला होता, आणि ज्यामध्ये टीन कॅटेगरी होती. बरं, आपण जर थोडंसं अजून जर त्यामध्ये डीपली बोलायला गेलं तर त्यामध्ये जे बॉईज कॅटेगरी आहे ना ते फार कमी पाहायला मिळते.
1: हो हो,
0: म्हणजे खूप हार्डली एखाद किंवा दोन कंटेस्टंट असतात, बट या कॉम्पिटिशनमध्ये थोडंसं वेगळं चित्र होतं की तिकडे खूप कॉम्पिटिशन होते. बॉईज कॅटेगरीचे कंटेस्टंट होते ते बरेच होते, आणि त्यातून जो विनर ठरला किंग ऑफ महाराष्ट्र हा किताब ज्याने आपल्या नावावर केला तो पार्थ घाणेकर आपल्यासोबत आहे. पार्थ, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. पार्थ बद्दल सांगायचं झालं तर तो सध्या इज अ कॉलेज गोईंग स्टुडंट 12th स्टँडर्डला आहे. त्या व्यतिरिक्त तो थिएटर आर्टिस्ट आहे. बऱ्याच मालिकांमधून त्याने काम केलेलं आहे. त्याची जी जर्नी आहे ॲज अन ऍक्टर म्हणून ती सुरू झालेली आहे, आणि त्या जर्नीमध्ये एक ऍड ऑन म्हणून आता तो ब्युटी पेशंट्स आहे ते त्याने त्याच्या नावावर केलेलं आहे. सो नाव ही इज अ मॉडेल टू. सो पार्थ, कसं वाटतंय जेव्हा ऍक्टर म्हणून तुझी जर्नी सुरू होती पण आता फॅशन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तू स्वतःला आजमावलंयस, कसं वाटतंय, काय सांगशील?
2: खूप आनंद आहे. आणि पहिले तर मी या इंडस्ट्रीमध्ये यायला थोडं स्केप्टिक होतो, कारण कसं होतं लहानपणीपासून मॉडेलिंग आणि माझा काही असा संबंध नव्हता, पण मला एक बोलली की तू ट्राय कर. मग मी ट्राय केलं आणि हा माझा सेकंड टाइम आहे, तर खूप आनंद झाला. आणि आता मॉडेलिंगची खूप इच्छा माझ्या मनात झाली आणि आता पुढे इथे कंटिन्यू करीन.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. पण मला एक सांग, जेव्हा तू फर्स्ट टाइम पार्टिसिपेंट केलं होतं, तुझं फर्स्ट टाइम आणि आता काय डिफरंट झालं होतं तुला स्वतःमध्ये?
2: कॉन्फिडन्स खूप वाढलाय. आणि फर्स्ट टाइम माझ्या बरोबर काय होतं, मला एक मिसकन्सेप्शन होतं मॉडेलिंग म्हणजे लुक्स, मला खूप मोठा मिसकन्सेप्शन होता. कारण लहानपणीपासून रनअवे शोज बघून मला वाटायचं की मॉडेलिंग म्हणजे लुक्स, की ब्रँडचे कपडे घालायचे आणि एकदम चांगले दिसणारेच पुढे असतात. पण हा माझा मिसकन्सेप्शन तोडला एनडी इव्हेंट्सनी, आणि मॉडेलिंग मला कळलं की ते सर्व काही आहे, फक्त लुक्सच नाही तर सर्व काही आहे. तर हा माझा खूप मोठा बदल आहे.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. मुळात हेच आपल्याला कुठेतरी पटवून द्यायचं की फॅशन म्हटलं, मॉडेलिंग म्हटलं की केवळ शॉर्ट ड्रेस किंवा माझं खूप छान ग्लो करणारा माझा फेस आणि मी किती मेकअप करते, मी किती हेवी आउटफिट्स वेअर करते किंवा मी किती शॉर्ट आउटफिट्स वेअर करते, तर असं नाही आहे. मुळात तुम्ही काय आहात, तुमची पर्सनॅलिटी काय आहे हे दाखवता तुम्हाला आलं पाहिजे. नेत्रा मॅम, तुम्ही ॲज अन मॉडेल म्हणून तुमची जर्नी होती, आता तुम्ही ॲज अन ग्रुमर आणि ॲज अन डिरेक्टर फाउंडर म्हणून काम पाहताय. तुम्ही जेव्हा मॉडेलिंग करत होतात तेव्हा सुद्धा बऱ्याच जणांचं ग्रुमिंग केलं जात असेल, पण आता जेव्हा तुम्ही एक प्लॅटफॉर्म देणारी व्यक्ती झालात आणि जेव्हा पार्थ सारखे स्टुडंट्स येत आहेत, तुमचा काय कल असतो, तुम्ही काय देण्याचा प्रयत्न करता?
3: जास्तीत जास्त पॉलिश झाले पाहिजे, हे आमचं मेन मोटिव असतो, आणि सगळे झाले पाहिजे. मी मी पर्सनल पण सगळ्यांची म्हणजे कम्युनिकेट करते, आणि कोणाचे काय क्वेरीज असतील मी असं कधीच होत नाही की मला कॉल येऊन गेलाय आणि मी कॉल बॅक नाही केलाय माझ्या कुठल्या कंटेस्टंटला. मी पर्सनल हेल्प प्रत्येक कंटेस्टंटला केली आहे, पण हां प्रत्येक जण तेवढा फॉलो करतोय नाही करत हे त्यांच्यावर असतं. शेवटी पार्थबद्दल मी एक छोटीशी स्टोरी सांगेन. पार्थनी लास्ट एका ह्याच्यामध्ये इव्हेंटमध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं, एक ब्युटी पॅजंटमध्ये. सो मी स्पष्ट सांगेन की पार्थ प्रॉपर हरलेला तेव्हा, प्रॉपर ही वॉज नॉट इवन इन द ही वॉज नॉट इन द टॉप थ्री. बट त्याचं मी एक कौतुक करेन की तो त्याला जेव्हा कळलं तिथल्या तिथे

0: बॅक स्टेजच तो मला बोलला की मॅम मी पुढच्याही करणार. हे मला त्याचं खूप आवडलं की तो त्या क्षणी बोला. नाहीतर मग मुलं कसं, ह्या वयाची मुलं अशी नाराज असतात, नर्वस होतात, मी नाही आता करणार, आता असं नाही तसं नाही, थोडस असं पण असतं त्यांचं. आणि इट इज ऑब्विस ह्या वयात हे असतं. पण मला हे खूप आवडलं की मी परत करणार आणि त्या क्षणी बोललेला तो आणि त्यांनी करून दाखवलं. ही हॅज गिव्हन इज 100% आणि त्यांनी खूप छान परफॉर्म केलं, खूपच छान. आणि त्यांनी त्याला कळलं की मी गेल्या वेळेस कुठे कुठे चुकलो होतो, मी कुठे कुठे लॅकिंग होतं, वेअर आय नीड टू इम्प्रूव्ह माय सेल्फ. आणि बरोबर त्यांनी तिथे तिथे तिथे इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. त्याच्या आईने सुद्धा त्याच्या मागे खूप मेहनत
1: घेतली. येस, आता मामने नुकताच उल्लेख केला की आईबद्दल. खरं तर तू, मला असं वाटतं तू थिएटर आर्टिस्ट आहेस, तुला तिकडेही वेळ द्यावा लागत असेल. ज्यानंतर तुझे ग्रुमिंगचे सेशन सुरू झाले तर तुला तिकडेही वेळ द्यावा लागत असेल. तुझं कॉलेज आहे, तो सगळा अभ्यास आणि मग ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करत गेल्यास, आणि आईने कसा आणि किती सपोर्ट केला?
2: आई बाबांनी खरं तर खूप सपोर्ट केला. लहानपणीपासूनच, म्हणजे अगदी मी 4 वर्षाचा होतो तेव्हापासून माझी ऍक्टिंगची जर्नी सुरू झाली, तर लहानपणीपासूनच त्यांचा सपोर्ट होता की तू कर पण अभ्यास सांभाळ. तर लहानपणीपासूनच ती सवय होती मला की अभ्यास आणि पॅशन हे वेगळं कसं ठेवायचं. कारण कसं आहे, काही लोक कसे असतात, जेव्हा ते 2 का 3 फील्ड मध्ये असतात तेव्हा ते विचार खूप करतात. म्हणजे समजा मॉडेलिंग असेल किंवा ऍक्टिंग असेल तर अभ्यासाचा विचार करतात, अभ्यास असेल तर उद्या माझा शो आहे तर मी काय करू. तर माझं असं होतं की मी जेव्हा एक गोष्ट करतो ना तेव्हा त्या एक गोष्टीचाच विचार करतो, दुसऱ्या फील्ड बद्दल मी हे करत नाही. तर ही जे खेळ आहे की ज्याने मी मॅनेज करतो.
1: बट मग आई बाबा तुझ्या सपोर्टिव्ह आहेत, सपोर्ट करतात. तू ज्या वेळेला फर्स्ट कॉम्पिटिशन, जसं आता मॅमने एक एक्सपिरियन्स सांगितला की तू त्यावेळेला हरलास, खरं तर जसं की आताच मॅमनेही उल्लेख केला की आपल्याला असं वाटतं की नाही यार आता मला नाही करायचं, मी हरलोय मला नाही करायचं, तू काय विचार केलास आणि तू परत पार्टिसिपेट केलास आणि परत कोणतं, म्हणजे तू मगाशी म्हणालास की कॉन्फिडन्स जो होता तो चेंज झाला, बट ज्या वेळेला ती विनिंग मुवमेंट अनाऊन्स झाली मग तेव्हा काय वाटलं?
2: खूप आनंद झाला, ग्रॅटिट्यूड होता मित्रांसाठी, इंडी इव्हेंटसाठी की त्यांनी मला एवढं ग्रूम केलं, त्यांनी मला एवढं चेंज केलं. म्हणजे मागच्या वेळी जसं आम्ही होतो तसं आता बिलकुल नव्हतो ते जाणून आलं.
1: क्या बात आहे. बरं, पण मग आता कॉलेज सुरू आहे आणि त्यानंतर पुढेही पॅशन आणि प्रोफेशन कसं मॅनेज करणार आहेस किंवा काय तुझे गोल्स आहेत पुढचे?
2: माझा गोल ऍक्टिंग इंडस्ट्रीमध्ये जायचाच आहे, मॉडेलिंग मध्ये मी करणार, पण प्लॅन बी प्लॅन सी याचा विचार करून ठेवलेला
1: आहे.
2: तर म्हणून मी कॉमर्स मध्ये एज्युकेशन घेतोय. तर माझा मेन गोल तर ऍक्टिंगच आहे.
1: पण मग तू आता जेव्हा तुझ्या सराउंडेड मध्ये तुझा जो काही फ्रेंड ग्रुप असेल किंवा फ्रेंड सर्कल्स असतील, तुला ऍज अन ऍक्टर म्हणून ते पाहताय, जेव्हा आता तुला एक मॉडेल म्हणून पाहताय, त्यांचा काय रिस्पॉन्स असतो? म्हणजे कसं एक तुमचा तो सर्कल मध्ये तुझं काय इमेज आहे, कसं काय वाटतं?
2: त्यांचा रिस्पॉन्स ही खूप सपोर्टिव्ह असतो. त्यांचं कसं असतं की त्यांना खूप प्राईड वाटतं, ते सगळ्यांना सांगतात की हा माझा मित्र आहे, तसं असतो.
1: क्या बात आहे. नेत्रा मॅम, मला असं वाटतं की पार्थने ह्या गोष्टी खूप छान एक्सेप्ट केल्यात की आपण आता सुद्धा माझ्याकडे प्लॅन बी आणि सी रेडी नाही आहे. त्याचं कॉलेज करत असताना प्लॅन बी, बी वन, बी टू रेडी आहेत. सो हा एक कुठेतरी एक जो पॉझिटिव्ह चेंज आहे, काय वाटतं तुम्हाला याबद्दल?
0: खूप चांगली गोष्ट आहे की आतापासून तुम्ही इतकं प्लॅनिंग करताय आणि तुमच्या फ्युचरबद्दल तुम्हाला आतापासून काळजी आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि असंच असावं, म्हणजे असं हे एक चांगलं उदाहरण आहे सगळ्या आजकालच्या यंग जनरेशनसाठी की तुम्ही आतापासून तुमचा सगळा व्यवस्थित विचार करा, तुमचा अभ्यास, तुमचे अदर हॉबीज आणि तुम्ही कसं सगळं बॅलन्स करायचं ह्याचा विचार हे लोक करत आहेत. हे खूप चांगली गोष्ट आहे आणि दिस इज गोइंग टू बी व्हेरी बेनिफिशियल फॉर देम फॉर देअर फ्युचर.
1: एक्झॅक्टली.
0: आणि ऑप्शन्स पण असतात की बाबा मला हे नाही जमलं तर हे करू शकतो मी, असं आहे ते.
1: एक्झॅक्टली. पार्थ, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे, एनडी इव्हेंट्सने तुला या क्राऊनच्या व्यतिरिक्त काय दिलंय?
2: एनडी इव्हेंट्सने या क्राऊनच्या व्यतिरिक्त मला कॉन्फिडन्स दिलं, मला फेलियर मधनं कसं शिकायचं याची वृत्ती दिली. आणि एनडी इव्हेंट्सने मला, जसं मी पहिले सांगितलं तसं माझं एक मिसकन्सेप्शन दूर केलं की मॉडेलिंग म्हणजे
1: क्या वाट आहे. आणि येस, मला असं वाटतं की आज काही आहेत सगळेच मुलं आता थोडंसं ऍक्टिव्हली सगळ्या गोष्टी करायला लागल्यात, पण तरी सुद्धा, बट पटकन मॉडेल म्हटलं की मेकअप आणि या त्या गोष्टी बऱ्याच गोष्टी असतात, पण ते इझिली बॉईज कॅटेगरी एक्सेप्ट नाही करत. असं असं नाही म्हणत अरे काय तो मेकअप करायचा आहे किंवा काय ते असं ड्रेसिंग करायचं आहे किंवा चिल करूया मजा मस्ती करूया, एक असा कुठेतरी थोडासा तो बॉईज एरा असतो. बरोबर त्याला पटत आहे.
0: ऍक्च्युली या बाबतीत मी खूप स्ट्रिक्ट होते त्यांच्याबरोबर, त्यांच्याशी. म्हणजे मी प्रत्येक वेळी ग्रुपवर मेसेज टाकायचे की बॉईज वेल ग्रूम्ड, हेअर अँड ऑल शुड बी परफेक्ट, कपडे व्यवस्थित पाहिजे, प्रॉपर प्रेस अँड ऑल. मी हे या बाबतीत मी खूप स्ट्रिक्ट होते. आजही इथे येताना सुद्धा माझे इन्स्ट्रक्शन सगळ्यांना दिलेले, मी म्हणजे सगळ्यांना मी सांगितलं होतं की नाही प्रॉपर युआर विनर्स, युअर शुड लुक लाईक विनर्स.
1: एक्झॅक्टली.
0: असं नको वाटलं की अरे आपण कुठेतरी समवेअर वी आर नॉट लुकिंग गुड ऑर समथिंग. लुक्स आपल्या हातात नाही आहे, दॅट गॉड गिव्स, बट प्रेझेंटिंग युअर सेल्फ इज इन युअर हँड्स, दॅट इज वॉट वी शुड डू. आय फील
1: पण मग आता जसं नेत्रा मॅमनी हे सगळं तुम्हाला ग्रूम केलंय, तुला ग्रूम केलंय, बट मग असंही अजून तुझे फ्रेंड्स असतील, फ्रेंड्सच्या व्यतिरिक्त बाहेर पण असे बॉईज असतील की हा ते सध्या त्यांचा हा माइंडसेट आहे की अरे काय तो मेकअप करायचा आहे किंवा काय असं करायचं आहे, आपण चिल करूया, आपण कॉलेजचं एज आहे, तर सगळ्यांना काय असं काय जर मेसेज द्यायचा असेल तर काय देशे
2: मेसेज द्यायचा असेल तर मी असं बोलेन की ही जी एक मेंटॅलिटी आहे ती जनरली कॅज्युअल असते, पण त्या मेंटॅलिटीमध्ये कसं आहे ना माणसाने कधी ना फायदा होता, तर त्या मेंटॅलिटीमध्ये चिल करावं, कॅज्युअल राहावं, पण ते किती ह्याचा विचारही करावा.
1: एक्झॅक्टली.
2: कुठे कसं असायचं आणि कुठे कसं असायचं ह्याचा विचार करावा असं माझं म्हणणं.
1: एक्झॅक्टली. हे खूप खरं आहे, म्हणजे अगदीच तुम्ही सगळंच सोडून ह्याच्या मागे लागेल असं नाहीये, पण येस ते एन्जॉय करता करता तुम्ही कसं स्वतःला ग्रूम करताय, कसं स्वतःला डेव्हलप करताय, बॅलन्स खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला असं वाटतं एनडी इव्हेंटच्या माध्यमातून ही जी एक वेगळी शिकवण आहे ती बॉईज कॅटेगरीवरती सुद्धा झालेली आहे, कारण ते ऐकत नाही, ते खूप मस्ती करतात. तर ह्या सगळ्यामध्ये त्यांना कुठेतरी स्ट्रिक्टली त्यांनी ऐकलं पाहिजे हे तुम्ही शिकवलंय.
0: ऍक्च्युली बॉईज खूप ओबिडियंट होते, जेवढे बॉईज होते ना कधी त्यांनी मस्ती केली नाही, थोडे फक्त ना ते लोक गॉसिप करत बसायचे ग्रूमिंग वेळी, हे आम्ही ऑब्झर्व केलंय. तर इथे उलट होतं, मुली गॉसिप नव्हते करत, इथे मुलांचा ग्रुप एक वेगळा असायचा, मस्ती ऍज सच नाही पण गॉसिप, त्यांची काय गप्पा चालू असायची मी आजपर्यंत आम्हाला माहिती नाही पण असायचं. बट रश्मी मॅम वॉज व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट इट, आणि निमिषा पण खूप स्ट्रिक्ट होती, निमिषा मॅम पण तशी खूप लक्ष देऊन होती. रश्मी मॅम तर केस पण जर सपोज व्यवस्थित नसते ना तिथल्या तिथे, नेक्स्ट टाइम नाही असं असेल तर मी त्याची घेऊन केस. त्याच्यामुळे ग्रूमिंग असं नाही की जस्ट ऑन द फिनालिटी, ग्रूमिंग मध्ये सुद्धा येतात ना, तुम्ही वेल ड्रेस्ड पाहिजे, तुमचं हेअर व्यवस्थित केलेलं पाहिजे. त्या बाबतीत आम्ही असं नाही की तुम्ही बॉईजच म्हणजे तुम्ही काय असं कसं पण यायचं
1: नाही, बिलकुल.
0: सो ते ग्रूमिंग मध्ये शिकले, सुरुवातीला जरा आले असे कसे पण वगैरे एकदम कॅज्युअल आणि वगैरे, म्हणजे मी सगळ्या बॉईज बद्दल म्हणते कसे पण यायचे, मग मी त्याला सांगायचे मग तुमचे रील्स होत आहे, तुमचं सगळं पोस्ट होत आहे, सगळं इट इज एव्हरीथिंग इज विजिबल, सो यू शुड लुक ग्रूम्ड. त्याच्यानंतर सगळे व्यवस्थित फॉलो करायला लागले आणि व्यवस्थित, आणि बाय द टाइम फिनाले येईपर्यंत त्यांना कळलं की याचा सिरियसनेस किती आहे.
1: बरोबर.
0: असं आम्ही ते ग्रूमिंग मध्ये स्ट्रिक्ट नसेल राहिलो ना, मग ह्यांना तेवढं ह्यांनी फिनाले सिरियसली
1: घेतलं
0: फायदा झाला.
1: येस, 100%. पार्थ, खरे तर आता तुम्ही अगोदर भेटत होता, ग्रुमिंग सेशन तुमचे व्हायचे, त्यावेळेला तुम्ही पुन्हा एकत्र होतात, फिनालेला तुम्ही सगळेजण पूर्ण दिवस कंप्लीट एकत्र होतात, काय मिस करतोय सध्या आता इव्हेंट संपल्यानंतर?
2: सध्या रविवारची ग्रुमिंग सेशन
0: आम्ही पण खूप करतोय,
2: आणि जसं एनडी टीमने कोऑपरेशन दाखवलं, जसं आमच्यावर त्यांनी मेहनत घेतली, मी खूप मिस करतोय. फ्रेंड्स काय आहेत
1: आणि येस, पुढे काय गोल्स आहेत तुझे, म्हणजे जसं तुला आता ऍक्टर व्हायचंय तर आता सध्या काय चालू आहे, कशावरती काम करतोय?
2: सध्या मी थिएटर तर माझं चालूच आहे साईड बाय साईड, आणि आता तरी 12th स्टँडर्डच्या बोर्ड वर फोकस आहे, आणि त्याच्यानंतर तेच मी जसं आधी सांगितलेलं आहे की एज्युकेशन चालू आहे ना, साईड बाय साईड फॅशन आणि फॉलो होत आहे.
1: क्या बात आहे, क्या बात आहे, म्हणजे ही इज व्हेरी क्लिअर अबाउट की त्याला काय करायचं.
0: अँड कॉम्पिटिशन ऑल्सो बॉईजच्या ग्रुपमध्ये वॉज व्हेरी हेल्दी पण होती अँड टफ पण होती, आणि पेरेंट्स वर रिअली गुड, त्यांच्या पेरेंट्सनी खूप कॉपरेट केलं सगळे बॉईज कॅटेगरीमध्ये, आणि समहाव दे ऑल वर लाईक फ्रेंड्स आणि कनेक्टेड अँड ऑल असं सगळं पण होतं.
1: म्हणजे जरी तिकडे पार्क नाव अनाऊन्स झालं तरी त्याच्यासाठी टाळ्या वाजवणार आहे त्याचे फ्रेंड्स ते खूप हॅपी होते. सो हेच खूप इम्पॉर्टंट आहे. कॉम्पिटिशन असतेच पण ती हेल्दी कॉम्पिटिशन जेव्हा होते ना तेव्हा त्या शोची अजून जास्त मजा.
0: विनिंग लुझिंग हे दोन्ही आपल्याला प्रॉपर वेने एक्सेप्ट करता आलं पाहिजे.
1: एक्झॅक्टली एक्झॅक्ट.
0: असं नाही की मी जिंकलोय म्हणून मी ओव्हर कॉन्फिडेंट आणि तू हरलाय असं तसं नाही. आणि मी हरलोय म्हणून अरे हा जिंकला नाही मी का हरलो असं नाही. दोन्ही एक्सेप्ट करता तुम्हाला आलं पाहिजे तर तुम्ही पुढे जाऊ शकाल आणि तुमच्या चुका काय आहे ते तुम्हाला कळू शकेल. नाही तर नाही कळणार कधी.
1: श्रोते हो खरं तर फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आपण गेले काही दिवस ह्या सगळ्या विनर सोबत छान दिलखुलास गप्पा मारतोय. अगदी क्लासिक कॅटेगरी मिसेस कॅटेगरी त्यानंतर टीम कॅटेगरी या सगळ्या विनर सोबतच्या ह्या दिलखुलास गप्पा खूप छान वाटल्या. नेत्रा मॅम बीइंग डिरेक्टर फाउंडर ग्रुमर खूप जास्त मेहनत त्यांनी प्रत्येक कंटेस्टंट मागे घेतली आणि ती मेहनत आज फळाला आली असं मी म्हणेन. कारण आज इथे बसताना त्यांना कल्पना नव्हती की काय होणार आहे किंवा कसं असणार आहे बट अगदीच 10-15 मिनिटांच्या आयडिया त्यांना देण्यात आली आणि ते कॉन्फिडेंटली इतकं त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलंय. सो हेच मी हे लाईव्ह एक्झाम्पल आहे मी म्हणेन की आपल्या ग्रुमिंगचा त्यांना इथेही कसा फायदा झालाय. सो येस थँक्यू सो मच नेत्रा मॅम पुन्हा एकदा आचार्य 98 FM सोबत जोडल्याबद्दल
0: बोलवल्याबद्दल थँक्यू इन्व्हाइट केल्याबद्दल आम्हाला विनर्सला थँक्यू व्हेरी मच.
1: आणि पार खूप शुभेच्छा आहेत. मी म्हणेन की तू इतका कॉन्फिडेंट आहेस पण तुझे विजन क्लिअर आहे तुला पुढे काय करायचं हे क्लिअर आहे. बऱ्याच वेळेला आफ्टर ग्रॅज्युएशन सुद्धा काही लोक असे असतात की ज्यांना माहीत नसतं की मी आता पुढे काय करणार आहे आणि तुझे जे विजन क्लिअर आहे ते विजन ते गोल्स अचीव्ह करायला तुला खूप खूप शुभेच्छा. तर श्रोते हो आपली ही आजची विशेष मुलाखत या गप्पा हा जो गप्पांचा सिलसिला होता हा तुम्हाला कसा वाटला नक्की प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167999999 आणि याच नोटवरती मी आरजे कोमल पार्थ आणि नेत्रा मॅमसोबत इथे तुमची रजा घेतेय. कुठेही जाऊ नका ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू.

आजच्या भागामध्ये आपण ललित लेखसंग्रह सावी ज्येष्ठ साहित्यिक कवी सतीश सोळंकुरकर सर यांचा हा ललित लेखसंग्रह ऐकत आहोत. आजोबांचे डोळे गाईसारखे दिसतात. मी आत गेलो पाणी प्यायला की आणखी कशाला तरी बाहेर आलो तर अभ्यास झाल्यानंतर हा खुर्चीत शांत बसलेला डोळे छताकडे आणि कसल्या तरी गोड विचारात असल्यासारखा टी व्ही चालू होता, पण ते त्याला जाणवत नसावे कारण त्याच्या आवडीचा कार्यक्रम सुरू होता आणि तरीही तो छताकडे पाहत होता. मी त्याला हाक मारली, अमू. तो एकदम भानावर आला, माझ्याकडे पाहिले आणि मग परत त्याच्या चेहऱ्यावर एक असीम शांतता. अमू, काय चाललंय एवढा विचार? वाढदिवसाबद्दल का? गणपती उत्सवाबद्दल का? राजेश बद्दल? त्याचा धाकटा भाऊ महाखोडकर. मग त्याने समोरच्या फोटोकडे बोट दाखवले. समोर तीन फोटो होते, एक कलावती आईचा, दुसरा सिद्धरूढ महाराजांचा आणि तिसरा माझ्या बाबांचा जे आता आमच्यामध्ये नाही. अच्छा, आईबद्दल बेळगावला जाण्याबद्दल विचार सुरू आहे स्वारीचा. नाही हो आजोबा, आजोबा होय ते आले होते आत्ता इथे. आजोबा इथे? हो. काय? हो काय म्हणाले तुला? खेळत होते माझ्या बरोबर, मी पुढे पळत होतो आणि ते मागे धावत होते माझ्या. काय? हो पप्पा. मग पुढे काय झाले? पुढे काय होणार, तुम्ही आल्यावर ते गेले. तो उठला, हात जाऊन हात धुवून आला आणि मग शांतपणे टी व्ही बघून झोपून गेला. मला मात्र झोप आलीच नाही रात्रभर. मागेही एकदा असेच झाले होते. सकाळी उठल्याबरोबर म्हणाला, पप्पा आजोबा आले होते का रात्री? त्यांच्याशी खूप तुम्ही जोरा जोरात बोलत होतात. मी ऐकत होतो सगळे तुम्ही बोलत होतो. आम्ही तर म्हणाला, आठवत नाही. हे काय चालले आहे त्याचे? माझ्या बाबांना त्याने पाहिलेले नाही प्रत्यक्षात. त्याच्या जन्मापूर्वीचं किमान 2 वर्ष आधीच ते निघून गेले आहेत. त्यांचा एकमेव फोटो आहे आमच्या घरात, तोही फोटोग्राफरने काढलेला नाही तर त्यांच्या एका जुन्या फोटोवरून माझ्या एका आर्टिस्ट मित्राने तयार केलेला आहे, तोही अर्धा. पण आमूच्या एकंदरीत बोलण्यावरून असे वाटत होते की ते प्रत्यक्ष आले आहेत समोर त्याच्या आणि तो खेळतो बोलतो आहे त्यांच्याशी. कसे शक्य आहे हे? ते गेल्यावर कधीही माझ्या किंवा दुसऱ्या कोणाच्या स्वप्नात आलेले नाहीत हे त्यालाच का दिसत असावेत? मागे एकदा श्राद्धासाठी कावळ्याला पान ठेवतानाही तो असेच काही म्हणाला होता. आजोबा असे कसे असतील कावळ्यासारखे? आजोबांचे डोळे गाईसारखे दिसतात. मला आपण गाईला पान देऊया. शाळेत गेलो त्याच्या तर त्याच्या शिक्षिका म्हणाल्या, कधी कधी तो कसल्या तरी विचारात असल्यासारखा बसून राहतो. बऱ्याच वेळा त्याच्या लक्षातही येत नाही आपण शाळेत आहोत ते. आणि सर्व गोष्टींची मला काळजी वाटते, नेमके काय सुरू असेल याच्या मनात, काय येत असतील बाबा याच्या समोर. सतत माझ्याशी खेळण्याची त्यांची इच्छा बाकी राहिली असेल का लहानपणी? इच्छा राहिली कोणती तरी मागे तर खरेच का असे होत असावे की आमूचा फक्त भ्रम असेल हा? भ्रम म्हणावे तर सगळ्या गोष्टी नीट कशा आठवतात त्याला? मला काही समजे असे झाले आहे. मी आठवणीने पाहतो बाबांच्या फोटोकडे. त्यांचे डोळे मला आता गाईसारखे वाटायला लागले आहे. रोज संध्याकाळी घरी गेल्यावर माझ्या लहानग्याबरोबर खेळायचे ठरवले आहे. कोणती तरी इच्छा अपुरी राहिली असावी की मग परत खाली यावे लागते, होय ना? मुलगी अर्धवट जागी असे. सुनसान काळी रात्र, प्लॅटफॉर्म नंबर 1, धुवाधार कोसळणारा पाऊस आणि तो डोळ्यावर झोप, शेवटची गाडी निघून गेल्यावरची नीरव शांतता, हळूहळू रिकामा होत जाणारा प्लॅटफॉर्म, पोटाशी पाय दुमदुम झोपलेले आणि पावसाची झड सहन करणारे आदिवासी लोक, बाकाखाली रात केड्यांची किरकिर, पोलिसांच्या पाठीची शेवटची फेरी आणि स्टेशन मास्तरांच्या केबिनमध्ये टेबलावर डोके ठेवून झोपलेला स्टेशन मास्तर. आता खाली जायला गाडी, सकाळी 4:36. त्याच्या पाठीमागच्या भिंतीवरच्या घड्याळात 2 ठोके ठण ठण, त्याच्या डोक्यातही ठोके ठण ठण ठण, 1, 2, 3 अनेक. आई वाट पाहत असेल
दोन दिवसांपासून तिची तब्येतही बरी नव्हती, ताप होता अंगात, तरीही बसली असेल वाट पाहत उपाशी. एरवी कधी येतात ते वेळेवर, ते आज यायचे आणि आज तर पगाराचा दिवस म्हणून बायको झोपून गेली असेल. सोनीवरचा पिक्चर बघून मुलगी अर्धवट जागी असेल. बाहुली आणायला सांगितली होती आपण पप्पांना, कदाचित त्यामुळेच वेळ झाला असेल असे म्हणून सतत दाराकडे पाहत असेल. त्याला बाहुली आठवली, मुलगी साठवली. सकाळी निघताना तिला बाहुली आणण्याचे त्याने कबूल केले होते. पगार झाला, बाहुली घेतली, मित्र भेटले, घोडघोट घेतली, कशी बशी शेवटची गाडी पकडली. डोळे उघडले तर नेहमीचे स्टेशन सोडून गाडी चार स्टेशन पुढे आलेली आणि शेवटची गाडी निघून गेलेली. त्याने हात घातला बॅगेत, बाहुली डोक्यात खोक्यात शांतपणे पडली होती. पिंगट कुरळे केस, इवलेसे लाल चुटूक ओठ आणि उघड मीठ करणारे डोळे. तो धावत आला हायवेवर. एखादा ट्रक मिळेल खाली जायला. उभा राहिला, बॅग छातीला धरून कोसळणाऱ्या पावसात जाणारे हजार ट्रक दिसत होते. त्याच्या गावाच्या दिशेने दिसत नव्हता कोणालाच त्याचा पत्ता. दिसत नव्हता कोणालाच त्याचा हात. नव्हे, तो उभा आहे हे मुळे कोणाच्याही खिसगणितीत नव्हते. त्याने जरा हात झटकून वादळात पाहण्याचा प्रयत्न केला. काटे पाण्यात तरंगत होते. ची नाडी बहुधा थंड पडली असावी. डोके सुन्न झाले होते त्याचे. भिजला होता तो पूर्ण अंगावरल्या कपड्यानिशी. डोळे मिटत होते आपोआप झापड आल्यासारखे. कोणीतरी ढकलल्यासारखा तो स्टेशनवर परत आला. स्टेशनवर आता फक्त रातकिड्यांचा आवाज आणि पावसाची झड. पायपोटाशी घेऊन झोपलेले गारटलेले आदिवासी, बाकाखाली झोपलेले कुत्रे आणि त्याच्या केबिनमध्ये पेंगणारा हडकुळा स्टेशन मास्तर. त्याने बॅग घेतली घट्ट उराला कवळ कवळ कवळून, पाय घेतले दुमडून आणि झोपून दिले बाकावर स्वतःला. बाकाखालचे कुत्रे जरा हल्ले परत झोपले. तोही पहाटे पहाटे त्याला एक स्वप्न पडले. तो झोपलेला बाप कोणीतरी रोडाच्या मध्यभागी नेऊन ठेवलेला आणि बाहुलीचा उजवा हात त्याच्या ओल्या केसांतून हळूवार फिरत असलेला. आता आपल्या सर्वांची वावा किंवा आई जाण्याची वय झालेली आहे. तो तसा कधीही विक्षिप्त वाटला नाही मला. जरा विचित्र वाटायचा, पण त्याचे तसे कधी फारसे वाटलेच नाही मला, नव्हे तर इतर कोणालाही. मैत्रिणीच्या मुलांचा पहिल्या वाढदिवसाला गेलो होतो त्याच्याबरोबर. तिने आपले एक वर्षाचे गोंडस मूल दिले त्याच्या हातात आणि म्हणाली, हा तुझा मामा बरं का? त्या बाळाचे गालगुच्छे घेत हा त्याला म्हणाला, तुझ्या आईनं आम्हाला मामा बनवले. लग्नाआधी लाईन मारायचो आम्ही तुझ्या आईवर. आम्हाला हसावे की काय करावे कळेना. कविता लिहायचा तो, दारू इतक्या खूप. मराठी साहित्याविषयी पोटतिडकीने बोलायचा. या वयात बियर पिणे म्हणजे कॉलेजच्या पोरांनी बाटलीने दूध पिण्यासारखे आहे असे म्हणायचा. तीन वाक्यानंतर एखादा तरी शब्द दारूबद्दल असायलाच हवा, म्हणजे समोरचा न पिणाराही जरा वेळाने बारचा रस्ता विचारायला लागतो असा अनुभव आहे. ते छाती टोपणे सांगायचा, तुफान दारू प्यायचा आणि पाजायचा. पगाराच्या पहिल्या आठवड्यात सिगारेटची पाकिटे आणि मग नंतरच्या आठवड्यात त्याच पाकिटात बिड्या आणि त्याचे सरळ सोपे गणित होते. कोणत्या टॉकीजात कोणता पिक्चर लावलाय हे तर त्याला माहिती असायचेच, पण कोणत्या पिक्चरमध्ये किती वाजून किती मिनिटांनी तो शॉट आहे याची इत्यंभूत माहिती त्याला असायची. आणि मग कोणत्या पिक्चर मध्यांतरानंतर बघायचा आणि कोणत्या मध्यांतरानंतर सोडायचा हे विचारण्यासाठी ऑफिसची पोरे त्याला धरून बसायची. फक्त तसले शॉट दाखवणारे व्हिडिओ सेंटर त्याने शोधून काढले होते आणि एक एक करून ऑफिसच्या सगळ्यांना त्याची चव दाखवून आणली होती. कोणत्याही नव्या गावात गेलो तर त्या गावातले सिनेमांचे थिएटर आणि ती जागा आपल्याला माहिती पाहिजे असे त्याचे ठाम मत होते. खानविलकरचे वडील वारले म्हणून त्याच्याकडे गेलो त्याच्यासोबत. आता खानविलकर अडकले आणि मुख्य म्हणजे त्याच्या आईकडे काय बोलायचे याचा विचार करत आम्ही आत गेलो. खानविलकर समोरच बसला होता. हा गेला त्याच्याजवळ आणि म्हणाला, त्याचं काय आहे खानविलकर? आता आपल्या सर्वांची वय झालेली आहेत बाबा आणि आई जाण्याची. आज आम्ही मोठे झालो आणि ते गेले. उद्या आमची पोरं मोठी होणार आणि आम्ही जाणार. काय करत असताना त्याने असा चेहरा केला होता की त्याही परिस्थितीमध्ये खानविलकरला
हसू आवरेना कठीण झाले होते. नंतर म्हणाला, ते जाऊ दे, आता तू काही सिगारेट ओढणार नाहीस. आधी ते होते म्हणून धाकाने ओढत नव्हतास, आता ते नाहीत म्हणून दुःखाने ओढणार नाहीस. काय पण आम्ही ओढली तर चालेल ना, आमचे चेहरे पाण्यासारखे. निघताना म्हणाला, चा आईला, आमचा बाप आधीच गेला लहानपणी, ते बरे झाले. चला आता जरा निवांत बसूया. काल तो गेला कारणे अनेक, खूप कविता, खूप दारू. रात्री आंघोळीचे पाणी काढता काढता आई म्हणाली, आमू एवढी असेल का रे त्याची मोठी मुलगी. मी जरा थबकलोच. हा कोण जाणे, त्याचे ते वाक्य आठवून गेले. आता आपल्या सर्वांची वय झालेली आहेत, आपले बाबा किंवा आई जाण्याचे. आज आम्ही मोठे झालो आहोत आणि ते गेले. उद्या आमची पोरं मोठी होणार आणि आम्ही जाणार. काय तर मग, घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आचार्य 90 FM वर ऑन रेडिओ RJ वैभव.

पुन्हा ललित लेख संग्रह सावी हा तर पावसाळी ऋतू नव्हे. काचेवर अंधुक्षी थरथर सुरू आहे. माती भिजल्याचा वास भरून राहिलाय घरात. पाऊस असा वेळी हा तर पावसाळी ऋतू नव्हे. मी धावत येतोय अंगणात. समोर निळे भोर आकाश आणि असंख्य चांदण्या. शेवटच्या गाडीतला म्हातारा मॅनेजर घेऊन स्टेशनकडून गावात जाणारा जोखमीचा टांगा. समोरच्या कंपाऊंड मधून येणारा मर्क्युरी दिव्याचा उदास पिवळट वास. अंगावर पाण्याचे कळत नकळतचे थेंब पडत आहेत. मी उंजळ करतो पुढे. एक थेंब घट्ट बसलाय चिपटून हाताला. चमकता मोती माती मऊ लागते आहे खाली. पायांनाही जाणवते आहे ओल. माती भिजल्याचा वास. पाऊस अशा अवेळी हा तर पावसाळी ऋतू नव्हे. डोक्यावर पडतो आहे एक एक थेंब. घरंगळत जातो आहे खोल खाली केसांतून आत मुळापर्यंत. पाने स्तब्ध आहे. सावध ऐकत आहेत पावसाचे असे अवेळी उतरून येणे खाली. पक्ष्यांना जाग नाही. किती वाजले असावेत आता काही अंदाज लागत नाही. मी वर येतो परत. हॉलमध्ये ओळीने झोपलेत सर्व. आई मुले बायको त्यांच्याही स्वप्नांना येत असेल का ओल्या मातीचा वास. माझे अंथरूण कुठे आहे. मी बेडरूम मध्ये येतोय. थंड वाटते आहे आत. बंद आहे पंखा. मी खिडकी ओढून घेतो हळूच. सळसळतोय पडद्यांचा पदर. थरथरता आहे तावदाने. माती भिजल्याचा वास भरून राहिलाय घरात पाऊस. अशा अवेळी हा तर पावसाळी ऋतू नव्हे. मलाच जाणवते की ही थरथर. मलाच जाणवते का हे भिजल्या मातीचे स्पर्श. मलाच फक्त मलाच ऐकू येतो आहे का भिजल्या मातीचा वास. जोखमीचा टांगा परत चाललाय स्टेशनच्या दिशेने. जोखमीने रेनकोट घातलाय स्वतः. घोडा भिजतोय पावसात. रस्त्यावर तुफान साचले पाणी. पहाडगाडीची वेळ झालीये. घोडा बेभान झालाय. भिजल्या मातीचा वास निथळतो आहे त्याच्या कातडीवरून. माझी बॅग मी फाटकाजवळ आणून ठेवली आहे. मी छत्री घ्यायला विसरलेलो नाही. इथूनच जवळच आहे स्टेशन. जोखमीच्या टांग्याचा आवाज जवळजवळ येतोय. भिजलेला घोडा मध्ये मध्ये झटकतो आहे मान. अंगावर पाण्याचे कळत नकळत थेंब पडत आहेत. माझ्या भिजलेल्या मातीचा वास भिंतो आहे. पाण्यातून वर धावत सुटतो आहे. मी एकाच दमात पार करतो आहे मी रेल्वेचे रूळ. पहिल्या पहाड गाडीला करतो आहे सलामी. तिच्या चाकांची थरथरत उतरत जाते आहे माझ्या आत. तिच्या पिवळशार प्रकाशात दिसतात मला असंख्य तुषार. पावसाचे लालभड आवाज मिसळून जातो आहे माझा तिच्या स्वतःच्या लईत. माती भिजलेला वास सार्वभौम. पावसात भिजत तसाच उभा असलेला जोखमीचा घोडा. जोखमीच्या मानेतून रक्ताची उकळ आणि माझ्या सर्वांगावर हळूहळू पसरत जाणारी पहाट जांभळी लागली. शेवटची गाडी निघूनही गेल्यावरही तो बराच वेळ उभा राहिला.

निष्णात खिशातली एकमेव सिगारेट त्याने बाहेर काढली आणि माचीस नाही म्हणून परत ठेवून दिली. रेल्वे लाईनच्या कडेने पसरलेल्या झोपडपट्टीच्या बाजूने तो चालत राहिला. एकदम काहीतरी आठवावे महत्वाचे तसे त्याने परत एकदा सिगारेट काढली आणि परत ठेवून दिली खिशात. पुत्री आज भुंकली नाही. अंगाची जरा चाळवा चाळव करून परत पडून राहिली. कोणाची तरी वाट पाहून थकून गेल्यासारखी. फाटक ओलांडून तो बाहेर आला. चालत राहिला. अर्ध्या वाटेतच त्याला पावसाने गाठले. झाडीत दबा धरून बसल्याप्रमाणे एकदमच आला तो अंगावर. त्याच्या मस्तकाहून झिंझिण्या उठल्या. क्षणभर आणि इतक्या वेळ भिजून राहिलेले रक्ताचे ओघळ वाहू लागले गालावरून खाली. मगाशी स्टेशनकडे जाताना अडखळून पडला होता तो रेल्वे लाईनवर आणि खूप पडली होती बनी मोठी कपाळावर. आठवलं त्याला आता बराच वेळ झाला होता. एवढा वेळ विसरूनही गेला होता तो. पावसाने आठवण करून दिली जखमेची. पाऊस असाच असतो. जुन्या जखमांच्या खपल्या ओरबडून काढणारा, झिंझिण्या आणणारा. त्याने आधी डावा आणि मग उजवा हात घट्ट धरला जखमेवर दाबून. मग दोन्ही हात केले बाजूला. चालत राहिला तो सरळ. आपले घर त्याच दिशेला असावे असे समजून. ही शेवटची यानंतर आता थांबायचे नाही असे म्हणून तो सगळ्या गाड्या जाईपर्यंत थांबला होता स्टेशन. घरात जाण्यापूर्वी सिगारेट ओढावी त्याला वाटले, पण माचीस नव्हती जवळ. माचीस घरात होती आणि सिगारेट त्याच्या खिशात होती. तो बराच वेळ विचार करत थांबला. फक्त माचीस आणण्यासाठी घरात जाणे त्याला पटत नव्हते. घरात जाण्यासाठी दुसरे काही कारण त्याला आता सुचत नव्हते. तरीही तो तसाच आलावर दरवाजा बंद होता. बाहेरून मोठे कुलूप लटकत होते बाहेरच्या पितळी कडीला. आपण चुकून दुसऱ्याच्या घरापाशी आलो नाही ना. ती घरच बदलली आहे या लोकांनी. आपण बाहेर असताना तो शांतपणे बसून राहिला जुन्याच्या पायरीवर. सिगारेट निदान पाहावी तरी एकदा म्हणून त्याने हात घातला खिशात. तर जाव्यांचा जोडा लागला हाताला आणि मग एकदम त्याला फ्रेश वाटायला लागले. त्याने अंगणात एक फेरी मारली, शिळ घालून पाहिली, कपाळावरची जखम परत परत दाबून पाहिली. आता ती बरी झाली आहे त्याला वाटले. त्याने भिजलेली सिगरेट जपून बाहेर काढली, तशीच हातात धरली, वर आला. घड्याळ्यात तिथीचे तरी ठोके पडले. त्याने चमकून पाहिले. त्याला आवरायला हवे फटकन असे म्हणून तो कामाला लागला. आज पहिली गाडी यायच्या आतच जाऊन उभे राहायला हवे स्टेशनात त्याने विचार केला. त्याला घर जरा अनोळखीच वाटले. आज त्याच्या गैरहजेरीत आपल्या जागा बदलल्या असाव्यात असेही वाटत राहिले त्याला. त्याने गॅस ऑन केला. माचीस सापडत नव्हते. तो तसाच बाथरूम मध्ये घुसला. बाहेर आला तर कसला तरी वास पसरून राहिलेला घरभर. तो किचन मध्ये आला. आपण वेळेत आहोत. माचीस नाही म्हणून थांबून राहिलो. समोरच लायटर होता पडलेला. गॅसचा त्याने लायटर दाबला. कसला तरी भडका उडाला. त्याला थोडे उद्धार वाटले. मोठा उजेड दिसला समोर आणि मग एकदम अडकला. जाग आली तेव्हा त्याच्या सर्वांगावर पांढऱ्या पट्ट्या होत्या. हॉस्पिटलमध्ये वास पसरून राहिला होता सर्व. त्याच्या आजूबाजूलाच हिरवे पडदे लागले होते. बाहेर कोणीतरी खुजबुजत होते. हल्ली उठतात रात्री अपरात्री आणि स्टेशनकडे जातात. त्या दिवशी दिवसभर आमच्या सोबत होते. चावीही आमच्याकडेच होती घराची. रात्री कधीतरी सटकले. शेजारचे गावी जाताना नेमके यांच्याकडे चावी देऊन गेले होते. त्यांचा मुलगा येईल म्हणून आपले घर समजून ते त्यांच्याच घरात शिरले आणि सिगारेट ओढायला म्हणून माचीस काडी ओढली आणि एकदम भडका उडाला. बहुतेक शेजारचे बाहेर जाताना गॅस नीड बंद करायला विसरले असणार. त्याला वाटले आपल्याला पांढऱ्या कपड्यात गुंडाळून स्टेशनकडे घेऊन जात आहेत. जरा पाय उचला. त्याने आजूबाजूच्यांना फटकारले. शेवटची गाडी यायच्या आत पोहोचायला हवे स्टेशनात. रेल्वेच्या अख्ख्या डब्यात बर्फ भरून ठेवला आहे आणि निजवले आहे आपल्याला एकटेच त्या थंड डब्यात असे त्याला वाटायला लागले. त्याच्या डोळ्यासमोर झापड यायला लागली आणि हळूहळू त्याला हलके अजून हलके वाटायला लागले. फकीर हिरवी कपनी, पांढरी शुभ्र दाढी, स्वच्छ तकतकीत चेहरा, खांद्याला झोळी आणि हातात भिक्षापात्र रिकामे असा एक फकीर. रोज येतो आहे त्याच्या स्वप्नात. पहाट व्हायला अजून वेळ असतो. पहिली गाडी यायला अजून अवधी असतो. आणि स्टेशनकडच्या पुढच्या बाजूला स्मशानातून ताज्या चितेची राख अंगाला लावून तो येऊ लागतो हळूहळू त्याच्या घराच्या दिशेने. चालताना त्याच्या पायाचा आवाज होत नाही. हातातल्या चिमट्यांची किंकिंग मात्र धुसर पसरत असते.
त्याच्याबरोबर खांद्याला लटकलेला कंदील जळत असतो मंद त्याच्यासारखाच. त्याच्या उजेडात त्याची सावली होत असते मागे पुढे अनवाणीच असतात त्याचे पाय. जोळी गच्च असते भरलेली, केस बांधवलेले असतात घट्ट वर, स्पष्ट दिसत असतात कपडावरचे तिहेरी शुभ्र पट्टे. तो तसा जवळजवळ येतो. घराच्या अंगणातली झाडे सरकून स्तब्ध होतात. कितीही पहाट झाली तरी पाखरे घरटी सोडत नाहीत, पडून राहतात तशीच. याच वळणावर याच वाटेवर घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य नाईट FM, युअर ओन रेडिओ. ललित लेख संग्रह 6.

विश्रांतीनंतर पुन्हा कितीही पहाट झाली तरी पाखरे घरटे सोडत नाहीत, पडून राहतात तशीच. पहाटेपूर्वीच उमलण्यासाठी तयार असलेले कळ्यांचे घोस हळूहळू थांबवून धरतात त्यांचे श्वास. वरच्या पानातून झिरपत झिरपत आलेला पाण्याचा थेंब थांबून राहतो मध्येच, किंवा सावकाश उतरतो तळाच्या मातीत आवाज न करता. इतका वेळ शुभ्र प्रकाशणारा चंद्र लगबगीने जातो ढगांच्या आड. तो येतो, एक अखंड फेरी मारतो, घराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत भिक्षापात्र उंचावतो, बसतो ध्यान मुद्रेस मध्ये स्थिर, झोळीतले मोठभर तांदूळ उडवतो सभोवार, हातातला चिमटा दाबून धरतो मातीत, डोळे मिटतो घट्ट, फुटफुटतो काही अस्पष्ट. तो उठतो, आपली पायघोळ कफनी सावरत जवळ येतो त्याच्या, चिमुडभर राख लावतो कपाळाला, हातातल्या चिमट्याने स्पर्श करतो त्याच्या छातीला, मोकळे भिक्षापात्र धरतो समोर, पाहतो डोळ्यात डोळे घालून खोल, पुरवाळतो दाढी हलकेच टाकतो कसली तरी आदर अंगावर, उग्र दर्प असलेली वळतो मागे पुढे जातो जरा, परत थांबतो पाहतो वळून निघून जातो वेगाने. फाटक बंद केल्याचा मोठा आवाज होतो, चिमट्याचा आवाज होतो शिन शिन, कंदील लहान लहान होतो युवल्याच्या ठिपक्यासारखा. चंद्र बाहेर पडतो ढगातून हळूच, सोडतो आपला ताबा, रात्रीला अधीन करतो सूर्याकडे, सर्व काही आलवेल असल्याची ग्वाही देतात, आकाशभर होतात आणि त्याला जागते. त्याला सर्व आठवत असते, स्पष्ट दिसत असते, जसेच्या तसे समोर स्वच्छ उजेड असतो सर्वत्र, स्वप्नच असते ते केवळ स्वप्न. पण ज्याने जेथे हात हातला चिमटा लावलेला असतो, छातीच्या त्या भागातून थेंब थेंब रक्त उघडत असते. हिरवी कपनी, पांढरी शुभ्र दाढी, स्वच्छ तकतकीत चेहरा, खांद्याला झोळी आणि हातात भिक्षा पात्र रिकामे, असा एक फकीर रोज येतो आहे त्याच्या स्वप्नात रोज. अजूनही एकटा थोडा पुढे चालत गेल्यावर त्याला जाणवलं की तो एकटाच चालला आहे भर रस्त्यावरून. रात्री आजूबाजूला कोणीच नाही, त्याला आश्चर्य वाटते. घाबरलाही तो जरा, त्याने जरा थांबून कानोसा घेतला, एक सलग काळोख समोर मागे सर्व दूर आणि आजूबाजूला कोणीही नाही. त्याला आणखी एक गोष्ट आठवली आणि तो चमकला. मघाशी ज्या गाडीने तो स्टेशनवर उतरला, त्या 12 डब्याच्या गाडीमधून कोणीही उतरले नव्हते त्याच्यासोबत. ती पूर्ण गाडी रिकामी होती, म्हणजे असे की एका पूर्ण रिकाम्या गाडीतून त्याला एकट्यालाच या स्टेशनवर सोडण्यात आले होते. त्याने सगळा प्रवास एकट्याने केला होता. त्याच्या अंगाला घाम सुटला. त्या गाडीला मोटरमन तरी होता ना, की कोणाच्या तरी सांगण्यावरून गाडी एकटीच आली होती त्याला सोडायला. मध्ये एखादे स्टेशन लागले आणि गाडी थांबली हेही त्याला आठवे ना. तो तसाच उभा राहिला एकटा. त्याने कपाळावरचा घाम पुसला. घरी तर जायलाच हवे होते. त्याने पत्ता लिहिलेला कागद काढला, परत परत वाचले आपलेच नाव, पण कसे जायचे ते कळेना त्याला. निघताना त्याने काही खुणाही बांधून ठेवल्या होत्या, पण त्यातली एकही खून आता पटेना. आणि रस्त्यावर तर कोणीही नाही. तो एकटा तो तसाच चालत राहिला पुढे. इथे एक वडाचे झाड होते ना, त्याच्या उजव्या बाजूला एका मोठ्या दगडाला वळसा घालून जरा पुढे गेले की एक रस्ता क्रॉस करायचा आणि मग त्याचे घर. पण ते झाड कुठे गेले इथले, की आधीही ते नव्हतेच उभे. थांबला क्षणभर. आपण असे इकडून स्टेशनवर आलो म्हणजे आपल्या मागे स्टेशन आणि सरळ पुढे गेले की घर. त्याने विचार केला आणि तो चालत राहिला अंदाजाने समोर. पत्ता असलेला कागद त्याने ठेवून दिला वरच्या खिशात. आपल्या पाठीमागून कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येतोय असे वाटले त्याला. त्याने मागे वळून पाहिले. एक जण सपासप चालत येत होता त्याच्या मागून, हातात बॅटरी घेऊन. चला निदान कोणीतरी आहे, त्याला वाटले याला पत्ता विचारता येईल असे म्हणून त्याने खिशातला कागद बाहेर काढला. तो माणूस पुढे आला, थांबला त्याच्याजवळ आणि कागद पुढे करून म्हणाला, मला इथे जायचे आहे, जरा सांगाल का? आणि हसला. त्याने कागद नीट हातात घेतला, पाहिला बॅटरीतल्या प्रकाशात तर ह्याचेच नाव लिहिलेले आणि पत्ताही ह्याचाच. याला आश्चर्य वाटले. तो काही विचारणार इतक्यात आणखी दोघे जण येऊन उभे राहिले त्याच्या समोर. त्याच्याही हातात एक एक कागद आणि त्यांचेच नाव लिहिलेले. तो तसाच उभा राहिला, फडफडत राहिला. त्याच्या हातातला कागद आणि आणखी दोन असे म्हणत सगळ्या बाजूंनी यायला लागले माणसांचे लोंढे. प्रत्येकाच्या हातात पत्ता आणि
आणि त्यावर बहुधा याचेच नाव लिहिलेले त्याला काही समजेना, तो पाहत राहिला आणि इतका वेळ लक्षात न आलेली एक गोष्ट त्याच्या ध्यानात आली की त्यातला प्रत्येक माणसाचा चेहरा ह्याच्यासारखाच होता. तो घाबरला, पळत सुटला. मग मागे स्टेशनच्या दिशेने कसा बसा गाडी उभी होती स्टेशनात, जीवाच्या आकांताने त्याने गाडी पकडण्याचा प्रयत्न केला, तर आत मघाच्याच माणसांनी डबा खचाखच भरलेला. एक गाडी, दुसरी गाडी, तिसरी गाडी जरा जरा वेळाने जायला लागली. त्याच्या समोरून प्रत्येक गाडीत मघाच्या माणसांचा जमाव आणि प्रत्येक गाडी खचाखच भरलेली. तो तसाच उभा राहिला पुढच्या गाडीची वाट पाहत आणि त्याला जाणवले आपल्याच एकटेच सोडण्यात आले आहे. आपण ज्या स्टेशनवर उभे आहोत तेही आता खचायला लागले आहे. हळूहळू खचत चाललाय त्याचा एक एक भाग, मातीचा एक एक थर वेढून टाकतो आहे आपल्याला. आपण ओढले जात आहोत खोल खोल खाली, असे वाटून त्याने गच्च मिटून घेतले डोळे आणि सलग झेलत राहिला तो चहूबाजूंनी अंगावर कोसळणाऱ्या मातीला. सावी जोगती. त्याला जाग आली तेव्हा तो एका रेल्वेच्या डब्यामध्ये होता. त्याच्या समोर दोन तीन जोगडे बसले होते, कुजबुजत होते आपापसात. त्यातला एक जण काजळ घालत होता डोळ्यात आणि थुंकत होता खिडकीतून बाहेर, तोंडावर दोन बोटे उभी धरून. सर्वांनी गडद हिरव्या रंगाच्या साड्या नेसल्या होत्या आणि काळ्या रंगाची जाड कांकणी घातली होती हातभर कचकड्यांची. त्यांच्या डोळ्यावर अजूनही कसली तरी ग्लानी होती. त्याने स्वतःकडे पाहिले आणि पाहतच राहिला. त्यांच्या अंगावर साडी होती आणि हात कांकणे तो कापायला लागला थरथर. त्याने परत एकदा समोरच्या जोगत्यांकडे पाहिले आणि मग स्वतःकडे. त्याचा खरा चेहरा त्याला नीट आठवेना, तो त्या जोगत्यांसारखा झाला असावा असे वाटून त्याने परत दोन्ही हातांनी गच्च झाकून घेतलेला चेहरा, तर हात झाले पिवळे धमक. त्याने रुमाल काढण्यासाठी हात नेला खिशाकडे, तर हळदीचा दाट डाग पडला साडीवर. त्याला रडू यायला लागले. समोरच्या झोपट्यांचे त्याच्याकडे काहीच लक्ष नव्हते. त्याने उठायचा प्रयत्न केला तर कोणीतरी दाबून बसवले त्याला खाली. त्याने पाय हलवण्याचा प्रयत्न केला तर छनछन आवाज आला पायातल्या पैंजणाचा. त्याने पाय वर केला तर बोटामध्ये घातलेली नक्षीची जोडवी स्पष्ट दिसली त्याला. आपण इथे कसे आलो, केव्हा आलो, काहीच कळेना त्याला. ते समोर बसलेले लोक कोण असावेत आणि आपल्याला असे कुठे नेले जात आहे हेही कळेना त्याला. दरम्यान कोणत्या तरी स्टेशनात गाडी थांबली. त्याने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. अनोळखी वाटले त्याला स्टेशन. आणखी दोन तीन झोपते चढले डब्यात. त्यांनी चढल्या चढल्या हातातल्या पिशव्या उघडायला सुरुवात केली आणि तसल्याच हिरव्या गर्द साड्या काढून त्याच्या समोरच बदलायला सुरुवात केली. त्याने डोळे मिटून घेतले गच्च आणि तो पडून राहिला तसाच बराच वेळ. गाडीने हॉर्न वाजवत त्याने आवाजाने जरा डोळे किलकिले करून पाहिले. गाडी आता बोगद्यातून जात होती. बाहेर तुफान काळत होता आणि आत आकाश पिवळा उजेड झोपट्यांनी आता कडे केले होते. मोठ्या मोठ्या आवाजात कसली तरी गाणी म्हणत होते. त्याने परत उठण्याचा प्रयत्न केला. आता त्याला छान उठायला येत होते. तो उभा राहिला. हातवर करून त्याने आळस झटकला. साडी नीट केली. पिशवीतून काळजाची डबी काढली. आरसा काढला. दोन्ही पायात आरसा घट्ट धरून त्याने छानसे काजळ घातले डोळ्यात.

रब्बी आणि आरसा नीट ठेवून दिला पिशवीत आणि हळूहळू सामील झाला झोपत्यांच्या गर्दीत आणि हळूहळू सामील झाला झोपत्यांच्या गर्दीत. आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबूया. ललित लेखसंग्रह 6वी, ज्येष्ठ साहित्यिक सतीश सोळंकुरकर सर यांचा. आपण ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ, आरजे वैभव सोबत.

आचार्य 90 FM श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची नवीन मैत्रीण आरजे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका स्पेशल सेगमेंट मध्ये, जिथे कविता आणि संवेदनांचा मेळ शब्द सुरातून मनात अलवार घर करतात, आणि त्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से, फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला घेऊन आलेली आहे. श्रोते हो, चला तर मग माझ्या सोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात, जिथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर येत आहे ना? चला तर मग. खिडकी बाहेर पाऊस अगदी मनसोक्त कोसळतोय, मातीचा तो मंद धुंद सुगंध दरवळतोय, आणि अशा या रोमॅन्टिक वातावरणात तुमच्या सोबतीला आलीये मी तुमची नवीन मैत्रीण आरजे रुपाली, फक्त आणि फक्त आचार्य 90 FM वर. मित्रांनो, पाऊस पडायला लागला की आपल्याला गाणी आठवतात, पण जेव्हा मराठी मनात पावसाचा विचार येतो ना, तेव्हा एका नावाशिवाय आपला पाऊस पूर्णच होऊ शकत नाही. ते नाव म्हणजे कवी सौमित्र, म्हणजेच आपले लाडके अभिनेते आणि तितकेच संवेदनशील कवी किशोर कदम. सौमित्र यांच्या शब्दामध्ये एक अशी ताकद आहे जी माणसाला थेट भूतकाळात घेऊन जाते. त्यांचे शब्द नुसते ऐकू येत नाही, तर ते डोळ्यासमोर जगता येतात. त्यांच्या कवितेत एक कमालीचा संथपणा आहे, एक अनामिक हुरहुर आहे, आणि जेव्हा हे शब्द मिली निंगळे त्यांच्या सुरांमध्ये आणि सौमित्र त्यांच्या स्वतःच्या भारदस्त आवाजात आपल्यापर्यंत पोहोचतात ना, तेव्हा इतिहास घडतो. 1999 मध्ये आलेला त्यांचा गारवा हा अल्बम आजही मराठी रसिकांच्या मनावर राज्य करतोय. आजचा संपूर्ण एपिसोड आपण याच गारव्याला आणि सौमित्र यांच्या अद्भुत लेखणीला समर्पित करतोय. चला तर मग स्वतःला या पावसाच्या गारव्यात वाहू देऊया आणि ऐकूया गीत ज्यानं प्रत्येक मराठी माणसाला वेड लागलंय.

बात है। कार्यक्रमाची सुरुवात सौमित्र लिखित धुंद अशा गारव्यांनी सुरू झालेली आहे। श्रोते हो, या गारव्यात मनाचा पारवा आभाळात भिरभिर भिरभिर स्वच्छंद विहरत जातोय अशी अनुभूती मिळाली ना, हो ना? मनाला अलवार स्पर्श करणारी संवेदनशील लेखणी ही एक खासियत आहे सौमित्रची। त्यांचे प्रत्येक शब्द मनाचा ठाव घेणारे असतात। शब्दातील साधेपणा आणि संवेदनांची गहरी उधळण करणारी कविता सर्वांना आपलीशी वाटते। म्हणूनच सौमित्र यांचे शब्द हे जणू आपल्या मनाचा आरसा असल्याचा भास आपल्याला देऊन जातात। तर असा हा मनाचा ठाव घेणारा हळवा कवी सौमित्र आहे तरी कोण, आणि त्याची कविता इतकी सुंदर आणि मन मंत्रमुग्ध करणारी का आहे, हाच प्रश्न पडला असेल ना तुम्हाला? चला तर मग आपण सौमित्र बद्दल या साऱ्या गोष्टींचा शोध घेणार आहोत आणि त्यांच्या कवितांचा सुखद आनंदही घेणार आहोत। श्रोते हो, त्याआधी मी तुम्हाला सौमित्र लिखित एक सुंदर कविता वाचून दाखवणार आहे, जिचं नाव आहे एखाद्या पावसाळी दुपारी। ही कविता मुक्त छंद आहे आणि मुक्त छंदाचा एक वेगळाच आस्वाद असतो आणि एक वेगळाच मूड असतो। मला आशा आहे तुम्हाला ही कविता नक्कीच आवडेल, कारण की ती लिहिलेली आहे आपल्या सौमित्रने। वळूयात पुढच्या कवितेकडे। एखाद्या पावसाळी दुपारी मी तुला घेऊन एखादा क्राउडेड रेस्टॉरंट मध्ये शिरतो, तेव्हा तुझं माझ्या हातात हात असतो, खाली मान घालून तू गर्दीमधून चालत असतेस, तशीच माझ्या सोबत एका टेबलाशी बसतेस, सगळी गर्दी तुझ्याकडे निश्चिंत नेत्राने पाहत असते, मीही फक्त तुझ्याकडेच पाहत असतो, तुझ्याशीच बोलत असतो, तेव्हा आजूबाजूची गर्दी नसते, आपण दोघेच असतो। अशासाठी कधीतरी एका पावसाळ्यात एका दुपारी सहज सोप बोलत बोलत तुडुंब गर्दीत माझ्यासोबत जेवायला तू येशील का? अशाच पावसात अर्धा भिजत मी तुला सांभाळत सांभाळत नेत असतो एका अनोळखी शहराच्या रस्त्यावर, तू सावध चालत असतेस, थोडी जवळ थोडी दूर, आणि अचानक तू माझ्या हातातली छत्री घेतेस, मिटून टाकतेस, टाकून देतेस, आणि मग माझं हात हातात घेऊन रस्त्यात साचलेल्या पाण्यातून तू उडवत चालत असतेस। कडेकडेने वळचळणीला उभे असलेले लोक माझा प्रचंड हेवा करत पाहत असतात आणि मी मात्र छत्री मिटलीस, दूर टाकून दिलीस, अशा पावसात माझ्यासोबत चक्क चिंब भिजत चाललीस, म्हणून रस्ता साचलेल्या डबक्यांवरून एखादा सुफी संतासारखा न बुडता चालत जातो, हरवून तुझ्याकडेच पाहत राहतो। अशासाठी कधीतरी पावसाळ्यात एका दुपारी माझ्यासोबत अनोळखी शहरात भिजत चिंब दुसऱ्या प्रहरात चालत जाशील का? अशाच पावसाळी एका संध्याकाळी समुद्र किनारी ढगांमागे कुठेतरी सूर्यबिंब भिजत चिंब बुडत असताना, समुद्राची गाज दोघांवरही पार होताना, माझं झालं गेलं उगाच मला आठवताना, गलवरून तुझं अश्रू पावसात मिसळून वाहताना, हसत माझ्यानी न कळत माझ्या मिठीत शिरावी, आपण दोघे घट्ट विलगून गाजेमधून विरत विरत किनाऱ्यावर फक्त हुरहुर उरावी। अशासाठी पावसाळी कुठल्या तरी संध्याकाळी उधाण भरती आल्यावर हुरहुर होऊन समुद्रावर जायला येशील का? दाट काळोख होशील का? तुझा चेहरा माझ्या सोबत काळोखा खाली देशील का? सकाळी थोडा पाऊस उघडतो, आपल्या खोलीचं दार उघडून आपण दोघे बाहेर पडतो,
तुझा चेहरा फुललेला, माझा चेहरा अजूनही तुझ्यामध्येच फुललेला. तू भिजला फूल दिसतेस, पावसात उठली हूल दिसतेस, कुठेही घेऊन चल असं कडेवरचं मोल दिसते. वेटर सगळे आपल्याकडेच पाहत राहतात. दिलला कोणीतरी खवचट ओरडतो, कौवे के हात मे रसगुल्ला. तू तात्काळ तशीच थांबतेस, झटकन मागे वळून बघतेस, माझा हात घट्ट धरून पुन्हा तडक मारून गाठतेस. बाहेर पाऊस मुसळधार आता वाढत असतो, तितकात हळूच एक कावळा खिडकीत येऊन बसतो. पंख छिंब भिजलेले डोळे मिट्ट मिट्टलेले कावळ्याकडे पाहून तू माझ्याकडे बघतेस. पावसात चिंब भिजलेली एक चिमणी दिसतेस. अशासाठी कधीतरी दुसऱ्या दिवशी सकाळी चिमणी होऊन जिव्हाळी समजून घ्यायला येशील का? कुठल्या तरी एका पावसाळी दुपारी सहज सोप्प बोलत तुडुंब गर्दीत माझ्यासोबत अनोळखी शहरात भिजत चिंब दुसऱ्या प्रहरात चालत जायला येशील का? चालत जायला येशील का? मंडळी, तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM वर एक स्पेशल सेगमेंट म्हणजेच कवितांच्या गाभाऱ्यात सौमित्र गारवा स्पेशल.

0: हा, काय सुंदर लेखणी आहे ना सौमित्राची. आता कळलं ना सौमित्र आपल्याला का हवे हवेसे वाटत असतात. त्यांची गोष्टच वेगळी आहे. ही कविता आणि त्यांचं हे गाणं ऐकल्यावर मस्त वेलची आलं टाकून वाफाळलेला चहा शांतपणे पावसात आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत एकाच छत्रीत शेअर करून आनंद लुटण्याचा मूड झालाय ना. आपण अनेकदा लयबद्ध कविता वाचत असतो पण मुक्त छंद रचनेत जीव ओतून ओसंडून भावनांची उधळण करणारा सौमित्राची बात कुछ और है. सौमित्र हे प्रख्यात मराठी कवी राष्ट्रीय पुरस्कार विजेते यांचे टोपण्णा. आपल्या संवेदनशील हळव्या आणि थेट मनाला भिडणाऱ्या कवितांसाठी ते ओळखले जातात. कवी म्हणून त्यांचा गारवा हा गीत संग्रह आणि त्यातील कविता अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांच्या कविता मुख्यतः प्रेम पाऊस सामाजिक अवस्थेवर भाष्य करतात. अभिनेता म्हणून त्यांनी अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. त्यांना नटरंग जोगवा आणि फँड्री यांसारख्या चित्रपटांमधील अभिनयासाठी गौरवण्यात आले. पुरस्कार म्हणून उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना राज्यस्तरीय आणि फिल्मफेअर मराठी पुरस्कारांनीही सन्मानित केले आहे. त्यांची इतर कामे म्हणजे हिंदीतील प्रसिद्ध कवी गुलजार यांच्यासोबत बात पश्मीने की हा काव्य कार्यक्रमही ते सादर करतात. त्यांचा आणि तरीही आम्ही हा अतिशय गाजलेला आणि पुरस्कार प्राप्त कविता संग्रह आहे. याशिवाय बाऊल हा त्यांचा आणखी एक प्रसिद्ध कविता संग्रह. त्यांच्या कविता वास्तववादी शहरी जीवनाचे चित्रण करणारे आणि भावनांना स्पर्श करणारे असतात. पण कवी म्हणून सौमित्र हे खूप प्रतिभावान आहेत. त्यांची प्रतिभा त्यांची संवेदनशील शब्दातून आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते. बाऊल या काव्य संग्रहातून जीवनाचं सत्य आणि माणसा माणसातील तडजोड आणि दृष्टिकोन अगदी वास्तविकरित्या मांडलेली आपल्याला वाचायला मिळते. त्यांची लेखणी वैचारिक सामाजिक आणि जिव्हारी चटका लावणारी प्रश्न आणि त्यांची रास्त उत्तर यातून बोलक करणारी कविता विचारांची तळमळ वाढवून बेचैन करते हे अगदी तितकंच खरे. तशीच एक बेचैन करणारी आणि संवेदनशील कविता मी आता वाचून दाखवते आणि कवितेचं शीर्षक आहे एवढं मात्र खरं. हिच्या मिठीत तिची ऊब शोधणं नाही बरं. हिच्या मिठीत तिची ऊब शोधणं नाही बरं. मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं. हिचा हात घट्ट हातात ठेवला जर धरून तुझ्या माझ्या साऱ्या जागा पाहिल्या पुन्हा फिरून विसर विसर विसरताना पाहिलं तुला स्मरून तू होतीस नव्हतीस पण हिच असणं होत. तू होतीस नव्हतीच पण हिच असणं होत. सोबत माझ्या हिच असणं म्हणजे तुझे नसणं होत. खरं सांगू हिच्या डोळ्यात माझं फसणं होत. हिच्याच सोबत बांधीन म्हणतो मनामधली खरं. हिच्याच सोबत बांधीन म्हणतो मनामधली घरं. मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं. मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं. असे तसे कसे तरी जगतात काही जण. असे तसे कसे तरी जगतात काही जण. तस हिला जरा जरा कळतंय माझं म्हण. संध्याकाळी गप्प होतो हेही हिला कळलं. संध्याकाळी गप्प होतो हेही हिला कळलं. तुझी बाजू घेऊन हिने खूप मला छळलं. खरंच मला ठाऊक नाही हिचं जुनं काही. खरंच मला ठाऊक नाही हिचं जुनं काही. कुणास ठाऊक कामी विचारलंही नाही. आई म्हणते सोडून द्यावं सगळं भलबुर. आई म्हणते सोडून द्यावं सगळं भलबुर. मी तुला विसरत चाललोय, मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं, मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं. तुझ्यासारख्या आता मी कारण नसता हसतो, तुझ्यासारखा आता मी कारण नसता हसतो कोणास ठाऊक, तेव्हा मी हिला कसा दिसतो. तुझ्या आठवण आहे हिला आधी कळतं, तुझी आठवण येत आहे हिला आधी कळतं, माझ्या आधी डोळ्यामधून हिच्या पाणी ढळत. ओट पेकवते गालावर समजून घेते मला, ओट पेकवते गालावर समजून घेते मला, भळभळणाऱ्या जखमेवर हे असं साजूक तू, भळभळणाऱ्या जखमेवर हे असं साजूक तू, जगण्यासाठी आता मला एवढाच आहे सुख, जगण्यासाठी आता मला एवढंच आहे सुख. तुला मी विसरत चाललंय एवढं मात्र खरं, तुला मी विसरत चाललंय एवढं मात्र खरं, एवढं मात्र खरंच. काय सुंदर ओळी आहेत ना. सौमित्रकडून असा विचार करणं खरंच स्वाभाविक आहे, पण असा विचार दुसरं कोणीच करू शकत नाही. पण मित्रांनो, पाऊस नेहमीच आनंदाचा उत्सव नसतो. कधी कधी बाहेर कोसळणारा पाऊस मनातल्या विरहाच्या अश्रूंसारखा वाटायला लागतो. तेव्हा ती व्यक्ती सोबत नसते, तेव्हा ती पावसाळी रात्र कोंडल्यासारखी असते. गारवा अल्बममधलं हे पुढचं गाणं आपल्याला त्याच विरहाच्या आणि एकांताच्या प्रवासात घेऊन जातं. तिथे रात्र आहे, पाऊस आहे, आठवणी आहेत, पण ती व्यक्ती नाही. ऐकूया हे मनाचा ठाव घेणारं सुंदर गाणं.
1: मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा, बघ माझी आठवण येते. हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, किवलस तळ पिऊन टाक, बघ माझी आठवण. वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे, डोळे मिटून घे, तल्लीन हो. नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच. पाण्यात पाय बुडवून उभी राहा, वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का. मग चालू लाग, पावसाच्या अगणीत सोया टोचून घे, चालत राहा पाऊस थांबेपर्यंत, तो थांबणार नाहीच. शेवटी घरी ये, साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये. आता नवऱ्याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का. दारावर बेल वाजेल, दारू घड, नवरा असेल, त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढे. तो विचारील तुला तुझ्या भेजण्याचं कारण, तुम्हण घर गळतंय. मग चहा कर, तूही घे. तो उठून पंकज उदास लावील, तू तो बंद कर, किशोरीचं सहेलारे लाव, बघ माझी आठवण येते का. मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस, पण तूही तसंच म्हण. विजांचा कडकडाट होईल, ढगांचा गडगडाट होईल, तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघ, बघ माझी आठवण येते. यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरू नकोस, यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर, यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर. येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी जी आठवण येते का?

सौमित्रच्या ओळी वाचल्यावर अलगद मनात सौमित्रच्या ओळी वाचल्यावर डोळे अलगद पाणवतात ना, अशीच एक वेगळी संवेदनशील कविता मी आता तुम्हाला वाचून दाखवते, जिचं शीर्षक आहे नकळता असी ऊन। नकळता असी ऊन मागून यावे, सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते। कितीदा हसूनी नव्याने जगावे, कितीदा रंग या जीवनाचे पहावे। जुई मोगऱ्याला गंध येतो, जुई मोगऱ्याला जसा गंध येतो, नवागार वारा वणी वाहताना। मनासारखी मी तुझी होत जाते, तुला सांजवेळी पुन्हा पाहताना। पुन्हा एकमेकास आधार होता, तुला मी मला तू आता पांघरावे। नकळता असे ऊन मागून येते, सुखाचे पुन्हा दुःख चाहूल घेते। तुझ्या वाचुनी मी इथे राहताना, तुझ्या आठवांचा मनी जोगवारे। घरासारखे वाटणारे तरीही नसे या घराला जुना गोड वारे। घरी लोक माझेच सारे तरीही, घरी लोक माझेच सारे तरीही, असे एकटे पण कसेही सहावे। जरी आपुले रक्त गोठून गेले,

नवे गाव वाटा नव्या शोधून या, दिशा तांबणी रोज सांगती रे। पुन्हा एकदा तू जगावे जगावे, नवे रंग या जीवनाचे पहावे। पुन्हा एकदा तू जगावे जगावे, नवे रंग या जीवनाचे पहावे। न कळता असे ऊन मागून येते, सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते। सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते, दुःख चाहूल घेते। किती भावुक करून जातात या सौमित्राच्या ओळी, पण वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो। गाण्यांच्या आणि शब्दांच्या या मैफिलीत वेळ कशी निघून गेली खरंच कळलं नाही। आज आपण कवी सौमित्र यांच्या गारवा या अजरामर अल्बमच्या दुनियेत हरवून गेलो होतो। किशोर कदम सरांच्या या लेखणीला आणि त्यांच्या संवेदनशील लेखणीला माझा मनापासून सलाम। बाहेर पाऊस अजूनही पडतोच आहे, तुम्हीही गरम गरम चहा घ्या, खिडकीपाशी बसा आणि या गारव्याचा आनंद घ्या। आजचा हा विशेष एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा। आता मात्र मी तुमची रजा घेते, भेटूया पुढच्या अशा सुंदर एपिसोडमध्ये। तुम्ही ऐकत रहा कविताच्या गाभाऱ्यात। धन्यवाद।

your voice. I am singing song. Soup song.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती अँकर आर जे ज्योती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरती. आपण भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये भारतातील आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय आपले जे तीर्थक्षेत्र आहे त्याविषयी माहिती घेत होतो. आज आपण माहिती घेणार आहोत अयोध्या येथील राम मंदिराची. राम मंदिर हे अयोध्यातील राम जन्मभूमीच्या जागेवर बांधले जाणारे हिंदू मंदिर आहे, जे रामायणानुसार हिंदू धर्मातील भगवान विष्णूचे अवतार भगवान श्रीराम यांचे जन्मस्थान असे मानले जाते. मंदिराच्या बांधकामाची देखरेख श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र करत आहे. 5 ऑगस्ट 2020 रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन विधी पार पडला आणि मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. हिंदू धर्मातील धारणेनुसार श्रीराम हे श्री विष्णूच्या विष्णू देवता आहे, त्यांचे अवतार मानले जाते. प्राचीन भारतीय महाकाव्य रामायणानुसार रामाचा जन्म अयोध्येत झाला होता, म्हणून हे क्षेत्र राम जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. 15व्या शतकात मुघलांनी राम जन्मभूमीवर बाबरी मशीद बांधली. हिंदू मंदिर पाडल्यानंतर मशीद बांधली गेली असे हिंदू मानतात. 1850च्या दशकात या वादाला हिंसक वळण लागले. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने त्यावर स्थगिती आणण्याचे आदेश देण्यापूर्वी विश्व हिंदू परिषदेने वादग्रस्त जागेवर मंदिराची पायाभरणी करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने पैसे आणि विटा गोळा केल्या आणि त्यावर श्रीराम असे लिहिले होते. नंतर राजीव गांधी मंत्रालयाने विश्व हिंदू परिषदेला पायाभरणी करण्याची परवानगी दिली. तत्कालीन गृहमंत्री बुटा सिंग यांनी तत्कालीन विश्व हिंदू परिषद नेते अशोक सिंगल यांना परवानगी दिली. सुरुवातीला केंद्र आणि राज्य सरकारांनी विवादित जागेच्या बाहेर पायाभरणी समारंभ आयोजित करण्याचे मान्य केले होते. तथापि 9 नोव्हेंबर 1989 रोजी विश्व हिंदू परिषद नेते आणि साधूंच्या गटाने विवादित जमिनीवर 7 घन फूट खड्डा खोदून पायाभरणी केली, सिंहद्वार येथे स्थापन केले. डिसेंबर 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर हा वाद हिंसाचारात वाढला. अयोध्या अध्यादेश 1993 काही क्षेत्राच्या संपादनासारखे विविध शीर्षक आणि कायदेशीर विवाद देखील उद्भवले. 2019च्या अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा वादग्रस्त जमीन सरकारने स्थापन केलेल्या ट्रस्टला देण्याचा होता. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र हे ट्रस्ट स्थापन करण्यात आले. फेब्रुवारी 2020 रोजी संसदेत अशी घोषणा करण्यात आली की दुसऱ्या मोदी मंत्रालयाने मंदिराच्या बांधकामाची योजना स्वीकारली आहे. राम मंदिराची मूळ रचना अहमदाबादच्या सोमपुरा कुटुंबाने 1988 मध्ये तयार केली होती. सोमपूर किमाने 15 पिढ्यांपासून जगभरातील 100 पेक्षा जास्त मंदिराच्या मंदिर डिझाईनचा एक भाग आहे. सोमपूरच्या रहिवाशांनी 2020 मध्ये मूळ डिझाईन मध्ये काही बदलांसह राम मंदिरासाठी नवीन डिझाईन तयार केले होते. हे मंदिर 235 फूट रुंद, 360 फूट लांब आणि 161 फूट उंच असते. मंदिराचे मुख्य वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा यांच्यासोबत त्यांची 2 मुले निखिल सोमपुरा आणि आशिष सोमपुरा हे देखील वास्तुविशारद आहेत. सोमपुरा घराण्याने भारतीय मंदिर स्थापत्य कलेपैकी एक असलेल्या नागरा वास्तुशैलीनुसार राम मंदिर बांधले. मंदिराच्या संकुलात एक प्रार्थना हॉल, रामकथा कुंज व्याख्यान हॉल, एक वैदिक पाठशाळा म्हणजे शैक्षणिक सुविधा आणि एक संत निवास आणि यती निवास म्हणजेच अभ्यागतासाठी वसतिगृह आणि संग्रहालय आणि इतर सुविधा असतील. एकदा पूर्ण झाल्यानंतर मंदिर परिसर जगातील 3रे सर्वात मोठे हिंदू मंदिर असेल असे होते. 2019 मध्ये प्रयाग कुंभ मेळा दरम्यान प्रस्तावित मंदिराचे मॉडेल प्रदर्शित करण्यात आले होते. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मार्च 2020 मध्ये राम मंदिराच्या निर्मितीचा पहिला टप्पा सुरू केला. तथापि 2020च्या चीन भारत संघर्षानंतर भारतात कोविड
19 महामारी लॉकडाऊनमुळे बांधकाम तात्पुरते स्थगित करण्यात आले. बांधकामाच्या जागेचे जे सपाटीकरण आणि उत्करण करताना शिवलिंग, खांब आणि तुटलेल्या मूर्त्या सापडल्या. 25 मार्च 2020 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत प्रभू रामाची मूर्ती तात्पुरत्या ठिकाणाहून हलवण्यात आली. त्यांच्या बांधकामाच्या तयारीसाठी विश्व हिंदू परिषदेने विषय जो होता त्याच्यासाठी विजय महामंत्र जप विधी आयोजित केला होता, ज्यामध्ये लोक 6 एप्रिल 2020 रोजी विजय महामंत्र श्री राम जय जय राम जपण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जमतील. हे मंदिराच्या बांधकामात अडथळ्यांवर विजय सुनिश्चित करण्यासाठी म्हटले होते. लार्सन अँड टुब्रोने मंदिराच्या डिझाईन आणि बांधकामावर देखरेख करण्याची जबाबदारी घेतली. ते प्रकल्पाचे कंत्राटदार होते. सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल जिओफिजियल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जसे की मुंबई, गुवाहाटी आणि मद्रास माती परीक्षण, कॉन्क्रीट आणि डिझाईन सारख्या क्षेत्रात मदत करणार होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने मंदिराच्या खालून वाहणारा सरयूचा प्रवाह ओळखला असल्याने अहवालात समोर आले आहे की राजस्थानातून आणलेल्या 600,000 घनफूट वाळूचे दगड आणि बनसी पर्वतलीय दगडांनी हे बांधकाम पूर्ण केले गेले. 5 ऑगस्ट 2020 रोजी पायाभरणी समारंभानंतर मंदिराचे बांधकाम अधिकृतपणे पुन्हा सुरू झाले. पायाभरणी समारंभाच्या आधी 3 दिवसीय वैदिक विधी आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभरणी म्हणून 40 किलो चांदीची वीट ठेवली होती. 4 ऑगस्ट रोजी सर्व प्रमुख देवतांना आमंत्रण देऊन रामरचना पूजा करण्यात आली होती. भूमिपूजनाच्या निमित्ताने भारतभरातील अनेक धार्मिक स्थळांची माती आणि पवित्र पाणी जसे की गंगा, सिंधू, यमुना, प्रयागराज येथील सरस्वती ताल कावेरी येथील कावेरी नदी, आसाममधील कामाख्या मंदिर आणि इतर अनेक नद्यांच्या त्रिवेणी संगम गोळा करण्यात आले. आगामी मंदिराला आशीर्वाद देण्यासाठी देशभरातील विविध हिंदू मंदिरे, गुरुद्वारा आणि जैन मंदिरांमधूनही माती पाठवण्यात आली. यापैकी बरीच शारदापीठे पाकिस्तानात आहेत. 4 धाम या 4 तीर्थक्षेत्रांवरील माती पाठवण्यात आली. युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि कॅरिबियन बेटांमधील मंदिरांनी या प्रसंगाच्या स्मरणार्थ आभासी सेवा आयोजित केल्या होती. प्रभू रामांची प्रतिमा प्रतिष्ठित करण्यासाठी योजनाही आखल्या होत्या. हनुमानगढीच्या 7 किलोमीटर परिघातील सर्व 7,000 मंदिरांनी दिवे लावून उत्साहात सहभागी होण्यास सांगण्यात आले. प्रभू राम यांनी आपले पूर्वज मानणारे अयोध्येतील मुस्लिम भाविकही या भूमिपूजनेसाठी उत्सुक झाले. त्यावेळी सर्व धर्मातील आध्यात्मिक नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हनुमानगढी मंदिरात जाऊन हनुमानाची परवानगी

आणि त्यानंतर राम मंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणी करण्यात आली. योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, नृत्य गोपालदास आणि नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली. मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात जय सियारामने केली आणि त्यांनी उपस्थितांना जय सियारामचा जयघोष करण्याचे आवाहन केले. ते म्हणतात की जय सियारामची हा एक हाक केवळ प्रभू रामांच्या शहरातच नव्हे तर जगभरात गुंजत आहे आणि राम मंदिर आपल्या परंपरेच्या आधुनिक प्रतीक मंडळ आहेत. ज्यांनी राम मंदिरासाठी बलिदान केले त्यांना नरेंद्र मोदींनी खूप आदर दिला. मोहन भागवत यांनी मंदिर उभारण्याची चळवळ दिलेल्या योगदानाबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचेही आभार मानले. मोदींना पारिजात्याचे गुपटेही लावले. 29 डिसेंबर 2023 रोजी अयोध्या राम मंदिरासाठी रामलल्लाच्या मूर्तीची निवड मतदान प्रक्रियेनुसार करण्यात आली. कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनीही रामाची मूर्ती तयार केली. 22 जानेवारी 2024 रोजी होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठा कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले. अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षता घरोघरी जाऊन वितरित करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. 22 जानेवारी 2024 पूर्वी आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. 22 जानेवारी रोजी नागरिकांनी दीपोत्सव, मंत्रपठण यासारखे कार्यक्रम स्थानीय पातळीवर आयोजित करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. राम सेवक यात सहभागी सुद्धा झाले. असे हे माझे रामाचे मंदिर अयोध्या येथे आहे. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम.

भ्रमंती कार्यक्रमामध्ये आपण जे आता दुसरं तीर्थक्षेत्र घेणार आहोत ते आहे द्वारका. द्वारकाधीशांची द्वारका. द्वारका किंवा द्वारिका हे भारताच्या गुजरात राज्यातील प्राचीन शहर आहे. महाभारतातील आख्यायिकेप्रमाणे या शहराची स्थापना भगवान श्रीकृष्णांनी केली. जरासंधाने कालयवनाच्या मदतीने मथुरेवर 17 वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला. 18 वेळी जरासंध आणि कालवयाने मदतीने मथुरेवर 17 वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला होता. 18 वेळी जरासंध व कालवयाने मथुरेवर आक्रमण केल्यामुळे कृष्णाने विश्वकर्मा यांच्या मदतीने द्वारका शहराची निर्मिती केली. ही द्वारका म्हणजे सोन्याची नौकाच होती. द्वारकेचे प्रवेशद्वार अद्भुत होते. जरासंधासारखे शत्रू द्वारकेस सहजासहजी प्रवेश करू शकणार नाहीत असे ह्या प्रवेशद्वाराची रचना होती असे सांगितले जाते. आजची द्वारका शहरात श्रीकृष्णाचे मोठे पुरातन मंदिर आहे. आदि शंकराचार्यांनी जी 4 पीठे स्थापन केली त्यापैकी एक पीठ द्वारका येथे आहे. त्याला कालिका मठ किंवा शारदा मठ असे म्हणतात. इतर पीठे म्हणजेच मठ दक्षिण भारतातील कांचीपुरम, रामेश्वरम येथील शृंगेरी ज्ञानमठ, ओरिसा राज्यातील जगन्नाथपुरी येथील गोवर्धन मठ, उत्तराचल राज्यातील बद्रिकाश्रम येथे असलेला ज्योतिर्मठ. आख्यायिकेप्रमाणे मूळ द्वारका ही बेटावर वसलेली होती व येथे बंदर होते. ह्या बंदराच्या प्रगत अर्थव्यवस्थेमुळे आर्थिकदृष्ट्या पुढारलेले शहर म्हणून ख्याती होती. गांधारीच्या शापामुळे कृष्ण जाणून होता की एके दिवशी यादवांच्या कुलनाशाबरोबरच द्वारकेचाही नाश होईल. यादवांनी आपसात लढून आपला कुलनाश करून घेतल्यानंतर द्वारका समुद्रात बुडाली. आजही 2019 साली जेव्हा बेट द्वारका नावाचे एक वेगळे शहर होते. ओखा बंदरातून होडीने या द्वारका बेटावर जाता येतात. कृष्णाचा जन्म मथुरा येथे झाला पण त्याने द्वारकामध्ये राज्य केले. येथे त्याने संपूर्ण देशाची लगाम आपल्या हातात घेतली, पांडवांना समर्थन दिले, धर्म जिंकला व शिशुपाल आणि दुर्योधनासारख्या अधर्मी राजांचा नाश केला. त्यावेळी द्वारका ही राजधानी बनली. अनेक ठिकाणचे महान राजे या ठिकाणी भगवान कृष्णाचा सल्ला घ्यायचे. या जागेचे धार्मिक महत्व असेच तसेच रहस्य देखील कमी नाहीत. असे म्हणतात की कृष्णाच्या मृत्यूसोबतच हे शहर समुद्रात बुडाले. आजही त्या शहराचे अवशेष येथे आहेत. द्वारकेच्या दक्षिणेस एक लांब तलाव आहे, त्याला गोमती तलाव असे म्हणतात. त्याच्या नावावरूनच द्वारका गोमती द्वारका म्हणतात. या गोमती तलावाच्या वर 9 घाट आहेत. त्यापैकी शासकीय घाटाजवळ एक तलाव आहे ज्याला निष्पाप कुंड असे नाव दिले गेले. त्यात गोमतीचे पाणी भरले आहे. खाली उतरण्यासाठी एक पक्का जिना बनवला आहे. या निष्पाप कुंडामध्ये स्नान करून प्रवासी प्रथम स्वतःला शुद्ध करतात. बरेच लोक आपल्या पूर्वजांच्या नावावर वस्तू दान करतात. गोमतीच्या दक्षिणेस 5 विहिरी आहेत. निष्पाप कुंडांमध्ये स्नान केल्यानंतर प्रवासी या 5 विहिरींच्या पाण्याने गुळण्या करतात. मग ते रणछोडजींच्या मंदिराकडे जातात. वाटेत बरीच छोटी मंदिरे आहेत. कृष्णाजी, गोमती माता आणि महालक्ष्मीची मंदिरे. रणछोडजीचे मंदिर द्वारकेच्या सर्वात मोठे आणि उत्कृष्ट मंदिर आहे. भगवान कृष्णाला तिथे रणछोडजी म्हणतात. समोर श्रीकृष्णाची 4 फूट उंच मूर्ती आहे. ते चांदीच्या सिंहासनावर बसलेले आहेत. काळ्या दगडाने मूर्ती बनवलेली आहे. त्यात हिरे आणि मोती चमकतात. गळ्यात 11 सोन्याचे हार आहेत. मौल्यवान पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. देवाचे 4 हात आहेत. एका हातात शंख आहे, एका हातात सुदर्शन चक्र आहे, एकामध्ये गदा आणि एकामध्ये कमळाचे फूल आहे. डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. लोक देवाभोवती फिरतात आणि त्यांना फुले व तुळशीची पाने देतात. चांदीच्या प्लेट्स फ्रेमवर आच्छादित आहेत. मंदिराच्या छतावर उत्तम मौल्यवान झुमर लटकलेले आहे. एका बाजूला माथ्यावर जाण्यासाठी जिना आहे. पहिल्या मजल्यावर अंबा देवीची मूर्ती आहे. अशी 7 मजले असून एकूण मंदिर 100 आणि 40 फूट उंच आहे.
रणछोडीजीच्या दर्शनानंतर मंदिर परिक्रमा केली जाते. मंदिराची भिंत दुहेरी आहे. दोन भिंतींमध्ये इतकी जागा आहे की माणूस फिट बसू शकतो. हाही परिक्रमा करण्याचा मार्ग आहे. रणछोडजींच्या मंदिराच्या समोर 100 फूट उंच जगमोहन आहे. त्यात 5 मजले असून 60 खांब आहेत. रणछोडजी नंतर येथे परिक्रमा केली जाते. त्यांच्या भिंतीही दुहेरी आहेत. दक्षिणेकडील बाजूला 2 मंदिरं आहेत. दुर्वासाजीपैकी 1 आणि त्रिविक्रमजींच्या दुसऱ्या मंदिराला टिकमजी म्हणतात. त्यांचे मंदिरही सजलेले आहे. मूर्ती अतिशय चित्तथरारक आहे आणि कपडे व दागिने अत्यंत मौल्यवान आहेत. त्रिविक्रमजीच्या मंदिरास भेट दिल्यानंतर प्रदुमानजींच्या दर्शनासाठी यात्रेकरू या कृषेश्वराच्या देवळात जातात. मंदिरात एक प्रचंड तळघर आहे. यात शिवाचा लिंग आणि पार्वतीचा पुतळा आहे. कुशेश्वर मंदिर. कुशेश्वर मंदिर हे शिवमंदिराच्या दक्षिणेकडे 6 मंदिर आहेत. त्यापैकी अंबाजी आणि देवकी मातांची मंदिरे विशेष आहेत. रणछोडजी मंदिराजवळ राधा, रुक्मिणी, सत्यभामा आणि जांबुवंतीची छोटी मंदिरं आहेत. त्याच्या दक्षिणेला भंडारा आणि भंडाराच्या दक्षिणेस शारदा मठ आहे. शारदा मठ आधी गुरु शंकराचार्यांनी बांधले होते. त्याने संपूर्ण देशाच्या 4 कोपऱ्यात 4 मठ बांधले होते. त्यातील 1 शारदा मठ आहे. परंपरेने आजही शंकराचार्य मठाचे राज्यकर्ते आहेत. भारतात सनातन धर्माचे अनुयायी शंकराचार्यांचा आदर करतात. रणछोडजींच्या मंदिरापासून द्वारका शहराची परिक्रमा सुरू होते. प्रथम थेट गोमतीच्या किनाऱ्यावर जा. गोमतीच्या 9 घाटांवर बरीच मंदिरे आहेत. सवलियांचे मंदिर, गोवर्धनाथांचे मंदिर, महाप्रभूजींचे बैठक. पुढे वासुदेव घाटावर हनुमानजींचे मंदिर आहे. शेवटी संगम घाट आहे. येथे गोमती समुद्राला भेटते. या संगमावर संगम नारायणजींचे मोठे मंदिर आहे. संगम घाटाच्या उत्तरेस समुद्राच्या वरच्या बाजूला एक घाट आहे. त्याला चक्रतीर्थ असे म्हणतात. या जवळच्या रत्नेश्वर महादेवाचे मंदिर आहे. त्याच्या पुढे सिद्धनाथ महादेवजी आहेत. पुढे एक कुंड आहे ज्याला ज्ञानकुंड असे म्हणतात. याच्या पुढे जुनीराम बारी आहे. तेथे राम, लक्ष्मण आणि सीतेची मूर्ती आहे. त्यानंतर आणखीन एक मंदिर आहे जे नवीन आहे. त्यानंतर एक विहीर आहे, त्यास सौमित्री बाली असे म्हणतात, म्हणजेच लक्ष्मणजींचे भाऊजी. यानंतर काली मातीची आणि आशापुरे मातीची तिथे मूर्ती आहेत. पुढे प्रवास केल्यास प्रवासी कैलास कुंडला पोचतात. या तलावाचे पाणी गुलाबी रंगाचे आहे. कैलास कुंडाच्या पुढे सूर्यनारायणाचे मंदिर आहे. त्याच्या पुढे द्वारका शहराच्या पूर्वेकडील दरवाजा आहे. या दाराच्या बाहेर जय आणि विजयची मूर्ती आहेत. जय आणि विजय हे वैकुंठातील देवाच्या महालाचे रक्षक आहेत. येथे सुद्धा ते द्वारकाच्या दाराशी उभे राहून त्यांची काळजी घेतात. येथून पुन्हा प्रवासी निष्पाप तलावावर पोचतात आणि या रस्त्याची मंदिरे पाहून रणछोडजीच्या मंदिरात पोचतात. येथे कठोर परिश्रम संपतात. ही खरी द्वारका आहे. यापासून 20 मैलाच्या पुढे कच्छच्या आखाती देशातील एक लहान बेट आहे. त्यावर बेट द्वारका स्थायिक झाला आहे. गोमती द्वारकाची तीर्थयात्रा संपल्यानंतर प्रवासी बेट द्वारकाला जातात. द्वारकाची तीर्थयात्रा बेट द्वारका भेटीशिवाय अपूर्ण होत नाही. म्हणजेच अपूर्ण असते ती पूर्ण होत नाही. बेट द्वारका येथे पाण्यामधून जावे लागते. जमिनीवरून जाताना गोपी तलाव 13 मैल पुढे आहे. येथील आसपासची जमीन पिवळी आहे. तलावाच्या आतून फक्त रंगीत माती येते. ते या मातीला गोपी चंदन असे म्हणतात. येथे बरेच मोर आहेत. गोपी तलावाच्या 3 मैलाच्या पुढे नागेश्वर नावाचे शिव आणि पार्वतीचे छोटेसे मंदिर आहे. प्रवासी देखील या ठिकाणी भेट देतात आणि असे म्हणतात की भगवान श्रीकृष्ण आपल्या कुटुंबातील सदस्यासह बेट द्वारका नावाच्या या बेटावर जात असत. त्याची लांबी 7 मैलाची आहे. तो खडकाळ आहे. येथे बरीच चांगली आणि मोठी मंदिरं आहेत. तेथे बरेच तलाव आहेत, बरीच स्टॉर्स आहेत, धर्मशाळा आहेत आणि सद्वर्त आहेत. मंदिरे आणि समुद्रावर फिरणे खूप चांगले आहे.
बेट द्वारका ही अशी जागा आहे जिथे भगवान श्रीकृष्णाने आपल्या प्रिय भगत नरसिंहच्या हुंडी भरली होती. बेट द्वारका बेटाच्या पूर्वेकडील बाजूला हनुमानजींचे एक मोठे मंदिर आहे, म्हणून याच्या या उंच टेकडीला हनुमानाची टेकडी असे म्हणतात. पुढे जाताना गोमती द्वारकाप्रमाणे येथेही खूप मोठी सीमा भिंत आहे. या खोल्यात 5 मोठे राजवाडे आहेत. ही 2 मजली आणि 3 मजली आहेत. पहिला आणि सर्वात मोठा राजवाडा श्रीकृष्णाचा राजवाडा आहे. त्याच्या दक्षिणेस सत्यभामा आणि जांबावतीचे महल आहेत. उत्तरेस रुक्मिणी आणि राधाचे वाडा आहे. या 5 वाड्यांची सजावट अशी आहे की डोळे चमकू लागतात. या मंदिरात चांदीच्या अंगठ्या भिंती आणि चौकटीवर ठेवल्या आहेत. भगवान श्रीकृष्ण व त्यांची मूर्ती आणि 4 राण्यांच्या सिंहासनावर चांदीच्या आहेत. मूर्तीची सजावट खूप मोलाची आहे. हिरे मोती आणि सोन्याचे दागिने त्यांनी परिधान केलेले आहेत. खरोखरच्या जरीच्या कापडाने ते सजवलेले आहेत. द्वारका बेटावरील भगवान द्वारकाधीशांच्या मंदिरापासून 7 किलोमीटर अंतरावर 84 धुणा नावाचे एक प्राचीन आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. श्री महंत रघुमणी यांच्या मते उदासीन पंथाचे सुप्रसिद्ध संत आणि प्रख्यात इतिहासिक लेखक निर्वाण थडा तीर्थ श्री पंचायती आखाडाचे पीठाधीश्वर ही महंत रघुमानजी यांच्या मतानुसार ब्रह्माजी 4 मानसिक पुत्र सनक सनदक सनत कुमार आणि सनातन यांनी ब्रह्माच्या रचनेचे उल्लंघन केले आणि उदासीन पंथाची स्थापना केली. जगातील विविध ठिकाणी भेट देताना द्वारकेला आले. त्यांचे अनुयायी म्हणून त्यांच्या बरोबर इतर 80 संतही होते. अशा प्रकारे 8 संत कुमार आणि उदासीन संतांचे 80 अनुयायी जोडून 84 संख्या पूर्ण केली जाते. या दैवी दिव्य उदासीन संतांनी येथे 400 धुके स्थापन केले. ध्यान व तपस्या केल्या म्हणजे ब्रह्माजींना प्रत्येक धुराचा महिमा सांगितली आणि 84 सुरांच्या रूपात 84 लाख योनिया वरुणाचे प्रत्येकात्मक उपदेश दिले. या कारणास्तव 84 धुना या नावाने हे स्थान जगात प्रसिद्ध झाले. कालांतराने उदासीन संप्रदायाचे शेवटचे आचार्य जगद्गुरु उदासीनचार्य श्री चंद्र भगवान या ठिकाणी आले आणि सनकादिक ऋषींनी स्थापन केलेल्या 84 धुनांना पुन्हा जागृत केले आणि उदासीन पंथाचे तीर्थ म्हणून पुनर्स्थापित केले. हे स्थान अद्यापही उदासीन पंथात आहे आणि उदासीन संत तिथे येतात. भेट देणाऱ्या प्रवासी भक्त आणि संताच्या राहण्याची व्यवस्था आहे. भोजन वगैरे व्यवस्था 84 धुना उदासीन आश्रमामधून निःशुल्क केली जाते. द्वारकेला भेट देण्यासाठी येणारे प्रवासी नक्कीच 84 धुना तीर्थ पाहण्यासाठी जातात. रणछोडजींच्या मंदिराचे वरचे मजले पाहण्यासारखे आहे. देवाचा सेज तिथे आहे. झोका आहे. खेळायला एक चौपड आहे. भिंती मोठ्या आरशांनी व्यापलेल्या आहेत. या 5 मंदिरात त्यांचे स्वतंत्र स्टोअर आहे. मंदिराचे दरवाजे सकाळी उघडतात आणि 12 वाजता बंद होतात. मग ते 4 वाजता उघडतात आणि रात्री 9 वाजेपर्यंत खुले असतात. या 4 विशेष मंदिरा व्यतिरिक्त या सीमेच्या भिंतीच्या आत आणखीन बरीच मंदिरे आहेत. प्रद्युम्नजी, टिकमजी, पुरुषोत्तमजी, देवकी माता, माधवजी, अंबाजी आणि गरुडजी ही मंदिरे आहेत. याखेरीज साक्षी गोपाळ, लक्ष्मीनारायण आणि गोवर्धननाथजी यांची मंदिरे आहेत. ही मंदिरे अतिशय सुशोभित आहेत. यामध्ये बऱ्याच ठिकाणी सोन्या चांदीचे बांधकाम आहे. बेट द्वारका येथे अनेक तलाव आहेत. रणछोड तलाव, रत्न तलाव, कचोरी तलाव आणि शंख तलाव. त्यापैकी रणछोड तलाव सर्वात मोठा आहे. त्याचे जिना दगडाचे आहे. घाट प्रत्येक ठिकाणी आंघोळीसाठी बांधलेले आहेत. या तलावाच्या आजूबाजूला बरीच मंदिरे आहेत. यापैकी मुरली मनोहर, नीलकंठ महादेव, रामचंद्रजी, शंखनारायण यांची मंदिरे खास आहेत. शंख तलाव रणछोड मंदिरापासून 1.5 मैल अंतरावर आहेत. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने शंख नावाच्या राक्षसाचा वध केला. त्याच्या किनाऱ्यावर शंखनारायण मंदिर आहे. शंख तलावात आंघोळ करून शंखनारायणाला भेट दिली की पुण्य मिळते. बेट द्वारका येथून समुद्रामार्गे बिरवल बंदरावर जावे लागते. दक्षिणेकडील 2.5 मैलावर चालत असताना एक गाव पडते. त्याचे नाव सोमनाथ पटल आहे. येथे एक मोठी धर्मशाळा आणि बरीच मंदिरे आहेत.

पासून 2.5 मैल अंतराच्या हिरण्य, सरस्वती आणि कपिला या 3 नद्यांचा संगम आहे. या संगमाजवळ श्रीकृष्णाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले. असे माझे हे श्रीकृष्णाची द्वारका. जय महाराष्ट्र.

आचार्य 90 FM च्या श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची नवीन मैत्रीण आर जे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका स्पेशल सेगमेंटमध्ये, जिथे कविता आणि संवेदनांचा मेळ शब्द सुरातून मनात अलवार घर करतात, आणि त्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से, फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमांच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. श्रोते हो, चला तर मग माझ्यासोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात, जिथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर येत आहे ना? चला तर मग. मित्रांनो, साहित्य विश्वात काही अशी नावं असतात जी केवळ कवी म्हणून नाही तर मानवी जगण्याचा आरसा म्हणून ओळखली जातात. असं एक नाव ज्यांनी मराठी भाषेतला जागतिक दर्जा मिळवून दिला, जे आपल्या शब्दांनी कधी आपल्याला प्रेमात पाडायचे तर कधी अंतर्मुख करायचे. होय, आपण बोलतोय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर यांच्याबद्दल. आजचा हा सेगमेंट आपण विंदांच्या अद्भुत दुनियेत हरवणार आहोत. तर सुरुवात करूया विंदांच्या आतताई अभंग या काव्य संग्रहातून एक सुंदर अभंग, आणि आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या या अभंगातून विंदांना कोणता जीवनाचा भावार्थ सांगायचा आहे. चला तर मग वळूया विंदांनी लिहिलेला सुंदर अभंगाकडे. कारे नाडवीसी आपल्या मनासी, कारे नाडवीसी आपल्या मनासी, पोषितो कुणासी जगी कोणी. कारे नाडवीसी आपल्या मनासी, पोषितो कुणासी जगी कोण. विंदांचा सांगण्याचा असा अर्थ आहे की तू तुझ्या मनाला उगाच का फसवतोस किंवा का संभ्रमात टाकतोस. या जगात प्रत्येकाचे पोषण करणारा, प्रत्येकाला अन्न पाणी देणारा अखेर कोण आहे? म्हणजेच काळजी करणारा तो देव पाठीशी आहे, मग तू का घाबरतोस? पुढे ते असं म्हणतात की महारोग्या पोटी पुरांची खिल्लारे, जीवन तयारे कोण देते. महारोग्या पोटी पोरांचे खिल्लारे, जीवन तयारे कोण देते. म्हणजेच अगदी कुष्ठरोगी, महारोगी किंवा अत्यंत गरीब आणि हालाखीची परिस्थिती असलेल्या लोकांच्या पोटीही मुलाबाळांचे गोकुळे जन्माला येतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या या जीवांना जीवन आणि जगण्याचे बळ नक्की कोण देतो? तो देवच ना. दुःख आणि दुनियेकडे ते असं म्हणतात, कोणी केली बाळा दुःखाची उत्पत्ती वाढवी श्रीपती पाप पुण्य. कोणी लेकी बाळा दुःखाची उत्पत्ती वाढवी श्रीपती पाप पुण्य. म्हणजे हे मानवा, या जगात दुःखाची निर्मिती नक्की कोणी केली? तो श्रीपती माणसाच्या पाप पुण्यानुसार त्याचे प्राक्तन ठरवतो आणि जगाचा गाडा चालवतो. कोणी दिली भूक कोणी दिली रोग, कोणी दिली भूक कोणी दिली रोग, दारिद्र्याचे भोग कोणी दिले. माणसाला ही भूक कोणी दिली, हे रोग आजार कोणी दिले, कोणी निर्माण केले, आणि गरिबाचे दारिद्र्याचे भोग मानवाच्या नशिबी कोणी लिहिले. हा सगळा त्या विधात्याचाच तर खेळ आहे. दुःखाच्या अनंता भोगितो संसार, दुःखाच्या अनंता भोगितो संसार, येई भागाकार आत्मरूपे, येई भागाकार आत्मरूपे. या संसारात माणूस अनंत दुःखे भोगत आयुष्य जगत राहतो, पण या सगळ्या सुखदुःखाचा हिशोब शेवटी शून्य होतो आणि शिल्लक राहतो
तो फक्त शुद्ध आत्मा. आत्म्याचे हे गुह्य ब्रह्माला ना ठावे. आत्म्याचे हे गुह्य ब्रह्माला ना ठावे. त्याच्या वंशा जावे तेव्हा कळे. त्याच्या वंशा जावे तेव्हा कळे. आत्म्याचे हे परम रहस्य. आत्म्याचे हे परम रहस्य आहे ते कदाचित सृष्टीच्या निर्मात्याला पूर्णपणे ठाऊक नसेल. हे रहस्य समजून घेण्यासाठी स्वतःला त्या अध्यात्माच्या किंवा ईश्वराच्या मार्गावर समर्पित करावे लागेल. जन्माच्या प्रश्नाला मृत्यूचे उत्तर. जन्माच्या प्रश्नाला मृत्यूचे उत्तर देई विश्वंभर दुजे काय. देई विश्वंभर दुजे काय. मानवी जन्मासोबत जे प्रश्न आणि दुःख निर्माण होतात त्या सर्वांचे अंतिम उत्तर म्हणजे मृत्यू हेच आहे. हा सृष्टीचा नियम तो विश्वंभर सर्वव्यापी देव ठरवतो. या पलीकडे दुसरे काहीही सत्य नाही. दुसरे काहीही सत्य नाही. वाह, विंदांच्या लेखनेतली ही ताकद आहे. आयुष्याचा सार सांगणाऱ्या हा अभंग मनाला खरच भारावून गेला ना. माणूस सुखाच्या शोधात खर तर धडपड करत असतो आणि भरकटत जातो. अशा वेळी स्वत्वाचा आणि समाधानाचा शोध हा अभंग खरच बरीच प्रश्न सोडून जातो आणि मनाला शांत समाधान देतो. श्रोते हो, याच नोटवर आपण एक सुंदर गाणं ऐकणार आहोत. अशाच सुंदर गप्पा रंगणार आहेत. खूप छान छान विंदांच्या कविता आज आपण वाचणार आहोत, त्याचा आनंद लुटणार आहोत. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर.

छोट्याशा विश्रांतीनंतर श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच आर जे रुपालीला कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंटमध्ये जिथे शब्द फुलांची सुंदर पखरण आपल्याला अनुभवायला मिळते फक्त आणि फक्त आपल्या आचार्य 90 FM वर. मंडळी आज आपण विंदा करंदीकर यांच्या कवितांचा आस्वाद घेतोय. विंदांचे प्रेमळ उथळ नाही त्यात विंदांचे प्रेम उथळ नाही त्यात समर्पण आहे. प्रेमात होणारी मनाची घालमेळ वेडेपणा विंदांनी खूप सुंदर पकडला आहे. आजकाल आपण व्हॉट्सअपवर आय लव्ह यू पाठवून मोकळं होतो बरोबर, पण विंदांच्या काळात प्रेम वेगळंच होतं. विंदा करंदीकरांनी प्रेमातल्या विरहाचे आणि ओढीचे इतके सुंदर रंग भरलेत की ऐकणारा थक्क व्हावा. त्यांच्या प्रेम कवितेत एक वेगळीच नशा आहे. जर तुम्हाला प्रेमाचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल ना तर विंदांच्या प्रेम कवितांवर नजर टाका. ते तुमच्यासाठी प्रेम कवितांसारखं दुसरं औषध नाही. मित्रांनो, कधी कोणाच्या प्रेमात तुम्ही इतके हरवून गेले आहात का की समोरच्याची प्रत्येक साधी गोष्ट तुम्हाला एखाद्या कवितेसारखी वाटू लागते? अशीच एक कमाल रचना माझ्या हातात आलेली आहे. कवी विंदा करंदीकर यांनी लिहिलेली ही कविता ऐका तर मग. माझी न घाई काहीही जाणून आहे अंतरी, माझी न घाई काहीही जाणून आहे अंतरी, लागेल जन्मावे पुन्हा नेना तुला माझ्या घरी. वा, काय कमाल ओळी आहेत ना. म्हणजे मला अजिबात घाई नाहीये, तर या जन्मात तू माझी झाली नाहीस तर तुला माझ्या घरी नेण्यासाठी हक्काने आपली बनवण्यासाठी मला पुढचा जन्म घ्यावा लागेल, तरीही तयारी आहे माझी. प्रेमातली हीच तर गंमत आहे. ती समोर आली की आपली अशी तारांबळ उडते हे सांगताना कवी पुढे असे लिहितात, तू झुंजू मुंजूसी हाससी जाई जुईची लाजशी, मी वेंधळा मग सांडता थोडा चहा बाहीवरी. खूप रिलेट होत आहे ना. ती जेव्हा सकाळी हळूच हसते जणू जाई जुईची फुलं लाजवीत असं तिचं सौंदर्य खुलतं, आणि तिच्या त्या हसण्याकडे बघताना हा पठ्ठा इतका हरवून जातो की हातातला कपातला चहा स्वतःच्याच शर्टावर बाहीवर सांडून घेतो. प्रेम माणसाला कसं वेंधळा बनवतं ना. याच गोड याचं यापेक्षा काय गोड वर्णन, काय असू शकतं. तिचं बोलणं किती साधं असतं, आणि हा मात्र असा स्वतःला शाणा दाखवतो. बघा, तू बोलता साधे सुधे सुचवून जाशी केवढे, तू बोलता साधे सुधे सुचवून जाशी केवढे, मी बोलतो वाचाळसा आणि पंडिती काहीतरी. ती अगदी साधे शब्द बोलते पण त्यात खूप मोठा अर्थ असतो, आणि आपण पुरुष मात्र स्वतःला हुशार दाखवण्यासाठी मोठ्या मोठ्या बाता मारतो, पण शेवटी जिंकत तिचं ते साध बोलणं. होशी फुलासह फुल तू अन चांदण्या, होशी फुलासह फुल तू अन चांदण्यासह चांदणे, होशी फुलासह फुल तू अन चांदण्यासह चांदणे, ते पाहणे इतकेच मी बघ मानले माझ्या करी. श्रोते हो, ती एवढी निरागस आहे आणि सुंदर आहे की फुलांमध्ये उभी राहिली की ती स्वतः फूल बनते, आणि रात्री चांदण्यात उभी राहिली की जणू चांदणच होऊन जाते.
वेड्या प्रियकराच्या हातात काय आहे तर फक्त लांबून तिचं रूप पाहणं आणि सुखावणं. पण मुलींची एक भारी सवय असते हा, स्वतः एवढ्या सुंदर असतात पण पार्टनर मात्र कसा हवा असतो ते तर ऐका. म्हणतेस तू मज आवडी रांगडा साधेपणा, म्हणतेस तू मज आवडी रांगडा सीधेपणा, विश्वास मी ठेवू कसा या हुंडरी शब्दावरी. ती म्हणते मला ना असा एकदम साधा रांगडा सिंपल मुलगा आवडतो. आता तुम्ही सांगा, जी मुलगी स्वतः एवढी हुंडरी आहे म्हणजे तिच्या प्रत्येक अदामध्ये बोलण्यात इतकी कमालीची जादू आहे, तिच्या या सिंपल मुलगा आवडतो या शब्दांवर हा प्रियकर कसा विश्वास ठेवणार बरं. मुलींचा हास्य सगळ्यात मोठा गोड संभ्रम असतो. होशी फुलासह फूल तू आणि चांदण्या सह चांदणे, होशी फुलासह फूल तू आणि चांदण्या सह चांदणे, ते पाहणे इतकेच मी बघ मानले माझ्या करती. एवढी निरागस आणि सुंदर आहे की फुलांमध्ये उभी राहिली की ती स्वतः फूल बनते आणि रात्री चांदण्यात उभी राहिली की जणू चांदणच होऊन जाते. आणि या वेड्या प्रियकराच्या हातात तरी काय उरतं, फक्त तिला लांबून पाहणं आणि सुखावणं. आणि ही शेवटची ओळ बघा, आणि ही शेवटची ओळ तर थेट काळजालाच भिडते. लिहिती बटा भालावरी उर्दू लिपीतील अक्षरे, लिहिती बटा गालावरी उर्दू लिपीतील अक्षरे, हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी, हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी. तिच्या कपाळावर तिच्या गालावर येणाऱ्या केसांच्या बटा जणू काही उर्दू भाषेतील सुंदर अक्षरांसारख्या दिसतात. आणि कवी म्हणतात की तिच्या चेहऱ्यावरची ती न बोललेली शायरी वाचता वाचता माझा हा अख्खा जन्म संपला तरीही चालेल, मला काहीच वाईट वाटणार नाही. वा, लागेल जन्मा मी पुन्हा नेणार तुला माझ्या घरी, विंदांच्या लेखणीतली किती सुंदर ताकद आहे नाही. तर माझ्या प्रेमात पडलेल्या आणि चहा साडणाऱ्या दोस्तांनो, कसं वाटलं विंदांचं हे प्रेम? तुमच्या आयुष्यातही अशी कोणी उर्दू लिपीतील शायरी आहे का? मला नक्की सांगा. चला या सुंदर ओळीसोबत ऐकूयात आजचं एक स्पेशल रोमॅन्टिक गाणं. तुम्ही कुठेही जाऊ नका,

छोट्याशा ब्रेक नंतर श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच आर जे रुपालीला कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंटमध्ये. मंडळी, आज आपण विंदा करिंदीकर यांच्या कवितांचा आस्वाद घेतोय. विंदा केवळ गंभीर आणि तत्वज्ञानी कविताच लिहायचे असे नाही, तर त्यांच्यात एक लहान बाळही लपलेलं होतं. त्यांच्या बालकवितांनी आपल्याला लहानपणाला समृद्ध केलंय. सशाचे कान, परी गपरी किंवा ती भूतावळ कविता आठवते का? लहान मुलांना शब्दांच्या नादावर नाचवायची कला विंदांना अजूक साध्य होती. मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि विंदा करिंदीकर या तिघांची कवी संमेलने म्हणजे मराठी साहित्याचा सुवर्णकाळ होता. विंदांच्या शब्दात एक वेगळीच धडधड होती. चला ऐकूया विंदांच्या शब्दातून सजलेली पुढची कविता. कवितेचे शीर्षक आहे राणीची बाग. विंदा करंदीकर यांची राणीची बाग ही मराठीतील अत्यंत लोकप्रिय कल्पनारम्य आणि मुलांच्या मनावर मोहिनी घालणारी बालकविता आहे. ही कविता त्यांच्या अजबखणा आणि राणीची बाग या बालकविता संग्रहातील एक प्रसिद्ध रचना आहे. या कवितेत प्राण्यांच्या एका अद्भुत आणि मजेशीर जगात कवी मुलाच्या कल्पना शक्तीला घेऊन जातात. ऐकूया राणीची बाग. स्वप्नात पाहिली राणीची बाग. स्वप्नात पाहिली राणीची बाग हत्तीच्या पाठीवर बसलाय ना. स्वप्नात पाहिली राणीची बाग हत्तीच्या पाठीवर बसलाय ना. हरणाबरोबर खेळत

हरणाबरोबर खेळत पत्ते, हरणाबरोबर खेळत पत्ते बसले होते दोन चित्ते. उंट होता वाचत कुराण, माकड होते सांगत पुराण. उंट होता वाचत कुराण, माकड होते सांगत पुराण. सिंह होता व्याख्यान देत, गाढव होते उतरून घेत. जिराफ होता गात छान, माने इतकी लांब तान. कोल्हा होता दुकानदार, त्याच्या दुधात पाणी फार. मला पाहता म्हणती सारे, एक पिंजरा याला द्या रे. त्याबरोबर आली जा, स्वप्नात पाहिली राणीची बाग. स्वप्नात पाहिली राणीची बाग. आई ग, किती गोड वर्णन केले ना या कवितेत. या कवितेत एका मुलाच्या स्वप्नातली राणी बाग म्हणजे प्राणी संग्रहालय किती अद्भुत आणि सुंदर आहे ना. हे स्वप्न अत्यंत गमतीदार आणि चमत्कारित आहे. याच हत्तीच्या पाठीवर नाग बसला आहे. हरण आणि चित्ते चक्क पत्ते खेळत आहेत. उंट कुराण वाचतोय, माकड पुराण वाचतोय. सिंह उपदेश करतो आणि गाढव ते लिहून घेतोय. जिराफ छान गाणं गातोय आणि कोल्हा दुधात पाणी मिसळ करणारा दुकानदार बनलेला आहे. मुलाला पाहताच हे सर्व प्राणी त्याला पिंजऱ्यात बंद करायचं का म्हणून धावतात आणि मुलगा दचकतो आणि त्याला पटकन जाग येते. अशा सुंदर कल्पनेवर ही कविता आधारलेली आहे, जी किती गोड आणि मुलांना खरंच खूप भावणारी आहे ना. श्रोते हो, या कवितेनंतर इथेच वेळ झालेली आहे एक छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर आपण जाणून घेऊया कवी विंदा करंदीकर यांच्याबद्दल खूप सुंदर माहिती. तर वळूयात एका छोट्याशा ब्रेककडे.

विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आर जे रूपालीला, फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या सेगमेंटमध्ये ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, आज आपण विंदांची खूप सुंदर मनात घर करणाऱ्या कविता ऐकल्या आणि गाणी ऐकली, ज्यांच्या रचनेतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. केवळ प्रेमच नाही तर विंदांनी माणसाच्या जगण्याला आणि त्याच्या प्रवृत्तीला खूप जवळून पाहिलं होतं. त्यांची कविता माणसाच्या जगण्याबद्दल बोलते. विंदा नेहमी सामान्य माणसाच्या बाजूने उभे राहायचे. विंदांच्या साहित्य समृद्धीचा आज आपण आस्वाद घेतला. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी. गोविंद विनायक करंदीकर म्हणजेच विंदा करंदीकर हे मराठीतील अग्रगण्य कवी, लेखक, अनुवादक आणि समीक्षक होते. त्यांच्या अष्टदर्शनी या साहित्य कृतीसाठी त्यांना देशाचा सर्वोच्च साहित्य ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. त्यांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील घालवली या गावी झाला. 14 मार्च 2010 रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. त्यांनी मराठी साहित्यात अनेक प्रयोग केले आणि मुक्त छंदाला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या प्रमुख साहित्य कृती आपण पाहूयात, स्वेदगंगा, मृदगंध, ध्रुपद, जातक, अष्टदर्शने ही त्यांची कविता संग्रह आहेत. ससाचे कान, परीची छाया, गाढवाचे शे हे त्यांचे बालकविता संग्रह आहेत. परिक्रमा, स्पर्शची पालवी, विश्लेषण अशी समीक्षा आणि निबंधाची पुस्तके आहेत. शेक्सपियरच्या किंग लियर आणि आउस्ट या जगप्रसिद्ध नाटकांच्या त्यांनी उत्कृष्ट मराठी अनुवाद केलेले आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार 20 खांडेकर आणि कुसुमाग्रज नंतर ज्ञानपीठ मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक होते. साहित्य अकादमी पुरस्कार आणि सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. मित्रांनो, वेळ कशी निघून गेली समजलंच नाही. विंदा करंदीकर यांनी आपल्याला मुक्त छंद दिला, बालगीते दिली आणि जगण्याचं एक भक्कम तत्वज्ञान दिलं 2010 मध्ये. जरी ते आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या कवितांच्या रूपाने ते प्रत्येक मराठी मनामध्ये नेहमीच जिवंत राहतील. आजच्या या सेगमेंटच्या शेवटी आजचा हा सेगमेंटचा शेवट करताना विंदांच्या एका सुंदर विचाराने करूया. आयुष्यात काहीतरी करून जावं, जाताना जगाला सुंदर करून जावं. आयुष्यात काहीतरी करून जावं, जाताना जगाला सुंदर करून जावं, सुंदर करून जावं. श्रोते हो, मी आर जे रूपाली आता तुमची रजा घेते, पण जाता जाता विंदा करंदीकर यांच्या आठवणीतलं हे शेवटचं गाणं तुमच्यासाठी मी सोडून जाते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण आर जे रूपाली, तुमची

0: चुकी काय कस ढोलक फोडतो तेच बघतो मी शिवऱ्या हांठा गौशा धर फिर गवळणी कर
1: शास्त्री बा
2: काय रे होना
1: तो कृष्ण गुप्त झाला आणि गोपी वेड्या झाल्या
2: हा हा ते पुराणातलं रास क्रीडेचं वर्णन होय
1: पुराणातलं नव्हे हा गोपी मी प्रत्यक्ष पाहिला एकदा तर मूर्तिमंत कृष्णच मी पाहिला गोपी म्हणाल्या

0: रहा है?
1: सॉरी सर।
0: जंग में गोलियां चलेंगी, तुम्हारी सॉरी नहीं।

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात यमगरवाडीची गोष्ट. मागील दोन भागांमध्ये ही यमगरवाडीची गोष्ट तुम्ही ऐकत आहात आणि आजचा हा तिसरा भाग रवींद्र गोळे लिखित यमगरवाडीची गोष्ट. एका बाजूला प्रकल्प स्थिर हो पाहत होता तर दुसऱ्या बाजूला भटके विमुक्त समाजात संघटनात्मक काम अधिक दृढ होऊ लागले होते. भटके विमुक्त समाजातील विविध जाती जमातींमध्ये संपर्क वाढत होता. गडेकर भटकर दोघेही सोलापुरात राहत असत. प्रकल्पाच्या गरजा तत्काळ पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्या शिरावर, म्हणजेच संपूर्णपणे जबाबदारी त्यांच्यावर होती. प्रकल्पाला लागणारे अन्नधान्य खरेदी करणे आणि प्रकल्पापर्यंत पोहोचवणे, त्याचबरोबर आसपासच्या गावात जाऊन प्रकल्पाविषयी माहिती सांगणे, समज गैरसमज दूर करून त्यांना प्रकल्पाशी जोडणे, हे काम मोठ्या कौशल्याने भटकर गडेकर करत. असंच एकदा दिवाळीत मुलांना मिठाई द्यायला हवी म्हणून दोघांनी सोलापुरात भरपूर मिठाई खरेदी केली. सोबत धान्य कपडे असंही सामान होतच. दुर्दैवाने नांदुरीच्या पुढे आल्यावर गाडी बंद पडली. सामान तर प्रकल्पात घेऊन जायचे आहे, आता करायचे काय? हा प्रश्न या दोघांनाही पडला. दोघांनी ओझ डोक्यावर घेतले आणि प्रकल्पाची वाट चालू लागले. घामाघूम झालेले भटकर गडेकर प्रकल्पात पोहोचले. अण्णा, गुरुजी मला कळवायचं ना, मी आलो असतो की, तुकाराम माने बोलले. येऊन काय केलं असतं? ओझच उचललं असतं ना, ते आम्ही उचललं, भटकर बोलले. आणि त्यांनी ओझ खाली ठेवलं. आणलेली मिठाई प्रकल्पातील मुलांना वाटली तेव्हा त्यांचे शीनभाग हरवून गेला होता. थंडी सुरू झाली आणि प्रकल्पातील मुलांना गारठा जाणवू लागला. अशातच पळसाच्या पानावर झोपलं की ऊब येते असे कोणीतरी म्हटलं आणि एका पोराने तो प्रयोग केला. पळसाची पाने झोपड्याच्या छतावर होतीच. आता आणखी पाने आणून त्याने खाली अंथरली आणि त्या अंथरून घालून त्यावर तो झोपी गेला. रात्री अचानक ओरडू लागला. त्याच्या ओरडण्याने सारेच जागे झाले. कंदिलाच्या प्रकाशात तुकाराम मानेंनी शोध घेतला. आसपास काहीच दिसेना. का ओरडतोस रे? मला काहीतरी चावतंय, तुकाराम मानेंच्या प्रश्नाला त्या पोराने उत्तर दिले. त्याचे अथरून झटकून झाले. पळसाची पाने विस्कटून झाली, पण काहीच दिसेना. पोर मात्र जीवाच्या आकांताने ओरडू लागले. त्याला प्रचंड वेदना होत असल्याचे कळत होते, पण काय झाले हे कळत नव्हते. उजाडायलाही अजून भरपूर वेळ होता. काय करावे तुकाराम मानेंना कळेना. पोराला त्रास होतोय हे खरं, पण इलाज काय? अशा मध्यरात्री काय करायचे? अनेक प्रश्न तुकाराम मानेंच्या समोर होते. त्यांनी निर्णय केला आणि पोराला पाठीवर घेतले आणि बांधावरच्या पायवाटेने ते चालू लागले. मुख्य रस्त्याला गेल्यावर जे वाहन मिळेल त्याला हात दाखवायचा आणि तुळजापूर गाठायचे असे त्यांनी ठरवले. 2 किलोमीटर पायवाट तुडवून तुकाराम माने मुख्य रस्त्यावर आले. सुदैवाने एक जीप भेटली. त्याने ते तुळजापूरला पोहोचले. सरकारी दवाखाना गाठला. प्रकल्पात जीवाच्या आकांताने ओरडणारे पोर आता निश्चित पडले होते. त्याच्या हालचाली मंद झाल्या होत्या. डोळे बंद करून घेतले होते. बोलण्याचे त्राण नव्हते. तुकाराम मानेंनी डॉक्टरांपुढे पोर ठेवले. डॉक्टरांनी तपासणी केली. पोराचे शरीर काळे निळे पडले होते. कोणत्या तरी प्राण्याचा दंश झाला होता. उपचार सुरू करूया, पण परिस्थिती गंभीर आहे असे डॉक्टर बोलले आणि उपचाराच्या तयारीला लागले. पण तोपर्यंत ते पोरग थंड पडलं होतं. दंशातून झालेली विषबाधा संपूर्ण शरीरभर पसरली आणि उपचारांच्या आधीच त्याने प्राण सोडले. डॉक्टरही काही करू शकले नाहीत. शेवटी तो थंडगार पडलेला देह घेऊन तुकाराम माने प्रकल्पात परत आले. प्रकल्पात एकच गोंधळ झाला. तुकाराम मानेंनी तो मृतदेह जमिनीवर ठेवला आणि पोराच्या पॅन्टमधून एक मोठा विंचू बाहेर पडला. तोच वारंवार त्याला दंश करत होता आणि त्यामुळे त्याचा दंश झाला. इथून घेऊन जाताना आपण त्याचे कपडे झाडले असते तर? तुकाराम मानेंना खूप वाईट वाटले. प्रकल्पात पहिल्यांदाच अशी घटना घडली होती. पारध्यांनी मोठ्या विश्वासाने आपली पोरं प्रकल्पात पाठवली. आता या पोराच्या आई बापाला काय जबाब द्यायचा? तुकाराम मानेंसह सर्वच कार्यकर्त्यांसमोर प्रश्न होता. या पोराचे आई बाप कुठे आहेत याचा शोध घेतला गेला आणि त्यांच्या स्वाधीन मृतदेह केला. त्यांनीही खूप गोंधळ घातला. प्रभूने काकांना शिव्याशाप दिले. साऱ्या कार्यकर्त्यांनी ते मूकपणे ऐकून घेतले. प्रकल्पातील मुलं यमगरवाडीला शाळेला जात असत. सहामाही परीक्षा संपली आणि तिचा निकाल लागला. प्रकल्पातील सारीच मुलं नापास झालेली. शाळेत नियमित बसणारी, प्रकल्पात अभ्यास करणारी मुलं नापास कशी झाली हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. चौकशी केल्यावर कळले, परीक्षा म्हणजे लेखी परीक्षा त्यांना अवघड गेली होती. लिखाण करण्याचा सराव नाही, शिकवलेले सारे स्मरणात आहे, पण कागदावर उतरवण्याचे कौशल्य नाही. शेवटी प्रभूने शाळेत गेले आणि शिक्षकांना विनंती केली, आमच्या विद्यार्थ्यांची तुम्ही तोंडी परीक्षा घ्या. त्यांची निरीक्षण शक्ती, आकलन शक्ती, स्मरण शक्ती यांच्या आधाराने मूल्यमापन करा. आपण जी लेखी परीक्षा घेतो त्या पद्धतीची त्यांना सवय व्हायला अजून वेळ लागेल. शिक्षकही तयार झाले आणि प्रकल्पातील नापास मुलं पास झाली. भटके विमुक्त विकास परिषदेला केवळ प्रकल्प चालवायचा नव्हता, तर भटके विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून भटक्या समाजाला सन्मानाने जगायला शिकवायचे होते. प्रकल्प हा त्याचीच एक पायरी होती. संघटित समाज हेच परिषदेचे लक्ष होते आणि त्यासाठी सोलापूर धाराशिव जिल्ह्यात भटके विमुक्तांचे वेगवेगळे मेळावे घेतले जात असत. त्यातही पारधी समाजाचा मेळावा म्हटले की कधी काय होईल सांगता येत नसे. आपापसातील भांडणे आणि वाद अशा मेळाव्यातून चव्हाट्यावर येत असत. परस्परांवर तलवारी उगारल्या जात असत. अशा वेळी कार्यकर्त्यांची धावपळ होई पारध्यांना शांत करणे ही अवघड बाब होती. गिरीश प्रभूने, भटकर, गडेकर, गायकवाड यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक वेळा पारध्यांचा दंगा शांत केला. भटक्यांचे मरण आणि तोरण भांडणाशिवाय होत नाही. भटके विमुक्त परिषदेचे हे कार्यकर्ते आपल्या भल्यासाठी काम करत आहेत. त्यात त्यांचा काहीही वैयक्तिक स्वार्थ नाही याची जाणीव अजून पारधी समाजात निर्माण व्हायची होती. हे आमच्या पोरांना सांभाळतात, मेळावे घेतात, म्हणजे यांना कुठून तरी खूप पैसा मिळत असणार अशी त्यांची खात्रीच होती. त्यामुळे परिषदेवर उपकार केल्यासारखा कधी कधी त्यांचा व्यवहार असे. अशा परिस्थितीत प्रकल्प आकार घेत होता. प्रकल्प चालवायचा म्हणजे अनेक आघाड्या सांभाळाव्या लागतात हे कार्यकर्त्यांना माहीत होते आणि सर्व आघाड्यांची उत्तरे केवळ पैशातून मिळत नसतात. त्याचबरोबर प्रकल्प समाजाचा असेल तर त्यात समाजाचा सहभागही असायला हवा ही भूमिकाही निश्चित होती. गडेकर, भटकर सोलापुरात नोकरी करणारे रविवारची सुट्टी प्रकल्पासाठी सकाळी प्रकल्पात पोहोचल्यावर आणलेल्या वस्तू धान्य मानेंच्या स्वाधीन करायच्या आणि आसपासच्या गावात संपर्काला जायचे. हा गडेकर भटकरांचा रविवारचा कार्यक्रम. यातून प्रकल्पाला लागणारे सरपण देण्यासाठी कसईचे बनसोडे तयार झाले. दर रविवारी मुलांचे केस कापण्यासाठी एक जण येऊ लागला. प्रत्येकी 3 रुपये दराने तो हजामत करू लागला. हे सारे गडेकर भटकरांच्या संपर्कातून साध्य झाले होते. यमगरवाडीची गोष्ट ऐकत राहूया. घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आरजे वैभव सोबत.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची परवा भी कुणाची
2: परवा भी कुणाची परवा भी

विश्रांतीनंतर पुन्हा यमघरवाडीची गोष्ट. वटकरांच्या आणि गडेकरांच्या संपर्कातून प्रकल्पासाठी काय काय मदत येत होती, हळूहळू प्रकल्प आकाराला येत होता, पण कुडाच्या झोपड्यांमध्ये दीर्घकाळ राहणे शक्य नव्हतं. आता कमीत कमी पत्र्याचे शेड तरी बांधायलाच हवे अशी परिस्थिती निर्माण झाली. संघकाम हे समाजाच्या आधाराने चालते, त्यात यमगरवाडी प्रकल्प म्हणजे एकलव्य विद्यार्थी वसतिगृह अपवाद कसे असणार. परिषदेचे कार्यकर्ते प्रकल्पाच्या खर्चाची तोंड मिळवणी करत होते, जे कमी पडेल ते संघाकडे मागत होते. अशातच आणखी हा मोठा खर्च पण पर्याय नव्हता. आज आपण कुडाच्या झोपडीत विद्यार्थ्यांना ठेवतो आहे, कधीतरी सुसज्ज असे वसतिगृह याच भूमीत आकाराला येईल असे स्वप्न उराशी बाळगून कार्यकर्ते काम करत होते आणि त्या दिशेने वाटचाल करत होते. पहिली 2 वर्षे अशी धावपळीत आणि सांधेजोड करण्यात गेली. एका बाजूला प्रकल्प विकसित होत होता आणि दुसऱ्या बाजूला भटके विमुक्तांची चळवळ असे दुहेरी काम चालू होते. भटके विमुक्त समाजातील अनेक जातींमध्ये आता खोलवरचा संपर्क निर्माण झाला. भटके विमुक्तांवरील अन्याय अत्याचाराबाबत परिषद आता केवळ निवेदने न देता रस्त्यावरची आंदोलने करण्याइतकी क्षमतावान झाली होती. अन्याय कोणत्याही जातीवर हो, त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी न्याय मागण्यासाठी सर्व भटक्यांनी एकत्र आले पाहिजे आणि सर्वांनी मिळूनच अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे अशी चळवळीची मनस्थिती तयार करण्यात कार्यकर्त्यांना यश आले होते. धाराशिव, सोलापूर, लातूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आंदोलने यशस्वी झाली होती. पोलीस यंत्रणा प्रशासन आता भटके विमुक्त विकास परिषदेच्या कामाची दखल घेऊ लागले होते, त्यामुळे अनेक समस्यांची उत्तरे शोधणे सोपे झाले. प्रकल्प सुरू केला आणि वसतिगृहाला मान्यता मिळाली म्हणून शासन दरबारी प्रयत्न सुरू झाले. 1993 पासून प्रकल्पात वसतिगृह सुरू झाले ते समाजाच्या मदतीवर. वसतिगृहाची जी गरज असेल ती समाजाने पूर्ण केली, पण दीर्घकाळ अशी व्यवस्था सोयीची नाही. त्यासाठी निश्चित स्वरूपाची योजना आणि व्यवस्था करायला हवी म्हणून शासनाकडे वसतिगृहासाठी परवानगी मागण्यात आली. अनेक वेळा मंत्रालयाचे खेटे घालूनही काम होत नव्हते. शेवटी 1995 साली महाराष्ट्रात युतीचे शासन आले आणि भाजपचे गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांनी साकडं घातलं आणि शेवटी एकदाची 1995 साली आश्रमशाळेला मान्यता मिळाली. कार्यकर्त्यांच्या डोक्यावरचा थोडा भार कमी झाला. सुरुवातीपासून भटके विमुक्त समाजातील मुलांसाठी शिक्षणाची सोय करायची असा विचार कार्यकर्त्यांच्या मनात होता. दामूंनाही एकच म्हणाले होते, मुलींच्या वसतिगृहाचा इतक्यात विचार करू नका. त्याला कारणेही तशीच होती. एकतर भटक्या समाजातील श्रद्धा, जात पंचायत आणि मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन, यामुळे मुलींचे वसतिगृह चालवण्यापेक्षा त्यांच्यातून निर्माण होणाऱ्या समस्या सोडवायला अधिक शक्ती खर्च करावी लागणार होती. याचा अर्थ प्रकल्पात मुलींचे वसतिगृह कधीच सुरू होणार नाही असे नव्हते. योग्य वेळी आणि पुरेसे प्रबोधन करून भटक्या समाजाचा बाईकडे बघण्याचा, तिच्याशी व्यवहार करण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तयार करून मगच विषयाला हात घालावा असा विचार बहुतेक सर्व कार्यकर्त्यांच्या मनात होता. पण झाले असे की एक दिवस गिरीश प्रभूने मुन्नीला घेऊन प्रकल्पात आले. 4-5 वर्षांचे वय. प्रकल्पात आली तेव्हा ती अनाथ होती. नारायण भोसले हा तिचा बाप पारधी समाजाचा. त्याने केवळ संशयावरून आपल्या पत्नीचे, मुन्नीच्या आईचे मुंडके कापले. आई मेली, बाप तुरुंगात. मुन्नी आणि तिचा भाऊ तुळजापूर स्टँडवर भीक मागत फिरत होते. आई बापाविना पोरखी झालेली भावंडे भीक मागून जगण्याचा प्रयत्न करीत होती. प्रभूने एसटीतून तुळजापुरात उतरले आणि त्यांच्या नजरेस ही 2 लेकरं पडली. प्रभूनेंनी त्यांना जवळ बोलावले. खांद्यावरच्या शबनम मधल्या श्रीखंडाच्या 2-2 गोळ्या त्यांच्या हातावर ठेवल्या. तशी लेकरांची कळी उमलली.
हळूहळू प्रभूंनी त्यांची चौकशी केली आणि मग हृदयद्रावक प्रसंग मुनीने प्रभूंना सांगितला. आपल्यासमोर आपल्या आईचे शिर आपलाच बाप कापतो आणि आपण त्या रक्तांच्या छिळकांड्या पाहत राहतो ही करुण कहाणी मुन्नी भरल्या डोळ्यांनी सांगते. तू माझ्या बरोबर येशील? प्रभुनेंनी मुन्नीला प्रश्न विचारला. आणि माझा भाऊ? त्यालाही घेऊन जाऊ, प्रभुने बोलले आणि मुन्नीचा हात धरून ते निघाले. प्रकल्पात मुलांची व्यवस्था होती, मुन्नीला ठेवायचं कुठे प्रश्न होता. शेवटी मुलांप्रमाणे मुलींचे वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय झाला. तरीही प्रश्न होताच, मुलींच्या वसतिगृहाचे काम कोण पाहणार? प्रभूने सर्वत्र फिरत असत पुण्यात त्यांना सुजाता गडभीर भेटली होती. तिला सामाजिक कामाची आवड होती आणि प्रभूनींच्या संपर्कात ती होती. प्रभूनींनी तिला विचारले. सुजाता तयार झाली आणि यमगरवाडीत आली. मग मुन्नीच्या पाठीमागे हळूहळू भटके विमुक्त समाजातील मुलींचा ओघ प्रकल्पाकडे लागला आणि त्यातून शबरीमाता विद्यार्थिनी वसतिगृह जन्माला आले. एक वेळ मुलांचे वसतिगृह चालवणे सोपे पण मुलींच्या बाबतीत खूपच अवघड विषय होता. पण आता सुरुवात केली तर माघार घ्यायची नाही. ज्या अडचणी येतील त्या पार करत पुढे जायचे हा कार्यकर्त्यांचा निर्धार. शबरीमाता वसतिगृह सुरू झाले आणि वसतिगृहात लक्ष ठेवणाऱ्या सुजाताला त्या मुलींचे आईपण साजरे करावे लागले. मुलींच्या केसांना कधी तेल लावले जात नव्हते. केसांच्या जटा झालेल्या उवा लिखांचा प्रादुर्भाव झालेला. सुजाताने त्या मुलींना आंघोळ घालण्यापासून ते केसांची वेणी फणी करण्यापर्यंत सारी कामे आनंदाने केली. कुठल्या कुठल्या पालावरून आलेल्या या मुलींना आईची कमतरता भासू दिली नाही. शिस्त आणि संस्कार हे आदेशाने किंवा दहशतीने रुजत नाही तर त्यासाठी स्नेहपूर्ण व्यवहार आणि आत्मीय भान यांचे सेंद्रिय खत घालावे लागते. तेव्हाच शिस्त आणि संस्कारांचे पीक तरारून येते. सुजाता हे अनुभवातून शिकत होती. नव्याने दाखल झालेल्या मुली गोंधळलेल्या असत, अबोल होत. त्यांना जवळ घेत पाठीवरून हात फिरवून कौतुक

करत सुजाता त्यांना आपलंसं करी. भटक्यांची पोरं म्हणजे आरोग्याचे प्रश्न खूप उग्र स्वरूपाचे. पालावर राहताना स्वच्छता म्हणजे काय हे त्यांना माहीत नव्हते. शौचाला जाताना पाणी न्यायचे असते इथपासून ते नखं कापली पाहिजेत, आंघोळ केली पाहिजे इथपर्यंत सारे सारे शिकवण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आलेली होती. सुरुवातीला संख्या कमी होती तोपर्यंत तुकाराम माने सर्वांवर लक्ष ठेवत, पण जसजशी संख्या वाढू लागली तसतसं यावर विशेष लक्ष देण्याची गरजही समोर येऊ लागली. पालातून या पोरांनी असंख्य त्वचारोग सोबत आणले होते. खरोज, नायटा, खाज, गचकर्ण अशा अनेक त्वचारोगांची शिकार होऊन आलेली ही पोरं स्वच्छतेच्या अभावामुळे आणि योग्य उपचार न मिळाल्यामुळे व्याधीग्रस्त झाली आहेत हे कार्यकर्त्यांना कळत होते. अशातच धाराशिववरून डॉक्टर अभय शहापूरकर प्रकल्पात येऊ लागले. किल्लारी भूकंपानंतर रेठे चिंचोलीच्या पुनर्वसनात त्यांनी आघाडीवर काम केले होते. जिल्हा संघ संचालक बापूसाहेब कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार त्यांनी यमगरवाडीत आपली मानली आणि आठवड्यातील एक दिवस ते प्रकल्पात दवाखाना चालवू लागले. मुलांची तपासणी, औषधोपचार आणि आरोग्य मार्गदर्शन अशा तीनही पातळ्यांवर डॉक्टर अभय शहापूरकर काम करू लागले. संघ काम हे ईश्वरी कार्य आहे असे संघाचे कार्यकर्ते नेहमी म्हणत असतात. त्यांची प्रचिती अशा छोट्या छोट्या गोष्टीतून येत होती. डॉक्टरांचे धाराशिवला रुग्ण स्वतःचे रुग्णालय आहे तेही व्यवस्थित चालणारे, तरीही त्यातून वेळ काढून डॉक्टर यमगरवाडीला येऊ लागले, रुग्णसेवा करू लागले. केवळ उपचारच नाही तर त्या मुलांवर आपलेपणाचा वर्षाव करू लागले. हळूहळू दोन्ही वसतिगृह नीटपणे चालू लागली. वसतिगृहाला मान्यता मिळाली आणि वसतिगृह अधीक्षक म्हणून फुलाची ताटी कुंडलवार दाखल झाले. ते आधी प्रचारक म्हणून काम करत, प्रचारक थांबल्यानंतर गिरीश कुबेरांनी त्यांना इमगरवाडीची वाट दाखवली. त्याचप्रमाणे मुला मुलींची स्वयंपाक करण्यासाठी सोलापूरहून लताताई हेरूर आल्या. एक एक माणूस जोडत गेला, साखळी बनत गेली, काम विस्तारित होत गेले. याच काळात तुळजापूरचे संघ स्वयंसेवक आणि शिक्षक म्हणून काम करणारे रावसाहेब कुलकर्णी कामाशी जोडले. प्रकल्पाच्या जवळचा कार्यकर्ता मिळाल्यामुळे कामाला बळच आले. कुलकर्णी सरांनी आपल्या कुशल कार्यशैलीने आसपासच्या परिसरातून प्रकल्पाचे हितचिंतक उभे केले होते. 1996 साली तुकाराम माने उमरग्याला लग्न समारंभाला गेले होते. लग्नाच्या पंक्तीत उठल्या आणि जेवणाच्या पत्रावळी नाल्यात नेऊन टाकल्या गेल्या. त्या खरकट्या पत्रावळीवर 15-20 पोरांची झुंड तुटून पडली. हे काय आहे, कोणाची ही पोरं, तुकाराम मानेंना प्रश्न पडला. त्यांनी चौकशी केली आणि कळले की ही पोरं मसनजोगी समाजातील आहेत, शहराबाहेर यांची वस्ती आहे. या भटक्या समाजाला आपण स्वीकारले नाही. त्यांचे जगणे आणि मरणे स्मशानाशी जोडले गेले. तुकाराम माने अस्वस्थ झाले आणि स्मशानजोगींच्या वस्तीला भेट दिली, तिथली परिस्थिती समजावून घेतली आणि प्रकल्पात आल्यावर प्रभूने आणि अन्य प्रमुख कार्यकर्त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि शेवटी उमरग्याच्या नाल्यावर उष्टी पत्रावळी चिवडणारी पोरे यमगरवाडीत दाखल झाली. आधी बहुसंख्य पारध्यांची पोरं होती, आता त्यात स्मशानजोगींची भर पडली. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90.

स्मशान जोग्यांची पोरांची प्रकल्पामध्ये भर पडली आणि पुढे एका बाजूला प्रकल्प मार्गी लागत होता तर दुसऱ्या बाजूला भटके विमुक्त विकास परिषद आपले संघटन विस्तारित करत होते. गिरीश प्रभूने महाराष्ट्रभर संचार करत होते. भटके विमुक्त समाजातील विदारक अनुभव आणि त्यांची शौर्याची परंपरा, पारंपरिक ज्ञान याबाबत साप्ताहिक विवेक मधून दीर्घ लेखन करत होते. पालावरच्या भेटी या तर सातत्याने चालूच होत्या. त्याचप्रमाणे भटके विमुक्त असणारे पण शिक्षण मिळाल्यामुळे सुस्थितीत असलेले लोकही गिरीश प्रभूंच्या संपर्क यादीत होते. असेच एकदा ते भिवंडीला व्याख्यानासाठी गेले आणि तेथे BNN कॉलेजमधील प्राध्यापक डॉक्टर सुवर्णा रावळ यांची भेट झाली. आधी कुतूहल, नंतर ओळख, नंतर उलट तपासणी अशा संवादाच्या सर्व फेऱ्या पार करून एक दिवस डॉक्टर सुवर्णा रावळ यमगरवाडीत येऊन दाखल झाल्या. संघाबद्दलचे समज, गैरसमज आणि भटक्यांचे वास्तव जीन याकडे बघण्याची त्यांना नवी दृष्टी मिळून गेली. त्याही हळूहळू परिषदेच्या कामात वळल्या. यमगरवाडी हा त्यांचा जगण्याचा विषय झाला. सुरुवातीला केवळ पारधी समाजाचे प्रश्न हाती घेऊन सुरू झालेले काम आता विविध समाज गटात पोहोचले होते. जिल्ह्या जिल्ह्यात भटके विमुक्तांचे मेळावे घेतल्यामुळे नारायण बाबर, नाथपंथी डौरी गोसावी, संजीव विभूते मसनजोगी, दगडू निंबाळकर मर्याईवाले, दिलीप कानडे मेडंगी जोगी, संजय कांबळे, अशोक कांबळे भाट कोल्हाटी समाज, समीर भोसले, देवकाबाई शिंदे, पंडित भोसले, ज्ञानेश्वर भोसले पारधी समाज अशी कार्यकर्त्यांची फौज उभी राहिली. त्या त्या समाजातून नेतृत्व पुढे येत होते. त्याचप्रमाणे प्रभूंच्या प्रयत्नातून गौरी कानिटकर, सुजाता तांबट, अमित घाटये असे शहरी कार्यकर्तेही कामाशी जोडले जाऊ लागले होते. एकूणच कामाला बळ आले होते. विविध आंदोलने, मेळावे, मोर्चे यातून भटके विमुक्त विकास परिषद सर्वत्र पोहोचत होती आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझा यमगरवाडी प्रकल्पाचा डांगोरा पिटला जात होता. एका अर्थाने मला यमगरवाडी प्रकल्पाचा केंद्र यातूनच हा व्याप विस्तार वाढत होता. बऱ्याच वेळा विविध समस्यांवरची उत्तरे शोधणाऱ्या बैठका यमगरवाडीतच झाल्या. काही नवं करायचं आहे, मग ती संघटनात्मक रचना असू दे किंवा नवा समाज घटक जोडणे असू दे, सारे सारे पहिल्यांदा येथेच ठरले. याच भूमीत स्वप्नांच्या बिया पेरल्या आणि त्याची तयार झालेली रोपं महाराष्ट्रात विविध ठिकाणी लावून त्यांची वाढ केली. यमगरवाडी प्रकल्पातून प्रेरणा घेऊन पुढच्या काळात शेकडो नवे विषय हाती घेतले आणि तडीस नेले गेले. एका अर्थाने मी यमगरवाडी प्रकल्प सर्वांची प्रेरणा केंद्र ठरली. अर्थात यात माझे श्रेय फक्त नावापुरते. अनेक कार्यकर्त्यांचे श्रम, मेहनत आणि त्यांनी केलेले रक्ताचे पाणी यांच्या बळावर खरतर मी विकसित झाले. भटके विमुक्त विकास परिषदेच्या अध्यक्षपदी असणाऱ्या दादा इदातेंपासून ते साप्ताहिक विवेकच्या रमेश पतंगेपर्यंत आणि प्रकल्पातील स्वयंपाक करणाऱ्या लता हेरूरपासून गिरीश प्रभुनेंपर्यंत साऱ्यांच्या कष्टाचे फलित म्हणून मी विकसित झाले. ही सारी मंडळी तरी कशाला कष्ट करत होती? काय संबंध त्यांचा भटक्यांच्या समस्यांशी आणि प्रश्नांशी? संघाने हे काम हाती घेतले, संघाने काम सोपवले आणि संघाला अपेक्षित असे या मंडळींनी काम केले. ही मंडळी संघ विचार जगणारी. संघ विचार हे केवळ बौद्धिकतातून मांडण्याचे विचार नाहीत तर जगण्याचे विचार आहेत हे त्यांनी आपल्या व्यवहारातून दाखवले. कोणताही प्रकल्प हा कार्यकर्त्यांच्या बळावर चालतो. जितके निस्वार्थी कार्यकर्ते तितका प्रकल्पाचा विकास वेगाने आणि सर्व बाजूंनी होत राहतो याची प्रचिती मी घेतली. माझा अनुभव मी सांगते तुम्हाला. यमगरवाडी प्रकल्पाच्या निमित्ताने संघाने सामाजिक भेदरेषा पुसण्याचे कार्य केले. जे असहाय्य, अकिंचन, असुरक्षित आणि अज्ञान यांच्या गर्तेत खोलवर बुडाले होते त्यांच्यासाठी हात पुढे केला. आपलेच भाऊ अशा विदारक परिस्थितीचा सामना करत असताना आपण स्वस्थ कसे बसणार हा संघाचा प्रश्न ज्यांच्या हृदयापर्यंत पोहोचला ते यमगरवाडीच्या माळावर आले आणि मला आधुनिक तीर्थक्षेत्र केले.
नवे सामाजिक अभिसरणाचे केंद्र, आधुनिक पुण्यभूमी जिथे माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याची प्रेरणा मिळते आणि आपले स्वतःचे माणूसपण तपासून घेता येते. भटक्या समाजाच्या उत्थानासाठी जे काम सुरू झाले त्याचे केंद्र म्हणून मला महाराष्ट्रात मान्यता मिळू लागली होती. प्रभूंनींची अभिनव आंदोलने, दादा हिदाते, रमेश पतंग यांनी केलेले स्वयंसेवकांचे प्रबोधन आणि भटके विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून पालापालापर्यंत निर्माण झालेला जिवंत संपर्क यामुळे माझे नाव सर्वदूर पसरू लागले होते. व्यंकटेश मांडगुळकरांच्या बनगरवाडी शेजारी यमगरवाडी आहे असा ठाम समज करून घेतला, मात्र इथे आल्यावर त्यांचा समज चुकीचा होता हे त्यांच्या लक्षात आले. मागच्या 5-6 वर्षात प्रकल्पाने चांगलीच प्रगती केली होती. कुडाच्या झोपड्या जाऊन तिथे आता पत्र्याचा शेड आला होता. आश्रमशाळेला मंजुरी मिळाली आणि स्वयंपाकघर वसतिगृहाचे अधीक्षक अशी रचना लागून गेली. वसतिगृहाकडे लक्ष देणारे कार्यक्रम

कधीच संधी मिळालेली नसे. कायम भटकंती आणि सामाजिक अवहेलना यांचा अनुभव घेतलेला हा कार्यकर्ता प्रभूंसोबत प्रकल्पात येई तेव्हा उंबरीच्या झाडाखाली बसून गप्पा रंगत प्रभूने त्या कार्यकर्त्याला त्याचाच समाजाचा इतिहास सांगत अगदी रामायण महाभारतापर्यंत मागे जाऊन त्या समाजाची पाळेमुळे खणून काढत प्रभूने बोलत राहत तेव्हा केवळ श्रवण भक्ती करत राहिली. प्रभूनेंचे बोलणे संपू नये असे त्या कार्यकर्त्याला वाटे. मी तरी त्याला कुठे अपवाद होते. आपल्याच देशातील शेकडो अनाम वीरांची शौर्यगाथा मी प्रभूनेंच्या तोंडून ऐकली. वीर बडप्पा रावळ, छोटू सिंग लमान, समशेर सिंग पारधी, हतनद बाबा, हरिसिंग नाईक, धर्मसिंग वंजारी, बाबूराव शेडमारे, नाग्या कातकरी, तंट्या भिल असे कितीतरी वीर पुरुष मी प्रभूनेंच्या तोंडून ऐकले. या देशाच्या इतिहासात या मंडळींचे स्थान काय? त्यांनी कशासाठी संघर्ष केला? कशासाठी बलिदान दिले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रभूनेंच्या तोंडून मी ऐकली. भारत माता ही शूरवीरांना प्रसवते आणि स्वातंत्र्य धर्मरक्षण संस्कार यांचे वहन ती या वीर पुरुषांच्या माध्यमातून करते यांची मला पुन्हा पुन्हा खात्री पटली. एका बाजूला प्रबोधन आणि दुसऱ्या बाजूला संघटन असा दुहेरी प्रवास चालू होता. गडेकर भटकर दर शनिवारी रविवारी प्रकल्पात आले की व्यवस्थात्मक गोष्टींची विचारपूस करत आणि मग आसपासच्या गावात निघून जात. गेल्या 5-6 वर्षात विरोधाचा सूर कमी झाला असला तरी अजूनही लोकांच्या मनात कुठेतरी संशय होताच. तो दूर करण्यासाठी सातत्याने संपर्क आणि संवाद या दोनच मार्गांचा अवलंब कार्यकर्ते करू शकत होते. वटकर यमगरवाडी गावात गेले. पेरणी तोंडावर आली होती. भुईमुगाचे बी करण्यासाठी शेंगा फोडण्याचे काम गावभर चालू होते. अशातच एका घरात वटकर शिरले, प्यायला पाणी मागितले आणि त्या माणसासोबत शेंगा फोडू लागले. शेंगा फोडताना वटकर आसपासची गावं तिथली माणसं यांची चर्चा करू लागले आणि अंदाज येऊन यमगरवाडी प्रकल्पाचा विषय काढला. यमगरवाडी प्रकल्प, तेथील मुलं, शिक्षण असं बोलता बोलता पायलीभर शेंगा फोडून झाल्या आणि वटकर उठले. ज्यांच्या घरात वटकर गेले होते त्यांना सुद्धा आश्चर्य वाटले. ओळख नाही, पाळख नाही, तरीही हा माणूस आपलं काम करू लागला आणि कोणताही मोबदला न घेता निघाला. अशी असंख्य घरं आणि माणसं यमगरवाडी प्रकल्पाच्या आसपासच्या गावात परिचयाची करून घेण्यात आणि त्यांना प्रकल्पाची माहिती सांगण्यात वटकर गडेकरांनी वेळ घेतला. निस्वार्थ भावनेने त्यांनी संपर्क आणि संवादांचे जाळे विणले आणि त्यातूनच भविष्यात या गावातून काही मदतीचे हातही पुढे आले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यमगरवाडी प्रकल्पाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. पारध्याच्या पोराकडे, स्मशान जोग्यांच्या पोरांकडे बघण्याचा, त्यांना चोर समजून मारहाण करण्याचा प्रकार थांबला. मात्र कधी कधी प्रकल्पातील पोरांकडूनच आगळीक होई. अधीक्षकांची नजर चुकवून पोरं आसपासच्या शेतात शिरत, हरभरा, भुईमूग, तूर अशांवर डल्ला मारत मग प्रकल्पात कागाळी येई. प्रकल्पातील कार्यकर्ते, वसतिगृहाचे अधीक्षक समजूत काढत पोरांना दम देत पुन्हा असे होणार नाही असे त्या शेतकऱ्यांना शांत करत. एकूणच काय तर आसपासच्या गावाने मला स्वीकारायला सुरुवात केली होती. आधी पारध्यांची भटक्यांची पोरं आमच्या भागात नको म्हणणारे आता प्रकल्पाकडे कुतूहलाने प्रेमाने बघू लागले. याच वाटेवर, याच वळणावर आजच्या भागात इथेच थांबूया. कुठेही जाऊ नका, एकच रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ, आरजे वैभव सोबत.

आचार्य 90 FM च्या श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची मैत्रीण आर्जे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका स्पेशल सेगमेंटमध्ये जिचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात, जिथे कविता आणि संवेदनांचा मेळ शब्द सुरातून मनात अलवार घर करतात. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से, फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुमच्या भेटूला घेऊन आलेली आहे. श्रोते हो, चला तर मग माझ्यासोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात, जिथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर येत आहे ना? चला तर मग. मंडळी, या सुंदर प्रवासामध्ये मी तुमच्या समोर मी लिहिलेली एक सुंदर कविता मांडते, जिचं नाव आहे आठवतय ना तुला. आपल्या त्याच ठिकाणी आपण आभाळ्याला किती एकटक पाहत राहायचो. आठवतय ना तुला आपल्या त्याच ठिकाणी आपण आभाळ्याला किती एकटक पाहत राहायचो आणि शोधत राहायचो, समजत राहायचो तुझ माझ आभाळ. तासन तास हरवून जायचो आपण कधी गवतावरून, कधी डोंगरावरून, कधी नदीवरून, कधी मेघांवरून, तर कधी चंद्रावरून, चांदण्यांवरून. गर्द धुक्यांना मागे टाकत विहरत जायचो आपण. दूरवर कुठेतरी अगदी खोल खोल तरंगत तरंगत जायचो. ताऱ्यांना माझ्या अगदी पायदळी आणून ठेवायचा असतो. आठवतंय ना तुला अनिलाच्या रथावर बसवून सप्तरंगी स्वप्न दाखवायचं असतो. तुझ्या कवितांनी नदीवरली निळीशार भरजरी साडी नेचवायचा असतो. आठवतंय ना तुला शब्दांनी काजळाची रेघ आखायचा असतो. वेलांटीने माथ्यावर पदर ठेवायचा असतो. अलंकाराने गाली रंग चढवायचा असतो. स्वल्प विरामाने केसांची बट सावरायचा असतो. आणि आपल्याला नजर लागू नये म्हणून पूर्ण विराम देत अलगद टीट लावायचा असतो. आठवतंय ना तुला पण हे सगळं स्वप्नासारखं तसंच अर्धवट का ठेवून गेलास सांग ना. तू आपला आभाळ अजूनही तसंच आहे बघ. आपले डोळे आणि न संपणारी आपली हळवी नजर अजूनही तशीच आहे. फरक इतकाच आहे की आपण अजूनही त्या आभाळाला आपल्या स्वभावानुसारच पाहतोय. मी इमोशनल होऊन आणि तू प्रॅक्टिकल हो. पण तरीही मला ठाऊक आहे अजूनही हे आभाळ तुला सतत सतत विचारतच असेल. आठवतंय ना तुला मंडळी, विचारांच्या गर्दीमध्ये हरवलेले आपण आणि या गर्दीमध्ये सतत ठणकावणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची जी आपली घालमेल असते ना, ती या कवितेतून मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर कविता प्रस्तुत करण्यासाठी खूप आहेत, पण विरह हा विषय मी तुमच्यासमोर आज मी मुद्दा म्हणूनच घेतलाय. एक स्त्रीची तिच्या प्रियकराबद्दलची असलेली तीव्र भावना कशी असते हे मी आज तुमच्या या कार्यक्रमातून मांडणार आहे.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात आरजी रूपा लीला. मंडळी, आजच्या एपिसोडमध्ये मी स्वलिखित लिहिलेल्या कविता आज तुमच्या समोर वाचून दाखवणार आहे. विरह आधारित दोन कविता आपण ऐकल्या आहेत. पुढे वळताना तुमच्या समोर एक सुंदर कविता सादर करते जिचं शीर्षक आहे नंतर. नंतर, नंतरला अंतर होतं. नंतर दिवस बदलतो, रात्र बदलते, श्वास बदलतो, आस बदलते, नजर बदलते, फूल कोमेजतं, जाणीवा बदलतात, आभाळ हरवतं, नदीचा डोह विरतो, देह बदलतो, समाधानाचा अर्थ हरतो, दुःखाच्या शहाणपणासमोर. आणि नंतर, आणि नंतर कविता घरंदाज बनते. आणि नंतर कविता घरंदाज बनते एक एक जखमांची किंचाळी वेचल्यानंतर. आणि मग कविता घरंदाज बनते एक एक जखमांची किंचाळी वेचल्यानंतर. किंचाळी वेचल्यानंतर नंतर नंतर आयुष्यामध्ये पुढे पुढे जात असताना भावनांची, संवेदनांची जी उधळण होत असते ना आपल्या मनामध्ये, तेव्हा आपल्या जाणीवा कशा असतात, ती परिस्थिती कशी असते, हा भाव मांडणारी ही कविता नंतर. नंतरला चित्र खूप वेगळं होतं. जसं वाटत असतं तसं घडत नाही. वळूयात पुढच्या कवितेकडे. पुढची कविता ही अत्यंत प्रिय आहे. बरं का? खरंच प्रिय आहे, कारण की एक सुंदर भावार्थ मी मांडला ह्या कवितेमध्ये, जिचं नाव आहे साधना. साधने या शब्दावरूनच तुम्हाला कळलं असेल की या शब्दातून प्रियकराबद्दलची मी साधना मांडली आहे. ऐकूयात साधना. तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला, तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला, अतृप्त भास तुझे लागले पाहायला. तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला, अतृप्त भास तुझे लागले पाहायला, काळजात दाटे चांदण्यांचा पिसारा. काळजात दाटे चांदण्यांचा पिसारा, वेडावून वाट तुझी लागते शोधायला. वेडावून वाट तुझी लागते शोधायला. बिलगुन सरींना मी निशब्द झाले, बिलगुन सरींना मी निशब्द झाले, तुझा निरोप जो लागला बरसायला, तुझा निरोप जो लागला बरसायला. चातकागत वाट पाहिली मी तुझी, चातकागत वाट पाहिली मी तुझी, इतकी साधना मी लागले करायला, इतकी साधना मी लागले करायला. पुन्हा मध्यरात्री पाणावता तडोळे, पुन्हा मध्यरात्री पाणावता तडोळे, पुन्हा याद तुझी लागते छळायला, पुन्हा याद तुझी लागते छळायला. कसा काय कंप उठतो उरात, कसा काय कंप उठतो उरात, कैक लाख प्रश्न लागती बोचायला, कैक लाख प्रश्न लागती बोचायला. पावसाशी बोलायचे टाळल्यावर मी, पावसाशी बोलायचे टाळल्यावर मी, असं मुख वादळ लागतं गडगडायला, असं मुख वादळ लागतं गडगडायला. मुक्या डोळ्यांनी मुकी हाक मारते, मुक्या डोळ्यांनी मुकी हाक मारते, मुका श्वास मग लागतो कोंडायला, मुका श्वासही मग लागतो कोंडायला. आणि पुढचं वाक्य खूप जवळचं आहे माझ्या. फाडलेल्या त्या कविता वाचू कशा, फाडलेल्या त्या कविता वाचू कशा, फाटून विश्व हे लागते जळायला, फाटून विश्व हे लागते जळायला. आणि शेवटचं कडवं आहे. कविता इतकी दर्दी होण्यास कारण, कविता इतकी दर्दी होण्यास कारण, शब्द कासावीस लागते छळायला,
शब्द कासा विस लागले छळायला तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला अतृप्त भासू तुझे लागले पहायला अतृप्त भासू तुझे लागले पहायला। साधना नावाची ही कविता खरंच माझ्या प्रचंड मनाजवळची आहे। तुम्हाला कशी वाटली श्रोते हो मला नक्की सांगा। आपल्या आचार्य 90 FM सोशल मीडिया पेजवर तुम्ही नक्की भेट द्या आणि तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा। वळूयात पुढच्या गाण्याकडे आणि लवकरच भेटूया नवीन सुंदर कवितांसोबत।

वेलकम बॅक आचार्य 90 FM श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्ही आहात आजी रुपाली सोबत. मंडळी, आजच्या भागामध्ये मी माझ्या स्वलिखित साहित्याचं सादरीकरण करते. मला तुमच्या समोर कविता वाचून दाखवायला खरंच खूप मज्जा येते. वळूयात पुढच्या कवितेकडे. पुढच्या कवितेचं शीर्षक आहे गुंता. या कवितेची पार्श्वभूमी म्हणजे विचारांच्या गर्दीमध्ये अडकल्यानंतर आपण विचारांच्या गुंतामध्ये खूप अडकलेलो असतो. त्याची भावना कशी असते, त्याचे तरंग कसे असतात, ही मांडणारी एक सुंदर कविता गुंता. विचारांच्या गुंतागुंतीत पावलं चाचपडत जातात, संभ्रमाशी तग लावून भरकटून जातात. भान कासावीस असो किंवा हतवल, विचारांची दरीत खोल चालत जाण्याची भूक काही संपत नाही. त्यांची भूमिका निष्ठेने पार करत असतात प्रतिबिंबाच्या शोधात. कधी गवतावरून, डोंगरावरून, नदीवरून, कधी वाऱ्यावरून, कधी आभाळावरून, कधी खडकांवरून, खड्ड्यांवरून, काठावरून, कधी भेगांवरून, रेषांवरून, क्षितिजावरून, मृगजळावरून आणि अगदी उकिरड्यावरून सुद्धा. हो, अगदी उकरड्यावरून सुद्धा जिथवर नजर जाईल तिथवर पावलं जात राहत न थकता. प्रत्येक स्थिती काही ना काही मार्ग दाखवत राहील, काही ना काही अर्थ देत राहील. या प्रवासात वाटेत असंख्य लोभ स्वप्न भेटली बरं का, ओळख भेटली, भूक भेटली, तहान भेटली, पाऊस, हिरवळ, दरवळ, वादळ, प्रतिमा, ऊन, सावली, तरंग तरंग नेत गेला दूरवर. प्रतिभेच्या डोहात मर्माचं दर्पण कोरत जे सर्व काही अगदी मनात घर करून श्रीमंत करत गेले. पण तरीही अचानक एक प्रश्न तग लावून सतत सतत चिरत राहतो प्रत्येक श्वास. पण तरीही अचानक एक प्रश्न तग लावून सतत सतत चिरत राहतो प्रत्येक श्वास की अजूनही या रित्या मनाच्या भिंती मोकळ्या का, अजूनही या रित्या मनाच्या भिंती पोकळ्या का, पोकळ्या का, पोकळ्या का. मंडळी, विचारांची गुंतागुंत दर्शवणारी ही कविता. या कवितेच्या माध्यमातून आपल्या मनातला विचारांचा जो संघर्ष असतो ना, त्याची भांड त्याची कशी धांदल उड त्याची कशी धांदल उडते ही भाव सांगणारी ही कविता. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. वळूयात पुढच्या कवितेकडे. पुढची कविता मला खूप आवडते बरं का. पुढची कविता मला अत्यंत प्रिय आहे, खूप रोमॅन्टिक आहे खरं तर, आणि एक वेगळाच भाव मांडणारी आहे. थोडा विरहही आहे आणि थोडी रोमॅन्टिक पण आहे. कवितेचं शीर्षकच आहे सावळ बाधा. ऐकूया सावळ बाधा. या मावळतीच्या प्रहरी, या मावळतीच्या प्रहरी ही सांज व्याकुळ करते. या मावळतीच्या प्रहरी ही सांज व्याकुळ करते.

करते मन भिरभिरते नक्षत्री चांदव्याशी हित गुज करते। मी तरंगिणी वाहणारी, मी तरंगिणी वाहणारी चंदेरी सळसळणारी, मी तरंगिणी वाहणारी चंदेरी सळसळणारी सावळ्याचा लीऊन गंध निळीशार परिमळणारी। सावळ्याची चाहूल मिळता, सावळ्याची चाहूल मिळता मोरी पंख देह भुलतो। सावळ्याची चाहूल मिळता मोर पंखे देह भुलतो, रुणझुणतो आसमंत अनुरागी मोद खुलतो। वाऱ्यातून साद येते आरजवे या अत्तरांची, वाऱ्यातून साद येते आरजवे या अत्तरांची, श्वासातून वेणू फुलते अवखळ्या उत्तरांची। घनांनी सांडला हा, घनांनी सांडला हा स्वप्नांचा मोर पिसारा, बहरला स्पंदनांनी चंदेरी स्वप्न किनारा। घनांनी सांडला हा स्वप्नांचा मोर पिसारा, बहरला स्पंदनांनी चंदेरी स्वप्न किनारा। रातराणी शहारून गेली, रातराणी शहारून गेली काजव्याच्या मुक्त थव्यांनी, मी भांबावले जराशी, मी भांबावले जराशी सावळ्याच्या आठवांनी। डोळ्यात सांडले मी, डोळ्यात सांडले मी प्रतीक्षा कामनांची, घेऊन ये सोबतीने तू स्वप्नही चांदनांची, तू स्वप्नही चांदनांची, तू स्वप्नही चांदनांची। सावळ बाधा अतिशय प्रिय असलेली माझी कविता। श्रोते हो, तुम्हाला ही कविता कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या येणाऱ्या प्रतिक्रिया खरंच आमच्यासाठी मनोबल वाढवणाऱ्या आहेत। वळूयात पुढच्या कवितेकडे। पुढच्या कवितेचं शीर्षक आहे अंधार। या कवितेची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे। अंधार म्हणजे काय असतो श्रोते हो? अंधार म्हणजे न दिसणारी अशी खोली जिथे आपल्याला काहीच दिसत नाही, आपले विचार तिथे थांबतात, आपल्याला डोळ्यांनी काहीच दिसत नाही असं आपल्याला वाटतं, पण ते खरं नाहीये। अंधार, अंधाराची गोष्ट थोडी वेगळी आहे मित्रांनो। अंधार आपल्याला विचार करायला भाग पडतात, अंधार आपल्याला त्याच्या खोलीमध्ये घेऊन जातो विचारांच्या, त्याचा गूढ अर्थ शोधायचा प्रयत्न करायला लावतो तो अंधार। वळूयात अंधार या कवितेकडे। कधी कधी वाटत आपण दूर गेलो तरी एकटे असतो का? दुराव्यात नक्की सोबत कोणाची असते? खूप विचार केला आणि कळलं सोबत एकाकी अंधाराची असते। अंधार जिथे काही नसतानाही सर्व गडद असतं, शून्य असूनही आठवांची घनदाट दाटी वाटी असते, जिथे प्रश्न श्वासांशी तग लावून खेटून असतात, जिथे भिजरा भिंती गिरवत असतात रित्या उंजळीची मुखी वेदना, कंठातून भळभळत असते कोंडलेली कविता, जिथे खोल आणि खोल केवळ निनावी दरी असते ज्यात अडखळत आपण स्वतःला पुसून टाकतो, पुसून टाकतो, हरवून देतो आपलं अस्तित्व आणि शोधत राहतो आशेचा मृग जळी गाभारा। अंधार, अंधार तरीही निष्ठेने हात सोडत नाही, अंधार तरीही निष्ठेने हात सोडत नाही, तो घट्ट धरून असतो आपल्याला, जितकी खोल जाऊ तितका गडद राहणारा आणि उजेडाच्या पायरी धडपडतच पडणारा एकांताचा सोबती अंधार, एकांताचा सोबती अंधार, अंधार। श्रोते हो, अंधार
अंधार असा गूढ अर्थ सांगणारी ही कविता तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. वळूयात एक छोट्याशा ब्रेककडे, पुन्हा भेटूया आपण सुंदर कवितांच्या गाभाऱ्यात. भेटूयात.

आचार्य 90 FM च्या श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, तुम्ही ऐकत आहात आरजे रुपालीला आणि आजचा स्पेशल सेगमेंट आहे कवितांच्या गाभाऱ्यात. आजच्या स्पेशल एपिसोडमध्ये मी स्वरचित कवितांचं सादरीकरण करते. श्रोते हो, मंडळी, आत्ताची जी कविता मी प्रस्तुत करते ती खरं तर स्त्री मनावर आधारित आहे. आजची स्त्री स्वतःची जबाबदारी सांभाळत असताना वेगवेगळ्या संकटांना तोंड देऊन पुढे जात असते आणि स्वतःचं व्यक्तिमत्व खंबीरपणे या समाजामध्ये स्वतःला स्थिरपणे ठेवत असते. आणि अशीच एक सुंदर कविता तुम्हाला मी वाचून दाखवते. का हरवलेस तू, का हरवलेस तू स्वतःची ओळख पुसलेस तू, का हरवलेस तू स्वतःची ओळख पुसलेस तू, अगदी बदलून गेलेस तू. तुला शोधण्याचा रस्ता घाबरून खोडून टाकलायस तू, तुझ्या स्वत्वाला गाठता येणार नाही असा. नजरेआड कितीतरी कळा पुटपुटत राहतेस, देवापुढे हात जोडून डोळे अलगत पाणावतेस. काहीतरी सांगायचं आहे का तुला? व्यक्त व्हावंसं वाटत असेल तर बोल. बोलायला जड जात असेल तर श्वासात अडकलेला तणावाला दीर्घ श्वासात दूर कर. तुझ्या कणत बसण्याला आवाज असतो अग, या भिंतींना ऐकू येतात तुझ्या मुख्यात जखमा. तुझ्या मायेने घराला सावरशीलही, तुळशीला घराचं वैभव मागशीलही, दिव्याभोवती तुझी ओवी गाशीलही, अंगणातल्या कणात रंग भरशीलही. पण रंगांना तुझी न फुटलेली आरोळी ऐकू येते अग, त्याचं काय? हिरमुसलेली रांगोळी भरत नसते अग, तिला हवा असतो तिच्यातील तिचा खरा रंग, जो समाजाच्या उंबरठ्यात जखडून बसलाय. उंबरठ्या बाहेरची रांगोळी उंबरठ्या आत गुदमरत असते. तुझं सार विश्व तुझ्यातच तर आहे राणी. तुला सुंदर बोलता येतं, सुंदर पाहता येतं, अन्नपूर्ण होता येतं, अर्धांगिणी होता येतं, बहीण होता येतं, माय होता येतं, साय होता येतं, सावली होता येतं, गंगा होता येतं, सीता होता येतं, राधा होता येतं, मीरा होता येतं, प्रेम करता येतं, अनंत अनंत अनंत. इतकं सारं सामावलंय तुझ्यात, पण तू तुझी कधी होशील? रांधा वाढा उष्टी काढा, या पुढेही जग आहे तुझं, ज्याचं दार तू कधीच बंद केलंयस. ऐक माझं हे घर तेव्हाच सुखावेल जेव्हा तू हसशील. या घराला तुझ्या हातांनी मायेचा लेप सावरल्यावर ही रांगोळी तेव्हाच खुलेल जेव्हा तू तुझा रंग भरशील. उंबरठ्या आतून नाही तर उंबरठ्या बाहेरून रंग भरल्यावर ही तुळस तेव्हाच विसावेल जेव्हा तू डोईवरचा पदर कमरेत खोचून समाजाला नाही तर तू स्वतःला डोक्यावर घेतल्यावर. कारण हे आयुष्य तुझं आहे जे तुझ्या भोवती फिरतं आणि तुला समृद्ध करतं. तू तुझी स्वप्न पाहत राहा, साकारत राहा, जगत राहा. तू सगळ्यांचीच झालीयस, सगळ्यांचीच. पण आता तू तुझी राहा, पण आता तू तुझी राहा, तू तुझी राहा. मंडळी, स्त्रीचं स्वत्व सांगणारी ही सुंदर कविता कशी वाटली मला नक्कीच सांगा. वेळ कशी पुढे पुढे सरकत गेली या कवितांच्या गाभाऱ्यातून खरंच कळलं नाही. तुम्हाला आजचा या कवितांचा नजराणा कसा वाटला हे मला नक्कीच सांगा. मित्रांनो, भेटणार आहोत आपण पुढच्या नवीन सेगमेंटमध्ये ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात, ज्याच्यामध्ये आपण
गप्पा गोष्टी आठवणी किस्से फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता घेऊन येणार आहोत. भेटूया पुढच्या सेगमेंट मध्ये. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली आज तुमची रजा घेते. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत वाचत रहा, जगत रहा आणि आनंदी रहा. बाय बाय.

नमस्कार श्रोते हो, तुम्ही आजच्या भागामध्ये ऐकणार आहात ललित लेख संग्रह सतीश सोळंकुरकर लिखित सावी। ज्येष्ठ साहित्यिक कवी सतीश सोळंकुरकर सर यांचा हा सावी ललित लेख संग्रह तुम्ही या पुढच्या काही भागांमध्ये ऐकणार आहात आरजे वैभव सोबत। या ललित लेख संग्रहा निमित्त निरंजन उजगरे या मित्रास सतीश सर असं म्हणतात, देणे घेणे जीव घेणे त्याचा होतो झुला, शब्दासाठी जीव दिलास काय मागू तुला। म्हणजे हा ललित लेख संग्रह कविवर्य शंकर वैद्य सर यांच्या हस्ते प्रकाशित झाला होता, पहिला ललित लेख संग्रह सतीश सरांचा। त्याला आता जवळजवळ म्हणजे 14 वर्ष पूर्ण होत आली आणि डॉक्टर अनुपमा उजगरे यांच्या स्वररंग निर्मिती प्रकाशनातर्फे हा संग्रह प्रकाशित झाला होता। त्याला रसिक वाचकांचा उत्तम प्रतिसादही मिळाला।

या प्रकाशनाची खरी गंमत म्हणजे एक गोष्ट आहे खरी तर चांगली आठवणीत राहणारी. अभिनेते तथा कवी सरांचे चांगले मित्र कवी मित्र किशोर कदम अर्थातच सौमित्र या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते आणि त्यांनी तसा त्यांना शब्दही दिला होता. परंतु त्यावेळी गडहिंग्लजमध्ये जोगवा या चित्रपटाचे शूटिंग करत असताना चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी सौमित्र सरांना म्हणजेच किशोर कदम सर यांना सांगितलं होतं, डम दिला होता डायरेक्ट, की मला शूटिंग सेटवरून तुम्ही कुठेही गेलेले चालणार नाही, म्हणजे जायचं नाही शूटिंग सोडून. तर मुख्य म्हणजे साडीशिवाय राहायचे नाही असा डायरेक्टरने किशोर कदम यांना दमच दिलेला. पण केवळ सतीश सरांच्या शब्दाखातर ते कार्यक्रमासाठी मोटर बाईक घेऊन गडहिंग्लजमधून पळाले आणि कोल्हापूरमध्ये सभागृहामध्ये पोहोचलेले. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ते तिथं पोहोचले. नागपूरहून कविवर्य ग्रेस सर यांचा त्यांना कॉल आला की मी तिथेच आहे माझ्या शुभेच्छांसह. त्याचबरोबर कविवर्य प्राध्यापक अशोक बागवे सर, प्रवीण दौने सर, चंद्रशेखर सानेकर सर, संदेश ढगे, रवींद्र महिमकर असे अनेक साहित्यिक मान्यवर या सभागृहामध्ये प्रकाशन समारंभावेळी तिथे सोहळ्यासाठी उपस्थित होते. सतीश सरांचे सगळे शाळकरी मित्र आणि त्यांनी एकंदर हा पहिला ललित लेखसंग्रह साहित्यिक रसिक वाचकांसाठी ठेवला आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा अष्टगंध प्रकाशन यामार्फत हा नवनिर्मित केला. हा सावी ललित लेख संग्रह आपण इथून पुढे काही भागामध्ये ऐकणार आहोत आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आरजे वैभव सोबत. तर मी सुरू करतो, प्रेक्षक हो, श्रोते हो, रसिक हो, सावी कशी आहेस तू, कसा आहे मी, 50 ओलांडली आता तूही असशील याच वयाच्या आसपास कुठे. 2-3 साल मागे जरा, पण मला आजही दिसते आहेस परकरी शाळेतली, गंमत आहे नाही. मी मला 50 वाटतोय आणि तू मला वाटतेस 12-13-15. आजही जेव्हा तुला आठवतो, एक चिमुरडी परकराचा ओसा एका हातात धरलेली, केसांची एकच एक लांब सडक वेणी घातलेली, गालातला चिंच किंवा आवळा असा एखादा पदार्थ घोळवत असलेली आणि कपाळाच्या मधोमध नाकाच्या जरावर लाल भडक टिकली लावणारी एक शाळकरी पोर समोर दिसायला लागते. मी तिला पाहायला लागतो आणि मग हळूहळू मीही छोटा छोटा होत जातो. खाकी पॅन्ट अर्धी, पांढरा शर्ट अर्ध्या बाह्यांचा, एक हात पॅन्टच्या खिशात आणि एक हातात 4-2 पुस्तके, वाऱ्यावर उडणारे केस आणि ओठ बंद. सावी तुला आठवते, शाळेत जाताना मी जरा आधीच निघायचो. आधी तुझे घर, मग शाळा असायची जरा अंतरावर. मी तुझ्या घराकडे पाहत पुढच्या सोप्यात किंवा अंगण, तेच ते नेहमीचे चाळे करत, म्हणजे काहीतरी हरवत काहीतरी शोधत आणि येशील लगोलग माझ्या मागे. पण तुझ्या घरात सामसूम असायची, पुढच्या दरवाज्यातून थेट पाहिले आत की अगदी पाठीमागचे दार स्पष्ट दिसायचे आणि अधेमध्ये कोणीही नाही, मी तसाच पुढे व्हायचो. पण मी जरा पुढच्या वळणावर वळतो न वळतो तोच

0: खरं सांग,
1: तुला खरंच माहित नसायचं की मी थांबायचो वाटेवर ते तुझ्यासाठी म्हणून. मी 17 वेळा मागे मागे वळून पाहायचो ते तुझ्यासाठी म्हणून. मी माझ्या चालण्याचा ताल जुळवून घ्यायचो ते तुझ्यासाठी म्हणून. आजही मी ताल सांभाळून चालतो आहे, आजही मी मागे मागे वळून पाहतो आहे, आजही मी भर रस्त्यात कुठेही थांबतो आहे, सावी वाट पाहतो आहे तुझी, तू कुठे आहेस, तू कुठे आहेस, तुला हे आता कसे सांगू सावी की तू कधीतरी हाक मारशील म्हणून मी थांबून होतो, आणि हे तरी कसे सांगू की तुझ्याकडे झेपावणारी माझी हाक मीच दाबून ठेवत होतो सतत. तेव्हापासून दाबून ठेवलेले सगळे उमाळे आता आतून बाहेर पडताहेत सावी. रात्री अपरात्री माझ्या आत धडका मारताहेत. मी उठतोय, अंधारातूनच पळत सुटतोय सावी, सावी ओरडतोय, तू कुठे आहेस सावी, सावी तू कुठे आहेस. शाळेच्या पाठीमागच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात त्या आंब्याच्या झाडाखाली उभी आहेस का, जिथे माझ्या कापलेल्या बोटाला तू तुझा रुमाल बांधला होता. शाळेच्या वरांड्यातल्या खांबापाशी तू उभी आहेस का, जिथे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून उभे केले जायचे. आणि मी एकदा तिथे उभा असताना प्रार्थना झाल्यावर वर्गात जाताना तू चिंचेचा परीक्षेला जाण्यापूर्वी मी सोडून शाळेतला प्रत्येक जण जात असे आणि रामाला नवस बोलत असे. त्या रामाच्या देवळापाशी उभी आहेस का, जिथे एकदा घाई घाईने जात असलेल्या मला थांबवून तू खोबऱ्याचा एक तुकडा माझ्या हातात दिला होता. सावी कुठे आहेस तू आता या क्षणाला, आहेस तशीच आहेस ना अजूनही, की तू झाली आहेस मोठी. खरंच आता तू मोठी झाली असशील, साडी नेसायला लागली असशील, छान दिसायचीस तू साडी. आठवते शाळेच्या गॅदरिंगच्या वेळेला तू नेसलेली ती निळी साडी आणि त्यावरचा तसलाच पण जरा फिकट रंगाचा ब्लाऊज, किंवा शाळेच्या निरोप समारंभाच्या वेळी नेसलेली ती गुलाबी फुलांची सोनेरी किनार असलेली साडी. आणि जेव्हा आपण निरोप घेतला तेव्हा नेसलेली मावळतीच्या सूर्यफुलांसारखी रंग असलेली ती उदास पिवळट साडी. सावी तुझा आवडता रंग कोणता होता ग? निळा ना? मला माहित आहे ते. आपल्या घराला निळे पडदे लावूया असे तू एकदा शाळा सुटताना म्हणाली होतीस. त्यानंतर मला ते घर आणि निळे पडदे कितीतरी स्वप्न दिवसात दिसत राहिले. सावी माझे लग्न झाले आहे, मी उंच झालोय आता खूप. तू कशी दिसतेस? सावी तुझेही लग्न झाले असेल ना? कसे आहे तुझे घर? निळे पडदे आहेत का घराला? माझी मुलं आता मोठी झाली आहे, तुलाही मुलं असतील ना? आपल्याला सगळ्या मुली व्हायला हव्यात असे तू एकदा देवळाच्या पाठीमागच्या तळ्याच्या काठावर मला सांगितले होतेस. मी हसलो होतो. तर गाल फुरंगटून म्हणाली होतीस, बघच तू आपल्याला सगळ्या मुलीच होणार, मला मुलगे आहेत दोन, खांद्याला लागतात ते माझ्या हातात. तुझ्या मुलीही मोठ्या असतील ना सावी? आणि तुझे मिस्टर मिशी आहे का ग त्यांना? तुला मिशी मुळातच

करायची नाही, दाढीही रोजच्या रोज करायला हवी असायची. मला दाढीचा कंटाळा आजही तसेच आहे माझे. मी आता रोजच्या रोज दाढी मात्र करतो, पण मला आवडते म्हणून नाही. हा आपले उगाच असेच सावी. असे तर झाले नाही ना की तू हाक मारलीस आणि मी ती ऐकून तसाच पुढे निघून गेलो, किंवा तू हाक मारलीस आणि मला ऐकूच आली नाही, की तू हाक मारलीच नाही. आता तू कुठे आहेस सावी, कशी आहेस? परवा गावी जाऊन आलो, मुलं बायको होती सोबत. आता गावात काही नाही, शाळा बदलली आहे, मोठे कॉलेज झाले आहे गावात. शाळेच्या पाठीमागचे आंब्याचे झाड नाही, रामाच्या देवळा पाठीमागचे तळे नाही. तू तरी कुठे आहेस सावी? तू नाहीस. ते गाव माझे वाटावे असा एकमेव पुरावा म्हणजे तू. निदान एकदा भेटशील का? कशी कोठे भेटलीस तर ओळखशील मला. मी उंच झालो आहे, मी आता फुल पॅन्ट आणि शर्ट घालतोय. आता माझ्याकडे बूट आहेत चांगले, घड्याळ आहे सोनेरी पट्ट्याचे, केस पांढरे झाले आहेत पण मी कलप लावतो. दूरचे दिसत नाही म्हणून चष्मा आहे, नेहमी नाही लावत. चष्म्याला सोनेरी फ्रेम आहे. हातात कागद असतात सावी. तुला तो आपल्या गावातला मन्या आठवतो, शाळेच्या वाटेवर उभा असणारा, नीट आंघोळ केलेला, नीट तेल लावून केस बसवलेला, स्वच्छ कपडे घालणारा, कुठले तरी इंग्रजी वर्तमानपत्र नेहमी हातात असणारा, आठवतो ना? त्याला लोक वेडा म्हणायचे. मी आता जरा

असते अशा वेळी. काल आपण परत भेटलो त्याच हॉटेलमध्ये त्याच नेहमीच्या टेबलवर. काल माझ्या लग्नाचा 12वा वाढदिवस, म्हणजे माझ्या तिच्याशी झालेल्या लग्नाचा 12वा वाढदिवस. तू अशी समोर माझ्या आणि तुझ्या पाठीमागे वेटर वाट पाहतोय ऑर्डरची. त्या मागच्या टेबलावर सुरू आहे गोंधळ माझ्यातल्या मनाचा. बोलायचे ते दाबून टाकायचे ही तुझी सवय, आणि ते जाणवून द्यायचे आपल्यातच आपल्याच ओठात दात घट्ट घालून काही न बोलता ही देखील तुझी जुनीच सवय. एकच दिवस आधी तुला मिळाले आहे माझे एक पत्र, त्यातल्या सळसळणाऱ्या गुलाबी पडद्यांचा एक पदर अजूनही बिलगून आहे आहे अस्वस्थ घट्ट करतो आहे पकड हळूहळू. तुझ्या डाव्या डोळ्यात ओल आहे, या हॉटेलच्या एसी रूम मध्ये धूळ नाही आणि धूळ ही डावा आणि उजवा असा पंक्तीभेद करत नाही नसावी. पाणी पिण्याच्या निमित्ताने तू प्रयत्न करते आहेस ओल टिपण्याचा. एक अश्रू घरंगळत उतरतो आहे ग्लासात, रंग बदलतो आहे पाण्याचा. माझ्याही पाण्याला समुद्र चव. काहीतरी खाऊन चहा मागवतोय आपण. उष्टा चहा ओढून घेताना अजूनही थरथरतोय तुझा हात. मुलांच्या ऍडमिशन बद्दल आणि अनियमित पाणी पुरवठ्याबद्दल आपले आधीच बोलून झाले आहे. सल सल सलतो आतमध्ये झुलतो झरकन खाली झरकन वर. खोल खोल विहीर मातीची घागर बुडबुड घागरी काळेशार पाणी तिन्ही सांजी दारात भिंजलेली गाणी. अर्ध्यावरची घागर बघू नको वाकून पदराच्या डोकाने डोळे घे ग झाकून. डोळ्यामध्ये ओल तुझ्या पाणी येईल वर. सळसळ सळसळ बाभळीचा सळ. निघताना काहीच बोलली नाहीस तू सावी. हे असे पहिल्यांदा झाले. निदान परत भेटण्याबद्दल आपण बोलायला हवे होते. दादानं मला सकाळी मारलं पप्पा. नाही ओ पप्पा, त्यानेच माझी सायकल ढकलली. दोन फोन आले होते कोणाचे तरी. जेवायला वाढू ना. गुलाबी पडद्यातून उठतायत आवाज. सळसळत जाते आवाजाची सावली एका रूम मधून दुसऱ्या तिसऱ्या. आजूबाजूच्या बाल्कनीतले दिवे विजत जात आहेत क्रमवार. माझ्याही एक एक करून आता सगळे स्वप्नांच्या स्वाधीन होत आहेत आपापल्या. नेमके काय करायचे असते जेव्हा सगळेच असतात आपापल्या स्वप्नांमध्ये खेळत आणि आपण आपल्याशी अनोळखी असल्यासारखे शेवटच्या गाडीनंतरही कोणाची तरी वाट पाहत उभे एखाद्या आडगावातल्या स्टेशनात. काय करायचे असते अशा वेळी. शांत झोप येते आहे. कवी सतीश सोळंकुरकर ललित लेख संग्रह सावी यामध्ये तिसऱ्या प्रकरणात ते म्हणतात शांत झोपेत आहे. मी उभा आहे समोर तुझ्या अखेरच्या न्यायासाठी. माझी काहीही तक्रार नाही. मी निमूटपणे निघून जाईन. तू घमेंड बाळक तुझी स्वतःची मला नष्ट करण्याची. घोड्याच्या पाठीवर उलटे बांधून आणले मला इथे. मला काहीही आठवत नाही. आठवायचेही नाही काही.
दूर आहे इथून, शिवाय सगळे पाशेही मी आधीच तोडून टाकले आहेत. मी तुझी आहे, तुझीच राहीन या एकाच दिलाशावर मी मागे टाकून आलो आहे सर्व. तू ओढून घेतलेस मला आणि शेवटचे वस्त्र उतरेपर्यंत सोबत केलीस माझी. आता काहीच राहिले नाही अंगावर आणि झाकण्यासारखे काही उरलेही नाही. अशा अवस्थेत तुझ्या समोर उभे राहण्याचा प्रसंग यायला नको होता. अजूनही खाली उतर असे म्हणत खोलवर घेऊन गेलीस आणि आता येते परत असे म्हणून वर निघून आलीस. मला वरचे काही दिसत नाही, खाली अजून खाली उतरायला जागा सापडत नाही. मी हे ग्लानीत बोलत नाही, तापाच्या ताप अजून जरा चढला तर मेंदूच चढेल. राग आला तर रागवावेसे वाटते, हसू आले तर हसावेसे वाटते, रडू आले तर रडावेसे वाटते. होय, मी म्हणालो. डॉक्टरने आपल्या सोबतच्या डॉक्टरकडे पाहिलं, मग त्याला इंग्रजीमध्ये काहीतरी सांगितलं, मग म्हणाले, ऑल राईट, आता ही चित्रे पहा. एकूण 8-10 चित्रांचा संच होता. आता क्रमवार चित्रे पाहून सांगा काय दिसते येते. सगळ्या आडव्या उभ्या रेघा होत्या, ज्या मी माझ्या डिप्लोमाच्या पहिल्या वर्षात शिकलो होतो. सर्व काही स्पष्ट दिसत होते, तरीही मी म्हणालो, काहीही दिसत नाही मला. एकच एक रंग पसरलेला दिसतो कागदावर पावसासारखा, काहीच दिसत नाही. त्यांनी परत विचारले, होय, नाही जाणवत काहीच, मी म्हणालो. मग दोघा डॉक्टरांनी एकमेकांकडे पाहिले, फाईलमध्ये काहीतरी लिहिले, वॉर्डमध्ये पाठवले. मी चालत गेलो वॉर्डमध्ये आणि झोपलो खाटेवर. जाग आली तेव्हा दोन्ही हातात सलाईनच्या सुया होत्या आणि अंगावर हॉस्पिटलच्या पट्ट्या पट्ट्यांचा ड्रेस. माझ्या अंगावरचा ड्रेस त्यांनी कुठे टाकला असेल? खिशात एक कागद होता कवितेचा. कविता मिळायला हवी. कपडे काय? हेही तसे वाईट नाही. विचारावे हॉस्पिटलमध्ये असं कोणी असेल का जो माझी कविता शोधून देऊ शकेल? मी वाट पाहतो. संध्याकाळी 4-6 माणसांना आत सोडतात. मी या वेळेत जाणार आहे. हीच वेळ असते कोणाशी तरी बोलायची. मग 24 तास आवाज बंद. बाजूचे पेशंट बोलत नाही, डॉक्टर स्वतःशीच बोलतात आणि सिस्टर मुक्या आहेत सगळ्या. एक सिस्टर काळजी घेते जरा, तिचा एक पाय अधू आहे, लंगडत चालते, पण स्वभाव सोन्याचा आहे. तिच्या तशा चालण्याने हातातला औषधाचा ट्रे कलंडेल आणि एखादी बाटली खाली. काही होता कामा नाही. मग तिच्या अधोपायाबद्दल तिला अधिकच वाईट वाटेल. फार विचार करू नका, डॉक्टर म्हणाले, मेंदूत ताप चढेल. मी विचार नाही करीत. 4 गोळ्या आहेत, 2 पांढऱ्या आणि 2 पिवळ्या, आधी कोणत्या घ्याव्यात असे म्हणून मी गप्प बसतो. आता हा काही विचाराचा भाग नाही, तेवढी कविता मिळायला हवी होती. शेवटच्या क्षणी आपले असे कोणीतरी हवीच ना बरोबर. खालच्या मजल्यावर बायकांचा वॉर्ड आहे, त्यांच्या बाजूला लहान मुलांचा. रात्री कधी कधी मला बासरीचे सूर ऐकू येतात. हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला जी झाडी आहे तिथे रात्री कोणी
कुठलीतरी बासरी वाजवत फिरत असावा असे वाटते. कोण ते एकदा पाहायला हवे. तेवढी कविता मिळाली असती तर बरे झाले असते. ताप बरा आहे. बाजूचा एक पेशंट भांडला माझ्याशी कारण तसे काहीच नाही. मग मी जेवलोच नाही. तो मात्र बक्का बक्का जेवत होता. माझ्याकडे एकटक पाहत होता. त्याची मोठी मुलगी येते त्याला भेटायला. कधी कधी शिरा घेऊन येते. कालही आणला होता. मला दिला थोडा तर मी म्हणालो मला नको मला नाही आवडत. तर भांडला माझ्याशी.

मला झोप लागत नाही डॉक्टर, असे म्हणालो तर म्हणाले, दिवसा कशाला झोपता? म्हणजे जेव्हा झोप येईल तेव्हा झोपायचे नाही आणि जाग येईल तेव्हा जागायचे नाही, म्हणजे राग येईल तेव्हा रागवायचे नाही, हसू येईल तेव्हा हसायचे नाही, रडू येईल तेव्हा। मला आता बरेच दिवस झाले तिथे, हॉस्पिटलची ही बरीच माहिती झाली आहे, तसे सवयीने कळते सर्व। तिचा पाय जरा अधून असायला हवा, बाकी चांगली आहे, सोने आहे सोने। कवितेबद्दल तिच्याशी बोलावे का? कविता सापडल्यावर ती इतरांसारखी सरळ चालेल का? ती आज येईल तेव्हा मी बोलेन तिच्याशी, असे म्हणतो। दोन गोळ्या तशाच आहेत अजून, घ्याव्यात का? नकोच ते, तापाचा आणि गोळ्यांचा काय संबंध आहे? काय संबंध असू शकतो? तिला प्रत्येक वेळी दिवस पाळी असायची, बहुतेक रात्र पाळी असेल, दोन मॉर्निंग, दोन इव्हिनिंग, मग दोन नाईट। काल एक नाईट झाली, आज एक, एवढ्यात यायला हवी होती। तिचे येणे समजते की समोर यायलाच हवी असेही नाही। सकाळी 4 नंबरचा पेशंट गेला, गेला म्हणजे संपला। माणूस संपतो म्हणजे काय? बरे झाले, तसे फार कमी पेशंट येतात इथे मरण्यासाठी। मला त्याच्या खाटेवर शिफ्ट करतायत, कदाचित ती खाट जाणाऱ्यांसाठी स्पेशल असेल। मी उद्या त्या खाटेवर झोपेन, म्हणजे निदान आजची रात्र आहे हातात, आजच विचारायला हवे। येईल ना ती? सुट्टी तर नाही ना घेतली आज? मी मेल्यावर आधी कोणाला समजेल? ड्युटीवर असताना मरण यायला नको, कदाचित तसे होणारही नाही। माझ्या उशाखाली पुस्तक आहे, मागे काहीतरी कधीतरी लिहिलेल्या कवितांचे, त्याच पुस्तकात पत्र लिहून तिला द्यावे का? मला तसे फारसे कोणी येत नाही भेटायला, इतरांना भेटायला बरेच जण येतात, ते माझ्याकडे सहानुभूतीने पाहतात। उद्या एक्सरे काढणार आहेत, मेंदूच्या एका भागावर काळे डाग आहेत, मी कधी कधी बरळतोय, ते त्याचमुळे असे डॉक्टर म्हणत होते। मला एक्सरेची भीती वाटते। ठीक आहे, उद्याच्या उद्या बघू। आज राहिलेल्या दोन गोळ्या घ्याव्यात का? बाजूच्या वॉर्डमध्ये तिच्या असण्याचा आवाज आहे, म्हणजे ती आली आहे। चला आज बोलूया, तिच्या पायाला काय झाले असेल तेही एकदा विचारायला हवे। कवितेचा कागद हातात असता तर जरा धीर आला असता। रात्रीचे 10 वाजले आहेत, ती येते आहे माझ्या दिशेने, तिची सावली हलते आहे सावधानावर। आता येईल जवळ आणि आधी नाडीचे ठोके बघेल। ती जवळ आली, माझे तर जवळजवळ बंदच पडतात, 36 गुण जमतात, बाकी सर्व ठीक आहे, पण ऐकू येत नाही। फार विचार करू नका, ताप डोक्यात जाईल। मग विचार आणखी केला तर डोक्यातून वर कुठे जाईल? मी कुठे विचार करतोय? मी आज फक्त विचारणार आहे, चला आजच विचारू, काय ते एकदा होऊन जाऊ दे। आपल्याला थांबावे लागेल, ती म्हणाली, पण तोवर ही रात्र नाही थांबवता येणार। कविता नाही सापडणार, कदाचित माझा भरवसा आहे। मी तुझी कविता शोधून देईन, मी तुला जास्तीत जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवून घेण्याची शिफारस करीन। माझे ऐक, आपण निघूया, मी तुझ्या पायाबद्दल विचारणार नाही,
मी गोळ्या वेळेवर घेईन, मी नवी कविता लिहीन, सगळे नीट होईल, तू फक्त निघ माझ्या बरोबर। नाही, काही बंधने ही पाळायलाच हवीत, आपल्याला थांबायला हवे। मी आज रात्रीच माझी खाट बदलली आहे, मरणाची परंपरा असलेल्या खाटीवर मी झोपलो। मी सगळ्या गोळ्या फेकून दिल्या आहेत, मला शांत झोप येते आहे, शांत झोप, शांत, शांत। ललित लेख संग्रह सावी, ज्येष्ठ साहित्यिक कवी सतीश सोळांकुरकर सर यांचा हा सावी ललित लेख आपण आजच्या भागात ऐकला। पुढील भागातही सावी हा ललित लेख संग्रह ऐकणार आहोत, तर कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ, आरजे वैभव।

घेणे घेणे जीव घेणे त्याचा होतो झुला, शब्दासाठी जीव दिलास काय मागू तुला. ललित लेखसंग्रह सावी, ज्येष्ठ साहित्यिक सतीश सोळंकुरकर लिखित. आपण मागील भागात ऐकला, आजच्या भागातही सावी हा ललित लेखसंग्रह आपण ऐकणार आहोत आर जे वैभव सोबत आचार्य 90 FM रेडिओ आर जे वैभव सोबत. तू येतोस आणि सर्व काही मनाप्रमाणे घडत जाते, एक एक गोष्टी अगदी ठरल्याप्रमाणे होते. आजकाल खरेच किती बदल घडत चालला आहे आपल्या माझ्यात. मोर पंख फिरावे हळूवार तसे अनुभवते आहे दिवस तुझ्या बरोबर. अगदी सावलीप्रमाणे असतोस माझ्या आत आणि बाहेर. तू इतरांसाठी काय आहेस कोण आहेस माहीत नाही, पण माझ्यासाठी शब्दात बांधणे शक्य नाही. तरी माझ्यासाठी तू म्हणजे माझ्यासाठीची मीच परत असे वाटते. तू येतोस तेव्हा फक्त तुझा असतो ऋतू, देहभान विसरून जाते आणि दुसरे कुठलेही जग मला आठवत नाही जराही. आठवते ते फक्त तुझे असणे. जेव्हा आठवतात ते क्षण एका वेगळ्याच वेळख्यात असते. आणि एक सांगू, माझे असणे तुझ्या आत सतत राहणे मला उडू लागले आहे. तुझी किमया रंगू लागली आहे. आता मी स्वतः माझी पायवाट चालू लागले आहे. मी आता माझ्याबद्दल विचार करते कधी कधी. आठवत बसते पाठीमागचे दिवस. तू हाक मारायचास आणि मी न ऐकल्यासारखे करत जायचे. काही ना काही कारण काढून तू बोलायला पाहायचास माझ्याशी आणि मी दुर्लक्ष करत राहायचे. पण एक सांगू, तेव्हाही अगदी तेव्हाही सतत वाटत राहायचे मला की तू यावेस जवळ, बोलावेस माझ्याशी, हाक मारावीस मला. नव्हे मी वाट पाहत राहायची तुझ्या येण्याची. काही कारणाने तुला जर उशीर झाला यायला तर चैन पडायची नाही मला. तू यायचाच धावत पळत नेहमीप्रमाणे विष करायचाच. पण मी प्रतिसाद द्यायचीच नाही कधी. आता माझी मला गंमत वाटू लागली आहे. आता बदलले आहे सगळे. तू बदलून टाकले आहेस मला अंतर्बाह्य. आता मी मारते पहिली आग तुला. आता मी राहते थांबून तुझ्यासाठी. आता मी बोलते आहे सतत तुझ्याशी. माझे तुझ्यामध्ये रूपांतर होते आहे हळूहळू असे वाटते आहे. आता आरशात पाहतानाही मला आधी तुझा चेहरा दिसतो. एक सांगू तुला, मी आता माझी अधिक काळजी घ्यायला लागली आहे. स्वतः सजताना तुला सजवण्याचे सुख घ्यायला लागले आहे. स्वतःला जपताना तुला जपण्याचे सुख घ्यायला लागले आहे. तुझ्याच पत्रांचे संदर्भ घेऊन लिहिले कारण सर्व काही असते लिहायचे, पण क्रमवार लावत जावे एक एक दिवा आणि आपल्याही नकळत विजत जावा एक एक आपल्या मागे जसे होते तुला लिहिताना. मला जर लिहायचे असेल तर त्यासारखी दुसरी सोपी गोष्ट नाही असे तू म्हणतोस ते खरेच, पण मनातल्या मनात लिहायचे असेल तर प्रत्यक्ष कागद घेऊन बसते समोर आणि मग तसाच राहतो कागद. पेन मधून उतरत नाही शाईचा पेन, निरक्षर झाल्यासारखे वाटते. मग मी परत काढते सगळी तुझी सगळी पत्रे तुझ्या कविता आणि मग वाचत राहते त्यातलेच काही तुला लिहित राहते. गंमत आहे ही काही. आधी तू मला लिहायचे आणि मग तेच परत माझे म्हणून मी तुला सांगत राहायचे. आवडते ते मला. कधीतरी वाटते अशी पाणीच्या पाणी लिहिली जावीत तुझ्यासाठी एक
असे फक्त वाटते इतकेच. या भेटीत तू माझ्याशी नव्या घराबद्दल बोललास आणि ते न पाहताही मी तिकडे जाऊन पोहोचले सुद्धा. सगळे दिसायला लागले समोर, सगळे सामानही घेतले मी लावायला, तुझी पुस्तके, तुझ्या कॅसेट, तुझी मेडल्स, कुठून कुठून जमा केलेल्या तुझ्या वस्तू, पेंटिंग, तुझे लिहिण्याचे टेबल मात्र मी किचन समोर मांडून ठेवले. दोन कारणे आहेत त्याची, तू लिहित असलेल्या मला दिसला पाहिजेस हे एक, आणि मी तुझ्यासाठी आत काहीतरी करत असताना तू मला पाहते आहेस हे मला पाहता आलं पाहिजे हे दुसरे. तू फुल झाडे लाव, मी निगराणी करीन त्यांची, असे तू एकदा म्हणाला होतास. आता सगळ्यांचीच निगराणी तुला करायची आहे, पाहिलेस हे असे होते. तू काही सांगतोस आणि मी मग अलगद उतरत जाते त्याच्या आत. तू जवळ नाहीस असे म्हणाले तर मी हे सांगत जाते आहे ते कोणाला. तू जवळच आहेस असे म्हणावे तर मी हे का लिहिते आहे काही समजत नाही. थांबते कारण पुढचे काहीच दिसत नाही. शेवटी तुझ्याच दोन ओळी घेते आहे थांबताना. हे पत्र लिहिताना माझ्यासमोर कोणीही नाही, आजूबाजूला खूपसा पाऊस मात्र साचलाय. याच वाटेवर याच वळणावर एक छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ RJ.

विश्रांतीनंतर पुन्हा ललित लेख संग्रह सतीश सोळंकुरकर लिखित सावी. तुझं पत्र मिळालंय आणि नेमका तुझा पत्ता हरवून बसलो आहे मी आज. पाहिलं मी लिहायला घेतले आणि लोकांच्या मनात पहिला प्रश्न आला की हे सारे मी कोणाला लिहितो. आता ते अंदाज बांधत आहे नेमके कोण असावे माझ्या. आज बांधता येत ते माझ्या लिखाणाच्या दिशेचा कोणासाठी लिहितो आहे कोणासाठी लिहितो आहे कोण आहे नेमके माझ्या मनात ज्याच्यासाठी मी इतका स्पष्ट बोलत जातो आहे. खरेच कोणी आहे तसे की मी लिहितो आहे माझे मलाच. देवळाच्या पायऱ्या चढून जावे वर थेट गाभाऱ्यात तर दिसत नाही एकदम आपल्याला. समईच्या निर्मिंत्या प्रकाशात शांत असलेली स्वयंभू मूर्ती जस जसे आपण एक एक पायरी उतरत जातो गाभाऱ्याची तोच तो समईचा प्रकाश हळूहळू वाढायला लागतो. किंवा असे की डोळ्यांनाच सवय होते अंधाराची आणि मग त्या तसल्या अंधारात आणि युवल्याच्या प्रकाशातही आपल्याला दिसू लागते सगळे काही स्पष्ट. साऱ्या शरीरभर भरून राहतो गाभाऱ्याचा गंध आणि मूर्तीचे अस्तित्व घेऊनच परत तो आपण देवळातून. तसे काही होते आहे का माझे. माझ्या आत अगदी अनादी काळापासून असलेली कोणीतरी एखादी व्यक्ती आहे का जी आजवर मला मी ऐकू शकलो नव्हतो. किंवा कदाचित असेही की आजूबाजूच्या या इतक्या कोलाहलात तिचा आवाज पोहोचलाच नसेल माझ्यापर्यंत. किंवा असेही की मी टाळले असेल तिचा आवाज ऐकणे आजवर समजून. त्यासाठीच असेल का मी लिहित असता त्यालाच दाखवत असेल का एक एक कोपरा माझ्या आतला आतून आणि बाहेरून. पण हे सारे आत्ताच का होते आहे. आजवर ज्याच्या अस्तित्वाची जाणीवही नव्हती साधी कधी तो आवाज आज इतक्या ताकदीने का येत असावा माझ्या जवळ. का भाग पाडत असावा मला लिहायला. खरेच माझे काय चालले आहे. आज तरी मी उतरतो आहे का कागदावर जसा आहे तसा. मी का अट्टहास करतो आहे सगळे सगळे लिहिण्याचा. कोण भाग पाडते आहे मला लिहायला. खरेच काहीही समजत नाही. दिवे बंद आहेत सगळे आणि मी अंध. सगळ्या घरभर पसरली आहेत पत्रे. मी लिहायला घेतलेली लिहिलेली आणि कधीही न पाठ आता तर सुरुवात आहे. नवे हीच तर खरी वेळ आहे. पण कोणाला पाठवायची ही एवढी सगळी पत्रे. आणि पत्ता तरी कुठे आहे माझ्याजवळ. तुझं पत्र मिळालंय आणि नेमका तुझा पत्ता हरवून बसलो आहे मी आज. असे मी माझ्या एका कवितेत लिहिले होते. तुझे नेमके कोणाचे पत्र मिळाले होते मला तेव्हा. मी नेमका कोणाचा पत्ता शोधतो आहे आज मला काहीच माहित नाही. तुला लिहिण्याचे दिवस, तुला वाचण्याचे दिवस, हे पावसा पाण्याचे दिवस, तुला लिहिण्याचे दिवस, तुला वाचण्याचे दिवस.
पोरांनी नाचावे तसे आभाळ भरून आलेले. नदीकाठी कोणीतरी वाट बघत राहिलेले. रानातून घराकडे लगबग चाललेली. वासरांसाठी एक गाय मागेच राहिलेली. पोत्यांची खोळ घेऊन दाराकडे धावणारी मुले. वरच्या पानासाठी मलगत झेलणारी फुले. हुरहुरणारी संध्याकाळ. दिवे लागण झालेली. कांकणाच्या आवाजात भाकर खरपूस झालेली. हलणाऱ्या आठवणी. मनात तसा विडीचा धूर. पावसाची सतार तशी आत हुरहुर. कागदाच्या नावा घेऊन पाण्यातून धावण्याचे दिवस. पावसा पावसा पाण्याचे दिवस. तुला लिहिण्याचे दिवस. तुला वाचण्याचे दिवस. पावसा पाण्याचे दिवस. आता असेल पाऊस आणि खिडकीत उभे राहशील. झड येईल आत थेट. काही शोधत राहशील. घर बंद करून बाहेर निघावेसे वाटेल. मोकळे केस सोडून जरा भिजावेसे वाटेल. उठशील तशी जोरात आणि अचानक जातील दिवे. कोसळणाऱ्या पावसात घर दिसेल नवे. वाटेल असाच आता सतत कोसळत राहावा पाऊस. होऊ नये उजेड व्हावा अंधाराचा उरूस. फुले माळा विकेसात तसा माळून घेशील अंधार. भिरभिरत राहशील घरभर. वाजत राहील अंधार. लपेटून घ्यावा पदर. तसे काही आठवत राहशील. परत नव्याने कोणाची वाट पाहत राहशील. हे सगळे तसे वाट पाहण्याचे दिवस. पाऊस पाहण्याचे दिवस. तुला लिहिण्याचे दिवस. कळणाऱ्या पावसाची उघडून वही बसशील. एक एक पान वाचताना हरवून स्वतःला बसशील. बाहेरचा पाऊस मग हळूवार उतरेल. आत मोर येतील आपसुकच. हात घेतील हातात. लाख लाख पिसाऱ्यांनी कवळून तुला घेतील. मोराच्या तालावर पाय तुझे पडतील. मध्ये चमकेल वीज आणि चांदण्यांची होईल घर. मोराच्या नादात पाऊस येईल घरभर. जुनाच तुझा ताल तरी तुला वाटेल नवा. जुनाच तुझा ताल तरी तुला वाटेल नवा. तळहात करशील पुढे. सरींचा अलगत उतरेल थवा. घरटे बांधेल पाऊस आणि तुला आत घेईल. ओल्या शहर हातांनी काही मागत राहील. त्याच्या तशा मागण्याचे दिवस. त्याच्या तशा रांगण्याचे दिवस. त्याच्यासाठी तुझ्या तशा वागण्याचे दिवस. तर असे हे पाऊस पाण्याचे दिवस. तुला लिहिण्याचे दिवस. तुला वाचण्याचे दिवस. हवी हवीशी वाटणारी मग वाजू लागेल धून. अंगणातल्या झाडाचेही मग जाईल मौन सुटून. त्याच्या येण्याचा संकेत म्हणून पाऊस होईल घनघोर. त्याच्यासाठी नव्याने लईत नसतील मोर. वीज उठेल संपून आणि वाट दाखवेल त्याला. आदबीने उभ्या झाडातून गंध आणेल वारा. तो येणार म्हणून अवेळी फुलतील ही फुले. भिजलेल्या घरट्यातून पाखरांचे झुलतील झुले. भिजलेल्या अंगाचा तो थेट येईल घरात. कमरेवर हात ठेवून एक तर राहील पाहात. हळूहळू म्हणताना बरसत जाईल पाऊस. जीव घेण्या लईत कोसळत राहील पाऊस. कित्येकदा कोसळशील तू ही आणि पुन्हा सावरत जाशील. कधी त्याला तर कधी स्वतःला आवरत जाशील. हे तसे एकमेकांना सावरण्याचे दिवस. तू त्याला त्याने तुला आवरण्याचे दिवस. एकमेकींना एकमेकात वावरण्याचे दिवस. तर हे तसे पाऊस पाण्याचे दिवस. तुला लिहिण्याचे दिवस. तुला मोर म्हातारा झाला म्हणून. खूप दिवसांनी म्हटले तरी कितीतरी महिन्यांनी. काल भेटलो आपण. मी तुला भेटण्याच्या नादात सुसाट आणि तुझे नेमके तातडीचे ऑफिसचे काम चालले. मी बोलावले तू आलीस. जरा थांब हे टेबल आवरते आणि आत्ता येते म्हणून परत वर गेलीस. मी थांबून राहिलो नेहमीच्या ठिकाणी. नेहमीच पाऊस पडायला झालेला आणि वाराही जोराचा. मोगऱ्याचा वास येतोय. जवळ कोणीतरी गजरी वाली असणार. मी पाहतोय. होय चिरीमिरी पावसात फाटका पदर डोक्यावर आणि छातीला कोर लावून गजऱ्याचा घमघमट पुढ्यात घेऊन बसलेली एक बाई दिसते आहे. मी सवयीने पुढे जातोय. फुले हा तर तुझा वीक पॉइंट. फुले आणावीस तर तूच. असे म्हणत म्हणत आधाशीपणाने वरचे हिरवे कंस पान उघडून सगळे गजरे उंजळीत घेऊन मनसोक्त सांगणारी म्हणजेच मनसोक्त होणारी आणि मग मी ते स्वतः तुझ्या केसात माळावे म्हणून हट्ट करणारी तू मला माहीत आहे. मी गजरे घेतोय तुझ्यासाठी आणि थांबतोय तसा. मला आठवतोय तुझा आजचा चेहरा. तुला पाहिल्यापासून सतत वाटत राहिले होते की तुझ्यामध्ये काहीतरी बदल झाला आणि तू नेमका लक्षात येत नव्हता.
नजरे समोर आले आणि स्पष्ट दिसायला लागले सगळे. तू तुझे केस बारीक करून घेतले आहेस. गजऱ्याची पोळी आहे माझ्या हातात. तुला ती द्यावी न द्यावी मी बॅगेत ठेवतोय. तुझा चेहरा आठवतोय, आठवतोय तुझे लांबसडक काळे भोरकेस आणि आठवतोय जेव्हा दोन वेण्या पाठीवर सोडून घरी गरत राहायचीस तू. छानसा आंबाडा बांधलेला आणि त्यावर गच्च मोगऱ्याची वेणी या रूपात तुला पाहणं हा आनंद सोहळा असायचा माझा सर्वांचा. याच वाटेवर याच वळणावर घेऊ एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका.

ललित लेख संग्रह सतीश सोळंकरकर लिखित सावी। तुझ्याशी बोलताना मग वाटायचे की